229 नॉमीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्स आणि एफ एम बँड 102 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. सकाळचे 5:56 झाली आहेत. सुप्रभात श्रोते हो, प्रथम प्रसारण सभेत आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, आज शनिवार भारतीय सौरतिथी 9 ज्येष्ठ शके 1948 म्हणजेच 30 मे 2026. आकाशवाणी परभणी केंद्राच्या स्थानिक प्रसारणानंतर एफ एम बँड 102 मेगाहर्ट्सवर विविध भारतीचं प्रसारण आपण ऐकू शकता. प्रथम प्रसारण सभेला आता सुरुवात करूया मंगल ध्वनीनं.

उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजविलेला राग ललित पंचम आपण ऐकलात. 229.9 MHz अर्थात 1305 KHz आणि FM बँड 102 MHz आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्र. सकाळचे 6 वाजत आहेत. हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जातील, त्यात आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

श्रोतेहो नमस्कार. सध्याचं जग धकाधकीचं असून सध्याचा इन्स्टंटचा जमाना आहे. फास्ट हा आजचा परवलीचा शब्द झाला आहे. खेड्यातली असोत किंवा शहरातली, प्रत्येक माणूस पैशाच्या मागे धावतो आहे. संस्कृती, धर्म, अध्यात्म, नीती या शब्दांना किंमतच राहिली नाही असं वाटायला लागलंय. पण त्यामुळं आपण काहीतरी हरवलं आहे हे मात्र नक्की. नीतिमत्ता शिकवणाऱ्या गोष्टी सांगायला वेळ नाही आणि नव्या पिढीला ऐकायलाही वेळ नाही. धन, संपत्ती, पैसा यांची जीवनामध्ये गरज असतेच. पैसा भरपूर मिळवायचाच, त्यात गैर काहीही नाही. पण तो कशा पद्धतीनं मिळवायचा याचा मात्र विचार करावा अशी परिस्थिती आली आहे. मुळात पैसा कशासाठी मिळवायचा याचाच विचार आपण करत नाही. दुसरा मिळवतो म्हणून मी मिळवायचा, दुसऱ्याकडे इतकं आहे मग त्याच्यापेक्षा माझ्याकडे जास्त पाहिजे, ही भावना. पुढे काही कमी जास्त झालं तर, या भीतीपोटी आज आपण पैशाच्या मागे धावत आहोत. पण खरोखरच पैसे कशासाठी लागतात, त्या त्या सुखांसाठी किती पैसे लागतात याचाही विचार व्हायला पाहिजे. तारुण्याच्या ज्या काळात आपल्या जोडीदाराचा सहवास जास्तीत जास्त मिळवायचा, आपल्या मुलांचे बोबडे बोल ऐकायचे, त्यांची दुडूदुडू चाल निरखायची, त्या काळात आपण पैशाच्या मागे धावत राहतो. आपल्या लहानग्याचं कौतुक करायलाही वेळ मिळत नाही. रात्री उशिरा दमून भागून घरी फक्त झोपायलाच यायचं, तर त्या पैशाचा उपयोग काय? ऐहिक सुखाचा उपभोग घ्यायचाच, त्यासाठीच तर तारुण्य आहे. पण पैशाच्या मागे लागून आपण ते सुख भोगतच नाही. आणि ज्यावेळी पैशा मागे धावताना आपण दमतो, त्यावेळी त्या सुखांचा उपभोग घेण्याचा काळ मागे पडलेला असतो. मुलं मोठी झालेली असतात, पती किंवा पत्नीचं तारुण्य संपलेलं असतं, आपल्याकडेही फार कमी दिवस शिल्लक राहिलेले असतात आणि पैसा मात्र त्यावेळेला आपल्याकडे असतो. पण काहीतरी गमावलं आहे ही भावना मनात सलत राहते. या पैशाच्या मागे लागल्यामुळे सामान्य माणूस सुद्धा अत्यंत स्वार्थी झालाय. किती स्वार्थी, तर काही वेळा तो फक्त स्वतःचाच, म्हणजे फक्त स्वतःचाच विचार करतो. जे तरुण किंवा वृद्ध कोणतीही स्वार्थी बुद्धी न ठेवता अनेक सामाजिक कार्य करत असतात, त्यांच्याकडे धन संपत्ती नसताना सुद्धा ती कितीतरी सुखी असतात. आदरणीय बाबा आमटे यांनी त्यांच्या तारुण्यात महारोग्यांच्या सुखासाठी केवढं काम सुरू केलं हे आपल्या सर्वांना माहीत आहेच. आदरणीय बाबासाहेब पुरंदरे यांनी आपल्या तारुण्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शोधण्याच्या कामासाठी संपूर्ण आयुष्य समर्पित केलं. डॉक्टर हेडगेवार आणि त्यांच्या पाठोपाठ त्या कामाची धुरा वाहणारे पप्पू गोळवलकर गुरुजी यांनी आपलं तारुण्यच हिंदू संघटनेसाठी ओवाळून टाकलं. अशी कितीतरी उदाहरणं आपल्या समोर आहेत. हे सर्व महान पुरुष काय कमी शिकलेले होते? त्यांच्याकडे पैसे मिळवण्याची कुवत नव्हती? आजही कितीतरी उच्च शिक्षित तरुण अशा तऱ्हेची अनेक सामाजिक कामं करीत आहेत. या सर्वांचं कारण खरं सुख हे देण्यात असतं, घेण्यात नसतं हे त्यांना माहीत आहे. म्हणून पैसा धन मिळवत असताना थोडं तरी द्यायला शिकावं. पैसाच द्यायला पाहिजे असं नाही, आपला वेळ देता येईल, आपली बुद्धी देता येईल, आपला काही संबंध नाही अशा कोण्या गरजूला प्रेमाने घास भरवता येईल, म्हणजेच त्याला जेवायला देता येईल. कोणत्याही वेगळ्या अशा सामाजिक कामाला आपल्या कुवतीप्रमाणे आर्थिक मदत करता येईल. असं केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की आपण काहीतरी वेगळं सुख मिळवलं आहे, वेगळा आनंद मिळविला आहे. तेव्हा पैसा सर्व काही आपल्या आयुष्यामध्ये नाही, तर पैशापेक्षा जिव्हाळा, नाती, माणुसकी ही सुद्धा महत्त्वाची आहे. पैसा गरजेचा आहे हे मान्य आहे, पण तो फक्त गरजांच्या पुरती इतका मिळवण्याचा

विचारशाला का या कार्यक्रमामध्ये आत्ताच आपण पैसा याविषयी संजय पत्की यांचे विचार ऐकलेत. वाचक स्वर होता सुषमा कुलकर्णी यांचा. विचारशाला का हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. सकाळचे 6:10 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत सुमधुर अशा भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगल प्रभात.

संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात संत तुकाराम महाराज यांचीच आणखीन एक भक्तिरचना. स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांच्या आणि संगीत श्रीनिवास खळे यांचं.

पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेली संत तुकाराम महाराज यांची भक्तिरचना आत्ताच आपण ऐकली. संगीत होतं श्रीनिवास कळे यांचं. श्रोतेहो, आपण ऐकत आहात मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकवत आहोत सुधीर फडके यांनी गायलेली अण्णा जोशी यांची भक्तिरचना. संगीत आहे निळकंठ अभ्यंकर यांचं.

अण्णा जोशी यांची ही भक्तिरचना आपण ऐकलीत सुधीर फडके यांच्या स्वरात. संगीत होतं नीलकंठ अभ्यंकर यांचं. कार्यक्रमामध्ये यानंतर ऐकवत आहोत समूह स्वरात देशभक्तीपर रचना.

समूह स्वरात देशभक्तीपर रचना आत्ताच आपण ऐकलीत. मंगल प्रभात कार्यक्रमात शेवटी ऐकवत आहोत आशा भोसले यांनी गायलेलं हिंदी भजन. संगीत आहे नदीम श्रवण यांचं.

0: आशा भोसले यांनी गायलेलं हे हिंदी भजन आपण ऐकलं. संगीत होतं नदीम श्रवण यांचं आणि श्रोती हो याचबरोबर आजचा मंगलप्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम संपन्न करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून FM बँड 102 MHz आणि 229 अंश 9 मीटर्स अर्थात 1305 KHz आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्र. सकाळचे 6:40 होत आहेत. श्रोते हो आता प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम कृषी वाणी. या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहात NDVI आणि कॅनोपीच्या मदतीनं पिकाचं आरोग्य ओळखणं याविषयी डॉक्टर अमोल सोळंके यांनी सांगितलेली माहिती. तत्पूर्वी ऐकूया.
1: आपल्या परभणी जिल्ह्यातील पहिले पोटविकार आणि लिव्हर विकार सुपर स्पेशलिस्ट म्हणजे गॅस्ट्रो इंटेरियोलॉजिस्ट डॉक्टर प्रणव चांडक यांचे चांडक सुपर स्पेशलिस्ट.

0: हॉस्पिटल शिवाजीनगर वसमत रोड परभणी या ठिकाणी अत्याधुनिक सुविधांसह पोटविकाराचे अचूक निदान आणि उपचार एंडोस्कोपी अर्थात दुर्बिणीद्वारे होतील.
1: तसेच स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर दिशा चांडक यांच्याकडे महिलांच्या संबंधित आजारावर निदान व उपचार होतील. संपर्क 70 22 00 73 06 आणि 024 52 223 711.
2: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंतीनिमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंतीनिमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.

नमस्कार शेतकरी बंधूंनो आणि भगिनींनो, मी डॉक्टर अमोल प्रल्हादराव सोळंके, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत कृषी महाविद्यालय हट्टा येथे प्राचार्य या पदावर कार्यरत आहे. आपण आज आधुनिक कृषी तंत्रज्ञानाच्या दोन महत्वाचे घटक असलेल्या NDVI म्हणजेच नॉर्मलाइज डिफरन्स व्हेजिटेशन इंडेक्स आणि कॅनोपी तापमान म्हणजेच कॅनोपी टेम्परेचर मदतीने पिकाचे आरोग्य कसे ओळखता येतील यावर माहिती पाहणार आहोत. याचं कारण बघायला झालं तर आजच्या बदलत्या हवामानानुसार पिकावर येणारा ताण वेळेवर ओळखणे हे अत्यंत आवश्यक असते. जर पारंपरिक पद्धतीमध्ये ताण दिसेपर्यंत खूप उशीर होतो, त्यामुळे वैज्ञानिक पद्धतीने सुरुवातीच्या अवस्थेत याचे डिटेक्शन करणे खूप गरजेचे आहे. NDVI म्हणजेच नॉर्मलाइज डिफरन्स व्हेजिटेशन इंडेक्स हा एक क्रॉप हेल्थ इंडिकेटर म्हणून काम करतो, जो पानांमधील क्लोरोफिल हरितद्रव्य आणि फोटोसिंथेटिक ॲक्टिव्हिटी दर्शवतो. कॅनॉपी तापमान हे स्ट्रेस डिटेक्शन करण्यासाठी सुद्धा महत्त्वाचे आहे आणि याचा परिणाम म्हणून जर NDVI मूल्य जर 0.5 असेल तर पिकाची वाढ कमी, हरितद्रव्य कमी असल्याचे सूचित करते. जर हेच मूल्य उच्च म्हणजेच 0.6 to 0.9 असेल तर हे इंडिकेट करतं आपलं पीक हे निरोगी आहे, पिकाची वाढ व्यवस्थित आहे, हरितद्रव्याचं व्यवस्थित त्याच्यामध्ये असलेलं प्रमाण आहे. तसेच कॅनॉपी तापमान जास्त असल्यास पिकामध्ये पाण्याचा ताण किंवा उष्णतेचा ताण असल्याचं आपल्याला दर्शवतं. अशा स्थितीत स्टोमॅटल क्लोजर होऊन फोटोसिंथेसिस कमी होते आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्याला उत्पादनात घट झालेली दिसते. आणि याचा उपाय करायचा झाला तर NDVI मोजण्यासाठी ड्रोन, उपग्रह किंवा हँडहेल्ड सेन्सर वापरता येते. यामुळे शेतीतील कोणत्या भागात पोषण किंवा पाण्याची कमतरता आहे हे ओळखण्यास आपल्याला सोपे जाते. आणि कॅनॉपी तापमान मोजण्यासाठी इन्फ्रारेड थर्मोमीटर हे हँडी म्हणजेच हाताने वापरता येणारं इन्स्ट्रुमेंट वापरलं जातं. तापमान जास्त असल्यास त्वरित सिंचन करणे, मल्चिंग करणे किंवा ताण कमी करण्यासाठी फवारण्या जसं की अँटीऑक्सिडंट, सॅलिसॅलिक ॲसिड हे फवारणं अत्यंत उपयुक्त ठरतं. या तंत्रज्ञानामुळे प्रिसिजन फार्मिंग शक्य होते. म्हणजे प्रिसिजन म्हणजे जेथे प्रॉब्लेम आहे तिथेच आपल्याला सोल्युशन देणे हे शक्य होतं, म्हणजेच आवश्यक तेथेच उपाययोजना करता येतात. निष्कर्ष जर काढायचा झाला तर NDVI आणि कॅनॉपी टेम्परेचर ही आधुनिक साधने आपल्याला पिकांचे आरोग्य वेळेवर ओळखण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. यामुळे ताण लवकर ओळखून योग्य उपाय करता येतात आणि उत्पादनात वाढ करण्यास मदत करता येते. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, अशा या आधुनिक तंत्रज्ञानामध्ये निर्माण झालेल्या NDVI आणि कॅनॉपी टेम्परेचर या दोन्ही इन्स्ट्रुमेंटची वापर करून शेती अधिक अचूक आणि नफ्याची बनवा, जेणेकरून तुम्हाला उत्पादनात वाढ करण्यास मदत करेल. धन्यवाद.

आत्ताच आपण कृषीवाणी या कार्यक्रमामध्ये NDVI आणि कॅनोपीच्या मदतीनं पिकाचं आरोग्य ओळखणं याविषयी डॉक्टर अमोल सोळंके यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. कृषीवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 229 किलोमीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्स आणि FM बँड 102 मेगाहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्र. सकाळचे 6:45 होत आहेत. आता आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आणि त्यानंतर 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात ऐकूया डॉक्टर सीमिन बावडेकर यांनी पोस्टपार्टम डिप्रेशन याविषयी दिलेली माहिती. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती आहे.
1: नमस्कार श्रोते हो, मागच्या भागामध्ये आपण पोस्टपार्टम डिप्रेशनसाठी लाईफस्टाईलमध्ये जे चेंजेस करावे लागतात त्याविषयी माहिती बघत होतो. त्यातीलच पुढील भाग आज आपण पाहूया. पोस्टपार्टममध्ये न्यूट्रिशनचाही महत्वाचा रोल आहे. त्यासाठी ताजं गरम सात्विक अन्न खाणं गरजेचं आहे. अगदी सोप्या भाषेत सांगितलं तर आपलं महाराष्ट्रीयन फूड किंवा आपली जी थाळी आहे ती अगदी ह्यासाठी बेस्ट आहे, पण ती घरी केलेली. आयर्न रिच फूड म्हणजे ज्यामध्ये पालक, बीट, गाजर तसेच तूप, बदाम, अक्रोड याचा समावेश असायला पाहिजे. पाणी भरपूर प्यायला पाहिजे. पाणी हे नॅचरली आश्वासन देण्याचं काम करतं, त्यामुळे पाणी किंवा इतर द्रवपदार्थ, सरबत वेगवेगळ्या फॉर्ममधली ही अवश्य घ्यावीत. आई, बहीण किंवा विश्वासातील मित्रांशी संवाद किंवा आपल्या मनातल्या भावना व्यक्त करायला हव्यात. स्वतःची काळजी घेणंसुद्धा ह्यामध्ये खूप गरजेचं आहे. यामध्ये हेड मसाज म्हणजे केसांना किंवा डोक्याला तेल लावून घेणं किंवा अभ्यंग म्हणजे संपूर्ण शरीराला शास्त्रोक्त पद्धतीने तेल लावून त्यानंतर गरम पाण्याने आंघोळ करणं ही यामध्ये ट्रीटमेंटचा भाग येतो. कोमट पाण्यात खडे मीठ किंवा निंबाची पानं टाकून त्याने आंघोळ करावी. स्वतःसाठी थोडा वेळ काढावा, कमीत कमी 10 मिनिटं का होईना स्वतःची एखादी हॉबी किंवा एखादं छान गाणं ऐकण्यासाठी वेळ काढावा. याबरोबरच काही हेल्दी बाउंड्रीज आपल्याला सेट करणं गरजेचं आहे. सततच्या किंवा अननेसेसरी सूचनांना नम्रपणे नकार देता यायला हवा. घरातील सर्व जबाबदाऱ्या लगेच स्वीकारण्याचा अट्टहास करू नका, त्याचं प्रेशरही घेऊ नका. घरातल्यांशी व नवऱ्याशी प्रेमानं व मोकळेपणाने संवाद साधावा. यामध्ये काही होम रेमेडीज किंवा आयुर्वेदिक औषधांचाही आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने उपयोग करून घेऊ शकतो. यामध्ये सगळ्यात महत्वाचं द्रव्य म्हणजे अश्वगंधा, जे आपल्या बॉडीमध्ये अँझायटी कमी करतं किंवा कॉर्टिसोलचं लेवल कमी करते. पण अश्वगंधा घेताना मात्र स्त्री ही फीडिंग नसावी, बाळाला दूध पाजणारी नसावी, आणि हे औषध घेताना डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. अदरवाईज अर्धा चमचा अश्वगंधा चूर्ण हे दुधासोबत घेता येतं. शतावरी चूर्ण हे मूड स्टॅबिलायझर म्हणून काम करतं किंवा मूडला छान एनहान्स करण्याचं काम करतं. अर्धा चमचा शतावरी चूर्ण हे कोमट दुधाबरोबर घेता येतं. त्यानंतर ब्राह्मी हे मनावर छान काम करणारं औषध आहे. संज्ञाजननाचं काम करतं, संज्ञा स्थापनाचं काम करतं, त्यामुळे ब्राह्मी हे चूर्ण किंवा गोळी या फॉर्ममध्येही आपल्याला घेता येतं. हळदीचं दूध हे यामध्ये एक छान काम करतं. हळद ही अँटी इन्फ्लेमेटरी काम करते, त्यामुळे हळदीचं दूध हे रात्रीच्या वेळेला छान झोप येण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो. या काही रेमेडीज सोबत आजचा भाग आपण इथे थांबूया. पुढच्या भागामध्ये पुढील माहिती पाहूया. नमस्कार.
0: डॉक्टर सीमिन बावडेकर यांनी पोस्टपार्टम डिप्रेशन याविषयी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

श्रोते हो, हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल दुपारी 2:05. श्रोते हो, तीव्र उष्णतेसंदर्भात सार्वजनिक आरोग्य सूचना आहेत, त्या अशा आहेत. शरीरात पुरेसे पाणी ठेवा. तहान लागली नसली तरी शक्य तितके पुरेसे पाणी प्या. तहान ही निर्जलीकरणाचे योग्य लक्षण नाही. प्रवास कर

0: करताना पिण्याचे पाणी सोबत ठेवा. ORS, लिंबू पाणी, ताक, लस्सी, फळांचे रस यासारखी घरगुती पेये घ्या. कलिंगड, खरबूज, संत्री, द्राक्षे, अननस, काकडी, लेट्यूस इत्यादी जास्त पाण्याचे प्रमाण असलेली हंगामी फळे आणि भाज्या खा. सैल आणि हलक्या रंगाचे सुती कपडे वापरा. उन्हात बाहेर जाताना छत्री, टोपी, कॅप, टॉवेल किंवा पारंपरिक डोक्यावरचे संरक्षण वापरा. उन्हात बाहेर जाताना चप्पल किंवा बूट वापरा. सतर्क रहा, रेडिओ ऐका, TV पहा, वर्तमानपत्र वाचा आणि स्थानिक हवामानाच्या बातम्या जाणून घ्या. भारतीय हवामान विभागाच्या संकेतस्थळावरील हवामान अपडेट पहा. या काही सूचना होत्या. सकाळचे 6:50 झाले आहेत. आता परिसर.
1: श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बायो क्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण या विषयीची माहिती. लेखन डॉक्टर पल्लवी भोसले. बायो क्लिन्झरच्या वैज्ञानिक आधारामध्ये सूक्ष्म जीवशास्त्र अर्थात मायक्रोबायोलॉजी आणि जैव रसायनशास्त्र अर्थात बायोकेमिस्ट्री यांचा मोठा वाटा आहे. सूक्ष्म जीवांच्या क्रियेमुळे एन्झाइम्स तयार होतात तर जैव रासायनिक प्रक्रियांमुळे विविध सेंद्रिय आम्ल आणि इतर घटक तयार होतात. या सर्व प्रक्रियांचा एकत्रित परिणाम म्हणजे एक प्रभावी आणि पर्यावरणपूरक क्लिन्झर होय. बायो क्लिन्झरच्या कार्यपद्धतीत आणखी एक महत्वाचा घटक म्हणजे त्याची सर्फंक्टंट क्रिया. सॅपोनिन्स आणि इतर नैसर्गिक घटक पाण्याचा पृष्ठताण कमी करतात ज्यामुळे पाणी खोलवर घाणीत जाऊ शकतं. त्यामुळे घाण सहजपणे सुटते आणि पाण्यासोबत वाहून जाते. ही क्रिया रासायनिक क्लिनर्समध्ये वापरल्या जाणाऱ्या कृत्रिम सर्फंक्टन्स प्रमाणेच असते, परंतु बायो क्लिन्झरमध्ये ती नैसर्गिकरित्या होते. या सर्व वैज्ञानिक प्रक्रियेमुळे बायो क्लिन्झर एक बहुउद्देशीय स्वच्छता द्रावण बनतं. ते केवळ पृष्ठभाग स्वच्छ करत नाही तर जंतुनाशन, दुर्गंधी नियंत्रण आणि पर्यावरण संरक्षण यासाठी देखील उपयुक्त ठरतं. बायो क्लिन्झरची कार्यपद्धती आणि वैज्ञानिक आधार हे दर्शवतात की हे केवळ पारंपरिक किंवा लोकसाहित्यावर आधारित उपाय नसून त्यामागे ठोस वैज्ञानिक तत्व आहेत. एन्झाइम्स क्रिया, सूक्ष्मजीवांची भूमिका, सेंद्रिय आम्लांची निर्मिती आणि बायोडिग्रेडेशन या सर्व प्रक्रियांचा एकत्रित परिणाम म्हणजे एक प्रभावी, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक स्वच्छता साधन तयार होतं. आजच्या काळात पर्यावरणीय समस्या वाढत असताना अशा वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध आणि नैसर्गिक उपायांचा अवलंब करणं अत्यंत आवश्यक आहे. बायो क्लिन्झर ही त्याच दिशेनं एक महत्वाची पायरी आहे. बायो क्लिन्झरचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तो पूर्णपणे पर्यावरणपूरक आहे. सेंद्रिय कचऱ्यापासून तयार होणारं हे द्रावण निसर्गाशी सुसंगत असतं. रासायनिक क्लिनर्सप्रमाणे यात कोणतेही विषारी घटक नाहीत, त्यामुळं ते वापरल्यानंतर पाणी, माती किंवा हवा यांचं प्रदूषण होत नाही. उलट बायो क्लिन्झर वापरल्यामुळं पर्यावरणातील सेंद्रिय संतुलन राखलं जातं. पाण्यात मिसळल्यानंतर हे द्रावण सहज विघटित होतं आणि कोणताही हानिकारक अवशेष निर्माण होत नाही. कचरा व्यवस्थापनाच्या दृष्टीनं बायो क्लिन्झर अत्यंत उपयुक्त आहे. घरातील फळांच्या साली, भाजीपाल्याचा कचरा यांचा वापर करून बायो क्लिन्झर तयार करता येतं. त्यामुळं कचऱ्याचं प्रमाण कमी होतं आणि त्याचं उपयुक्त उत्पादनात रूपांतर होतं. वेस्ट टू वेल्थ ही संकल्पना यामुळे प्रत्यक्षात उतरते. शहरी भागात वाढत्या कचऱ्याच्या समस्येवर हा एक प्रभावी उपाय ठरू शकतो. आरोग्याच्या दृष्टीनं बायो क्लिन्झरचा वापर अत्यंत सुरक्षित आहे. रासायनिक क्लिनर्समध्ये असलेली कठोर रसायनं त्वचेवर, डोळ्यावर आणि श्वसन संस्थेवर विपरीत परिणाम करतात. अनेक वेळा ॲलर्जी, त्वचारोग आणि श्वसनाचे त्रास निर्माण होतात, परंतु बायो क्लिन्झर नैसर्गिक घटकांपासून तयार केलेलं असल्यामुळं ते वापरताना कोणताही दुष्परिणाम होत नाही. हे विशेषतः लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि संवेदनशील त्वचा असलेल्या लोकांसाठी सुरक्षित आहे. आर्थिक

0: तेन सह स्पर्धिष्यति इति वार्ताः।
1: एफएम बँड 102 मेगाहर्ट्स आणि 229 मेगाहर्ट्स अर्थात 1305 किलोहर्ट्स वर आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्र। सकाळचे 7 वाजलेत, आता जाणून घेऊयात आज प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांविषयी, अर्थातच कार्यक्रमांची रूपरेषा। सर्वप्रथम जाणून घेऊयात या सभेतील उर्वरित कार्यक्रमांविषयी। प्रथम सभेत यानंतर लगेचच म्हणजे 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। त्यानंतर 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल। 7:40 भावगीतांवर आधारित कार्यक्रम भावधारा आम्ही प्रसारित करू। श्रोतेहो, आज सकाळी 8:40 आकाशवाणीच्या 90 वर्षाच्या गौरवशाली प्रवासानिमित्त विशेष रूपक आकाशवाणी 90 वर्षाचा सुवर्णकाळ आम्ही प्रसारित करू। निवेदन, लेखन आणि निर्मिती आहे सीमंतिनी कुंडीकर यांची आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सदानंद कांबळी। ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती आहे। त्यानंतर 9:10 लखलक चंदेरी हा सदाबहार हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम प्रसारित होईल। 9:35 उर्दू कार्यक्रम संभाजीनगर केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल। 10:00 मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल। त्यानंतर आपण 10:15 आस्वाद घेऊ शकाल एक ही फिल्म के गीत या कार्यक्रमांतर्गत प्रेम पुजारी या चित्रपटातील गीतांचा, गीतकार नीरज आणि संगीतकार ST बर्मन। त्यानंतर 10:30 गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू। 11:05 नाट्यरंग या कार्यक्रमामध्ये आज वादळवाट हे नाटक आपण ऐकू शकाल, लेखिका मीना वैद्य, सहनिवेदन अपर्णा पारवेकर यांचं आणि सादरकर्त्या जयश्री लांबडे। 11:35 सुरों का मेला हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल, सहभाग आहे वैशाली वांगीकर यांचा। श्रोतेहो, दुपारी 12:00 ते 3:10 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। दरम्यान 1:00 हिंदी बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केल्या जातील। मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम असे असतील 12:00 वनिता मंडळ, 1:05 गीतबहार, 1:40 सोलापूर जिल्हा वार्तापत्र। एक वाजून 45 भावधारा हा कार्यक्रम, 2:00 कृषीवाणी, 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर या तीनही कार्यक्रमांचं पुनःप्रसारण। 2:15 दोपहर समाचार आणि त्यानंतर 2:30 नादब्रह्म हा शास्त्रीय संगीतावर आधारित कार्यक्रम। श्रोतेहो, हे झाले या सभेचे उर्वरित कार्यक्रम। आता जाणून घेऊयात सायंकालीन प्रसारण सभेतील कार्यक्रमांविषयी। तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती।

0: हॅलो आकाशवाणी, सोमवार दिनांक 1 जून रोजी 12:30 ते 1 यावेळेत दूरध्वनी करा 220-890 या नंबरवर आणि ऐका आपलं मनपसंत गीत. आपला आवडता हॅलो आकाशवाणी सुरू होत आहे पुन्हा एकदा. नव्यानं सुरू झालेल्या या हॅलो आकाशवाणी कार्यक्रमात दूरध्वनी लावायला विसरू नका 220-890 या नंबरवर. प्रसारण बुधवार दिनांक 3 जून रोजी 11:05 हॅलो आकाशवाणी.
1: पहाटेच्या भक्ती संगीतापासून सीमेवरच्या जवानांपर्यंत, शेतकऱ्यांच्या बांधावरून ते कलाकारांच्या मनापर्यंत आकाशवाणीने जपली आहे प्रत्येक हृदयाची स्पंदन. 90 वर्ष विश्वासाची, संस्कृतीची आणि नात्यांची. श्रोते हो, आकाशवाणीने

तुमच्या आमच्या सोबत पार केला आहे 90 वर्षांचा गौरवशाली प्रवास. आकाशवाणीच्या या गौरवशाली प्रवासानिमित्त सर्वांना आकाशवाणी परभणीच्या वतीने हार्दिक शुभेच्छा.

श्रोते हो, या छोट्याशा विश्रांतीनंतर आता परत एकदा वळूयात आपल्या रूपरेषेकडे. जाणून घेऊयात सायंकालीन प्रसारण सभेतील कार्यक्रमांविषयी. सायंकालीन प्रसारण सभेत 5 वाजल्यापासून ते 11:10 मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम परत एकदा आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. या कार्यक्रमामध्ये 5:02 नादब्रह्म, 5:30 युववाणी, 6:30 संस्कृतवाणी हा कार्यक्रम, 7:15 वृत्तविशेष, 8:15 लोकसंगीताचा कार्यक्रम, 8:30 भावधारा, 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 युवा भारती, 10:00 अखिल भारतीय संगीताचा कार्यक्रम. हे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केले जातील. मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम सहक्षेपित होत असतानाच दिल्ली केंद्रावरून दिली जाणारी नियमित बातमीपत्रं त्यांच्या नियोजित वेळेत सहक्षेपित केली जातील. तसंच सायंकाळी 7:30 शेतशिवार हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. यामध्ये एल निनोच्या पार्श्वभूमीवर कोरडवाहू शेतीचे नियोजन याविषयी डॉक्टर आनंद गोरे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित करू. तर श्रोते हो, असे होते आज प्रसारित होणारे विविध कार्यक्रम. कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत. 229.9 MHz अर्थात 1305 KHz आणि FM बँड 102 MHz आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्र. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: अपडेट करायला हवं.
1: पण हे होईल कसं?
0: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
1: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
0: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता.
1: बस
0: बस
1: समजलं.
0: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
2: आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: कैडेट 10वीं के बाद क्या करेगा? आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर. इसके लिए क्या करना पड़ेगा?
5: एनडीए कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर.
4: कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा?
6: आत्मा मलिक एनडीए एकेडमी सर.
4: बिल्कुल सही, आत्मा मलिक एनडीए एकेडमी, 11 साइंस एंड सीबीएसई बोर्ड, स्कॉलरशिप भी मिलेगी.
7: विजिट आत्मा मलिक online.com.
8: नीट जेई की तैयारी कर रहे हो? आत्मा मलिक देश का नंबर 1 आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ. बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा. अधिक जानकारी के लिए भेज दे
9: atmamalikonline.com. आत्मा मालिक ये.
10: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.
11: FM बँड 101.7 मेगाहर्ट्स वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आम्ही प्रसारित

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. नीट पेपरफुटी प्रकरणातील चुकांसाठी जबाबदारी निश्चित करावी, सर्वोच्च न्यायालयाचं निरीक्षण. आगामी काळात महाराष्ट्र जगात एआयचं नेतृत्व करेल, मुख्यमंत्र्यांकडून विश्वास व्यक्त. विधान परिषदेच्या 17 पैकी 15 जागांवर महाविकास आघाडीचा निर्णय. इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचं राज्यभर आंदोलन. जालना जिल्ह्यात भिंत कोसळून 2 मुलांचा मृत्यू. परभणी जिल्ह्यात रस्ते अपघातात 4 युवक ठार. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत गुजरात टायटन्सची अंतिम फेरीत धडक. आता सविस्तर बातम्या. नीट पेपरफुटी प्रकरणात झालेल्या चुकांसाठी जबाबदारी निश्चित केली पाहिजे असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं आहे. या प्रकरणी दाखल केलेल्या याचिकांवर न्यायमूर्ती पी एस नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठासमोर काल सुनावणी झाली. यापैकी एका याचिकेत राष्ट्रीय चाचणी संस्था एनटीएचं पुनर्गठन करणं किंवा तिच्या जागी वैद्यकीय प्रवेश परीक्षेसाठी एक सशक्त आणि स्वायत्त संस्था स्थापन करण्याची मागणी केली आहे. न्यायालयानं याबाबत केंद्राला प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितलं आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी जुलै महिन्याच्या 2 आठवड्यात होणार आहे. दरम्यान नीट पेपरफुटी प्रकरण हे अतिशय गंभीर असून आता 21 जून रोजी होणारी पुनर्परीक्षा सुरळीतपणे व्हावी ही सरकारची जबाबदारी असल्याचं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे. ते नवी दिल्ली इथं वार्ताहरांशी बोलत होते. आता होणाऱ्या परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेत एकही चूक होऊ नये यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे असं धर्मेंद्र प्रधान म्हणाले. हे पेपरफुटी प्रकरणात नवनवीन खुलासे होत आहेत, त्यामुळे या प्रकरणाच्या मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत असं प्रधान यांनी सांगितलं. देशभरातल्या उच्च न्यायालयांनी प्रलंबित खटल्यांवरचे आदेश राखून ठेवल्याच्या तारखेपासून 3 महिन्यांच्या आत जाहीर करावेत असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले. वैयक्तिक स्वातंत्र्यासंबंधीच्या खटल्यांमध्ये जलदगतीनं निर्णय होण्याची आवश्यकता असल्याचंही सर्वोच्च न्यायालयानं अधोरेखित केलं. आगामी काळात महाराष्ट्र केवळ भारतातच नव्हे तर जगभरात एआयचं नेतृत्व करेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. मुंबईत वांद्रे कुर्ला संकुलात मुंबई टेक वीक 2026 उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. महाराष्ट्र एआय क्रांतीचं नेतृत्व करण्यासाठी अत्यंत सक्षम स्थितीत आहे. मुंबईची आर्थिक ताकद, तंत्रज्ञान कौशल्य, बळकट स्टार्टअप परिसंस्था आणि नवं तंत्रज्ञान स्वीकारण्याची तयारी या मुद्द्यांकडे फडणवीस यांनी लक्ष वेधलं. सलग 3 वर्षे महाराष्ट्र हा गुंतवणूक आणि स्टार्टअप संख्येनुसार देशातील अग्रगण्य राज्य ठरला आहे असं फडणवीस यांनी सांगितलं. विधान परिषदेच्या 17 पैकी 15 जागांबाबत महाविकास आघाडीचा निर्णय झाला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काल मुंबईत बातमीदारांना ही माहिती दिली. चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, धाराशिव, अहिल्यानगर, सोलापूर, अमरावती, बीड, लातूर या 8 जागांवर तर पोटनिवडणूक असणाऱ्या नागपूर इथं काँग्रेस उमेदवार देणार आहे. रायगड, रत्नागिरी, जळगाव, परभणी, हिंगोली, संभाजीनगर या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार असतील. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार पुणे, ठाणे, सांगली, सातारा इथून उभे राहणार आहेत. इतर 2 जागांवर अद्याप चर्चा सुरू असून येत्या 2 दिवसात याबद्दल निर्णय घेऊ अशी माहिती सपकाळ यांनी दिली. दरम्यान उस्मानाबाद, लातूर,

शारजाहून पेट्रोलियम घेऊन भारताकडे निघालेल्या निसोस केरॉस या तेलवाहू जहाजाने होर्मुझची सामुद्रधुनी यशस्वीपणे पार केली असून हे जहाज 3 जून रोजी विशाखापट्टणम बंदरात पोहोचेल. दरम्यान आखाती देशातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं एलपीजी कंपन्यांना 30 दिवसांचा साठा आरक्षित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पेट्रोल डिझेल गॅस सिलेंडरच्या

0: भाववाढीविरोधात काल काँग्रेसच्या वतीनं राज्यात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आलं. नांदेड इथं आयटीआय परिसरातल्या महात्मा फुले पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आलं. आंदोलकांनी बैलगाडीवर दुचाकी आणून आणि रस्त्यावरच चूल मांडून भाकरी थापल्या. जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे आणि महानगराध्यक्ष अब्दुल गफार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. बीड इथं जिल्हा केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा सोनवणे यांनी दिला. पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. धाराशिव इथं जिल्हाध्यक्ष गेला होता. जालना जिल्ह्यात एका जुन्या घराची भिंत कोसळून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाला. अंबड तालुक्यातल्या घुंगरडे हातगाव इथं काल ही घटना घडली. काल दुपारी दोन्ही मुलं शेळ्यांसाठी शेवरीचा पाला तोडत असताना जीर्ण घराची भिंत अचानक कोसळून हे दोघे ठार झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. परभणी जिल्ह्यात कल्याण निर्मल राष्ट्रीय महामार्गावर खासगी बस आणि दुचाकीची धडक होऊन झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू झाला. काल रात्री हा अपघात झाला. अपघातात ठार झालेले चारही तरुण मानवत इथले असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयएनं काल देशभरात 12 ठिकाणी छापे टाकून अनेकांची चौकशी केली. या कारवाईत छत्रपती संभाजीनगर इथं वाळूज परिसरातून एका व्यक्तीला ताब्यात घेत चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे. मराठा आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी उपोषणावर ठाम असल्याची भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केली आहे. अंतरवाली सराटी इथं काल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांच्यासोबतच्या चर्चेत कोणताही ठोस निर्णय न झाल्यानं बैठक निष्फळ ठरली. मात्र लेखी आश्वासन आणि शासन आदेश प्राप्त झाल्यास आज सकाळी उपोषणाबाबत निर्णय घेतला जाईल असं जरांगे यांनी म्हटलं आहे. जायकवाडी धरणाचं पाणी मिळावं या मागणीसाठी काल बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांनी बैलगाडी मोर्चा काढला. शेतीला हक्काचं पाणी मिळावं यासह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. एलनिनोमुळे यंदा नैऋत्य मोसमी पाऊस सरासरीपेक्षा कमी म्हणजे 90% असेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. हवामान विभागाचे महासंचालक डॉ मृत्युंजय मोहापात्रा आणि पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ एम रविचंद्रन यांनी काल नवी दिल्ली इथं मान्सून 2026 दुसऱ्या टप्प्यातला दीर्घकालीन अंदाज जाहीर करताना ही माहिती दिली. एलनिनोचा प्रभाव जूनपासून वाढण्याची शक्यता असून मध्य आणि दक्षिण भारतात पावसाचं प्रमाण कमी राहील असं त्यांनी सांगितलं. कर्णधार शुभमन गिलच्या झंझावाती शतकी खेळीच्या बळावर गुजरात टायटन्सनं आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. काल न्यू चंदीगड इथं झालेल्या सामन्यात गुजरातनं राजस्थान रॉयल्स संघाचा 7 गडी राखून पराभव केला. राजस्थान संघानं प्रथम फलंदाजी करत वैभव सूर्यवंशीच्या 96 धावांच्या बळावर 214 धावा केल्या. मात्र गुजरात संघानं हे आव्हान 19व्या षटकातच पार केलं. 53 चेंडूत 104 धावा करणारा शुभमन सामनावीर ठरला. उद्या स्पर्धेचा अंतिम सामना गुजरात आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलुरू या दोन संघात होणार आहे. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकीरेड्डी जोडीनं पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. काल झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत त्यांनी 19-21, 21-17, 21-13 असा विजय मिळवला. छत्रपती संभाजीनगरच्या औद्योगिक वसाहत शेंद्रा इथं कौशल्य विकास केंद्रात आज भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. 2026 कौशल्याला रोजगाराची दिशा या उपक्रमाअंतर्गत कौशल्य विकास मार्गदर्शन शिबिरही घेण्यात येणार आहे. या मेळाव्यात विविध पदांसाठी 500 अधिक रिक्त जागांसाठी थेट मुलाखती घेतल्या जाणार आहेत. राज्यात काल वर्धा इथं सर्वाधिक 46.8 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात परभणी 42.4 सेल्सिअस, नांदेड 42.6, छत्रपती संभाजीनगर इथं 41.4, बीड 41.8 तर धाराशिव इथं 39.1 सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. नीट पेपर फुटी प्रकरणातील चुकांसाठी जबाबदारी निश्चित करावी, सर्वोच्च न्यायालयाचं निरीक्षण. आगामी काळात महाराष्ट्र जगात एआयचं नेतृत्व करेल, मुख्यमंत्र्यांकडून विश्वास व्यक्त. विधान परिषदेच्या 17 पैकी 15 जागांवर महाविकास आघाडीचा निर्णय. इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचं राज्यभर आंदोलन. जालना जिल्ह्यात भिंत कोसळून 2 मुलांचा मृत्यू. परभणी जिल्ह्यात रस्ते अपघातात 4 युवक ठार. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत गुजरात टायटन्सची अंतिम फेरीत धडक. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: FM बँड 102 MHz आणि 229 अंश नो मीटर्स अर्थात 1305 KHz वर

0: आपण आपल्या रेडिओ सेटवर ट्यून केलं आहे आकाशवाणी परभणी केंद्र. सकाळचे 7:20 झाले आहेत.
1: श्रोते हो, तुमच्यासाठी आम्ही खास कार्यक्रम घेऊन येत आहोत.
2: तुमच्या पसंतीचे कार्यक्रम.
1: कार्यक्रम जुनेच पण नव्या रंगात, नव्या ढंगात, तुमच्या संवादासहित आणि तुमच्या फोन फरमाईश सहित मस्त अशा गीतांची मेजवानी. अहो, पण कार्यक्रम कोणते? हॅलो आकाशवाणी
2: आणि स्वर लहरी.
1: हॅलो आकाशवाणी, हिंदी चित्रपट गीत स्वर लहरी,
2: मराठी चित्रपट गीत.
1: हा, घेऊन येत आहोत तुमच्या आवडीचे कार्यक्रम. हॅलो
2: आकाशवाणी
1: आणि स्वर
2: लहरी
1: ऐकत राहा आकाशवाणी परभणी केंद्र.

0: 90 वर्षांचा स्वरमय प्रवास, श्रोत्यांच्या मनात घर करणारा विश्वास, आकाशवाणी काल आज आणि उद्याचाही आवाज। श्रोते हो, आकाशवाणी पूर्ण करत आहे 90 वर्षाचा गौरवशाली प्रवास। त्यानिमित्त सर्व श्रोत्यांना, रसिका जनांना आकाशवाणीच्या वतीने हार्दिक शुभेच्छा।
1: वर्ष देशाच्या जडणघडणीत आणि मनोरंजनात मोलाची भूमिका बजावणारी आहेत।
2: या ऐतिहासिक टप्प्याबद्दल आपण सर्वांनी आनंद साजरा करूया।
3: तुम्हाला आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्तीच्या हार्दिक शुभेच्छा।

0: श्रोते हो, आपल्यासाठी खास आनंदाची बातमी. आपल्या सर्व श्रोत्यांच्या मागणीवरून, श्रोत्यांच्या फरमाईशवरून आणि श्रोत्यांच्या विनंतीवरून आकाशवाणी परभणी केंद्र पुन्हा एकदा श्रोत्यांच्या आवडीचा कार्यक्रम अर्थातच हॅलो आकाशवाणी आणि हॅलो स्वरलहरी पुन्हा एकदा नव्या रूपात, नव्या ढंगात आपल्यासाठी घेऊन येत आहे येत्या जून पासून. काय म्हणताय, वार आणि वेळ? हो हो, तेही लवकरच आपल्याला कळेल.
1: व्हॉट इज मोबाईल नंबर?
0: पण तोपर्यंत ऐकत रहा आकाशवाणी परभणी.
2: नमस्कार श्रोते हो, हे आकाशवाणी आहे. हे केवळ शब्द नाही तर गेल्या 9 दशकांपासून प्रत्येक भारतीयाच्या मनात उमटणारं एक भाव विश्व आहे. काळ बदलला, तंत्रज्ञान बदललं, पण आमचा आवाज मात्र तोच राहिला. आता आकाशवाणी केवळ रेडिओवर नाही तर तुमच्या मोबाईलमध्ये आणि डिजिटल जगातही तितकीच सक्षम आहे. आकाशवाणीचा हा 90 वर्षांचा गौरवशाली प्रवास, परंपरेचा सन्मान आणि नव्या युगाची साथ. बहुजन हिताय, बहुजन सुखाय, आकाशवाणी देशाचा आवाज, तुमचा आणि आमचा सोबती. आणि हाच आकाशवाणीचा 90 वर्षाचा गौरवशाली प्रवास. तेव्हा समस्त श्रोत्यांना आकाशवाणी 90 वर्षाच्या गौरवशाली वर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा.
3: यूही कट जाएगा सफर साथ चलने से के मंजिल.
4: FM बँड 102 MHz आणि 229.9 MHz अर्थात 1305 KHz आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्र. सकाळचे 7:25 होत आहेत. आता दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: हाँ संदेश।
1: महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी सकाळी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल, तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी।

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, मागच्या भागात आपण दिलखुलास कार्यक्रमातून मुख व डोके मान कर्करोगाची लक्षणं, कारणं, उपचार या महत्वपूर्ण विषयांवर दिलखुलास कार्यक्रमातून प्रख्यात मुख व डोके मान कर्करोग शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टर हितेश सिंघवी सरांकडून माहिती जाणून घेत होतो. आजही आपण हा संवाद असाच पुढे सुरू ठेवणार आहोत. सर नमस्कार, दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत.
1: डॉक्टर, मला सांगा की त्यासाठी मुख आरोग्य चांगलं असणं आवश्यक आहे का? मी याच्यासाठी विचारते कारण कॅन्सर तोंडात किंवा तंबाखूमुळे दात हिरड्या आपल्या खराब होतात, त्यासाठी आपलं मुख आरोग्य चांगलं असणं कितपत गरजेचं आहे?
2: मुख आरोग्य चांगलं असणं खूप गरजेचं आहे. करेक्ट. तंबाखू खाल्ल्यावर मुख आरोग्य खराब होतो. करेक्ट. तंबाखू, दारू आणि अरेकांड तुम्ही खाल्लं नाही पण तरी पण आपली स्टडी आहे, टाटा मेमोरियल हॉस्पिटल आपण स्टडी केली होती 2019 मध्ये, त्याला टायटल होतं पुअर ओरल हायजीन कॉझिंग ओरल कॅन्सर. तर पुअर ओरल हायजीन डायरेक्टली कॅन्सर प्रोड्यूस करत नाही, पण ते तंबाखू, अल्कोहोल आणि अरेकांड अरेकांड सुपारीला हेल्प करू शकतो, त्याला आपण कॉन्ट्रीब्युटरी फॅक्टर म्हणतो. त्यामुळे तुम्ही सांगितलं की पुअर ओरल हायजीन कॅन कॉज कॅन्सर इंडिपेंडेंटली, इट कॅनॉट कॉज कॅन्सर, बट येस इट कॅन बी अ कॉन्ट्रीब्युटरी फॅक्टर.
1: अच्छा, आणि या मुखाबरोबरच हेड अँड नेक कसे कनेक्ट आहेत?
2: जसं सांगितलं मी की हेड अँड नेक मध्ये खूप पार्ट्स असतात. एक ओरल कॅव्हिटी तुम्ही मुख सांगितलं, त्यानंतर घसा, नाक आणि स्वरयंत्र. करेक्ट. हेड म्हणजे मेंदू या डोमेन मध्ये येत नाही. मेंदूचा खाली जो पण प्रकार असतो तो तिथून ही जी हड्डी असते, क्लॅव्हिक्युलम सांगतो, सरळ हड्डी असते इथे, इथपर्यंत हा हेड अँड नेकचा प्रकार येतो. आणि त्यामध्ये ओरल कॅव्हिटी इज वन ऑफ द मेजर कंपोनेंट.
1: पण मग त्याचा वेगळा काही कॅन्सर आहे का, की त्या मुखाच्या कॅन्सरलाच ते कनेक्ट झालेले असतात, की हेड अँड नेकचा काही वेगळा कॅन्सर होतो असा?
2: नाही, हेड अँड नेकचा असा वेगळा काही कॅन्सर होत नाही. त्यामध्ये खूप पार्ट्स असतात, सांगितलं वेगवेगळ्या पार्टचा कॅन्सर होतो आणि त्याचा प्रोग्नॉसिस डिफरंट आहे, ट्रीटमेंट डिफरंट आहे, कॉजेस डिफरंट आहे. एक्झाम्पल, घसाचा कॅन्सर होतो तो व्हायरसने होतो, एचपीव्ही व्हायरसने होतो. एक्झॅक्टली. टबॅगोचा कॅन्सर आणि तो तोंडामध्ये होतो. दारूचा कॅन्सर पीएफएस म्हणजे स्वरयंत्र मध्ये होतो. असं डिफरंट डिफरंट कॉजेस आहेत, डिफरंट डिफरंट पार्ट ऑफ हेड नेक, त्यामुळे त्याला डिफरंट पार्ट मध्ये आपण डिवाइड केलेला आहे.
1: अच्छा. डॉक्टर, मला सांगा की सध्या कामगार वर्ग आपण बघतो की त्यांच्यात म्हणजे असं म्हणतात की सिगारेट पिल्यानंतर किंवा तंबाखू खाल्ल्यानंतर आम्हाला काम करायला जोर येतो, असा एक एनर्जी मिळते. तर कामगार वर्गांमध्ये तंबाखू खाण्याचं प्रमाण खूप दिसतंय, तर काय सांगाल आपण?
2: मी काय बघितलंय की जिथे पण अलर्टनेस लागतो, सतर्कता लागते, वॉचमॅन आहे, ड्रायव्हर आहे, रिक्षा चालक आहे, त्याला रात्री बसून अलर्ट व्हावा लागतो. कारण की अलर्ट नाही झाला त्यांचा काही ऍक्सिडेंट होऊ शकतो, किंवा वॉचमॅन असं काही ऑक्युपेशन आहे, किंवा कॉल सेंटर्स आहेत की रात्री तुम्हाला युएसच्या टायमिंगवर तुम्हाला फोन करायचं आहे, काम करायचं आहे. तर हे जे आपलं लाईफस्टाईल आपण जे चेंज करतो आपलं, त्यामध्ये आपल्याला हे स्टिम्युलंट्स लागतात. स्टिम्युलंट्स म्हणजे काय? तंबाखू, अल्कोहोल आणि सिगारेट. तर त्यामुळे हे लाईफस्टाईल जर आपण चेंज केली तर हेही व्यसने आपण कमी करू शकतो. आणि जसं सांगितलं, कामगार जो सेक्शन आहे त्यामध्ये जास्त टबॅको आहे, कारण की टबॅको

0: फर्स्ट वस्ताय
1: अच्छा
0: हो फर्स्ट वस्ताय 2 रुपया 3 रुपया 5 रुपया तंबाखू भेटतो आणि खैनी असते ती खूप दिवस चालते डब्बीवर त्यावर असं खैनी असते आणि खाली ते चुना असतो आणि ते खूप दिवस चालतो त्यामुळे ते फार स्वस्त आहे स्वस्त प्रकार आहे ते तुम्ही त्यांना काम करायला हेल्प करतो पण काय असतं ना की 40-50 पर्यंत काम करतो आता जर कॅन्सर आपल्याला आला तर फक्त जर मला कॅन्सर आला तर मला नाही माझ्या पुढे फॅमिलीला तो प्रॉब्लेम येणार आणि तंबाखू तोच खातो जो प्रोडक्टिव्ह असतो जो इंडिपेंडेंट असतो एक्झाम्पल मी जर तंबाखू खातोय मी काम करतोय तंबाखू खातोय माझी वाईफ माझी पोरे माझ्यावर डिपेंडेंट आहेत तर हा जो कॅन्सर आहे तो डिपेंडेंट प्रोडक्टिव्ह मॅनवर प्रहार करतो माझ्यावर प्रहार झाला तर माझी वाईफ आणि माझे मुले तेही सगळे डिस्टर्ब होणार
1: अगदी बरोबर आहे डॉक्टर तुमच्याकडे जेव्हा पेशंट येतो काहीतरी तक्रारी घेऊन तोंडाच्या तेव्हा काय लक्षणं दिसतात किंवा त्याच्या तक्रारी त्या काय असतात
0: तक्रारी तुम्ही सांगितलं ना की एक अल्सर बरंच होत नाही सगळ्यात मोठी तक्रार तीच असते त्यानंतर काही जर तिखट खाल्लं तर खूप असं गरम वाटतो खाल्यावर तोंड पूर्णपणे खूप उघडत नाही नॉर्मल जे आपले लोक असतात त्यांना 4 फिंगर आपल्या दात आजायला पाहिजे त्याला आपण 4 फिंगर टेस्ट म्हणतो पण जे तंबाखू सुपारी खातात त्यांचं 2 फिंगर किंवा 1 फिंगर ही जात नाही आज जे मी ऑपरेशन केलं त्यामुळे तर बिलकुल ओपन नाही होतो असं पण असतात की तोंडात कॅन्सर आहे आणि पूर्णपणे तोंड बंद झालेलं आहे आपल्याला काही बघता येत नाही असं तर ही जी प्रकार असते आणि हे तक्रार घेऊन आपल्याकडे येतात
1: अच्छा डॉक्टर मला सांगा की तंबाखू एखाद्या माणसाने खायला सुरुवात केल्यापासून किंवा आपण अल्कोहोल म्हणूया किंवा सिगारेट म्हणूया ही व्यसन करायला लागल्यापासून साधारण त्याला किती म्हणजे काहींना कमी प्रमाण म्हणजे लगेचच होत असेल किंवा काय त्याचं ड्युरेशन किंवा तो पिरियड काय असतो कॅन्सर दिसायचा किंवा होण्याचा
0: खैनी जी असते सांगितलं खैनी आणि कच्च्या तंबाखू असते त्याचा 10-15 वर्ष लागतात ऍव्हरेज आपण जर मी खाल्लं तर माझ्यामध्ये 5 वर्षामध्ये होऊ शकतो तुमच्यावर नाही पण होणार पण ऍव्हरेज हे आहे की 10-15 वर्ष पर्यंत आपण हे कळलं आहे की ज्या लोकांमध्ये कॅन्सर झालेला आहे त्यामध्ये आपण हिस्ट्री घेतली आहे त्यांनी 10-15 वर्ष आधी आणि सुरुवात केली होती पण जे गुटखा जो प्रकार आहे तो 5-7 वर्षांमध्ये कॅन्सर होतो मी टाटामध्ये असताना मी बघितलेलं आहे की 16 वर्षाच्या यंग बच्चूला पण टंग कॅन्सर बिकॉज ऑफ गुटखा कारण की त्यांनी सांगितलं सुरुवात केली गुटख्याला 12 वर्षापासून तर यंग लोकांना जास्त होत आहे आता कारण की हे जे आपलं ड्युरेशन होत कॅन्सर आदळण्याचा तो कमी झालेला आहे
1: अच्छा काय त्याचं नेमकं कारण आहे
0: मोर ऑफ कार्सिनोजन्स इन दी गुटखा स्मोकलेस टोबॅको अँड ऑल्सो इन दी स्मोकिंग आता हे नवीन ई सिगरेट पण आलेला आहे
1: हा ई सिगारेट बद्दल पण मला विचारायचं आहे डॉक्टर की असं म्हणतात की आम्ही ई सिगारेट म्हणजे ते थोडं स्टेटस सिम्बॉल पण ई सिगारेट झालेला आहे तर त्याबद्दल काय सांगाल आणि ते सेफ आहे असं मानलं जातं तर काय सांगाल
0: हा तंबाखू आहे आपल्याला कळलंय त्यामध्ये कॅन्सर आहे हे लोकांनी विकलं पण आहे प्रॉफिट पण कमावलेलं आहे आता लोकांना कळलंय यामध्ये कॅन्सर आहे त्यामुळे त्यावर खूप प्रतिबंध आहे कोटपा ऍक्ट आहे त्यामध्ये 9 सेक्शन्स असतात आता आपल्याला हे विकायचं आहे बिगर प्रतिबंध कसं नवीन काय चालू करा त्यामध्ये पण तंबाखू आहे पण आपल्याकडे स्टडीज नाही सांगितलं की कॅन्सर होतो हे विका हे बंद करा नवीन प्रकाराचं सिगरेट चालू करा 10-15 वर्ष निघणार त्यानंतर आपल्याला कळणार कॅन्सर होणार की नाही होणार त्यानंतर परत त्यावर प्रतिबंध आहे परत नवीन काय येणार तर हा ट्रान्झिशन आहे दुसऱ्या प्रोडक्टवर लोक बॅन का करू शकत नाही कारण की डायरेक्टली काय प्रॉब्लेम होत नाही ना त्या 10 वर्ष लागणार आपल्याला एव्हिडन्स कळायला की त्यांना काय कॅन्सर होतोय काय अजून काय होतोय युएसमध्ये एक प्रकार आहे ई वॅलायकम ई सिगरेट असोसिएटेड अल्व्हेओलर इंजुरी अल्व्हेओलर इज लंग्स हे आपल्याला स्टडीमध्ये कळलेलं आहे की जे पण ई सिगरेट युज करतो त्यांच्या लंगमध्ये खूप प्रॉब्लेम सुरू झालेला आहे जर कॅन्सरने आपण कॅन्सर थांबवला तंबाखूमुळे लंग प्रॉब्लेम नंतर होणारच
1: नक्कीच डॉक्टर मला तेच विचारायचं होतं की सिगारेट प्याल्यामुळे आपल्या लंग्स वरती सुद्धा त्याचा परिणाम होतो आणि ज्या महिला मिश्री अजून खेडेगावामध्ये आपण कधी बघितलं असेल तर मिश्री घासायची सवय असते आणि ती मिश्री घासल्यानंतर ती तंबाखूची मिश्री तशीच ती दातांवरती असते कामं सगळी होईपर्यंत त्या महिलांची तर त्याचा काय दुरुपयोग म्हणजे त्याचा त्यांच्यावरती काय परिणाम होतो
0: मी टाटाला किंवा असं होतो ना तिथे लोक यायचे त्यांना विचारायचो कॅन्सर झालेला आहे ठीक आहे तुम्ही तंबाखू खाता का

0: तुम्ही तंबाखू खात नाही, मी तोंड बघितलं सगळं स्ट्रेन्सर आहेत, तंबाखू खात नाही तुम्ही, तुम्ही शुअर आहात? नाही मी तंबाखू खात नाही, पण मिश्री घासते. म्हणजे काय आहे की लोकांना हे माहीत नाहीये की मिश्री तंबाखू आहे. इफ यू नो द डेव्हल इट इज गुड, इफ यू डोंट नो द डेव्हल दॅट इज व्हेरी बॅड. तुम्हाला अगर माहीत नाहीये की हे प्रॉब्लेमॅटिक प्रॉब्लेम्स आहेत तर तुमच्यासाठी खूप, कारण की तुम्ही अनकंट्रोल वापरणार ना, तर खूप लोकांना माहीत नाही की मिश्रीमध्ये तंबाखू असते. त्यांना नंतर सांगावं लागतो की मिश्रीमध्ये तंबाखू आहे, तुम्ही खाऊ नका, यांनीच तुम्हाला कॅन्सर. नाही ना, यांना कॅन्सर, दात साफ होतो, दात साफ होतो नाही होतो मला माहित नाही, पण त्यांना कॅन्सर डेफिनेटली होतो.
1: नक्कीच डॉक्टर. आणि या महिलांचं मी ऐकलेलं असं म्हणणं आहे की आम्ही तंबाखू पूर्ण जाळतो, त्यामुळे त्याच्यातले जे जे काही वाईट घटक असतात ते जाळून मग आम्ही मिश्री लावतो. तर काय सांगाल की ती तंबाखू जाळून जी मिश्री बनवतात आणि ती लावतात, तर खरंच त्याचे जे वाईट घटक असतात ते निघून जातात,
0: खराब होतात. तंबाखू खराब आहे. कच्ची खैनी इज बेटर दॅन हीटेड खैनी.
1: अच्छा.
0: बिकॉज हीटेड खैनीमध्ये कॅल्शियम वाढतात आणि ते लवकर अब्झॉर्ब होतात तोंडामध्ये. आपल्या तोंडामध्ये कोणत्याही गरम चीज खाल्ल्यावर आपल्याला चांगला वाटतो, कारण की ते लवकर अब्झॉर्ब होते पोटामध्ये तोंडामध्ये. आपल्याला स्वयंपाक पण गरम का आवडते, कारण की लवकर अब्झॉर्ब होते. तसंच टबॅकोमध्ये ते अब्झॉर्प्शन कॅपॅसिटी वाढून जाते, त्यामुळे चान्सेस जास्त असतात कॅन्सर होण्याचे.
1: आणि तंबाखू बरोबर जो चुना खाल्ला जातो त्याचाही दुष्परिणाम शरीरावरती होतो का?
0: व्हेरी बेसिक क्वेश्चन इज, आपण तंबाखू मध्ये चुना का लावतो? चुना काय करतो? दरवाजा उघडतो.
1: म्हणजे
0: चुना जर आपण आत लावला ना तर आपले पोर्स उघडतात.
1: अच्छा.
0: त्यानंतर तंबाखू सीप इन करते.
1: अच्छा.
0: हा मेकॅनिझम आहे. जर तुम्ही चुना नाही घेतला ना तर अब्झॉर्प्शन कमी होणार, तुम्हाला किक आणि स्टिम्युलेशन कमी भेटणार. त्यामुळे जेव्हा तुम्ही मिक्स करतो तर लाईम आणि चुनाने ते पोर्स उघडतात आणि त्यामुळे तंबाखू सिपिन होतो आणि त्यामुळे तुम्हाला जास्त स्टिम्युलेशन आणि जास्त किक बसतो.
1: अच्छा. श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमातून प्रख्यात मुख व डोके मान कर्करोग शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टर हितेश सिंघवी सरांकडून मुख व डोके मान कर्करोगाची लक्षणं, कारणं, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना या विषयांच्या अनुषंगाने माहिती जाणून घेत आहोत. परंतु विषयाची व्याप्ती पाहता आपण हा संवाद पुढे असाच सुरू ठेवणार आहोत. तर श्रोते हो, तेव्हा आपण पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

एफ एम बँड 102 मेगाहर्ट्स आणि 229 अंश नोमीटर्स अर्थात 1305 किलो हर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. सकाळचे 7:40 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत भावगीतांवर आधारित

0: इत कार्यक्रम भावधारा।
1: पुलिस
2: मिस सीमा।
1: हाँ बोलते हैं।
2: लगेज पुलिस स्टेशन लाया। थांबा नाही तर घरी येऊ। हा
1: पण का मी
2: एकट्या दुसऱ्या खोलीत जा। तुमचा मुलगा आमच्या कस्टडी मध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय।
1: डिजिटल अरेस्ट?
2: 1,00,000 द्या वाचाल।
1: इतके पैसे?
2: बरं ठीक आहे, एक लिंक पाठवली आहे, लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या, नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल।
1: जेल मध्ये तर तू जाणार, तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय। डिजिटल अरेस्ट असं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे, म्हणून घाबरू नका। पोलीस, बँक, RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध रहा। त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा।
3: हॅलो मम्मा।
1: हाय।
4: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा।
6: आपल्या परभणी जिल्ह्यातील पहिले पोटविकार आणि लिव्हर विकार सुपर स्पेशलिस्ट म्हणजे गॅस्ट्रो एंटेरोलॉजिस्ट डॉक्टर प्रणव चांडक यांचे चांडक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल शिवाजीनगर वसमत रोड परभणी या ठिकाणी अत्याधुनिक सुविधांसह पोटविकाराचे अचूक निदान आणि उपचार एंडोस्कोपी अर्थात दुर्बिणीद्वारे होतील।
7: तसेच स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर दिशा चांडक यांच्याकडे महिलांच्या संबंधित आजारावर निदान व उपचार होतील। संपर्क 70220073006 आणि 0242223711।
0: श्रोतेहो, भावधारा कार्यक्रमात आता सुरुवातीला ऐकूयात श्रीधर फडके यांनी गायलेलं रोहिणी निनावे यांचं भावगीत, संगीत श्रीधर फडके यांचं।

श्रीधर फडके यांनी गायलेलं रोहिणी निनावे यांचं हे भावगीत आपण ऐकलं. संगीत होतं श्रीधर फडके यांचं. कार्यक्रमामध्ये यानंतर ऐकवत आहोत कवी ग्रेस यांचं भावगीत. स्वर आहे सुरेश वाडकर यांचं आणि संगीत श्रीधर फडके.

0: सुरेश वाडकर यांनी गायलेली कवी ग्रेस यांची ही भावरचना आपण ऐकलीत. संगीत होतं श्रीधर फडके यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकवणार आहोत सुरेश वाडकर यांनी गायलेलं चंद्रशेखर सानेकर यांचं भावगीत, संगीत विजय मोरे यांचं. तत्पूर्वी ऐकूया
1: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंतीनिमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.

सुरेश वाडकर यांनी गायलेलं चंद्रशेखर सानेकर यांचं हे भावगीत आपण ऐकलं. संगीत होतं विजय मोरे यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात उषा मंगेशकर यांनी गायलेलं आत्माराम देवजी देशपांडे यांचं भावगीत. संगीत आहे यशवंत देव यांचं.

आणि श्रोतेहो, या भावगीताबरोबरच आजचा भावधारा हा कार्यक्रम संपन्न करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून 229.9 MHz अर्थात 1350 KHz आणि FM बँड 102 MHz. हे आहे आकाशवाणी परभणी केंद्र. सकाळचे 8 वाजत आहेत. आता लगेचच समाचार प्रभात आणि 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून, तसंच सकाळी 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी पराग चिंचोलकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. बीएसएफच्या 60व्या स्थापना वर्षात सीमा सुरक्षेबाबतच्या संकल्पना पूर्णपणे बदलण्याचा सरकारचा निर्णय. गृहमंत्री अमित शाह यांचं प्रतिपादन. नेत्रसेमी या सेमीकंडक्टर स्टार्टअपनं विकसित केली देशातली पहिल्या पिढीची AI सिस्टम ऑन चिप. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचं आज दीक्षांत संचलन. पुण्यातील विषारी दारू प्रकरणातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आणि IPL क्रिकेटमध्ये राजस्थान रॉयल्सचा पराभव करून गुजरात टायटन्स अंतिम फेरीत. आता सविस्तर बातम्या. सीमा सुरक्षा दलाला अर्थात BSFला भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी सक्षम करण्याच्या उद्देशानं त्यांच्यावर आणखी काही क्षेत्रातील जबाबदारी सोपवण्याचा सरकार विचार करत आहे अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली. ते काल गुजरातमध्ये भूज इथं BSFच्या जवानांशी बोलत होते. भारत पाकिस्तान सीमेवरच्या धोरणात्मकदृष्ट्या महत्वाच्या दोन नवीन तळांचं उद्घाटन शाह यांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं. BSFच्या 60व्या स्थापना वर्षात सीमा सुरक्षेबाबतच्या संकल्पना पूर्णपणे बदलण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याचं ते म्हणाले. स्मार्ट बॉर्डर सिक्युरिटी प्रकल्पाअंतर्गत सीमेलगत सुरक्षा जाळं उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रडार, ड्रोन, निरीक्षण टॉवर्स, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सुरक्षा सैनिक यांच्या समन्वयातून भक्कम सुरक्षा जाळं तयार होईल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्र्यांनी व्यक्त केला. पश्चिम बंगालच्या सीमेलगत कुंपण घालण्याचं काम दीर्घकाळ रेंगाळलेलं होतं. त्यातील अडथळा आता नव्या सरकारच्या स्थापनेनंतर दूर झाला आहे. एका आठवड्यातच नव्या सरकारनं सीमेवर कुंपण घालण्यासाठी जमीन उपलब्ध करून दिली असं शाह यांनी सांगितलं. DLI अर्थात डिझाईन लिंक्ड इन्सेंटिव्ह योजना उत्साहवर्धक परिणाम देत असल्याचं केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. तिरुअनंतपुरम इथल्या नेत्रसेमी या सेमीकंडक्टर स्टार्टअपनं प्रगत 12 नॅनोमीटर टेक्नॉलॉजी नोडचा वापर करून नेत्रा A2000 ही देशातली पहिल्या पिढीची AI सिस्टम ऑन चिप विकसित केली आहे असं समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये वैष्णव म्हणाले. ही चिप व्यावसायिक स्तरावर वापरली जाईल तेव्हा ती निगराणी, ऑटोमोबाईल, रोबोटिक्स आणि ड्रोन यासारख्या क्षेत्रांमधील स्मार्ट व्हिजन ॲप्लिकेशन्सला बळ देईल असं ते म्हणाले. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजे NDAच्या 150व्या तुकडीचं दिमागदार दीक्षांत संचलन आज पुण्यात प्रबोधिनीच्या खेत्रपाल मैदानावर पार पडलं. लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी संचलनाची मानवंदना स्वीकारली. भारतीय हवाई दलाच्या नेत्रदीपक हवाई कसरती हे या सोहळ्याचं प्रमुख आकर्षण होतं. दरम्यान NDAचा दीक्षांत समारंभ काल हबीबुल्ला सभागृहात दिमागदार वातावरणात पार पडला. निवृत्त IPS अधिकारी डॉ किरण बेदी या समारंभाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी 236 कॅडेट्सना जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची पदवी प्रदान करण्यात आली. बदलत्या जागतिक सुरक्षा परिस्थितीत स्कॉलर वॉरियर्स म्हणून नेतृत्व करण्याचं आवाहन किरण बेदी यांनी कॅडेट्सना केलं. समारंभात NDAचे प्रभारी प्राचार्य डॉ विनय दीप यांनी शैक्षणिक अहवाल सादर केला. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत निधी वितरण आणि विनियोगाचा सविस्तर आढावा घेतला. समग्र शिक्षाच्या तिसऱ्या आवृत्तीला अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि परिणाम केंद्रित बनवण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. या वर्षापासून समग्र शिक्षा अभियान प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण आणि इतर प्रमुख योजनांच्या एकत्रितकरणाद्वारे एकात्मिक दृष्टिकोन अवलंबला जाईल असं सांगून यामुळे शालेय शिक्षण प्रणालीमध्ये अधिक समन्वय आणि परिणाम सुनिश्चित होईल असं समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये प्रधान म्हणाले. केंद्र आणि राज्य संबंध अधिक दृढ करण्यावरही कालच्या बैठकीत चर्चा झाली. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020च्या प्रभावी अंमलबजावणीवर नव्यानं लक्ष केंद्रित केलं जाईल असं सांगून या अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये नवनिर्मिती, पोषण, कौशल्य विकास, क्रीडा आणि कला यावर विशेष भर दिला जाईल असं प्रधान यांनी सांगितलं. हे प्रयत्न सक्षम विद्यार्थ्यांचे संगोपन करण्यात आणि विकसित भारत 2047 आवश्यक मनुष्यबळ उभारण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावतील असंही ते पुढे म्हणाले. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. आर्थिक वर्ष 2025-26 सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या कार्यान्वयन, वित्तीय आणि धोरणात्मक प्राधान्याबाबतच्या कामगिरीचा तसंच प्रगतीचा आढावा घेण्यासाठी काल नवी दिल्लीत एक बैठक घेण्यात आली. वित्त विभागाचे सचिव एम नागराजू या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. सार्वजनिक बँकांमध्ये गतिशील तक्रार निवारण

यंत्रणा सशक्त प्रशासकीय मानक आणि कामकाजातील तत्परता महत्त्वाची असल्याचं नागराजू यावेळी म्हणाले. व्यवसाय विकास, नफा, मालमत्ता दर्जा, सरकारी योजनांची अंमलबजावणी, वित्तीय समावेशन, डिजिटल परिसंस्था, सूक्ष्म लघु मध्यम उद्योगांना पतपुरवठा, सायबर सुरक्षा आणि कामकाजातील जोखीम व्यवस्थापनाचा या बैठकीत आढावा घेण्यात आल्याची माहिती अर्थ मंत्रालयानं बैठकीनंतर दिली. या बैठकीत वित्तीय सेवा विभागाच्या सुधारित संकेतस्थळाचा प्रारंभ करण्यात आला. वित्तीय सेवा विभागानं दावा न केलेल्या वित्तीय मालमत्तेविषयी माहिती अधिक सुलभतेनं उपलब्ध करून देण्यासाठी कॉमन लँडिंग पोर्टल सुरू केलं आहे. हे पोर्टल देशातील 12 सार्वजनिक बँकांनी संयुक्तपणे स्थापन केलेल्या PSBA अर्थात पब्लिक सेक्टर बँक अलायन्स या संघटनेच्या सहकार्यानं विकसित करण्यात आलं आहे. www.unclaimedassetsportal.in हे पोर्टल संपूर्ण वित्तीय परिसंस्थेतील दावा न केलेल्या बँक ठेवी, विमा दावे, समभाग, लाभांश आणि म्युच्युअल फंडांसाठी शोध सुविधा उपलब्ध करून देणारं एकीकृत व्यासपीठ म्हणून काम करतं असं अर्थ मंत्रालयानं सांगितलं. हे पोर्टल एकाच व्यासपीठावर अनेक शोध सुविधा एकत्र आणून नागरिकांना त्यांच्या हक्काच्या वित्तीय मालमत्तेशी पुन्हा जोडण्याच्या सुरू असलेल्या प्रयत्नांना बळकटी देईल असं वित्तीय सेवा विभागाचे सचिव एम नागराजू यांनी अधोरेखित केलं. युक्रेनमधील संघर्षाच्या समाप्तीसाठी विशिष्ट कालमर्यादा देणं अशक्य आहे असं रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितलं. युद्धभूमीवरील परिस्थिती पाहता हा संघर्ष संपुष्टात येण्याच्या मार्गावर असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. रशिया वाटाघाटी सुरू ठेवण्यास तयार असून चर्चेला कधीच नकार दिला नसल्याचं सांगून संबंधितांशी संपर्क ठेवला असला तरीही अद्याप औपचारिक वाटाघाटी करणं योग्य स्थिती नसल्याचं ते म्हणाले. रशियाला थेट लष्करी धोका निर्माण करणारी सर्व ठिकाणं लष्करी लक्ष्य आहेत असं पुतीन यांनी सांगितलं. नाटो अर्थात उत्तर अटलांटिक करार संघटनेनं पूर्वेकडे एकही पाऊल टाकणार नाही असं सांगून रशियाची फसवणूक केली असल्याचा दावा त्यांनी केला. दरम्यान युक्रेनमधील संघर्ष सोडवण्याबाबत युरोपीय देशांचे प्रतिनिधी आज लंडनमध्ये अनौपचारिक चर्चा करत असल्याचं एका राजनैतिक सूत्राचा हवाला देत रशियाच्या अधिकृत माध्यमांनी म्हटलं आहे. NCR अर्थात राष्ट्रीय राजधानी क्षेत्र आणि लगतच्या परिसरातील हवा गुणवत्ता व्यवस्थापन आयोगानं संपूर्ण NCR क्षेत्रात श्रेणीबद्ध प्रतिसाद कृती योजनेच्या विद्यमान वेळापत्रकाच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत सर्व कार्यवाही तात्काळ प्रभावानं रद्द केली आहे. या भागातील हवेच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्लीचा हवा गुणवत्ता निर्देशांक या महिन्याच्या 28 तारखेला 207 वरून काल 123 पर्यंत सुधारला. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या काही दिवसात हवा गुणवत्ता निर्देशांक मध्यम श्रेणीत राहण्याची शक्यता आहे. पुण्यातील विषारी दारू प्रकरणातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. फुगेवाडीतील काही जण ही दारू प्यायल्यामुळे अत्यवस्थ असल्याचं समजतं. मृतांची आतापर्यंत नेमकी संख्या किती झाली आहे ते मात्र अधिकृतपणे समजू शकलेलं नाही. या प्रकरणी पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस वेगानं तपास करत आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. या प्रकरणातील मुख्य आरोपी योगेश वानखेडे याच्यासह 8 जणांना अटक करण्यात आली आहे. वानखेडे याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याचं समजतं. या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सखोल चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रशासनाला दिले आहेत. IPL क्रिकेटमध्ये काल रात्री न्यू चंदीगड इथं झालेल्या दुसऱ्या पात्रता सामन्यात गुजरात टायटन्सनं राजस्थान रॉयल्सचा 7 गडी राखून पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना वैभव सूर्यवंशीच्या 96 आणि रवींद्र जडेजाच्या नाबाद 45 धावांच्या जोरावर राजस्थान रॉयल्सनं निर्धारित 20 षटकात 6 गडी गमावून 214 धावा केल्या. गुजरात टायटन्सनं 8 चेंडू शिल्लक असताना 3 गडी गमावत 219 धावा करून हे आव्हान पार केलं. साई सुदर्शननं 58 तर कर्णधार शुभमन गिलनं 53 चेंडूत 104 धावा केल्या. गुजरात टायटन्सकडून कागिसो रबाडा आणि जेसन होल्डर यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. शुभमन गिलला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. अंतिम फेरीत गुजरात टायटन्सचा सामना रविवारी अहमदाबाद इथं गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूशी होईल. हा सामना सायंकाळी 7:30 वाजता सुरू होईल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. BSF च्या 60व्या स्थापना वर्षात सीमा सुरक्षेबाबतच्या संकल्पना पूर्णपणे बदलण्याचा सरकारचा निर्णय, गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. नेत्रसेमी या सेमीकंडक्टर स्टार्टअपनं विकसित केली देशातली पहिल्या पिढीची AI सिस्टीम ऑन चिप. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचं आज दीक्षांत संचलन. पुण्यातील विषारी दारू प्रकरणातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आणि IPL क्रिकेटमध्ये राजस्थान रॉयल्सचा पराभव करून गुजरात टायटन्स अंतिम फेरीत.
याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं.

0: नमस्कार।
1: FM बँड 102 मेगाहर्ट्स आणि 229 अंश नऊ मीटर्स अर्थात 1305 किलो हर्ट्सवर आपण आपल्या रेडिओ सेटवर ट्यून केलं आहे आकाशवाणी परभणी केंद्र। सकाळची 8:41 झाली आहेत। आता प्रसारित करीत आहोत आकाशवाणीच्या 90 वर्षाच्या गौरवशाली प्रवासानिमित्त आकाशवाणी 90 वर्षाचा सुवर्णकाळ हे विशेष रूपक। निवेदन, लेखन आणि निर्मिती आहे सीमंतिनी कुंडीकर यांची। सादर करते आहेत सदानंद कांबळी। ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती आहे। प्रसारित करत आहोत आकाशवाणीच्या 90 वर्षाच्या गौरवशाली प्रवासानिमित्त विशेष रूपक आकाशवाणी 90 वर्षांचा सुवर्णकाळ। लेखन, निवेदन आणि निर्मिती आहे सीमंतिनी कुंडीकर यांची। सादर करते आहेत सदानंद कांबळी। ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती आहे।
2: नमस्कार श्रोते हो, बहुजन हिताय बहुजन सुखाय या ब्रीदवाक्यासह आकाशवाणी गेल्या 9 दशकांपासून भारतीय समाजाला माहिती आणि मनोरंजन पुरवत आहे। आकाशवाणीचे गौरवशाली 90 वर्ष। श्रोते हो, आकाशवाणीचा इतिहास म्हणजे केवळ तंत्रज्ञानाचा प्रवास नाही, तर तो स्वतंत्र भारताच्या जडणघडणीचा इतिहास आहे। देशावर आलेली संकट असोत, निवडणुकांचे निकाल असोत किंवा क्रिकेटचा थरार, आकाशवाणीच्या बातम्या ऐकण्यासाठी संपूर्ण गावच्या गाव रेडिओ भोवती गोळा व्हायचं। विश्वासार्हतेचं दुसरं नाव म्हणजे आकाशवाणी। आकाशवाणी 90 वर्षांचा सुवर्णकाळ या कार्यक्रमामध्ये अनेक श्रोत्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आहे। जाणून घेऊयात त्यांच्या या प्रतिक्रिया। श्री शिवाजी महाविद्यालय परभणी येथील वृत्तपत्र विद्या विभागाचे प्राध्यापक श्री सुधीर इंगळे।
3: नमस्कार श्रोते हो। श्रोते हो, तसा माझा जन्म 1971। मी कळत्या वयाचा झालो तेव्हापासून ते आजपर्यंत आकाशवाणी सोबत एक घट्ट नातं आहे। हे नातं शब्दांच्या पलीकडचं, नव्या जगाची ओळख करून देणारी आकाशवाणी एक प्रज्ञावंत ठरली आहे। भक्तीचा मळा फुलवणारी आकाशवाणी हा संगीताचा सावदा होते आणि आपल्या रसाळ वाणीने तुकाराम, नामदेव, कबीर उभा करते। शास्त्रीय संगीत, सुफी आणि विशेषतः हिंदी मराठी चित्रपट संगीत, मराठी भावगीत म्हणजे आकाशवाणी आणि आकाशवाणी म्हणजे मराठी भावगीत असं समीकरण आज आकाशवाणीने करून दिलेलं आहे। हृदयाला आणि मनाला चैतन्यशील करणारा एक थांबा म्हणजे आकाशवाणी। मराठी भाव संगीत आज अटके पार गेलं ते आकाशवाणीमुळे। क्रिकेटची रनिंग कॉमेंट्री, लाल किल्ल्यावरचं भाषण, प्रजासत्ताक दिनाचा निमित्तानं केलेलं वार्तांकन मनाला मोहित करणारे एक शब्दशिल्पच आहे। कल्पनेला धुमारे फुलवणारी भाषा, निवेदकाचे सुश्राव्य आवाज आणि त्या आवाजातील जिवंतपणा, टवटवीतपणा मनाला प्रसन्न करतो। बातम्यांची सुटसुटीत मांडणी, वृत्तलेख, श्रुतिका, समन्वयित रूपक, नभोनाट्य, लोकजागर आणि लोकगीतातून होणारं प्रबोधन, आकाशवाणीची बोलीभाषा मनाला रुंजी घालणारीच आहे। या माध्यमाला लोकप्रिय करणाऱ्या सर्व माध्यमकर्मीचे या विशेष प्रसंगी लक्ष लक्ष आभार, कृतज्ञता आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा। आकाशवाणी हीच राष्ट्रवाणी। धन्यवाद।
2: ज्ञान मनोरंजनाची खाणी म्हणजे आकाशवाणी, अर्थात या आकाशवाणी परभणी केंद्रावरून अनेक ज्ञानवर्धक, मनोरंजक असे कार्यक्रम अनेक निवेदकांच्या माध्यमातून, अनेक अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सादर करण्यात आले आणि मग तो एक ऋणानुबंध सुरू झाला। असे हे रंगतदार, बहारदार कार्यक्रम या कार्यक्रमांमधून श्रोत्यांचं आणि आकाशवाणीचं एक घट्ट नातं निर्माण झालं। अशाच काही कार्यक्रमांविषयी आपल्याशी संवाद साधत आहेत लातूरचे कर सल्लागार प्रदीप गुडसूरकर। ऐकूयात त्यांच्या या प्रतिक्रिया।
4: नमस्कार श्रोते हो, माझ्या मनावरती भक्तिगीताचे जे काही संस्कार आहेत ते पडत असताना भीमसेन जोशी, सुधीर फडके, माणिक वर्मा किंवा गोविंद कोवळे असे जे काही गायक आहेत त्यांचा आवाज देखील माझ्या कानामध्ये आणखी घुमतोय। अशा पद्धतीनं आकाशवाणीचं आणि माझं जे काही नातं आहे हे खूप घट्ट आहे, कारण माझ्या मनावरती जे काही संस्कार आहेत हे आकाशवाणीच्या केंद्राने खूप मोठ्या प्रमाणावर आणि सकारात्मक परिणाम केलेले आहेत। उद्योग स्पंदन ही जी काही मालिका खूप लोकप्रिय झाली आणि परत ही दुसऱ्या वेळेस देखील

0: ती मालिका सादर करण्यात आलेली. असे विविध जे काही कार्यक्रम आहेत, माझ्या माहितीनुसार 100 आसपास विविध कार्यक्रम मी आकाशवाणी परभणी केंद्रावरती मी घेतलेले. मी सदैव त्यांचा ऋणी राहीन.
1: आकाशवाणीची ओळख निर्माण करणारे अनेक कार्यक्रम रसिकांच्या पसंतीस उतरायचे, जसं की रूपक ही केवळ आकाशवाणीची ओळख. बहारदार रूपकांच्या माध्यमातून अनेक विषय हाताळले जायचे. विषयांच्या वेगवेगळ्या छटा वेगवेगळ्या रूपात श्रोत्यांपर्यंत पोहोचवल्या जायच्या. हे कार्यक्रम अनेक वर्षांपासून रसिक श्रोत्यांची मनं रिझवतात. आजही हे कार्यक्रम प्रसारित होतात, उद्याही हे कार्यक्रम प्रसारित होतच राहतील. आकाशवाणीचा हा इतिहास म्हणजे श्रोत्यांसाठी सुवर्ण काळ. अशा ह्या रम्य आठवणीमध्ये अनेक जण रममाण होत आहेत, आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. चला तर मग ऐकूयात आकाशवाणी परभणी केंद्राचे एक खूप जुने श्रोते रामचंद्र डुकरे यांच्या मनातील या प्रतिक्रिया, या भावना ते व्यक्त करत आहेत. ऐकूयात त्यांच्या या प्रतिक्रिया.
2: नमस्कार. मी जवळपास 35 म्हणजे आकाशवाणी ऐकतो. आकाशवाणीशी जोडण्याचं कारण एकच की आमचं घर, आमचं शिवार हा शेतीविषयक 7:30 जो कार्यक्रम होता त्यानिमित्तानं आम्ही आकाशवाणीशी जोडले गेलो. त्यावेळेस आपण जोशी सर, पारटकर सर यांचा संपर्क झाला. आकाशवाणीशी एवढं जवळीक नातं जुळलं म्हणजे 2 वृद्धापन दिन खेडुळा येथे सादर केला. एक वेळेस शेतीविषयक कार्यक्रम ठेवले होते, शेतकरी मेळावा घेण्यात आला. त्यावेळेस पूर्ण आकाशवाणीचे जेवढे कर्मचारी वृंद आहेत, मोठा कार्यक्रम गावामध्ये घेण्यात आला होता. आमचं आकाशवाणीशी आमचं असं नातं जुळलेलं आहे की जो दररोजचे जे कार्यक्रम आहेत, दिवसभरचे कार्यक्रम नाही ऐकणं झाले तरी रात्रीचे कार्यक्रम, सकाळचे कार्यक्रम आहे भक्तिसंगीत विचारशाला का, तो ते कार्यक्रम ऐकल्याशिवाय आम्हाला म्हणजे अशी चैन पडत नव्हती. आपल्या आकाशवाणीला आत्तापर्यंत म्हणजे 90 झाले. 90 काळा म्हणजे या काळामध्ये जो आकाशवाणीचे आपले जो कर्मचारी आहेत त्यांनी खूप भरभरून साथ आणि प्रेम दिलं आणि आम्ही जसं मागितले तसे कार्यक्रम पण त्यांनी आम्हाला दिलेत. तर त्यानिमित्तानं सर्व आकाशवाणी वृंदांना खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद.
1: रसिक श्रोते हो, आकाशवाणी म्हणजे विश्वासार्हता. सकाळच्या प्रादेशिक बातम्या ऐकणं हा अनेक प्राध्यापक, शिक्षक, शासकीय कर्मचारी, प्रशासकीय कर्मचारी यांचा नित्याचा क्रम. राज्यात, देशात, जगात काही महत्वपूर्ण अशा घडामोडी घडत असतील तर विश्वासार्हतेचं एकच ठिकाण ते म्हणजे आकाशवाणी. हाच अनुभव आपल्या प्रतिक्रियांमधून व्यक्त करत आहेत नायब तहसीलदार श्री लक्ष्मीकांत खळीकर. ऐकूयात त्यांच्या या प्रतिक्रिया.
3: नमस्कार, मी लक्ष्मीकांत खळीकर, नायब तहसीलदार. महसूल प्रशासनामध्ये काम करताना आकाशवाणीशी नेहमी वेगवेगळ्या प्रकारे संपर्क आला. सर्वप्रथम आकाशवाणीला 90 पूर्ण होत आहेत या निमित्ताने आकाशवाणी परिवाराला खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन. आपल्याकडे एक मराठवाड्यामध्ये म्हण आहे की रेडिओ एकदाच बोलतो आणि रेडिओ बोलला म्हणजे ते खोटं असणारच नाही. ही विश्वासार्हता माझ्या लहानपणीपासून आजपर्यंत आकाशवाणीने जपलेली आहे. घरोघरी आकाशवाणीबद्दल सर्वांची विश्वासार्हता हीच आहे. आकाशवाणीवर वेगवेगळे मनोरंजनात्मक कार्यक्रम, सामाजिक, सांस्कृतिक आणि सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे आमचे संस्कृतचे शिक्षक होते ते संस्कृत मध्ये बातम्या ह्या फक्त आकाशवाणीवरच असायच्या. आकाशवाणीचं वैशिष्ट्य आहे की एक बातमी मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू आणि संस्कृत या सर्व भाषांमध्ये मी ऐकलेली आहे. त्यामुळं आपल्या सर्व भाषेबद्दलचा अभ्यास आकाशवाणीमुळे खूप चांगला होतो. त्यानंतर प्रशासनात आल्यानंतर नैसर्गिक आपत्ती हा जो विषय आहे यामध्ये वेळोवेळी आमचे जिल्हाधिकारी असतील किंवा वरिष्ठ अधिकारी असतील हे सर्व जनतेला सूचना द्यायचे की नैसर्गिक आपत्तीच्या कालावधीमध्ये टीव्ही बंद होतील. आज सगळ्यांना टीव्ही आहेत, मोबाईल आहेत, तरी पण नैसर्गिक आपत्तीमध्ये वीज जाऊ शकते, दूरदर्शन बंद होऊ शकतं, डिश बंद होऊ शकतात, त्यानंतर तुमचे मोबाईल बंद होऊ शकतात, परंतु जनतेला लागणाऱ्या ज्या सूचना आहेत ह्या आकाशवाणीवरच दिल्या जाऊ शकतात. आकाशवाणीचे रेडिओ लोकांनी वापरणं जरी कमी केले असले तरी मोबाईलमध्ये देखील आकाशवाणी आहे. त्यामुळं 90 वर्षांच्या काळात

0: लाऊदीत जेवढी आकाशवाणीची लोकप्रियता होती ती आजही आमच्या मनामध्ये तेवढीच आहे आणि आकाशवाणीला आज 90 वर्ष पूर्ण होत आहेत हे ऐकून आम्हाला खूप आनंद होतोय. आकाशवाणीच्या सर्व परिवाराला माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद.
1: आकाशवाणी परभणी केंद्र आणि जिल्हा परिषद परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने प्रसारित होणारा वी लर्न इंग्लिश हा कार्यक्रम आकाशवाणीवरून प्रसारित व्हायचा आणि तो जिल्हा परिषद शाळांमधून लाईव्ह ऐकवला जायचा. अशा अनेक कार्यक्रमांमधून आपल्याशी जोडले गेलेले अनेक शिक्षक, प्राध्यापक या कार्यक्रमांविषयी निवृत्त प्राध्यापक सुनील मोडक यांच्या या प्रतिक्रिया.
2: नमस्कार श्रोते हो, प्रिय आकाशवाणी, सर्वप्रथम 90 वर्षांच्या गौरवशाली वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा आणि कार्याला अभिवादन. 90 वर्ष ही केवळ कालगणना नाही तर कोट्यावधी मनांना जोडणाऱ्या नादब्रह्माची अखंड तपश्चर्या आहे. 1927 साली मुंबईच्या एका छोट्याशा स्टुडिओतून उमटलेला तुमचा पहिला स्वर आज हिमालयापासून कन्याकुमारी पर्यंत आणि अंदमान पासून कच्छ पर्यंत प्रत्येक घरात, प्रत्येक मनात पोहोचलेला आहे. स्वातंत्र्याच्या पहाटे ट्रिस्ट विथ डेस्टिनी चा दिव्य संदेश देणारी तुम्ही, हरित क्रांतीच्या वेळी शेतकऱ्याच्या बांधावर उभी राहणारी तुम्ही, युद्धाच्या काळात धीर देणारे तुम्ही आणि संकटात सर्व काही ठीक होईल हा विश्वास देणारी तुम्ही आकाशवाणी, तुम्ही केवळ एक माध्यम नाही तर या देशाचा जिवंत आवाज आहात. विविध भारतीच्या गोड गाण्यांनी पहाट उजळवली, हवामहलच्या नाट्यांनी संध्याकाळ रंगवली, कृषीवाणीने मातीला सुगंध दिला आणि समाचारने जगाची खिडकी उघडली, जयमालाने सीमेवर लढणाऱ्या सैनिकांचे मनोधैर्य जपले आणि पंतप्रधान यांच्या मन की बात ने भारतीयांच्या मनाचा वेध घेतला. रेडिओचा तो ना फिरवला की आजी आजोबा, आई बाबा, आम्ही मुले, सगळी पिढी एकाच लहरीवर यायचो. तंत्रज्ञान किती बदलले तरी तुमचा हॅलो आकाशवाणी या हाकेत जे आपले पण आहे ते कुठेही नाही. 90 वर्षाच्या या प्रवासात तुम्ही भाषा जपल्या, संस्कृती वाढवली, शिक्षण पोहोचवले आणि लोकशाही बळकट केली. खेड्यातल्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचणारी तुम्ही खऱ्या अर्थाने जनवाणी झालात. आज डिजिटल युगातही FM, DTH, न्यूज ऑन एअर ऍप च्या माध्यमातून तुम्ही काळाशी जुळून घेत आहात याचाही सार्थ अभिमान वाटतो. आकाशवाणीच्या सर्व उद्घोषकांना, निवेकांना, तंत्रज्ञानांना, कलाकारांना आणि पडद्यामागच्या प्रत्येक कर्मचाऱ्याला त्रिवार वंदन. तुमच्या आवाजाने घडवलेली ही 90 वर्षांची मैफल अशीच पुढील शतकभर अविरत सुरू राहो ही सदिच्छा. बहुजन हिताय, बहुजन सुखाय हे ब्रीद वाक्य जपणाऱ्या आकाशवाणीला पुनश्च एकदा खूप खूप शुभेच्छा. जय आकाशवाणी, जय भारत, धन्यवाद.
1: विद्यार्थ्यांच्या मनाचा तळ गाठणं हे काही साधं सुधं काम नाही, पण समुपदेशनाच्या माध्यमातून ते पूर्णत्वास जाऊ शकतं याची दखल घेत आकाशवाणी परभणी केंद्रावरून समुपदेशनाच्या माध्यमातून समुपदेशक प्रवीण सोनोने हे श्रोते आपल्या आकाशवाणीला जोडले गेले आणि अनेक कार्यक्रम आकाशवाणीवरून त्यांचे प्रसारितही झाले. ऐकूयात त्यांच्या प्रतिक्रिया त्यांच्याच शब्दात.
3: नमस्कार. आकाशवाणीच्या गौरवशाली 90 वर्षाचा इतिहास याविषयी मनोगत व्यक्त करताना मनस्वी आनंद होत आहे. आकाशवाणीच्या या गौरवशाली कार्यास शतशः नमन. बहुजन हिताय, बहुजन सुखाय हे ब्रीद वाक्य घेऊन भारताच्या जनमानसाशी अतूट नातं जोडणारं 1936 मध्ये सुरू झालेल्या आकाशवाणीने स्वातंत्र्य लढ्यापासून ते आधुनिक डिजिटल युगापर्यंत प्रत्येक महत्वाच्या टप्प्यावर देशवासियांना जोडून ठेवलेलं आहे. नवनाट्य, बातम्या, भक्तिगीतं, कृषीवाणी यासारखे कार्यक्रम आजही लोकांच्या मनात घर करून आहेत. तंत्रज्ञानाच्या बदलत्या युगात आकाशवाणीने स्वतःलाही आधुनिकतेशी जोडलेलं आहे. FM, रेडिओ, डिजिटल प्रसारण, न्यूज ऑन AIR आणि यासारख्या मोबाईल ॲप्सच्या माध्यमातून आजही आकाशवाणी लाखो श्रोत्यांपर्यंत पोहोचत आहे. आकाशवाणीचा 90 वर्षाचा प्रवास केवळ एका प्रसारण संस्थेचा इतिहास नाही तर तो भारताच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रीय जडणघडणीचा अमूल्य ठेवा आहे. अशा या गौरवशाली परंपरे

0: संस्थेला पुनश्च एकदा मनपूर्वक अभिवादन आणि भविष्यातही आकाशवाणी अशीच जनतेच्या मनात निनादत राहो ही शुभेच्छा. धन्यवाद.
1: श्रोते हो, आकाशवाणीचा 90 वर्षांचा हा सुवर्ण काळ कार्यक्रमातून आपल्या समोर मांडताना अनेक गोष्टींना उजाळा मिळतो आहे. श्रोते हो, आकाशवाणीच्या या बहारदार कार्यक्रमांसोबतच आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या अनेक जाहिरातींमुळेही व्यावसायिकांना, व्यापाऱ्यांना, शाळा, महाविद्यालय, अनेक संस्था, प्रशासकीय कार्यालयांना जाहिरातीच्या माध्यमातून एक वेगळीच ओळख काही सेकंदामध्ये मराठवाड्यातील कानाकोपऱ्यात मिळवण्याची संधी आकाशवाणीनं करून दिली. या जाहिरातींमधून आकाशवाणी लोकांपर्यंत पोहोचण्याचं एक प्रभावी माध्यम आहे याची जाणीव जनमानसात झाली आणि जाहिरातींचं प्रसारण आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित होऊ लागलं. अर्थात जाहिरातींच्या युगामध्ये आकाशवाणी केंद्रही मागे राहिलं नाही.
2: आकाशवाणी म्हणजे विश्वास, व्यापक पोहोच आणि ठोस परिणाम. तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम. तर मग वाट कसली पाहताय? आजच करा आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणीवरून. प्रभावी, परवडणारी आणि खात्रीशीर. आकाशवाणी, तुमचा व्यवसाय, तुमची ओळख आता प्रत्येकाच्या कानापर्यंत, प्रत्येकाच्या मनात. त्यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा.
1: कार्यक्रमाच्या पूर्णत्वाकडे येत असताना, शेवटाकडे येत असताना एक निवेदक माझ्या मनामध्ये काही भावना दाटून येत आहेत. माझ्यासाठी या माईक समोर उभं राहणं आणि तुमच्याशी संवाद साधणं हा केवळ एक व्यवसाय किंवा नोकरी नाही, तर हा माझ्या आयुष्यातील सर्वोच्च बहुमान आहे. विचार करा, जेव्हा मी इथे म्हणते ना नमस्कार श्रोते हो, तेव्हा माझ्या या दोन शब्दांच्या मागे 90 वर्षांचा प्रगल्भ इतिहास उभा असतो. बालगंधर्वांची गाणी, आचार्य अत्र्यांची भाषणं, लता दीदींचे स्वर आणि देशाच्या पंतप्रधानांचे विचार ज्या माईकनं अनुभवले, त्याच माईक समोर मला बोलण्याची संधी मिळणं हा माझ्या आयुष्यातील सर्वोच्च बहुमान आहे. जेव्हा एखादा वयस्कर श्रोता आम्हाला पत्र पाठवून लिहितो ना की बाळा, तुझा आवाज ऐकला ना की माझा दिवस आनंदात जातो, किंवा एखादी माऊली सांगते दुपारच्या वेळी तुझ्याशी गप्पा मारताना न माझं एकटेपण दूर होतं बाई, तेव्हा मिळणारं समाधान आहे ना, हे समाधान जगातल्या कोणत्याही पुरस्कारापेक्षाही अगदी मोठं वाटतं मला. खरंच हीच श्रोत्यांची माया आकाशवाणीची खरी संपत्ती आहे. श्रोते हो, 90 वर्ष झाली आणि पुढे 100 किंवा 200 वर्षही होतील, तंत्रज्ञान बदलेल, पण या माईकची ताकद आणि तुमच्या कानातील आमचा हा गोडवा कधीही कमी होणार नाही. आज या 90व्या वर्धापन दिनानिमित्त तुम्ही आम्हा सर्व कलाकारांना, निवेदकांना आणि आकाशवाणीला जे अथांग प्रेम दिलं आहे ना, त्याबद्दल मी एका निवेदिकेच्या नात्यानं तुमच्या चरणी नतमस्तक होते आणि तुमचे मनापासून आभार मानते. श्रोते हो, अशीच साथ देत रहा, ऐकत रहा आपलं हक्काचं माध्यम आकाशवाणी परभणी केंद्र. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. बरं, तर श्रोते हो, कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे, तेव्हा भेटूयात आकाशवाणीच्या बहारदार रंगतदार कार्यक्रमांमध्ये. नमस्कार.
3: श्रोते हो, आत्ताच आपण आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त विशेष रूपक ऐकलत. आकाशवाणी 90 वर्षांचा सुवर्णकाळ, लेखन, निवेदन आणि निर्मिती होती सीमंतिनी कुंडीकर यांची. सादर करते होते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.
4: आकाशवाणीच्या 90 वर्षाच्या गौरवशाली प्रवासानिमित्त आकाशवाणी 90 वर्षाचा सुवर्णकाळ हे विशेष रूपक आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आलं. FM बँड 102 मेगाहर्ट्स आणि 229 नो मीटर्स अर्थात 1305 किलो हर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. सकाळचे 9 वाजलेत. प्रादेशिक उर्दू बातम्या आता छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलंय.
1: डिजिटल अरेस्ट?
0: 1,00,000 द्या, वाचाल.
1: इतके पैसे?
0: बरं ठीक आहे, एक लिंक पाठवली आहे, लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या, नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल.
1: जेल मध्ये तर तू जाणार, तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय. डिजिटल अरेस्ट असं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे. म्हणून घाबरू नका, पोलीस, बँक, RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध रहा. त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा.
2: हॅलो मम्मा.
1: हाय.
3: RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.
4: श्रोतेहो, कार्यक्रमामध्ये आता सुरुवातीला ऐकूयात किशोर कुमार यांनी गायलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत. संगीत आहे मदन मोहन यांचं, मनमौजी या चित्रपटासाठी.

0: पुलिस?
1: मिस सीमा?
0: हाँ बोलते हैं।
1: लगेज पुलिस स्टेशन लाया। थांबा, नाहीतर घरी येऊ हा?
0: पण काम मी
1: एकट्या दुसऱ्या खोलीत जा। तुमचा मुलगा आमच्या कस्टडी मध्ये।

मनमौजी या चित्रपटातून किशोर कुमार यांचा स्वर आपण ऐकलात. मदन मोहन यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना होती राजेंद्र कृष्ण यांची. लखलख चंदेरी कार्यक्रमात आता ऐकूयात मजरूह यांची 9-2-11 या चित्रपटातली रचना. स्वर आहे किशोर कुमार आणि संगीत SD बर्मन यांचं.

किशोर कुमार यांनी गायलेलं 9-2-11 या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. कार्यक्रमामध्ये आता ऐकूयात किशोर कुमार यांचाच आवाज मेमसाब या चित्रपटासाठी. रचना आहे राजेंद्र कृष्ण यांची आणि संगीत मदन मोहन यांचं.

मेमसाहब या चित्रपटातून हे गीत आपण ऐकलं, किशोर कुमार यांच्या आवाजात. रचना होती राजेंद्र कृष्ण यांची आणि संगीत होतं मदन मोहन यांचं. श्रोते हो, कार्यक्रमामध्ये आता शेवटी ऐकवत आहोत किशोर कुमार यांनीच गायलेलं ज्वेल थीफ या चित्रपटातलं मजरूह यांचं गीत, संगीत एस डी बर्मन.

हे गीत आपण ऐकलत ज्वेल थीव या चित्रपटातून. गायक होते किशोर कुमार, रचना होती मजरू यांची आणि संगीत होतं एस डी बर्मन यांचं. आणि श्रोतो हो, या गीताबरोबरच आजचा लखलख चंदेरी हा कार्यक्रम संपन्न करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.

0: आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण श्रोते हो आपण ऐकत आहात एफ एम बँड 102 मेगाहर्ट्स आणि 229.9 मीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्सवर. सकाळचे 9:30 वाजलेत.
1: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंतीनिमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
2: श्रोते हो, तुमच्यासाठी आम्ही खास कार्यक्रम घेऊन येत आहोत.
3: तुमच्या पसंतीचे कार्यक्रम.
2: कार्यक्रम जुनेच पण नव्या रंगात, नव्या ढंगात, तुमच्या संवादासहित आणि तुमच्या फोन फरमाईश सहित मस्त अशा गीतांची मेजवानी.
4: अहो, पण कार्यक्रम कोणते?
2: हॅलो आकाशवाणी
3: आणि स्वर लहरी.
4: हॅलो आकाशवाणी,
2: हिंदी चित्रपट गीत
4: स्वरलहरी,
3: मराठी चित्रपट गीत.
4: हा, घेऊन येत आहोत तुमच्या आवडी.

0: 90 वर्षांचा स्वरमय प्रवास, श्रोत्यांच्या मनात घर करणारा विश्वास, आकाशवाणी काल आज आणि उद्याचाही आवाज। श्रोते हो, आकाशवाणी पूर्ण करत आहे 90 वर्षाचा गौरवशाली प्रवास। त्यानिमित्त सर्व श्रोत्यांना, रसिक जनांना आकाशवाणीच्या वतीने हार्दिक शुभेच्छा।
1: वर्ष देशाच्या जडणघडणीत आणि मनोरंजनात मोलाची भूमिका बजावणारी आहेत।
2: या ऐतिहासिक टप्प्याबद्दल आपण सर्वांनी आनंद साजरा करूया। तुम्हाला आकाशवाणीच्या 90 वर्ष पूर्तीच्या हार्दिक शुभेच्छा।
3: व्हाट इज मोबाईल नंबर?
0: श्रोते हो, आपल्यासाठी खास आनंदाची बातमी। आपल्या सर्व श्रोत्यांच्या मागणीवरून, श्रोत्यांच्या फरमाईशवरून आणि श्रोत्यांच्या विनंतीवरून आकाशवाणी परभणी केंद्र पुन्हा एकदा श्रोत्यांच्या आवडीचा कार्यक्रम अर्थातच हॅलो आकाशवाणी आणि हॅलो स्वरलहरी पुन्हा एकदा नव्या रूपात, नव्या ढंगात आपल्यासाठी घेऊन येत आहे येत्या जून पासून। काय म्हणताय, वार आणि वेळ? हो हो, तेही लवकरच आपल्याला कळेल।
3: व्हॉट इज मोबाईल नंबर?
0: पण तोपर्यंत ऐकत रहा आकाशवाणी परभणी।
4: नमस्कार श्रोते हो, हे आकाशवाणी आहे। हे केवळ शब्द नाही तर गेल्या 9 दशकांपासून प्रत्येक भारतीयाच्या मनात उमटणार एक भाव विश्व आहे। काळ बदलला, तंत्रज्ञान बदललं, पण आमचा आवाज मात्र तोच राहिला। आता आकाशवाणी केवळ रेडिओवर नाही तर तुमच्या मोबाईल मध्ये आणि डिजिटल जगातही तितकीच सक्षम आहे। आकाशवाणीचा हा 90 वर्षांचा गौरवशाली प्रवास, परंपरेचा सन्मान आणि नव्या युगाची साथ। बहुजन हिताय, बहुजन सुखाय, आकाशवाणी देशाचा आवाज, तुमचा आणि आमचा सोबती, आणि हाच आकाशवाणीचा 90 वर्षाचा गौरवशाली प्रवास। तेव्हा समस्त श्रोत्यांना आकाशवाणी 90 वर्षाच्या गौरवशाली वर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा।

एफ एम बँड 102 मेगाहर्ट्स आणि 229 अंश नोमीटर्स अर्थात 1305 किलो हर्ट्सवर आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण श्रोते हो आपण ऐकत आहात. सकाळचे 9:35 होत आहेत. उर्दू कार्यक्रम आता छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
1: श्रोतेहो, मिश्र संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात नाट्यगीत. गुंतता हृदय हे या नाटकातलं हे पद ऐकूयात रामदास कामत यांच्या आवाजात. रचना हे वसंत कानेटकर यांची आणि संगीत जितेंद्र अभिषेकी यांचं.

गुंतता हृदय हे या नाटकातलं रामदास कामत यांनी गायलेलं वसंत कानेटकर यांचं हे पद आपण ऐकलं. संगीत होतं जितेंद्र अभिषेकी यांचं. मिश्र संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात

मिलिंद इंगळे यांनी गायलेलं हे भावगीत आपण ऐकलं. संगीत होतं आशिष मुजुमदार यांचं. मिश्र संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात बालगीत.

0: श्रोते हो, मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण बालगीत ऐकलत आणि याबरोबरच आजचा मिश्र संगीताचा हा कार्यक्रम संपन्न करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. सकाळचे 10:15 वाजलेत. आता प्रसारित करीत आहोत एक ही फिल्म के गीत. आजच्या या कार्यक्रमामध्ये ऐकूयात प्रेम पुजारी या चित्रपटातली गीतं. गीतकार आहेत नीरज आणि संगीतकार आहेत एस डी बर्मन. तत्पूर्वी ऐकूया
1: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंतीनिमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंतीनिमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
0: श्रोते हो, ऐकूयात किशोर कुमार यांनी गायलेलं हे गीत.

किशोर कुमार यांच्या आवाजात हे गीत आपण ऐकलं. एक ही फिल्म के गीत या कार्यक्रमामध्ये प्रेम पुजारी या चित्रपटातली गीतं आम्ही आपल्याला ऐकवत आहोत. आता ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत.

लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात आता शेवटी ऐकत आहोत मोहम्मद रफी, मन्नाडे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत.

मोहम्मद रफी मन्नाडे आणि सहकाऱ्यांनी गायलेले हे गीत आपण ऐकलं आणि श्रोते हो याचबरोबर एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम संपन्न करत आहोत. या कार्यक्रमांतर्गत आज आपण ऐकत होतात प्रेम पुजारी या चित्रपटातली गीतं. गीतकार होते नीरज आणि संगीतकार होते SD बर्मन. एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. श्रोते हो सकाळचे 10:30 वाजलेत. आता प्रसारित करीत आहोत आपल्या सर्वांचा आवडता कार्यक्रम गाता रहे मेरा दिल.

नमस्कार श्रोते हो, गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमामध्ये मी आपली रेडिओ मैत्रीण निरुपमा धामणगावकर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते.

अरे अरे श्रोते हो, गोंधळात गोंधळात पडलात का? की 10:30 वाजलेत आणि आकाशवाणीची धून कशी काय सुरू झाली? कारण जेव्हा सकाळच्या रम्य अशा वातावरणात रेडिओचं प्रसारण सुरू झालं की सर्वात पहिल्यांदा ही सुंदर धून कानी पडते आणि मग मन प्रसन्न होतं. बरोबर आहे ना श्रोते हो? ही धून ना श्रोते हो, वॉल्टर कॉफमन यांनी तयार केली होती आणि ही धून भारतीय शास्त्रीय संगीतामधल्या शिवरंजनी या रागावर आधारित आहे. या धूनची सुरुवात जी आहे ना श्रोते हो, ती तंबोऱ्याच्या स्वरानं होते बरं, आणि त्यानंतर व्हायोलिन आणि इतर वाद्यांचा सुरेल असा संगम यात आहे. म्हणून तर ही धून सकाळी सकाळी काणी पडली की मन मोहून घेते, खरं ना? पण श्रोते हो, तुम्हाला असा प्रश्न नक्की पडला असेल की मी आज हे सगळं का बोलते. तर त्याचं काय आहे ना श्रोते हो, गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमामध्ये वेगवेगळे विषय घेऊन वेगवेगळे कलाकार घेऊन खूप कार्यक्रम आपण ऐकलेत, नाही का? पण श्रोते

आणि हे मनमोहक कार्यक्रम यांच्यामधला जो गोड दुवा आहे ना श्रोते हो, ती म्हणजे आपली लाडकी आकाशवाणी. ही आकाशवाणी तिचा 90 वर्षाचा प्रवास आता पूर्ण करतीये, त्यामुळेच थोडंसं बोलावं वाटलं. या आकाशवाणीच्या या रेडिओच्या काही जुन्या छानशा आठवणींना आज परत एकदा उजाळा द्यावासा वाटला, कारण ही आपली आकाशवाणी आता लवकरच 90 वर्षाचा गौरवशाली प्रवास जो पूर्ण करते. म्हणूनच आजचा हा विषय मी घेऊन आले, आठवणीतला रेडिओ.

0: श्रोतेहो, तुम्हाला माहिती आहे का की फार पूर्वी ना रेडिओ ऐकण्यासाठी लायसन्स लागायचं आणि त्या काळी वर्षाला 6 रुपये लायसन्ससाठी लागायचे. त्यावेळी ना श्रोतेहो, रेडिओचं आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एक वेगळंच असं स्थान होतं, नाही का, जे की आजही आहे. हा रेडिओ म्हणजे घरातला, कुटुंबातला जणू एक सदस्यच आहे असं वाटायचं. श्रोते, तुम्हाला आठवतही असेल त्या काळी बघा, आपला छोटासा एक रेडिओ सेट असायचा आणि त्याला चांबड्याचं एक भक्कम मोठं असं कव्हर असायचं आणि गळ्यात अडकवण्यासाठी चांबड्याचाच एक पातळ असा पट्टा असायचा. काय श्रोते हो, आला ना रेडिओ डोळ्यासमोर? त्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या ना. आणि श्रोते हो, आज किती तारीख? आज 30 तारीख आहे ना, म्हणजे 1 तारीख जवळ आली आहे, नाही का. पुन्हा तुम्हाला वाटत असेल अरे हे काय मध्येच, तर श्रोते हो, त्यावेळी ना 1 तारीख जवळ आली की एक गीत नेहमी रेडिओवर ऐकायला मिळायचं. कोणतं सांगू कशाला, सरळ ऐकवतेच ना तुम्हाला.
1: दिन है सुहाना आज

श्रोतेहो, 5 जून 2017 पासून दिल्ली केंद्रावरून दिली जाणारी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बातमीपत्रं बंद झाली आणि तिथून मग मराठी बातमीपत्रंही मुंबई केंद्रावरून देणं सुरू झालं होतं. पण दिल्ली केंद्रावरून मराठी बातमीपत्र 1939 साली सुरू झालं. त्या काही ना श्रोतेहो, श्रीकांत मोघे, विश्वास मेहेंदळे यासह उषा जोशी, दत्ता कुलकर्णी, पुरुषोत्तम जोशी, बाबूराव बावीसकर, माधुरी लिमये, मिलिंद देशपांडे, श्रीपाद मिरीकर यांसारख्यांनी तर चक्क ही बातमीपत्र गाजवली श्रोते हो. म्हणजे बघा, मनोरंजनाचे कार्यक्रम गाजतात, त्यातले कलाकारही गाजतात हे आपल्याला माहीत असतं, पण बातमीपत्र गाजवणं हे किती कमालीचं आहे ना श्रोते हो. ते आवाज आजही विसरत नाहीत. जसं की बघा, हां, आकाशवाणी मृदुला घोडके बातम्या देत आहेत, किंवा मग आकाशवाणी मिलिंद देशपांडे आपल्याला बातम्या देत आहेत. काय श्रोते हो, आहेत ना आजही हे आवाज आठवणीत.

0: श्रोते हो, मराठी बातम्यांचं तर झालं, पण ना सकाळी आकाशवाणीचं संकेत धून झाल्यानंतर वंदे मातरम सुरू व्हायचं आणि त्यानंतर दिल्ली केंद्रावरून प्रक्षेपित होणाऱ्या आणि पुणे केंद्रावरून सहक्षेपित होणाऱ्या हिंदी बातम्या सुरू व्हायच्या. तेव्हा मग आवाज यायचा, ये आकाशवाणी है, अब आप देवकीनंदन पांडे से समाचार सुनिए. श्रोते हो, हा आवाज तेव्हा देशाचा आवाज झाला होता. यानंतर काही वेळ भक्तिगीतांचा कार्यक्रम असायचा, यावरही मला खूप काही बोलायचे हे, पण आता मी सांगत होते की हे सर्व झाल्यावर परत सकाळी सात वाजता 5 मिनिटांच्या हिंदी बातम्या असायच्या. त्यातही सुरुवात झाली की आवाज यायचा, ये आकाशवाणी है, अब आप सुब्रमण्यम स्वामी से समाचार सुनिए. मग काय श्रोते हो, या आकाशवाणीवर हा आवाज येताच घराघरातून ज्यांच्या शाळा लवकर असायच्या ना, त्या घरातून सगळ्या आईंच्या तोंडूनही एकच आकाशवाणी व्हायची, चला चला शाळेत निघा आता. काय श्रोते हो, हे ऐकून तुम्हीही गेलात ना तुमच्या बालपणात. श्रोते हो, अजून एक आठवलं, या 7च्या बातम्याच्या आधी 6:55 जेव्हा मुलांची शाळेसाठी आवरावर सुरू असायची ना, तेव्हा मग संस्कृत बातम्या सुरू व्हायच्या. संस्कृत लहान मुलांना काही कळायचं नाही, पण रोज रोज ते ऐकून त्यांना ते संस्कृत पाठ होऊन जायचं. जसं की इय आकाशवाणी, संप्रति वार्ता श्रूयंताम, प्रवाचक बलदेवानंद सागर. संस्कृत कोणाला काही तितकं कळायचं नाही, पण हे मात्र पाठ असायचं.
1: हे अंजनीचा सुता, तुला राम

हां तर श्रोते हो, हे गीत ऐकण्यापूर्वी मी बोलले होते की आकाशवाणीवर भक्ती गीतांचा कार्यक्रमही असायचा, जो की आताही आहे, पण त्यावेळी पण जो असायचा तर अगदी सकाळच्या रम्य वातावरणात हा कार्यक्रम सुरू व्हायचा. पंडित भीमसेन जोशी यांचं जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, किंवा मग

भेटी लागी जीवा लागलेसी आस. ही भक्तिगीतं कानी पडताच शेतातली, रानावनातली, गावातली माणसं जागी होऊ लागायची. याचबरोबर घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला. उठिलव करीवन माळी उदया चळी मित्र आला. आनंद कंदा प्रभात झाली उठिसरली राती. काढी धार क्षीरपात्र घेऊनी धेनू हंबरती. या भूपाळीबरोबर आपला शेतकरी चरवी आणि बादली घेऊन गोठ्याकडे निघायचा. गायीची धार काढता काढता या भक्तिरसात न्हाऊन जायचा. ही आणि अजून बरीच भक्तिगीतं असायची, जसं लता मंगेशकर यांची रंगा येई हो, किंवा मग पैल तोगे काऊ कोकत आहेत. अशी अनेक गाणी घरातली स्त्री सडा सारवण करायची तेव्हा ऐकायची. या रोज ऐकू येणाऱ्या भक्तिगीतांमुळं ना श्रोते हो, घराघरात लहान मुलांवर अध्यात्माचे संस्कार अगदी नकळत घडून गेले. म्हणून श्रोते हो, मला ना आता यापैकीच एक गीत तुम्हा सर्वांना ऐकवावंसं वाटतंय.

श्रोते हो, सकाळी 11 वाजले की मुंबई केंद्रावरून कामगार सभा हा चित्रपट गीतांचा कार्यक्रम सुरू व्हायचा. त्या काही ना श्रोते हो, शाहीर दादा कोंडके यांची अतिशय लोकप्रिय झालेली गाणी जसं की माळ्याच्या मळ्यामध्ये कोणगं उभी आणि अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, जे की मी तुम्हाला आत्ताच ऐकवलं, तर ही गाणी रानावनात शिवारात घुमायची, श्रोते हो अशा आठवणीतल्या किती किती कार्यक्रमांबद्दल बोलावं आणि काय काय सांगावं असं झालं आहे.

श्रोत्यांनो, खूप पूर्वी ना दर बुधवारी रेडिओ सिलोनवर लागणारा एक कार्यक्रम असायचा, बिना का गीतमाला. कोणतं गाणं या आठवड्यात कोणत्या नंबरला आहे याबाबतचा तो कार्यक्रम असायचा. त्यात ते अमीन सयानी यांचं निवेदन, भाईयो और बहनो तो चलो देखते हैं इस हफ्ते में पायदान नंबर एक पर कौन सा गाना है, हे असं त्यांनी म्हटलं की अक्षरशः पैज लागायच्या की नंबर एकवर कोणतं गाणं असणार आणि त्यात जो जिंकेल त्याचा तो आनंद बघण्यासारखा असायचा. श्रोतेहो, अमीन सयानी म्हणजेच त्यावेळी प्रत्येकाला आपल्याच घरातली एक व्यक्ती वाटायचे, इतकं ते जिवंत सादरीकरण जे मनाला आणि कानांना दोन्हींना भावायचं.

श्रोते हो, अशी ही आपली लाडकी आकाशवाणी. अगदी वृद्धांपासून ते आपल्या छोट्या बाल दोस्तांपर्यंत सर्वांची आवड जपणारी अशी ही आपली आकाशवाणी. आज ही आपली आकाशवाणी 90 वर्षाचा यशाचा गौरवाचा प्रवास पूर्ण करणार आहे आणि या अविस्मरणीय क्षणांचे आपण सर्व साक्षीदार होणार आहोत. श्रोते हो, आकाशवाणीच्या या गौरवशाली प्रवासात खूप मोलाचा महत्त्वाचा वाटा हा आपणा सर्वांचा, सर्व श्रोत्यांचाही आहे. आपण आकाशवाणीला दिलेलं प्रेम, प्रतिसाद, वेळोवेळी आपण कळवलेला अभिप्राय हे या प्रवासामध्ये खूप मदतगार ठरलं आणि म्हणूनच ज्ञान, माहिती तसंच मनोरंजनाचे दर्जेदार असे कितीतरी कार्यक्रम आकाशवाणी आपल्यापर्यंत पोहोचू शकली. ही माहिती, हे ज्ञान, हे मनोरंजन फक्त तुम्ही ऐकलंच नाही तर त्याबद्दल आम्हाला वेळोवेळी अभिप्राय देत राहिलात आणि तुमची ही अशी मोलाची साथ कायम आकाशवाणीला मिळणार याची आम्हाला खात्रीच आहे. अजून खूप काही बोलण्यासारखं आहे, पण श्रोते हो, काय करणार ना, वेळेअभावी आता मात्र या कार्यक्रमातून मला आपला निरोप घ्यावा लागणार. तेव्हा मी आपली रेडिओ मैत्रीण निरुपमा धामणगावकर गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमातून आपल्या सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूयात पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. सकाळचे 11 वाजलेत.

0: पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
1: नमस्कार श्रोते हो, हे आकाशवाणी आहे. हे केवळ शब्द नाही तर गेल्या 9 दशकांपासून प्रत्येक भारतीयाच्या मनात उमटणारं एक भाव विश्व आहे. काळ बदलला, तंत्रज्ञान बदललं, पण आमचा आवाज मात्र तोच राहिला. आता आकाशवाणी केवळ रेडिओवर नाही तर तुमच्या मोबाईल मध्ये आणि डिजिटल जगातही तितकीच सक्षम आहे. आकाशवाणीचा हा 90 वर्षांचा गौरवशाली प्रवास, परंपरेचा सन्मान आणि नव्या युगाची साथ. बहुजन हिताय, बहुजन सुखाय, आकाशवाणी देशाचा आवाज, तुमचा आणि आमचा सोबती. आणि हाच आकाशवाणीचा 90 वर्षाचा गौरवशाली प्रवास. तेव्हा समस्त श्रोत्यांना आकाशवाणी 90 वर्षाच्या गौरवशाली वर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

हॅलो आकाशवाणी, सोमवार दिनांक 1 जून रोजी 12:30 ते 1 या वेळेत दूरध्वनी करा 220-890 या नंबरवर आणि ऐका आपलं मनपसंत गीत. आपला आवडता हॅलो आकाशवाणी सुरू होत आहे पुन्हा एकदा. नव्यानं सुरू झालेल्या या हॅलो आकाशवाणी कार्यक्रमात दूरध्वनी लावायला विसरू नका 220-890 या नंबरवर. प्रसारण बुधवार दिनांक 3 जून रोजी सकाळी 11:05 हॅलो आकाशवाणी.

श्रोते हो, गीताने नटलेल्या आपल्या सर्वांचा आवडीचा कार्यक्रम म्हणजे सुरोका मेला। तेव्हा या कार्यक्रमाचा आपण आनंद घेऊ शकाल दर शनिवारी सकाळी 11:35। तेव्हा या कार्यक्रमामध्ये आपल्याला संवाद साधायचा आहे आणि आपल्या आवडीच्या गीताची फरमाईश सुद्धा करायची आहे। दर बुधवारी दुपारी 12:30 ते

श्रोते हो, गीताने नटलेल्या आपल्या सर्वांचा आवडीचा कार्यक्रम म्हणजे सुरो का मेला। तेव्हा या कार्यक्रमाचा आपण आनंद घेऊ शकाल दर शनिवारी सकाळी 11:35। तेव्हा या कार्यक्रमामध्ये आपल्याला संवाद साधायचा आहे आणि आपल्या आवडीच्या गीताची फरमाईश सुद्धा करायची आहे दर बुधवारी दुपारी 12:30 या वेळेत। यासाठी आपला दूरध्वनी क्रमांक आहे 0242220890। तेव्हा ऐकायला विसरू नका सुरो का मेला हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून।

पहाटेच्या भक्ती संगीतापासून सीमेवरच्या जवानांपर्यंत, शेतकऱ्यांच्या बांधावरून ते कलाकारांच्या मनापर्यंत आकाशवाणीने जपली आहे प्रत्येक हृदयाची स्पंदन. 90 वर्ष विश्वासाची, संस्कृतीची आणि नात्यांची. श्रोते हो, आकाशवाणीने तुमच्या आमच्या सोबत पार केला आहे 90 वर्षांचा गौरवशाली प्रवास. आकाशवाणीच्या या गौरवशाली प्रवासानिमित्त सर्वांना आकाशवाणी परभणीच्या वतीने हार्दिक शुभेच्छा.

0: आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. सकाळचे 11:05 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत नाट्यरंग हा कार्यक्रम. याअंतर्गत आज ऐकूयात वादळवाट हे नाटक. लेखिका मीना वैद्य, सहनिवेदन अपर्णा पारवेकर यांचं आणि सादरकर्ते आहेत जयश्री लांबडे.
1: नमस्कार श्रोते हो, नाट्यरंग या कार्यक्रमात मी अपर्णा पारवेकर आपलं हार्दिक स्वागत करते. आजच्या नाट्यरंग या कार्यक्रमात ऐकूया वादळवाट हे नाटक. लेखिका आहेत मीना वैद्य, सहभाग आहे मीना वैद्य, जयश्री लांबडे, विजय रणदिवे यांचा, सादरकर्ते आहेत जयश्री लांबडे.
2: आज मला कळत नाहीये की हे दूरवरचे लहरणारे सूर माझ्या कानात का रुंजी घालताय, का हा मला भास होतोय. खरंच पण आजवर असं कधी झालंच नव्हतं. का मी एखादं स्वप्न बघते? दूर दूर मागेच माझं आयुष्य मी सोडून आले. त्या भूतकाळाची पुसटशी सावली सुद्धा आजच्या या माझ्या आलिशान भव्य आणि सुखी संसारावर पडलेली नाहीये. सगळा दिवस कसा आखीव रेखीव बांधलेला, क्षणाक्षणानं पुढं सरकणारा. पहाटेपासून हे चक्र असंच सुरू असतं. या गतिमान जीवनात मागच्या भूतकाळात डोकवायला सुद्धा वेळ मिळालेला नाहीये. मग या चक्रात आजच ते दूरवरचे वाऱ्यावर लहरणारे तरंगणारे सूर कानावर का पुन्हा पुन्हा येत आहेत, का येत आहेत? गुड मॉर्निंग डिअर जॉन.
3: गुड मॉर्निंग. हे काय तू अजून तयार झाली नाहीयेस? काय अगं किती वाजलेत बघितलेस का घड्याळात? आणि तो टाइम्स कुठे माझा? श्री घेऊन गेला. ओके ओके ओके. कॅन आय हॅव अ पीस ऑफ ऍपल प्लीज? विभा खूप खूप वेळ झालाय मला. 7 ठोक्याला हॉस्पिटल मध्ये पोहोचायला हवंय मला. बाय द वे एक आठवलं, मला तुझा थोडासा वेळ हवाय. गिव मी अ मिनिट.
2: शुअर.
3: आज संध्याकाळी काय कार्यक्रम आहे तुझा?
2: नेहमीचाच 6 सुमाराला ऑफिस मधून परत. अर्थात वाटे खूप ट्रॅफिक नसला तरच, नाहीतर काहीच सांगता येत नाही बाबा.
3: तू आज परस्पर हॉस्पिटल मध्ये येशील?
2: हो नक्कीच येईन.
3: तेच सांगतोय मी आजची संध्याकाळ ऑफ घेतोय, आपण बाहेर जाऊया. विवाह मला तुझ्याशी थोडस महत्वाचं बोलायचंय आणि बाहेरच जेवण घेऊया. इज इट ओके? संध्याकाळी 6:30 अँड आय विल बी वेटिंग फॉर यू ऍट द गेट. ओके बाय
2: बाय बाय. काय बरं बोलायचं असेल याला? का आज याला मला मनापासून बाहेर न्यावंस वाटतंय? महत्वाचं बोलायचंय म्हणे. महत्वाचं बोलण्यासारखं काय राहिलंय बरं आता आयुष्यात? मुलंही स्वतंत्रपणे

0: वाढली आहेत. श्ली आणि लिशा 25 आणि 23 वर्षाची झाली आहेत. सनी ही गेल्याच आठवड्यात 21 वर्षाचा झालाय. आता लहान तरी कोण आहे. ठीक आहे, ऐकूयात संध्याकाळीच आपल्या पतिदेवांचं म्हणणं. साडेपाच वाजले, काम तर संपलंय, अजून एक तास बाकी आहे. जॉननं 6:30 बोलव, काय करावं.
1: हाय विभा, ए काय करतेस, घरी निघालीस?
0: नाही ग सुषमा. तुला थोडा वेळ आहे का सुषमा? तुला थोडा वेळ असला तर आपण कॅन्टीन मध्ये कॉफी घेऊयात का?
1: वाव, वेळ काय, माझ्याकडे भरपूर वेळ आहे. चल चल, तेवढ्याच आपल्या मस्त गप्पा रंगते.
0: सुषमा, आजचा दिवस मला काहीसा वेगळा वेगळा वाटतोय ग.
1: वेगळा वाटतोय?
0: हो
1: वेगळा वाटतोय.
0: खरंच ग?
1: का हो बाईसाहेब, नाही तुमच्या रोजच्या रुटीन मध्ये आज असं काय वेगळं घडलंय ते आम्हालाही कळू दे म्हटलं.
0: सुषमा अगं, एवढी वर्ष लग्नाला झाली, मुलं मोठी झाली, मुलं स्वतंत्र सुद्धा झाली, आता काय वेगळं होणार आहे का आयुष्यात? सगळा रस्ता अगदी सरळ आहे. या आयुष्यात खास खळगे अनुभवले नाहीत, आता पुढची वाटही तशीच असणार नाही का?
1: पण
0: आज माहिती, आज आमच्या पतिराजांनी चक्क आपण 6:30 परस्पर बाहेर जेवायला जाऊ अशी इच्छा व्यक्त केली आहे.
1: माय गॉड.
0: आणि पुढचं तर ऐक अगं, त्याला म्हणे आज माझ्याशी महत्वाचं बोलायचंय.
1: काय महत्वाचं बोलायचंय? विभा, यू आर व्हेरी व्हेरी लकी.
0: ए सुषमा, अगं मला हेच वाटतंय की त्याला माझ्याशी असं महत्वाचं काय बोलायचंय की जे त्याला घरी बोलता नसतं आलं.
1: अगं बाई,
0: महत्वाचं बोलायचंय म्हणे माझ्या.
1: अगं ऐकतेस का तू माझं? अगं कुठेतरी राणी साहेबांना घेऊन बाहेर गावी जायचा कार्यक्रम असेल. विभा, असं म्हणतात की स्त्री ही 40 नंतर अधिक सुंदर, परिपक्व विचारांची आणि आकर्षक भासते नवऱ्याला. आणि तू तर 40 ओलांडलीस हे सांगून सुद्धा कुणाला खरं वाटणार नाही, इतकी अगदी आकर्षक दिसेल.
0: काहीतरीच असतं तुझं.
1: अगं काहीतरी काय, मी म्हणते ते खरंय की नाही? हे बघ, म्हणूनच तुझ्या नवऱ्याला पहिले दिवस आठवले असतील.
0: काय ग सुषमा, कसली ही तुझी थट्टा आता यावं.
1: आता खरं म्हणलं तर थट्टा म्हणते.
0: पण सुषमा, आज मला खरं सांगू, मला माहिती नाही का ते, पण मला आज माझा सारखा माझा भूतकाळ आठवतोय बघ. मुंबईतलं आमचं निवांत उपनगरातलं ते उबदार घर, त्या घरात दर रविवारी आम्ही सगळी मावस भावंड जमायचो बघ. मी सुद्धा खूप ओढीनं तिथं जायची, खूप मजा, खूप गंमत यायची बघ तिथे. दिवस कसा भुरकन उडायचा समजायचं सुद्धा नाही. आणि त्यातून मी थोडी सुंदर हुशार म्हणून माझं सगळेच जण सारखं कौतुक करत.
1: एक खरंच विभाग, पण भारतामधलं ते एकत्र सहजीवन खरंच किती सुख असतं ना ग. सगळ्यांनी एकत्र जमायचं, सगळ्यांनी एकत्र रमायचं.
0: हो ना, आणि पुन्हा आमचा खूप गोंधळ चालायचा बघ त्या दिवशी. गप्पा, पत्ते, गाण्याच्या भेंड्या, बुद्धिबळ, कॅरम, काय काय करू आणि काय काय नको असं व्हायचं बघ. त्या दिवसाचा जणू क्षण क्षण असून घ्यावा असं वाटायचं. त्यातून आजीच्या हातचं खमंग चवदार जेवण, पुन्हा काहीतरी दुपारचा मेनू. आजीला स्वयंपाकाचा कंटाळा कसा माहीतच नव्हता. संध्याकाळी घरी परतण्याला ड्रायव्हर यायचा ना, इतकं जिवावर यायचं ना सुषमा घरी जायला, इतकं जिवावर यायचं. कारण घरी फक्त मम्मी आणि पप्पा. भैया तर हॉस्टेलवरच असायचा, मम्मी तिच्या उद्योगात मग्न, पप्पा त्यांच्या. मी मात्र एकटी असायचे, अगदी एकटी.
1: खरंच हा एकटेपणा म्हणजे शापच असतो नाही का ग? या एकलेपणात नाही नाही ते विचार डोक्यात येतात.
0: हो ना, आणि त्यामुळे माझं मन फक्त रविवारची वाट बघायचं. आणि मग अशाच मनाच्या अस्वस्थ अवस्थेत तारुण्यात मला जॉन भेटला. अत्यंत देखणा, हुशार आणि कर्तबगार. त्याच्या सहवासातून प्रेम कसं उमललं ते कळलंच नाही बघ. मग आमचं प्रेम बहरतच गेलं आणि त्यानं मला लग्नाबद्दल विचारलं.
1: आणि तू तर त्या क्षणांची वाटच बघत होतीस. हो ना?
0: हो ना. आणि मग आम्ही लग्न केलं. त्या क्षणापासून जॉन आजपर्यंत मला फुलासारखा जपत आलाय. लग्नानंतर आम्ही परदेशात आलो या संपूर्ण परक्या देशात जिथं आपलं कुणीच नाही, भारतातल्या सारखं इथं प्रेम नाही, जिव्हाळा नाही, पण माहिती आहे माझं जीवन सर्वस्व फक्त जेवण हेच होतं, आणि त्यामुळे प्रत्येक क्षण अगदी मंतरल्यासारखा जायचा.
1: अहो मॅडम, घड्याळाकडे बघा, 6:30 वाजत आले.
0: ओ माय गॉड,
1: तुमचं जॉन पुराण आता थोडं सावरत घ्या आणि निघा लवकर, नाहीतर तुम्हाला

0: तुला सारखा जपणारा तुमचा जॉन तुमच्यावर आगी सारखा बरसेल.
1: काय हे विवाह, किती वेळ हा? अगं केव्हाची वाट बघतोय मी, माहितीये तुला?
2: सॉरी.
1: काय सॉरी? काय सॉरी?
2: अरे सुषमा बरोबर कॉफी घेता घेता गप्पा खूप रंगल्या
1: आणि मी इकडे वाट बघतोय.
2: झाला थोडासा वेळ,
1: थोडासा वेळ,
2: पण त्यासाठी एवढं रागवायला काय झालं रे तुला? ए जॉन, तुला खरं सांगू, तुला एवढं रागवलेलं बघितलं आणि मला आपले लग्नापूर्वीचे दिवस आठवले.
1: जाऊ दे, एक काम कर, तुझी गाडी तू इथंच पार्क कर, आपण माझ्याच गाडीतनं जाऊया.
2: ठीक आहे. जॉन, जॉन हे तलतचे सूर या संध्याकाळी किती छान वाटतायत रे. अरे कित्येक महिन्यात आपण ही टेप ऐकलीच नव्हती. मला आत्ता आठवलं बघ, सकाळी माझ्या कानावर हे सूर येत होते. ए जॉन, तू बोलत का नाहीयेस? अरे बाहेर बघ ना, निसर्ग कसा बहरून आलाय तो. जॉन, तो गंध तुला जाणवतोय? ती बघ, ती फुलं जांभळ्या रंगाची कशी फुलून येऊन ती फुलं गंध नुसतं वाटत सुटली आहेत. जॉन, असल्या सुंदर रोमॅन्टिक वातावरणात तू असा आपण कसा येऊ शकतोस? सांग ना. अरे बोल ना, तू काहीतरी बोल.
1: या गर्द झाडीच्या परिसरातच आपण थांबूया, मी गाडी पार्क करून येतोय आणि बाहेरच बसूया आपण.
2: ओके, जशी आपली मर्जी साहेब.
1: काय मागवतेस तू?
2: फार काही नको मला. हा, मे बी चीज, पिझ्झा, नंतर बघू.
1: ओके ओके ओके, मी सुद्धा पिझ्झाच घेईन.
2: तर जॉन, ए जॉन, तुला आज म्हणे माझ्याशी महत्वाचं काहीतरी बोलायचंय. मला ना आज दिवसभर या कल्पनेनेच हसायला येत होतं बघ. अरे 28 वर्ष झाली आपल्या लग्नाला, गेली 28 वर्ष आपण बरोबर राहतोय, तू माझं आणि मी तुझी. जात धर्म देश सगळ्या सगळ्या संकल्पना आपल्या एकमेकांच्या सहवासात गळून गेल्या आहेत. आपण दोघं एक आहोत आणि आज असं काय महत्वाचं आहे की जे तुला घरी बोलता आलं नसतं? हं, त्यासाठी इथे बाहेर आणलंयस मला. अहो डॉक्टर साहेब, असं म्हणायचं होतं ना की आज मला माझ्या बायकोला घेऊन फिरायला यायचं होतं. काय या वयात नवरा बायकोने फिरू नये का?
1: बस बस बस बस बस, स्टॉप इट.
2: काय झालं जॉन?
1: स्टॉप इट, दिस इज टू मच. मला जे काही सांगायचंय ते नीट कान उघडे ठेवून ऐक. हा तुझा अल्लड नाचरा हसरा मूड थोडासा बाजूला ठेवून ऐक.
2: जॉन, जॉन काय झालंय काय तुला? काही सिरियस तर नाहीये ना?
1: हो, येस येस येस, दिस इज सिरियस. म्हटलं तर आहे. अँड इट डिपेंड्स ऑन यू.
2: म्हणजे?
1: हाव यू टेक इट.
2: स्पष्ट सांग ना, म्हणजे काय?
1: स्पष्टपणे सांगण्यासाठीच तुला मी इथं बोलवलं आहे. विवाह मला फारसा वेळ नाहीये, सरळच सांगतो.
2: काय जॉन?
1: विवाह, मी आणि लिझा गेली 14 वर्ष एकमेकांवर प्रेम करतोय.
2: जॉन, तू हे काय बोलतोय याची तुला कल्पना आहे का? तुझं डोकं ठिकाणावर आहे का जॉन?
1: येस येस येस येस, माझं डोकं पूर्णपणे ठिकाणावर ठेवूनच मी बोलतोय. आय हॅव अन अफेअर विथ लिझा फॉर लास्ट 14 इयर्स, समजलं? आणि आता यापुढे आम्ही दोघं एकत्र राहणार आहोत. जस्ट टू टेल यू दिस, मी तुला इथं बोलवलेलं आहे. घरापासून दूर इतकी वर्ष तुझ्या संसाराच्या जबाबदाऱ्या पार पडेपर्यंत मी तुला काहीही बोललो नव्हतो.
2: नाही नाही जॉन, नाही. तू माझी थट्टा करतोयस जॉन. मला माहितीये, मला माहितीये, माझ्या वेळातले अश्रू तुला बघवत नाही. थोड्या वेळानंतर तू म्हणणार आहेस विभा चेष्टा समजत नाही डार्लिंग. अगं वेडे, तुझ्याशिवाय मी दुसऱ्या कोणाचा विचार तरी करू शकतो का?
1: नाही नाही नाही विभा, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड, ही चेष्टा नाहीये. टेक इट सिरियसली, जरा गंभीरपणे विचार कर. काय ठरवलंयस तू पुढे?
2: जॉन जॉन, अरे कसलं वादळ निर्माण केलंयस तू माझ्या आयुष्यात. मी काय ठरवणार? मी काय करू आता?
1: विभा
2: जॉन,
1: विभा
2: काय करू?
1: विभा विभा विभा, मला इमोशनल ब्लॅकमेल करू नकोस. आय लव्ह हर मीन्स आय लव्ह हर, आणि मी आता तिच्याकडेच राहायला जाणार आहे. मी फक्त योग्य त्या क्षणाची वाट पाहत होतो इतकंच. आणि लिझा, ती सुद्धा माझ्यावर जीवापाड प्रेम करते. गेली 14 वर्ष

0: ती माझी वाट बघते. येस शी लव्ज मी.
1: आणि मी अरे जॉन, माझं मागचं सगळं आयुष्य, माझी माणसं, माझा देश, माझ्या देशाची माती, माझ्यावर जीवापाड प्रेम करणारी माझी आजी, सगळं सगळं सोडून मी फक्त तुझ्यासाठी, तुझ्या प्रेमासाठी इथं सर्वस्वी परक्या देशात परक्या माणसात आले. माझे सगळे प्रेमाचे बंध, माझं मागचं आयुष्य मी तोडून टाकलं. ते माझं तुझ्यावर प्रेम नव्हतं तर काय होतं रे? काय होतं सांग ना, मी काय करू आता? मी कुठे जाऊ सांग मला, मी कुठे जाऊ?
0: आय डोंट नो, तू कुठेही जा, मी काय करू? विभा, ते घर तुझंच आहे, तिथंच राहा. सनी पण आता 21 वर्षाचा झालाय, तुला आता मोठ्या दोघांचीही काळजी नाही आणि तू खंबीर आहेस, तू स्वतःची देखभाल करू शकतेस, बँकेत तुझ्या नावानं बरेच पैसे आहेत, तुला आता कुठल्या जबाबदाऱ्या उचलाव्या लागू नयेत म्हणून तर मी इतकी वर्ष थांबलो होतो, समजलं?
1: थँक्यू, थँक्यू जॉन. अरे खरंच तू इतक्या समंजसपणे वागलास ना, म्हणून तुझे आभार. खरंच तुझे आभार मी कुठल्या शब्दात व्यक्त करू मला समजत नाहीये. तुझे आभार, शतशः आभार जॉन, शतशः आभार.
0: विभा, विभा, तुझं हे सगळं बोलणं, तुझ्या सगळ्या भावना मला समजतात ग, समजू शकतो मी त्या. पण व्हॉट कॅन आय डू? आय एम व्हेरी सॉरी, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. मी तुझी क्षमा मागण्याखेरीज दुसरं काहीही करू शकत नाही. पण आता हे सांगण्यात तरी काय अर्थ आहे? मी येत्या वीकेंडला जाईन म्हणतोय. विभा, मुलांना तू सांगणार आहेस की मी सांगू? प्लीज विवा, रागव नकोस, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड मी, रागव नकोस.
1: छे, मी कशाला रागव रे तुझ्यावर? आणि जिथे मनाचा संबंध सुटलाय तिथे माझ्या रागवण्याचा आणि प्रेमाचा काय संबंध आहे रे जॉन? गेल्या 28 वर्षात माझ्या शरीराच्या अणुरेणूने फक्त तुझा आणि फक्त तुझाच विचार केलाय जॉन. ते बंध एका क्षणात कसे सुटतील गे? अरे काही काळ जावा लागेल, मला तुझ्याशिवाय जगायची सवय करावी लागेल. होईल सवय मला हळूहळू. तू मात्र तुझं आयुष्य खूप सुखाने जग. अरे तू माझ्या मनाला कितीही यातना दिल्यास ना, तरी मी मात्र फक्त तुझ्या, फक्त तुझ्या सुखाची इच्छा करेन जॉन. तू सुखी राहा. मुलांना काय सांगायचंय, कसं सांगायचंय ते तुझं तूच ठरव. चल निघूयात आता.
2: हॅलो,
3: हॅलो विभा, सुषमा बोलतेय. काय मॅडम, झालं का आउटिंग? काय म्हणाला तुझा लाडका जॉन? बर, ए उद्या येणार आहेस का तू शॉपिंगला? मस्त पैकी आपण ना मार्केट मध्ये शॉपिंग करूया आणि खूप खूप एन्जॉय करूया. काय, कशी वाटते आयडिया?
2: सुषमा,
1: सुषमा.
3: अग विभा काय झालं? अगं तू रडतेस काय? सांग ना काय झालं.
1: नको नको सुषमा, फोनवर नको.
3: अगं पण
1: तू, तुम्हाला उद्या घरी भेटायला येशील? मी मी खरंच खूप अस्वस्थ आहे ग सुषमा, मला कुणाशी तरी खूप बोलावंस वाटतंय.
3: हे बघ, हे बघ, हे बघ विभा, विभा हे बघ, अगं तू का रडतेस मला खरंच काहीच कळत नाहीये. बर ठीक आहे, हे बघ तू रडू नकोस, मी मी नक्की घरी येते. आणि हे बघ प्लीज रडू नकोस, सांभाळ स्वतःला. हा, मी मी नक्की तुला भेटायला
2: येते. ये सुषमा, मी तुझीच वाट बघत होते.
3: काय झालं विभा? अगं तुझ्या फोन न तर मी काल गोंधळातच पडले. अगं मला रात्रभर झोप आली नाही ग. काय झालंय? म्हणजे खरंच मला तुझ्या विचारांनी इतकं अस्वस्थ करून टाकलं होतं ना, झालंय काय?
1: सुषमा, सुषमा अगं कसलं वादळ आलंय ग माझ्या जीवनात. मी तुला काल म्हणाले होते ना की जॉन मला आजपर्यंत फुलासारखं जपत आलाय.
3: हो.
1: नाही ग, माझा भास होता ग तो.
3: व्हॉट?
1: नुसत्या आभासात मी गेली 14 वर्ष काढली.
3: अगं काय म्हणतेस काय? नाही म्हणजे मला काहीच समजत नाहीये, तू मला नीट सांगशील का?
1: सुषमा, त्याने मला काल बाहेर नेलं, मी इतके आनंदात होते. आणि त्याने मला बाहेर नेल्यावर सांगितलं की तो आणि लीझा गेली 14 वर्ष एकमेकांवर प्रेम करतायत म्हणे.
3: काय?
1: आणि आता उर्वरित आयुष्य तो लीझा बरोबर राहणार आहे.
3: अगं काहीच
1: महत्वाचं बोलायचं होतं त्याला माझ्याशी.
3: काय ऐकतेय मी हे? विभाग सांगतीस काय? अगं तुझी इतकी घोर वंचना या वयात?
1: होय, ही नौका किनारा जवळ न करताच आता वादळात सापडलीये सुषमा. मुलांना मी स्वतंत्रपणे वाढवलं, त्यामुळे ती सगळी स्वतंत्र झाली आहेत. राहता राहिली लिशा, ती सुद्धा उद्या लग्नानंतर तिच्या घरी जाईल. राहील मी फक्त एकटी मी.
3: हे बघ विभा, तू सांभाळ स्वतःला. तू मला सांग, मुलांना बोललीस का याबद्दल?
1: नाही, अद्याप नाही. सकाळी ब्रेकफास्टच्या वेळी जॉन गप्प होता. मुलं नेहमीप्रमाणे घाईल.
3: हे बघ तू आता शांत रा, ही तुझ्या कसोटीची वेळ आहे. आणि हे बघ तू आता जो काही निर्णय घ्यायचा ना तो शांतपणे घे. अगं प्रत्येक वादळातली नौका बुडतेच असं नाही ग, काहींना आपली वाट गवसते आणि किनाराही सापडतो.
1: सुषमा, सुषमा किती स्वप्न बघितली होती ग मी त्या वयात जॉन सोबतची. जन्मोजन्मी फक्त त्याची साथ द्यायची होती मला आणि त्यालाही. माझ्या घरात तर मला कुणी फारसं समजून घेणार नव्हतं, पण माझं दैवत, माझं सर्वस्व माझी आजी होती. तिला जेव्हा मी जॉन बद्दल सांगितलं होतं ना, तेव्हा तिचा चेहरा मात्र पडला होता. ती मला

0: म्हणाली होती, सगळा विचार केलायस ना पोरी नीट, तिथं परदेशात जायचं म्हणतेस, इथले सगळे बंध तुटतील का तुझे? आधीच तुझ्या मम्मी पप्पांनी कुणाशीही संबंध ठेवले नाही, तूच आपली काय ती दर रविवारी येत होतीस म्हणून तुझ्यात जीव गुंतला ग हा. पण एक सांगते, पहिल्या काही वर्षात एकमेकांबद्दलची जी ओढ असते ना ती पुढे राहत नाही ग बाई. अशा वेळी आसपास आपली माणसं लागतात, नाहीतर एकटे पण येतं. आज आजीचं ते बोलणं सारखं आठवतंय ग मला सुषमा. माझ्या लग्नालाही कुणी आलं नव्हतं, पण त्याचंही मला काही वाटलं नव्हतं, कारण माझ्या नजरेत मनात फक्त जॉन होता, फक्त जॉन.
1: थांबू नकोस विभा, बोल, खूप बोल, मोकळं कर मन माझ्याकडं. अगं हे मनाचं आभाळ अगदी निरभ्र होऊन जाऊ दे आज.
0: अगं सुषमा, सुरुवातीच्या काळातही खूप प्रश्न होते, जीवनात खूप खूप अडचणी होत्या. जॉनची पुढच्या शिक्षणाची धडपड, माझे वेगवेगळे कोर्स करणं, सगळ्यात महत्वाची होती ती मुलांची देखभाल, तीही खूप आनंदानं केली कारण सोबत जॉन होता. या सगळ्या काळात एकमेव आधार होता तो जॉनचा, तो आधारच आता तुटला. काटलेल्या पतंगासारखी माझी अवस्था आता झालीय ग. काय चूक झाली होती ग माझी सुषमा?
1: विभा,
0: अगं ती लिझा नेहमी मोकळेपणाने घरी येत होती, जॉनशी, माझ्याशी, मुलांशी गप्पा मारत होती, जेवत होती, थट्टा मस्करी करत होती. कसलाही पुसटचा संशय पण आला नाही ग मला. विभा, मी आता काय करू सुषमा, काय करू? मला फक्त एकटेपणाची खूप भीती वाटते. मी बाकी कशालाही भीत नाही, कशालाही भीत नाही.
1: विभा, विभा शांत हो. हे बघ तू एकटी नाहीस, आपण यातून नक्की काहीतरी मार्ग काढू. हे बघ, मी तुला सर्वतोपरी साथ करेन, तू अजिबात काळजी करू नकोस, आपण पुन्हा बोलूया. हे बघ, तू आराम कर, काळजी घे स्वतःची. हा, निघू मी.
0: लिशा बेटा, तुला थोडा वेळ आहे, मला तुझ्याशी थोडं बोलायचंय ग.
2: आय नो एव्हरीथिंग मम्मी.
0: तू सांग ना लिशा, यात माझं काय चुकलं ग लिशा?
2: हे बघ मम्मी, हा चर्चेचा विषय नाही, नवरा बायकोचं नातं, त्यातले प्रॉब्लेम सगळं अगदी पर्सनल असतं, इतरांनी त्यात पडू नये, अगदी मुलांनी सुद्धा. मी तरी यात पडणार नाही. जाऊ दे, आता मी देखील निनाद बरोबर लवकर लग्न करणार आहे.
0: तू नक्की ठरवलंयस लग्न?
2: हो का?
0: मी त्याच्याबद्दल ऐकलं होतं ग.
2: हे बघ मम्मी, माझं आयुष्य हे फक्त माझं आहे, माझे निर्णय, माझ्या आयुष्यातल्या काही बाबी यावर फक्त माझा आणि माझा अधिकार आहे. मला यात कुणाचीही ढवळाढवळ नकोय. बस
0: लिशा, अगं तू तरी मला समजून घे ना ग. तू माझी मुलगी आहेस ग लिशा, माझ्या पोटचा गोळा आहेस तू. मला आज हे एकटेपण चहू बाजूंनी घेरतय, मला खरंच एकटेपणाची खूप भीती वाटते ग लिशा.
2: मम्मी प्लीज, मला खरंच वेळ नाही. ओके बाय.
0: खरंच किती जीव लावला होता मी या सर्वांवर. ही लिशा तर माझ्या काळजाचा तुकडा, तिला आज माझ्यासाठी वेळ नाही. या लिशाचं तर लहानपणी माझ्याशिवाय पानही हलत नव्हतं. माझं काही दुखलं तर ती वेडाबाई किती रडायची. आता ती मोठी झाली आहे ना, पंखात बळ आलंय तिची. पण हे पंखात उडण्याचं सामर्थ्य तर मीच निर्माण केलंय ना. जेवायला दोन दोन तास लावायची, सगळी कामं सोडून भरवायला लागायचं तिला.
3: हो विभा, हे खरंय. म्हणून का तिने फक्त तुझीच परवा करायची जन्मभर? तू कुठं केलीस तुझ्या मम्मीची, आजीची, सगळ्यांना सोडून तू आलीसच नाही इथे.
0: पण मी आता काय करू, मी काय करू, मी जॉन शिवाय कशी जगू? मी आता भारतातही परत जाऊ शकत नाही, कारण आजपर्यंत मी त्या लोकांना कधी विचारलंच नाही, मी त्यांच्यात माझं मन कधी गुंतवलंच नाही, कारण माझं मन, माझी भावना, माझं सर्वस्व, माझं आयुष्य फक्त जॉन होत, फक्त जॉन. आजपर्यंत माझ्या आयुष्यात फक्त बहर होता जॉनच्या सहवासाचा, प्रेमाचा बहर, मुलांच्या बालपणीच्या लाघवाचा बहर, स्वतःच्याही फुलणाऱ्या आयुष्याचा बहर.
3: मुलाला तेव्हा दर वीकेंडला आम्ही कुठेतरी बाहेर जायचो, जॉन सगळे प्लॅन कराय, मुलांसाठी वेळ काढायचा. तुम्हाला नाही विभा, अगं जास्त पैसे काय करायचेत आपल्याला? मुलं मोठी झाली की आपापल्या ठिकाणी जाणार, तोपर्यंत आपण सगळं छान उभं करू, मी त्याला म्हणत असे. पण जॉन, आपण त्यावेळी तरुण असणार नाही, त्यावेळेस तुम्हाला समजवायचं. त्यात काय झालं, वार्धक्याला कशाला भ्यायचं ग, तो तर मुक्तीचा काळ, त्यात अगदी फिट राहायचं, शेवटच्या क्षणापर्यंत काम करत राहायचं. विभा,
0: खरं आज या आठवणी का फेर धरतायत माझ्या भोवती? माझं मन सैरा वैरा का धावतय, का याला आवर घातलं पाहिजे. कशी सावरू
3: विभा, स्वतःला सावर,
0: कशी सावरू? मला कुणाचा तरी आधार हवाय, मी कशी जगू आता, मी एकटी कशी जगू?
3: हे काय, या खिडकीतून मंद मंद वाऱ्याची झुळूक येते, आणि ही मंद येणारी वाऱ्याची झुळूक माझ्या मनाला काहीतरी उभारी देते, वादळातल्या नौकेला वाट दाखवते. ही वाऱ्याची झुळूक नक्कीच माझ्या जीवनातल्या वादळातल्या नौकेला वाट दाखवणारी वाटते मला, नक्कीच ती वादळवाट माझी आहे. मला आज, मला या क्षणी मनापासून वाटतंय कि मी आजीला फोन लावावा, आजीला फोन लावा. मी आज तिच्या कुशीत माझं मन मोकळं करते, माझी आजी नक्कीच मला समजून घेईल. हॅलो हॅलो आजी, आजी अगं मी विभा बोलते. आजी आजी, तू कशी आहेस? आजी कशी आहेस?
4: काय ग पोरी, बरी आहेस ना ग? आज तुला कशी आठवण झाली?

0: आमची कशी आहेस पोरी तू? तुझा आवाज असा काय येतोय ग? तुझी मला खूप काळजी वाटते ग.
1: आजी मला तुला खूप काही सांगायचं.
0: बोल बोल.
1: तुझ्याशी खूप बोलायचं.
0: पोरी
1: ऐकशील आजी तू?
0: अगदी जीवाचा तुकडा आहेस ग तू. सांग झालं सगळं तुझं बोलून. आता माझा एक आम्हाला सगळी कल्पना होती. मध्यंतरी सुमी तिथं आली होती तेव्हा तिनं बघितला होता हा सगळा प्रकार. पण आम्ही तुला काही बोललोच नाही पोरी. वाटलं होतं आपोआप सगळं काही सुरू. मनाला लावून घेऊ नकोस.
1: पण आजी मला इथं फार एकटं वाटतंय ग आजी. मी काय करू ग?
0: अग पोरी एकटं कशाला वाटून घेतेस? आम्ही आहोत ना तुझी माणसं. अगं तुझी मम्मी जरी तुझ्यावर रागवली असली तरी ती तेवढ्या पुरती. तिला चांगली ओळखते मी. माझीच पोरती. आणि इथं आम्ही सगळे आहोत ना. म्हातारी तुला जीवात जीव असे पर्यंत सोबत करेन. तू ये बेटा रडू नको. तुझ्या देशातली माणसं, तुझा देश, तुझ्या देशाची माती तुला साथ घालते पोरी. ये. अगं हीच तर तुझ्या आयुष्यात आलेल्या वादळातली वाट आहे. इथेच तुला किनारा मिळेल पोरी. त्या सोबत मिळेल मायेच्या माणसांची. ये पोरी ये. स्वतःला असं एकटं समजू नको. तुला तुझ्या आजीच्या मायेची शपथ आहे.
1: आजी आजी मी चुकले ग आजी. खरंच चुकले आजी. मी स्वतःला एकटी समजले आजी. मी भारतात परत येते आजी. मी परत येते.
2: श्रुती हो आताच आपण नाट्यरंग या कार्यक्रमांतर्गत वादळ वाट हे नाटक ऐकलत. लेखिका होत्या मीना वैद्य. सादरकर्त्या होत्या जयश्री लांबणे. आणि यासोबतच या कार्यक्रमात इथेच थांबूया. नमस्कार.
3: आताच आपण नाट्यरंग हा कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

नमस्कार श्रोते हो, हे आकाशवाणी आहे। हे केवळ शब्द नाही तर गेल्या 9 दशकांपासून प्रत्येक भारतीयाच्या मनात उमटणारं एक भाव विश्व आहे। काळ बदलला, तंत्रज्ञान बदललं, पण आमचा आवाज मात्र तोच राहिला। आता आकाशवाणी केवळ रेडिओवर नाही तर तुमच्या मोबाईल मध्ये आणि डिजिटल जगातही तितकीच सक्षम आहे। आकाशवाणीचा हा 90 वर्षांचा गौरवशाली प्रवास, परंपरेचा सन्मान आणि नव्या युगाची साथ। बहुजन हिताय, बहुजन सुखाय, आकाशवाणी देशाचा आवाज, तुमचा आणि आमचा सोबती। आणि हाच आकाशवाणीचा 90 वर्षाचा गौरवशाली प्रवास। तेव्हा समस्त श्रोत्यांना आकाशवाणी 90 वर्षाच्या गौरवशाली वर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा।

पुरानी यादें पुराने गीत। दर मंगळवारी सकाळी 11 वाजून 10 मिनिटांनी

मनोरंजक किस्से, गप्पा आणि सदाबहार हिंदी मराठी गाणी जरूर ऐका मंगळवार सकाळी 11:10 वाजून पुराणी यादे पुराने गीत।

शेतकरी बंधूंनो, शेत शिवार या कार्यक्रमांतर्गत जे कार्यक्रम आपल्याला आवडलेले आहेत त्या कार्यक्रमाचे अभिप्राय आणि सोबतच तुमच्या आवडीची गीतं आपण ऐकू शकाल आमच्या आवड बळीरजेची या कार्यक्रमामधून दर गुरुवारी शेत शिवार या कार्यक्रमात. तेव्हा आता आपल्याला जास्तीत जास्त संख्येने पत्र पाठवायचे आहेत आमच्या या पत्त्यावर. आवड बळीरजेची द्वारा केंद्र अधिकारी आकाशवाणी परभणी. झालेला बदल श्रोत्यांनी कृपया लक्षात घ्यावा.

आकाशवाणी परभणी केंद्र सकाळचे 11:35 होत आहेत. आता प्रसारित करीत आहोत सुरों का मेला हा कार्यक्रम. सहभाग आहे वैशाली वांगीकर यांचा.

0: श्रोतेहो नमस्कार. सुरोगा मेला या कार्यक्रमामध्ये मी वैशाली वांगीकर सर्व श्रोत्यांचं हार्दिक स्वागत करते. श्रोतेहो, आकाशवाणीचा 90 वर्षाचा गौरवशाली प्रवास या अंतर्गत तुम्हाला तुमची एखादी छानशी आकाशवाणीबद्दलची आठवण सांगायची आहे. कारण 90 वर्षांचा हा प्रवास केवळ तंत्रज्ञानाचाच नाही, तर तो आपल्या आणि तुमच्यातील अटूट अशा नात्याचा आहे. आणि याच प्रवासातील एक सुवर्णपान म्हणजे श्रोत्यांचा आणि आमचा थेट संवादाचा मंच, नाही का श्रोतेहो? तेव्हा तंत्रज्ञान बदललं, जग बदललं, पण आकाशवाणीचा तुमच्या काळजाशी असलेला थेट संपर्क आजही श्रोतेहो तसाच कायम आहे. आणि आज पुन्हा एकदा वेळ झाली आहे तुमच्याशी थेट संवाद साधण्याची. चला तर मग आजच्या आपल्या सुरोगा मेला या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण श्रोत्यांशी छानसा संवाद साधणार आहोत. तुमच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधणार आहेत वैशाली वांगीकर.
1: नमस्कार ताई, धन्यवाद बोलतोय.
0: सुरोगा मेला या कार्यक्रमामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. 90 वर्ष आता आकाशवाणीला पूर्ण होत आहेत, तर काय सांगाल बरं, काय आठवणी तुमच्या आहेत?
1: हो, आकाशवाणी म्हणजे बघा ताई, आपली जे दिवसाची सुरुवात होती ना, ती आकाशवाणी पासूनच आमची दिवसाची सुरुवात होती. बघा ताई, म्हणजे सकाळपासून आम्हाला बरोबर 6 वाजता जाग येते आणि आकाशवाणी आमचा म्हणजे रेडिओ सुरू होतो. बघा ताई,
0: वा छान मस्त.
1: ही आकाशवाणी परभणी म्हणजे आमचे श्रोत्यांची दिलकी दडकणी परभणी आकाशवाणी. बरं का ताई?
0: वा छान मस्त.
1: 3 कार्यक्रम आपण नवीन सुरू करतोय, ते पण आम्ही निवेदन ऐकलं बरं का. पण नेमकं किती तारखेपासून आणि किती महिन्यापासून सुरू करतात ते पण नाही सांगितलं. पण नवीन कार्यक्रम आपण सुरू करतोय, आम्हाला खूप आनंद झाला. बघा
0: वा, खूप छान. कारण खास श्रोत्यांसाठीच आपण हॅलो आकाशवाणी आणि स्वरलहरी हे दोन्ही कार्यक्रम आपण लवकरच आता सुरू करणार आहोत. आणि त्याही कार्यक्रमात तुम्हाला छानसा संवाद आणि तुमच्या आवडीचं गाणं देखील ऐकायला मिळणार आहे.
1: हो बरोबर, सर्व कार्यक्रमाचा आनंद घेतो. बघा ताई, सर्व कार्यक्रम खूप छान आणि ज्ञानवर्धक माहिती असते. बघा, ज्ञानवर्धक आणि मनोरंजन आणि सर्वच कार्यक्रम माझा आवडता म्हणजे शेतशिवार कार्यक्रम. बघा ताई,
0: बरोबर
1: आकाशवाणीचा.
0: अच्छा,
1: त्याच्यामध्ये शेतीविषयी खूप सुंदर अशी माहिती देतात आणि आम्हाला सर्व श्रोत्यांना शेतीची खूप असा माहिती मिळून फायदा होतो. बघा ताई, शेती करण्यासाठी. बरं का?
0: वा, खूपच छान. तर आज तुम्ही कार्यक्रमात फोन केला, आकाशवाणीची छानशी आठवण देखील तुम्ही सांगितलेली आहे. तर आजच्या कार्यक्रमात गीत कुठलं तुम्हाला ऐकायचं बरं?
1: शेतीविषयी माहिती निघली तर त्याच्यासाठी मेरी देशची धरती असं गीत. बघा ताई,
0: बरं बरं. चला तर मग आज तुम्ही कार्यक्रमात छानसा संवाद साधला आणि छान गीताची आवड देखील सांगितलेली आहे. ऐका तुमच्या आवडीचे छानसं गीत. कार्यक्रमात फोन केला त्याबद्दल धन्यवाद.

0: हेलो,
1: हाँ नमस्कार,
0: नमस्कार।
1: कोण बोलते?
0: मी भदर्गे शंकर आवडाजी, रवळगाव तालुका, सेलू जिल्हा परभणीहून बोलतोय।
1: वा छान, खूप दिवसानंतर भदर्गेजी तुमचा फोन लागलेला आहे, म्हणजे तुमचा आणि माझा संवाद होत आहे. त्या
0: होय मॅडम,
1: कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत आहे.
0: धन्यवाद मॅडम।
1: तर आता भदर्गेजी, की आकाशवाणी 90 वर्ष पूर्ण करत आहे, काय सांगाल बरं त्या आठवणींविषयी?
0: तर मॅडम, माझी तर फार लहानपणची गोष्ट आहे। त्यावेळेस रेडिओ फार कमी होते लोकांकडे, म्हणजे जवळजवळ मागच्या 4 शतकापासून मी ती रेडिओ ऐकतोय। त्यावेळेस माझ्याकडे रेडिओ नव्हता, तो शेजाऱ्याकडे होता,
1: अच्छा.
0: त्यांच्याकडे जाऊन तो रेडिओ मी ऐकत असे। त्यावेळेस आपलं संयुक्त केंद्र होतं, आकाशवाणी औरंगाबाद परभणी असं होतं।
1: अच्छा.
0: दुसरे कार्यक्रम बातम्या वगैरे ऐकायचो मी, त्यानंतर आपली आवड कार्यक्रम सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम होता। त्यावेळेस आणखी कामगारांसाठी कार्यक्रम होता, काम करू काम, घाम गाळू घाम, असं टायटल सॉंग होतं।
1: अगदी चांगलं.
0: आठवणी येत आकाशवाणीची, तेव्हापासून ते मला कळायला लागलं रेडिओ काय असतं, ते ऐकायचो मी रेडिओ। मग
1: बरं.
0: त्याच्यानंतर मग पुढे मोठा झाल्यानंतर रेडिओ स्वतः घेतला मी, नंतर तर आहेच, आता सध्या रेडिओ आहेच माझ्याकडे।
1: बरोबर आहे. म्हणजे लहानपणी रेडिओ भोवती आपण सगळं कुटुंब एकत्र येऊन आपण छान असे कार्यक्रम ऐकत होतो, नाही का? तर त्यामधला
0: होय
1: तुमचा
0: मॅडम,
1: आवडता क्षण कोणता आहे बरं?
0: कसं व्हायचं मॅडम, आता मी ग्रामीण भागात रवळगावात राहतो, समजा चौकामध्ये किंवा तर आपण गावातले तिथं सगळे गावातली मंडळी जमायची आणि तेथे ते रेडिओ एखाद्याकडे तरी असायचा, तो रेडिओ समजा
1: खरंय.
0: त्याच्यात बसून ते गाणे आपली आवड किंवा इतर कार्यक्रम ऐकायचे, ते जेशुनी वगैरे कार्यक्रम त्यावेळेस ऐकायचे, अशा आठवणी आहेत।
1: छान.
0: आणि त्याच्यानंतर बघा, दुसरे म्हणजे विविध भारतीचे कार्यक्रम होते बघा, त्यावेळेस आम्ही ऐकायचो। आणि त्याच्यानंतर सिलोन रेडिओ सुद्धा यायचा त्यावेळेस। आणि आपला तो बिना का गीत मारा तो कार्यक्रम मला चांगला आठवतो, तो मी ऐकायचो रात्री
1: अगदी
0: 8 वाजता चालू
1: अगदीच
0: व्हायचा बुधवारी।
1: खूप
0: हा
1: मस्त.
0: खूप म्हणजे A1 कार्यक्रम होता तो आपला रेडिओचा,
1: नक्कीच
0: ते
1: नक्कीच,
0: सुद्धा।
1: छानशा आठवणी तुम्ही आता ह्या आकाशवाणीच्या सांगितलेल्या आहेत. म्हणजे हा 90 वर्षाचा गौरवशाली प्रवास आकाशवाणी पूर्ण करतेय, नाही का?
0: होय
1: तर
0: मॅडम,
1: त्याच निमित्तानं आज कार्यक्रमात गाणं कोणतं ऐकायचंय तुम्हाला?
0: प्रीतीचं झुळझुळ पाणी।
1: वा छान. तुमच्या आकाशवाणीची जी आठवण आहे तुमच्या लहानपणीची, ती देखील छान तुम्ही श्रोत्यांसोबत शेअर केलेली आहे. कार्यक्रमात फोन केला, छानसं गाणं सांगितलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
0: हॅलो
1: हां.
0: मॅडम, हा माझे परिवारातले नाव सांगतो मी एक ना, माझा मोठा मुलगा विक्रांत भदर्गे, धाकटा सुबोध भदर्गे, मुलगी शलाका भदर्गे आणि माझी लाईफ कंपेनियन छाया भदर्गे, यांच्यासोबत मला हे गीत ऐकायचंय।
1: नक्कीच तुमच्या सर्व कुटुंबासोबत ऐका हे छानसं गीत. कार्यक्रमात फोन केला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद, थँक्यू।
1: धन्यवाद धन्यवाद.

0: हॅलो, नमस्कार ताई.
1: नमस्कार नमस्कार. सुरोका मेला या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
0: धन्यवाद धन्यवाद ताई. मुरलीधर बागल राहणार बठाण तालुका जिल्हा जालना इथून बोलतो ताई.
1: खूप दिवसानंतर तुमचा फोन आलेला आहे.
0: हा, खूप दिवसानंतर आज फोन लागला ताई.
1: बरं, आता आकाशवाणी आपला 90 वर्षांचा गौरवशाली प्रवास आता पूर्ण करत आहे. आकाशवाणी बद्दल तुम्ही काय सांगाल? बरं, कसे कार्यक्रम वाटतात? काय आकाशवाणीनं तुम्हाला दिलं आजपर्यंत?
0: आकाशवाणीमुळे जनता थोडीशी म्हणजे सुशिक्षित माहिती मिळते आकाशवाणीना.
1: ज्ञान मिळते, मनोरंजन पण तुमचं
0: होतं. बरोबर आहे, ज्ञानवर्धक कार्यक्रम असतात त्याच्यामुळे मनोरंजन बी होतं आणि माहिती पण मिळते. जगातली समजा काय चाललं घडामोडी याविषयी माहिती मिळते, त्यामुळे थोडस जागरूक झालेलं आहे आकाशवाणीच्या श्रोता.
1: नक्कीच नक्कीच. आणि तुमच्यासारख्या श्रोत्यांमुळेच आज आकाशवाणी टिकून आहे, नाही का? तुमच्यासारखे श्रोते आकाशवाणीला लाभल्यामुळे भरभरून जे कार्यक्रम करण्यासाठी जो उत्साह आहे तो देखील प्रत्येकाला येतो.
0: हो, होत आहे.
1: नाही का? कोणकोणते कार्यक्रम तुम्हाला आवडतात? बरं,
0: भक्तिगीत
1: असाच आकाशवाणीचा छंद तुम्ही जोपासावा.
0: हो,
1: आणि पुढे देखील अजून नवनवीन असे कार्यक्रम श्रोत्यांसाठी आम्ही प्रसारित करणार आहोत.
0: ठीक आहे ताई.
1: तर आज कार्यक्रमात कोणतं गाणं तुम्हाला ऐकायचंय?
0: कोणी एका चित्रपटातलं चांगलं गाणं टाकून द्या हिंदीतलं, आणि माझे मित्र एक त्र्यंबकजी लोखंडे यांना पण ते गाणं ऐकायचंय.
1: नक्कीच. चला तर मग आज कार्यक्रमात फोन केला, छानसं गाणं सांगितलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद धन्यवाद.

0: आकाशवाणी परभणी केंद्र का
1: हां, आकाशवाणी परभणी केंद्र आणि सुरू का मेला हा कार्यक्रम सुरू आहे. कोण बोलताय बरं आपण?
0: मी बाळू चौरे बोलत आहे, साळा गाव तालुका पालम.
1: कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत आहे. तर आता आकाशवाणीचा 90 वर्षांचा प्रवास पूर्ण होत आहे, तर त्यानिमित्त तुमची छानशी एखादी आठवण सांगाल का?
0: आम्ही 2016 पासून ऐकत होतो आकाशवाणी.
1: बरं बरं. अच्छा, आणि आता ह्या बदललेल्या युगामध्ये आकाशवाणीनं आपलं स्थान कसं घट्ट केलेलं आहे बरं, काय सांगाल?
0: म्हणजे मोबाईल वर आता रेडिओ ऐकाय आला हे झालं.
1: बरोबर आहे,
0: रेडिओ शक्ती बी गरज लागणार नाही मॅडम.
1: हा, म्हणजे आजही कितीही तंत्रज्ञान बदललं तरी आकाशवाणीचं स्थान श्रोत्यांच्या मनात टिकून आहे. हा, आकाशवाणीचं स्वतंत्र असं ऍप आल्यामुळे तुम्ही मोबाईल वर पण आकाशवाणी परभणी केंद्र ऐकू शकता, नाही का?
0: हो, हेडफोन लावून खटक्याच्या फोनावर काम करताना बी आकाशवाणी ऐकायची, काय कामाचा डिसमोड होत नाही. ज्ञानवर्धक माहिती, शेती माहिती, मग मनोरंजनासाठी गाणी, मराठी गाणी, हिंदी गाणी.
1: छान. गाणं कोणतं ऐकायचं म्हटलं तुम्हाला?
0: तू मेरी जिंदगी आशिकी मधलं.
1: कार्यक्रमात छानसं गीत सांगितलं, छानसा संवाद तुम्ही साधलेला आहे, तर खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.

0: हॅलो,
1: हॅलो.
0: मी साहेबराव पाटील रा शिराळा तालुका ज्या प्रभा जिल्हा जालना इथून बोलत आहे मॅडम.
1: नमस्कार. सुरू का मेला या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत आहे.
0: परभणी केंद्राचे कार्यक्रम संपूर्ण ऐकतो बघा. अहो, ते 10 वाजता एक फिल्मचे गीत लागते, गाता रे मेरा कार्यक्रम लागतो. सुरू का मेला दर शनिवारी 11:35 आम्ही तो कार्यक्रम ऐकतो बघा.
1: दादा, कार्यक्रम तर तुम्ही सगळे ऐकता, पण आता आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण होत आहेत, तर त्यानिमित्त तुमची एखादी छानशी आठवण सांगाल.
0: सांगतो ना, आता पहिल्यानं मी लहान होतो तर त्या टायमामध्ये जो बिनाचा गीत मला राहायचा हिंदी कार्यक्रम गाण्यांचा, आणि तो मी आवर्जून ऐकजा लहानपणी. माझ्या आमच्या गावामध्ये एक आमच्याकडे मोठा रेडिओ होतो, आणि ते रेडिओ आम्ही घराच्या बाहेर त्याचा आवाज स्पीकर मधून असा ठेवलेला होता. जो लोक घराच्या बाहेर बसले गल्लीमध्ये किती सर्वजण ते बातम्या कार्यक्रम ऐकायचे आमचे.
1: वाचे
0: जेवढे कार्यक्रम असते समजा पहिल्यापासून त्याचे कार्यक्रमाचा आनंद घेतच असतो बघा.
1: बरं, आकाशवाणीनं तुम्हाला आतापर्यंत काय काय दिले? बरं, तुमच्या ज्ञानामध्ये कशा पद्धतीने भर पडली?
0: आकाशवाणीनं मला सर्व असं दिलं की समजा आता तुम्ही आम्ही आता आकाशवाणीमुळे आपण जरी लांब आहे पण जसं जवळ आल्यासारखं आपल्याला वाटतं.
1: अगदीच अगदीच, म्हणजे आकाशवाणी आपला सखा सोबती म्हणायला काही हरकत नाही का?
0: आकाशवाणीमुळे शेतकऱ्याला आता माहिती शेतीची कळते. जो
1: आकाशवाणी
0: शेत शिवार कार्यक्रम असतो त्याच्यातून सारी माहिती मिळते.
1: म्हणजे

0: ज्ञान मनोरंजन हा खजिना तुम्हाला आकाशवाणीनं आतापर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचविलेला आहे, नाही का?
1: आकाशवाणीमुळेच आम्हाला सर्व ज्ञान माहिती झालं, कारण की आम्ही समजा आता प्रत्येक केंद्राचे कार्यक्रम ऐकतो, परभणी केंद्रावरून शेतीसाठी असे माहिती शेतकऱ्यांसाठी कार्यक्रम ऐकतो आम्ही,
0: छान,
1: त्यातून आम्हाला लाभ होतो.
0: मस्त. तर आज कार्यक्रमात गाणं तुम्हाला कोणतं ऐकायचंय?
1: आपके आजानाशी गाणं खुदगर मधलंय.
0: बर, ठीक आहे. चला तर मग, तुम्ही आजच्या कार्यक्रमात तुमची छानशी आकाशवाणीची आठवण सांगितलेली आहे, छानसा संवाद साधला आणि छानशा गीताची आवड देखील सांगितली. ऐका, तुमच्या सगळ्या मित्रपरिवारासोबत हे छानसं गीत फोन केला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
1: धन्यवाद.

0: हा मॅडम, मी किसन सूर्यवंशी बोलालो येळीवर.
1: नमस्कार, सुरो कमेला या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत आहे. काय करता बरं दादा आपण?
0: शेळी पालन करतो.
1: छान. आता आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण होत आहेत,
0: हो मॅडम,
1: तर काय सांगाल तुमची आकाशवाणीबद्दलची एखादी छानशी आठवण?
0: खूप खूप शुभेच्छा.
1: धन्यवाद. आणि आतापर्यंत आकाशवाणीच्या कार्यक्रमांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत कोणकोणती माहिती पोहोचली, तुमच्या ज्ञानामध्ये कशा पद्धतीने भर पडली, काय सांगाल बरं?
0: बातम्या समजा रन मंजूर ऐकत असता आम्ही.
1: बर.
0: शेतीविषयी पण शेतीची मिळाली, शेळी पालनची माहिती सांगता समजा. आपोवर ऐकतो समजा.
1: अच्छा, पूर्वी आपल्याकडे रेडिओ असायचे नाही का?
0: हो मॅडम, राहत गेली.
1: हा तर आता
0: सध्याला नाद झालाय समजा. पहिलं रेडिओ घेऊन हिंडाव मी शेतात.
1: अगदी अगदी. आणि त्या वेळेसचा फरक आणि आताचा फरक मध्ये तुम्हाला काय सांगता येईल बरं?
0: आलकच होत मॅडम, आता न्यारच, आता न्यारच वाटायला. तेलही खास होत.
1: पूर्वीच्या काळी आपल्याला मनोरंजनाचं एकच साधन होतं, तो म्हणजे रेडिओ.
0: हो मॅडम.
1: हो की नाही? आणि त्याच्यावर आपण छान सगळे कार्यक्रम ऐकत होतो. तर आज कार्यक्रमात कोणतं गीत तुम्हाला ऐकायचं आहे?
0: अजय दोघांचं कोणतंही चालते.
1: चला तर मग, कार्यक्रमात फोन केला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद.

आता मात्र आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे, तेव्हा कार्यक्रमातून मी वैशाली वांगीकर आपणा सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या फोनिंग कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत नमस्कार.

सुरों का मेला हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. सहभाग होता वैशाली वांगीकर यांचा. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. एफ एम बँड 102 MHz आणि 229.9 MHz अर्थात 1305 KHz आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्र. दुपारचे 12 वाजत आहेत. यानंतर ठीक 12 वाजल्यापासून ते दुपारी 3:10 मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. तसंच एफ एम बँड 102 MHz विविध भारतीचं प्रसारणही आपण ऐकू शकता. तेव्हा आता सुरुवातीला वनिता मंडळ हा महिला श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून.

वनिता मंडळ अंतर्गत उर्मी या सूत्रबद्ध निवेदनासह गीतांच्या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आणि विद्या गौरीचा नमस्कार. आजच्या उर्मीचा विषय आहे ऋतुगान. दिवसा मागुन रात्रन, रात्री मागुन दिवस उगवतो, मासांच्या आवर्ताने ऋतुचक्राचा खेळ रंगतो. सुगंधामध्ये मानसदंग, सुगंधामध्ये मानसदंग, ऋतु खेळाला चढतो रंग. वसंत येतो असा बहरतो, वसंत येतो असा बहरतो, चराचराला कवेत घेतो. शिडकावा ग्रीष्माच्या दाहावर, जलधारा येती धरणीवर. वर्षा मगती येते नाचत, हिरव्या रानी श्रावण खेळत. शरदाचे चांदणे लेऊनी, धुक्या सोबती गोड शिरशिरी. हेमंती या मार्ग दावितो, रविरथ संक्रमणाला निघतो. जुने सोडणे नवे रुजविणे, जुने सोडणे नवे रुजविणे, शिशिरातील सृजनाचे देणे. असे निरंतर चक्र ऋतूंचे, असे निरंतर चक्र ऋतूंचे, युगायुगांचे नाविन्याचे. श्रोते हो, ऋतू म्हणजे फिरणारा काळ. काळाच्या विराट रूपाचं एक पाऊल, एक अंश म्हणजे ऋतू. निसर्ग आणि

मानव वेगळे नाहीच मुळी हेच आपले पूर्वज सांगत आले. आपण निसर्गापासून दूर चाललो तरी तो आपला पाठपुरावा करतोय. काळाचं पृथ्वीवर पडणारं पाऊल आणि आकाशात पडणारं पाऊल यात सारं ऋतुचक्र सामावलं आहे. या अवकाशात फिरणाऱ्या पृथ्वीची गती आणि सूर्यकिरणांची तीव्रता यामुळे ऋतुचक्र फिरत राहतं.

0: गळे।
1: ऋग्वेदात ऋतूंचा उल्लेख आहे, वसंत, ग्रीष्म आणि शरदाचा। पण आर्य जसे पूर्वेकडे जाऊ लागले तशी ती संख्या 5 झाली। तैतरीय ब्राह्मण संहितेत मात्र वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर या 6 ऋतूंचा उल्लेख आहे।

ऋग्वेदात ऋतूंचा उल्लेख आहे, वसंत, ग्रीष्म आणि शरदाचा. पण आर्य जसे पूर्वेकडे जाऊ लागले तशी ती संख्या 5 झाली. तैतरीय ब्राह्मण संहितेत मात्र वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर या 6 ऋतूंचा उल्लेख आहे. रामायणात ऋतूंची सुरेख वर्णन आहेत. कवी कालिदासांचं ऋतुसंहार तर या ऋतूंच्या वर्णनाने भारलेलं असंच. कवी नाटककार राजशेखर यांनी काव्य मीमांसा या ग्रंथात ऋतुचित्रण केलं आहे. दंडीच्या काव्यदर्शात ऋतुवर्णनाला खूप महत्व दिलंय. ऋतुवर्णन हा अभिजात काव्याचा भाग होता. मत्स्य पुराणात फक्त वसंतासाठी एक पूर्ण अध्याय आहे. मराठीत खूप नाहीत, पण उत्तरेत पती सोबत नसलेल्या विरही नायिकेच्या भावना व्यक्त करणारी काव्य खूप आहेत. त्यांना बारोमास काव्य म्हणून ओळखतात. मराठीत अमृत राय, नारायण प्रभू, सयाजी, अनाम यांनी अशी बारमास काव्य लिहिली. एवढंच काय हो, श्राद्ध विधीत संवत्सर पक्षाची कल्पना केली आहे. आजकाल वेगवेगळ्या कारणांनी ऋतुचक्रात थोडे बदल जाणवतात, तरी त्यांचा डौल सौंदर्य मानवी मनाला कायमच मोहवीत आलं आहे आणि राहील सुद्धा. अनेक अभिसरणातून, चिंतनातून हळूहळू ऋतूनुसार सण, व्रत, आहार, दिनचर्या ठरत गेली. साहित्यातही या ऋतुचक्राने रूप, रस, गंध आणि मानवी भावनांचे उत्सव साजरे केले. कालचक्र या चराचराला गतिमान ठेवतं तर ऋतुचक्र सृष्टीत वैविध्य आणतं. शिव हा कालचक्राचा देव तर सृष्टीचं संचलन करणारा विष्णू. ऋतुदेवता हे ऋतुचक्र नीट चालावं म्हणून मदत करतात अशी कल्पना आहे. रंग गंधाशिवाय फुलं निरस, तशी ऋतुचक्राविना ही सृष्टी निरस. चला तर आज बुडून जाऊ या ऋतुलयीमध्ये. ही ऋतू साखळी इतकी स्मूथ असते ना की सहज एकातून दुसरा ऋतू कधी सुरू होतो ते पटकन कळतही नाही. पण ऋतुराज म्हणून आधी येतो तो वसंत.

पाडव्याला वसंताची सुरुवात, सत्ययुगाच्या सुरुवातीचा हा दिवस। फाल्गुनातच लागते वसंताची चाहूल, पण चैत्र या ऋतूचा आत्मा। ऋतूनाम कुसुमा कराहा असं गीतेत श्रीकृष्ण म्हणतात। मुक्तेश्वरांच्या शब्दात, पुष्पधुळी माझी लोळे वसंत, पराग कणांवर वसंत लोळणच घेत असतो, आणि हा मधुमास ऋतुराज वसंत ज्ञानेश्वर माऊलींना कसा दिसतो बघा। जैसे ऋतुपतीचे द्वार, जैसे ऋतुपतीचे द्वार, वनश्री निरंतर वोळगे फळभार लावण्येसी। सारी सृष्टी कुणास्तव कुणीतरी काहीतरी करण्याच्या खटपटीत दिसते। पानं फुलं पक्ष्यांचे उत्सुक स्वच्छंद गाणी गाणारे आवाज आपलं कणभर जीवन या विश्वाच्या भव्यतेत एकरूप करण्याचा खटाटोप सुरू असतो नुसता। चैत्रात माघात मोकळी असलेली घरटी हा हा म्हणता हे निसर्ग रहिवासी व्यापून टाकतात। कवी कालिदासांनी या वसंताचं जे वर्णन केलंय त्याचं एक मुक्त भाषांतर आहे का। तरुवर नटले फुलांनी कमल पुष्पे शोभती जली, प्रणयोत्सुक तरुणी सलिल सुगंधी वनी, सुखद सांज अन दिवस रमणीय, ऋतु वसंती गमते सर्व सर्व प्रिय, ऋतु वसंती गमते सर्व सर्व प्रिय।

झुळझुळ वारे वाहू लागले लाल पालवी तरुवरी, झुळझुळ वारे वाहू लागले लाल पालवी तरुवरी, फळा फुलांनी लवल्या वेली आंबेराई मोहरली। आभाळाचे निळे निळे पण आभाळाचे निळे निळे पण कुहू कुहू कोकिळा करी, आनंदी आनंद गड्यांनो वसंत आला घरोघरी, वसंत आला घरोघरी। काळे मखमली अंग शुभ्र रेषा पंखावर, काळे मखमली अंग शुभ्र रेषा पंखावर, हले शेपुट सारखी दिसे पाखरू सुंदर। फुटू लागता पहाट चिवचिवे वेड्या परी, फुटू लागता पहाट चिवचिवे वेड्या परी, जसा घुमवितो कान्हा गोड सुरेल बासरी। असे स्वर्गीय गायन कधी नव्हते ऐकले, असे स्वर्गीय गायन कधी नव्हते ऐकले, भेट धाडिली अपूर्व आज वसंत ऋतूने, भेट धाडिली अपूर्व आज वसंत ऋतूने, असं म्हणतात शिरीष पै। या सृष्टीतूनच निसर्ग नादातूनच निर्माण झालेलं संगीत या ऋतुवर्णनात कसं बरं मागे असेल। राग संगीत दिवसभराच्या प्रहरांमध्ये बांधलं तसं अजून पुढे जाऊन ऋतुचक्र समोर ठेवून पण बांधलं गेलं। ऋतुराग संगीत वसंत ऋतूशी जोडलेले राग म्हणजे हिंडोल, बहार आणि राग बसंत। पूर्वी सगळीकडे ऋतूनुसार लोकगीत गायन होईल आणि त्याचा संबंध थेट मनाशी आहे। रागाच्या सुरावटीतून निर्माण होणारा भाव ऋतुवेळाशी निगडीत आहे हे अनुभवता येऊ शकतं। सूर संगीत आणि हा वसंत।

वसंत आनंद आणि ऊर्जा देतो, उत्साह नाविन्य आणि चैतन्य सुद्धा देतो. ऋतुचक्रामधलं पहिलं गोड पाऊल, ऋतुसंगीतातला पहिला गोड स्वर म्हणजे हा वसंत.

श्रोते हो, ऋतू एकमेकांची शेवटच्या पावलांपर्यंत साथ देतात आणि एकातून दुसऱ्याचं रूप विलोभनीयपणे पुढे येतं. डोळ्यात भरणारे ऋतू आपण अनुभवू शकतो. वसंताच्या शेवटी शेवटी दिसणारा गुलमोहर शिरीष पै यांना कसा दिसतो बघा. हा पाहताना गुलमोहर जवळून वा दुरून झरू लागते आतून एक दुःख सनातन. किती झाडे बहरली, किती उमलली फुले, आता साऱ्याच्या शेवटी याने शस्त्र उपसले. कुणी म्हणतो याजला जणू ज्वाळा जंगलाची, वा वाहत्या जखमेची दिसो कुणा लाली याची. याच्या तांबड्या छायेत डोळे आले तर भरून, याच्या तांबड्या छायेत डोळे आले तर भरून, ऋतू वसंत धरेला आता चालला सोडून, ऋतू वसंत धरेला आता चालला सोडून. श्रोते हो, वसंताचा भर ओसरतो ना ओसरतो तोच ग्रीष्माच्या झळा सुरू होतात. सूर्याच्या आगीत भाजणारा पण अंगावरून रूपाची गंधाची नादाची भरगच्च सौंदर्य आभूषण लेऊनच चैत्र सखा वैशाख आपली चाल आटोप

सुट्टी घेऊ लागतो आणि पहिल्या मेघमंडळाला पाठीवर घेऊन ग्रीष्मातलं ज्येष्ठ पाऊल पडतं. ग्रीष्म पेटला, सूर्य तापला, ऊन कडक जिकडे तिकडे, खूप तापते जमीन तिजवर, जागो जागी पडती तडे. गपचिप झाली सर्व पाखरे, गपचिप झाली सर्व पाखरे, छाये खाली लपती गुरे. गरम झळांच्या ऐन दुपारी, गरम झळांच्या ऐन दुपारी, उन्हात खेळू नका बरे, उन्हात खेळू नका बरे. ग्रीष्माची काहिली वाढती असते. सूर्य रोहिणी नक्षत्रात येतो, तो असतो सर्वात उष्ण दिवस आणि यात भात पेरतात. म्हणून म्हणतात रोहिणीचा पेरा आणि मोतियाचा तोरा. हा ग्रीष्माचा जाच साऱ्या प्राणी मात्रांना सृष्टीला जाणवत राहतो. चातक व्याकुळ होतात. एकमेकांच्या जीवावर उठणारे प्राणी एकत्र पाणी पिताना दिसतात. 2-2.5 महिन्यांच्या उन्मादक बेसुमार रंगाने नटलेला उष्ण वसंत अंग आक्रसू लागतो. दिवस मोठे वाटू लागतात. अल्लडपणा कमी होऊन प्रौढ होत जाणाऱ्या सृष्टीचं दर्शन घडू लागतं ते ह्या ग्रीष्मकाळात. रंगाच्या छटा बदलतात. पंचमहाभूतांचं वर्तन हळूहळू बदलू लागतं. तानसेनानी दीपक रागाचे सूर छेडले तेव्हा त्यांच्या सर्वांगाचा दाह होऊ लागला आणि नंतर त्यांच्या मुलीने आळवलेल्या मेघमल्हाराने त्यांना न्हाऊ घातलं. या गोष्टीतल्या खरेखोटेपणात न जाता त्या ऋतूच्या निरीक्षणात मात्र ते अगदी तंतोतंत वाटतं. विविध ग्रंथात दीपक राग कधी पूर्वी तर कधी बिलावल तर कधी खमाज थाटात मांडलाय. रात्रीच्या दुसऱ्या प्रहरातला हा राग असला ना तरी ग्रीष्म काळातला हा ऋतुराग. अनेक मतभिन्नतेमुळे दीपक राग जुना आणि इतर रागांच्या तुलनेत थोडा दुर्लक्षित राहिलेला.

ग्रीष्माचा खरा रंग म्हणजे सोनेरी पिवळा, प्रखर सूर्याचा रंग, उष्णता थकवा ह्या भावना प्रबळ असतात. मानवी प्रेम दुःख आणि जीवन ऋतुरंगाशी आणि ऋतुनादाशी जोडलेलं आहे. चराचरावर कुटुंब वत्सलतेची छाया असते. भाजलेल्या शेतात पडलेली बीज सरींची वाट पाहत बसतात. ज्येष्ठात आकाशात दिसणाऱ्या शुभ्र मेघमाला आता विचार बदलणार आहेत अशी चिन्ह दिसू लागतात. ज्येष्ठ पौर्णिमा झाली की ग्रीष्म वर्षा ऋतूशी हातमिळवणी करू पाहतो. वारा वेग बदलतो. सुकी पानं भरभर गळू लागतात, वाऱ्यासोबत नाचू लागतात. वसंतातली ती पालवी पिकून गळते, नवीन ऋतूच्या स्वागताची तयारी करते. प्रत्येक झाडाचं पण ना काहीतरी ऋतूंशी नातं असावं. वसंतात ओकबोक असलेलं ते चिंचेचं झाड ज्येष्ठात नवी पालवी घेऊन शेंड्या शेंड्यांवर पानफुलांचे गुच्छ मिरवू लागतं. ज्येष्ठात चातकाला लागलेली तहान शमवण्याची चिन्ह हा आषाढ दाखवतो. ग्रीष्माच्या काहिलीनंतर आषाढात आलेल्या पहिल्या सरी मातीचा अलौकिक गंध असं म्हणतात पसरवून देतात. आता बघता बघता आषाढ मेघ आकाश व्यापून टाकतात, उन्ह पळून जातात. अति मुसळधार पावसाने हाताच्या अंतरावर पण काही दिसेन असं होत. काळे मेघ मोकळे होऊन वाहू लागतात. झाडं वेली हिरव्या रंगात नाहू लागतात. प्रत्येक थेंबाला मातीची

पास लागते. आता हा सरता आषाढ श्रावण साखळीला अवतान ठेवून हरवून जातो. राजाप्रमाणे ढगांच्या आगमनाचं कवी कालिदास वर्णन करतात. पाण्याने भरलेले ढग म्हणजे मस्ती करणारे हत्ती, आकाशात लखलखणारी वीज म्हणजे राजाची ध्वजा, ढगांचा गडगडाट म्हणजे नगारा, आणि असं हे वर्षा ऋतूचं राजासारखं आगमन.

वर्षावाने सृष्टी शांत झाली आहे. उन्हाच्या काहिलीवर पावसाचा उतारा निसर्गाला नवसंजीवनी देतोय. हिरवगार सगळीकडे, श्रावण सर म्हणजे आनंदाचा झोका जणू. हुरहुर लावणारा, जीवांना शांतवणारा, तुषारततेला न्हाऊ घालणारा, धुंद सुगंधी, आनंदी विभोर असं रूप निसर्गाला देणारा वर्षा ऋतू. नित्य नूतन, दरवर्षी हवा हवासा, तुम्हा आम्हा साऱ्यांनाच. हा ऋतू कधी कविता होतो, शेकडो गीतांना जन्म देतो. श्रावणमासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे, असा कधी तर कधी ग्रेसच्या कवितांमध्ये पाऊस दुःखाचे मंद स्वर घेऊन येतो. शेकडो रचना, बंदिशी, गीत या ऋतूला बांधू पाहतात. तितका तितका तो भव्य दिव्य होत जातो, सतत सतत आवडत राहतो. मृदगंधाचा अंश तना मनात भरून टाकतो. बारोमास काव्य मान्सूनच्या वैभवाचं, विस्मयकारी सौंदर्याचं अतिशय प्रभावी वर्णन करतात. बघा, हं, वर्षा ऋतू आला साजणी, होते जाचणी वेगी घना नील आणि, कनकांगी केतकी मालती, कनकांगी केतकी मालती, बहुशोभती माझी पुरवी सिराणी, होत असे घन गर्जन, मन तर्जन झाले अति दिन वाणी, साहवेना काम सायका. नारायण प्रभू कृत हा बारोमास काव्यातला अंश. तर अज्ञात कवी म्हणतात, वारे सुटले मेघ उसळले, गडगडती ते आभाळी, वीज कडकडे लख लख करुनी, सरसर सर वर्षा आली. सुटे मातीचा वास चहूकडे, सुटे मातीचा वास चहूकडे, हिरवे हिरवे गार दिसे, कागद होड्या सोडा याची, पावसात किती मौज असे, कागद होड्या सोडा याची, पावसात किती मौज असे. श्रोते हो, मी आधी म्हटलं ना, हातात हात घालून शेवटी एकमेकांमध्ये मिसळत ही ऋतूंची पावलं पुढे पडतात, आपली आपली पदचिन्ह उमटवतात. आषाढापासून भाद्रपद सरता सरता म्हणजे ग्रीष्माचा शेवट आणि वर्षाची सुरुवात, आणि अश्विन मासाची सुरुवात म्हणजे ही श्रावण साखळी. पुराणांमध्ये श्रावणातल्या सूर्याला पण पर्जन्य म्हटलंय. धुंद कुंद वातावरणात उन्हाळ्याकडून हिवाळ्याकडे जाण्याचा मधला दुवा म्हणजे हा वर्षा ऋतू मागच्या पुढच्या महिन्यांना बाहूत सामावून घेतो. कसा तो बघा. हा श्रावण म्हणजे हिरवे पण, जे जे बीज अवनीच्या पोटी, त्याची सुंदर हिरवी रुजवण. खडकही होती हिरवेगार, खडकही होती हिरवेगार, शेवाळांची लेऊन शाल, चमचम करती संध्याकाळी, काजव्यांच्या अगणित ओळी, फुलापानाच्या देठातून, फुलापानाच्या देठातून, श्रावण हसतो पोटातून, श्रावण हसतो पोटातून. भाद्रपद अश्विनात स्वतःला गुंफून घेतो. पावसाच्या माऱ्याने हैराण निसर्गाला हळुवार कुरवाळणारा भाद्रपद. भाद्रपदात खास जाईजुईचे सुगंध दरवळू लागतात. मृदगंध पण टिकून राहतो, वाहून जात नाही, पण वसंतासारखा दरवळ मात्र नसतो. पारिजाताचा मंद सुगंध दरवळत असतो. खरं सांगू का, सगळ्या ऋतूंमधलं थोडं थोडं या भाद्रपदात दिसतं. वसंताची फुलं, ज्येष्ठाची फळं, श्रावणाचा हिरवा रंग, अश्विनातलं खुलं वातावरण, लक्ष्मीच्या पावलांची, हेमंती गार वाऱ्याची झुळूक, शिशिरातली थोडी थंडी आणि श्रावणातल्या गारव्यात कोवळ्या उन्हाची ऊब. भादव्यातली माळरानं आठवून पहा, बघा किती किती

0: फळीच्या रंगाने फुलून भरून गेलेली असतात. अगदी सुतारानीत असलेल्या फळीच्या पोटातून सुद्धा फूल उगवत. नेचे तर बहारदार असतात. ओली पाने ओली फुले ओला सुगंध दरवळतो, ओली पाने ओली फुले ओला सुगंध दरवळतो, ओले मन ओले तन ओले सूर आळवतो, ओले मन ओले तन ओले सूर आळवतो. त्याच्या येण्याने सृष्टी फेर धरू लागते आणि त्या फेरात आठवतो तो फक्त मल्हार. वर्षा ऋतूचा हा काळ मॉन्सून रिदम, ग्रीष्माच्या काहिलीवरचा उतारा म्हणून आलेला. खुळ्या खुळ्या हे पावसा किती भिजविसी मला, खुळ्या खुळ्या हे पावसा किती भिजविसी मला, नाही नाही म्हणताना मी ही कवळीले तुला, नाही नाही म्हणताना मी ही कवळीले तुला. कसा वाहे गारवारा, कसा वाहे गारवारा अंग सारे थर थरे, कसा वाहे गारवारा अंग सारे थर थरे, त्यात तुझा अनावर वर तुनी हात फिरे. कुठे जाऊ धाऊ कुठे, कुठे जाऊ धाऊ कुठे आता पुरती भिजले, कुठे जाऊ धाऊ कुठे आता पुरती भिजले, धुंद धारांच्या छतात बाई अखेरी लपले, धुंद धारांच्या छतात बाई अखेरी लपले. खुळ्या खुळ्या हे पावसा किती भिजविसी मला, नाही नाही म्हणताना मी ही कवळीले तुला, नाही नाही म्हणताना मी ही कवळीले तुला.
1: किती भिजविसी मला.
0: अभिजन संगीतात ऋतुकालानुसार ह्या काळात आपल्या पूर्वसुरींनी मल्हाराच्या माध्यमाने या ऋतूला बांधून ठेवलं. काफी थाटातला रात्रीचा राग ऋतुकालीन, भूपाली बिभास देस जय जयवंती या ऋतूत गायले जातात, पण मल्हारची सर त्यांना येत नाही. अंधारून आलेल्या कुंद हवेत अचानक वीज चमकावी या वातावरणात एकरूप होणारा रागाधिराज मल्हार, मलहरण करणारा.

श्रोते हो, तृप्ती देणारा पर्जन्य काळ संपू लागतो तसं त्याला निरोप देणं पण जड जातं बरं, कसं ते बघा. नको नको रे पावसा पुन्हा पुन्हा आठवूस, नको नको रे पावसा पुन्हा पुन्हा आठवूस, डोळे तुडुंब पाण्याने माझे भराया लावूस.

आली निरोपाची वेळ, आली निरोपाची वेळ, जीव झाला कासावीस, पुन्हा पुन्हा आठवते कुठे कुठे भेटलास, पुन्हा पुन्हा आठवते कुठे कुठे भेटलास, असं म्हणतात शिरीषबाई. बघता बघता अश्विन येतो, भाद्रपदाचा हात वर्षेचा साज हळूच उतरवतो.

कवी कालिदास या शरदाला नववधूची उपमा देतात. हा ऋतू एका रूपवती नायिकेसारखा, विकसित कमळासारखं असं त्या ऋतूचं मुख असलेला. शरद येई यन मेघ पळाले गुबगुबीत जणू पळतीसे, कुरणे हिरवी गार चहूकडे हिरवे हिरवे मळे तसे. हिरवी झाडे हिरवी शेते तुडुंब भरले तळे निळे, चांदण्यात अनबा गडण्याची हौस सारखी मनी उसळे, हौस सारखी मनी उसळे. सौंदर्याचा ऋतू असा हा शरद. शरदाचा प्रकाश काही वेगळाच असतो. सोनेरी अश्विन आणि संध्या रंजित कार्तिक. अश्विन म्हणजे पूर्ततेचा महिना. अश्विनातला सणांचा राजा दसरा झेंडूंमधून हसतो. अश्विन महिन्यात जातो जातो म्हणून हुलकावणी देणारे ढग कार्तिकातही अधूनमधून येतात. शिरीषपै म्हणतात, गुढ पटल पांढरे दाटे झाडांच्या भोवती, गुढ पटल पांढरे दाटे झाडांच्या भोवती, मग्न होऊन स्वतात झाली अबोल पुरती. प्रतिक्षणी स्तब्धपण त्यांचे वाढत चालले, प्रतिक्षणी स्तब्धपण त्यांचे वाढत चालले. कळे वाजाया लागली आता थंडीची पाऊले, कळे वाजाया लागली आता थंडीची पाऊले. श्रोते हो, भारतासारख्या उष्ण देशात ऋतू वेगळे असले ना तरी त्यांचं एकात एक मिसळणं नीट कळतं. प्रणयाचा हंगाम संपत आल्यामुळे फुलपाखरांचा वेग मंदावतो, कीटकांची तर वेगळीच लगबग सुरू असते. जन्माचा देखावा पण कधी करुण असतो नाही. खूप कीटकांच्या माद्या अंडी घालून मरून जातात. या शारदीय निसर्ग शोभेला संगीताने अजून खुलवतो तो राग श्री, केदार आणि मालकंस.

आचे दिवस पातले भरे हुडहुडी अंगात, शेतकऱ्याची गोफण फिरते घर घर भरल्या शेतात। हवे हवे से ऊन वाटते अंगणात आजी बसते, शेकोटीच्या भवती रात्री गप्पाना भरती येते। कार्तिक मार्गशीर्षाची ग्वाही देऊन जातो, पौषाची चाहूल ठेवतो, शेतकऱ्यांना संपन्न करणारा असा हा मनोहर हेमंत ऋतू। आरोग्य कमावून ठेवण्याचा हा काळ। हेमंताच्या पहिल्या मासाला श्रीकृष्ण म्हणतात मासाना मार्गशीर्षोहम। मोहकपणे दिवस लहान लहान होत जातात। शिरीषबाई म्हणतात रात केवढी शीतल, चांद शीतल त्याहून, रस रुपेरी चालला पानांवर ती गोठून, कसा वारा ही गोठला आणि झाडे गारठली, गारव्याच्या डोहामध्ये रात खोलात चालली, गारव्याच्या डोहामध्ये रात खोलात चालली। हेमंतातला मार्गशीर्ष पारध करण्याचा महिना। जीवनाचा भीषण उन्माद असतो निसर्गात। क्षुधेने चेतलेले जीव एकमेकांवर तुटून पडतात। रात्रीच्या आकाशातली ती तेजोमय शांतता आणि पृथ्वीवर जीवनाच्या आसक्तीला नियतीला शरण जाणं, आणि मग एके दिवशी मोठे दिवस होण्याची निशाणी दाखवत हेमंतात पाऊस येतो। या हेमंताला रामायणात इष्ट ऋतू म्हणून गौरवलाय। या ऋतूत गायला जाणारा राग म्हणजे मालकंस। रात्रीच्या तिसऱ्या प्रहरात हा राग हेमंतात अजूनच खुलतो। हा रागच या हेमंताचं स्वरूप धारण करतो। उत्तर रात्रीचा मालकंस ऐकून दुःखना आनंदही, दुःखना आनंदही, अंतना आरंभही, नाव आहे चाललेली कालही अन आजही, नाव आहे चाललेली कालही अन आजही, या आरती प्रभूंच्या ओळी आठवतातच। मालकंस भारतीय संगीतातला एक भारदस्त शारदीय राग।

उदासवाणा शिशिर ऋतुये, उदासवाणा शिशिर ऋतुये, पाने पिवळी पडतात, सोसाट्याच्या वाऱ्या संगे झर झर झर झर गळतात, झडून पाने झाडे सारी केविलवाणी दिसतात, झडून पाने झाडे सारी केविलवाणी दिसतात, दिसे त्यांच्या बुंध्यापाशी पिकल्या पानांची रास, पिकल्या पानांची रास। कडाक्याच्या थंडीने गारठलेली सृष्टी जुनं सोडून नवीनाची आस धरते ती याच शिशिर ऋतूत। शिरीष पै यांनी या ऋतूतल्या पानगळीबद्दल हृदय लिहिलंय, ऐका हा।

वारा येताच भरारा फांदी गदगद हालली, वारा येताच भरारा फांदी गदगद हालली, सुकलेली जीर्ण पाने भरा भरा खाली आली, वारा येताच भरारा फांदी गदगद हालली, सुकलेली जीर्ण पाने भरा भरा खाली आली, धावली तर पानांमागे, धावली तर पानांमागे फुल पाखरे भ्रमात, धावली तर पानांमागे फुल पाखरे भ्रमात, आणि झाली कासावीस, आणि झाली कासावीस, एका धुळीच्या लोटात, एका धुळीच्या लोटात। नाविन्य दाखवत जुन्याची होळी करून त्यांचं पूजन करणारा, वसंताची चाहूल देणारा, ऋतुचक्राचा नवा फेरा सुरू करायला आतूर असा हा शिशिर। पुढे येणाऱ्या वसंतोत्सवाची पार्श्वभूमी उभी करतो हा शिशिर। अत्यंत शोक आणि अत्यंत प्रणय हे या फाल्गुनाचं वैशिष्ट्य, आणि अचानक दिसणारी पळसाची भगवी फुलं मन अगदी मोहून टाकतात। आशेचं तांबडत जणू मन वसंताकडे धावू लागतं। या शिशिर ऋतूबद्दल वारा कांत काय म्हणतात बघा। हलके हलके हसते गळते तरुचे पानन पान, बाई तरुचे पानन पान, पान झडितया ऐकून घ्या ग शिशिर ऋतूचे गान। आणि याच कवितेत ते शेवटी म्हणतात, फुले जळाली पाने गळली, फळात जरी रसधार गोठली, सर्व सृष्टी जरी हिमे करपली, पिवळ्या पानांच्या मनी फुलते वसंत स्वप्न महान, पान झडितया ऐकून घ्या ग शिशिर ऋतूचे गान। महन मंगला परम सुंदरा हे शिव गंगाधरा, सदय होऊनी या भूमीवर आज शिवालय करा, या कुसुमाग्रजांच्या ओळी भैरवाची आठवण करून देणाऱ्या। या शिशिराचा धीर गंभीरपणा व्यक्त होतो तो तशाच धीर गंभीर भैरव रागातून, भैरव थाटातून उत्पन्न होणारे राग या शिशिरात गायले जातात।

ऋतुचक्रातलं शेवटचं पाऊल शिशिराचं, पण पुढच्या पाऊली वसंत पुन्हा येतो. नवी ध्येय, नव्या आकांक्षा, उत्साह घेऊन नको असलेल्या साऱ्याला दूर फेकून देतो. अंगोपांगी जे जे दुःख ते कचरा समजून टाकून द्यावं, सोडून द्यावं. मग पुन्हा नवा बहर, नवी पालवी यायला व्हावं तयार मनापासून.

सहा ऋतूंचे चाक फिरत असे, शिशिर ऋतू ही जाईल हा, वसंत सांगे मीही येतो, वसंत सांगे मीही येतो, हळूच मागो माग पहा, हळूच मागो माग पहा। ऋतूंचे चक्र हे निरंतर चालते आहे, नव्याने पुन्हा ते भावते आहे, माहीत जरी तो होता येऊ न गेला, माहीत जरी तो होता येऊ न गेला, भोगण्या पुन्हा त्या मन आतुरते आहे, भोगण्या पुन्हा त्या मन आतुरते आहे। श्रोते हो, या ऋतूंमध्ये बांधलेले आपण सारेच चराचराला, निसर्गाला, या सृष्टीला शरण जाऊया आणि या शरणागतीतूनच बहरेल आनंदाचं शेत। श्रोते हो, आपण ऐकत होतात कार्यक्रम उर्मी, लेखन निवेदन विद्यागौरी तामनकर, सादर करत्या नीलिमा पटवर्धन। आजचा आमचा कार्यक्रम कसा वाटला त्याबद्दल अवश्य कळवा prasaran.pune@gmail.com या आमच्या मेल आयडी वरती। आजच्या कार्यक्रमातून मी विद्यागौरी निरोप घेते, नमस्कार।

वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून. यानंतर पुढील कार्यक्रम प्रसारित करत आहोत, निरंतर स्वरलहरी.

सादर करत आहोत आकाशवाणीच्या 90व्या वर्षानिमित्त निरंतर स्वरलहरी हा विशेष कार्यक्रम। आजच्या या कार्यक्रमात ऐकूयात आकाशवाणी आणि शेती, निवेदन गोपाल ठाकूर आणि अनिता देव, निर्मिती सहाय्य गोपाल ठाकूर यांचं। सादरकर्ते आहेत योगीराज बच्चे। ही आकाशवाणी बीड केंद्राची निर्मिती आहे।

0: चकलांबा येथील प्रगतिशील शेतकरी संजय सानप आपल्या शब्दात शेतीविषयी आपले अनुभव सांगताना म्हणतात,
1: नमस्कार, सोशल मीडिया आणि किसानवाणी यातला आपण फरक जाणूया. काय होतंय, आता मी पण बऱ्याच वेळेस इथं मुलाखती दिल्या, तर जसं तळागाळ्यातल्या शेतकऱ्यापर्यंत म्हणजे जसं स्मार्ट मोबाईल काहींकडे आहेत काहींकडे नाहीत, म्हणजे जसं किसानवाणी कार्यक्रम असला मुद्दा म्हणून वेळ देऊन शेतकरी ते ऐकतात, त्या गोष्टीला ते इम्पॉर्टन्स आहे. पण आता मोबाईल कसं जनरल झालेलं आहे, काही पण बघत राहता समजा त्याच्यावर, पण त्याचा तेवढा सिरियसनेस नसतो. आणि ह्या मुलाखतीचा फायदा काय होतो याच्यामध्ये, समजा आज बदलतं वातावरण असेल, ग्लोबल वॉर्मिंग असेल, कुठल्या शासकीय योजना असतील किंवा वेगवेगळ्या नवीन नवीन पिकांची माहिती असेल, समजा जसं फळबागेंची माहिती असेल, आंबा असेल, डाळिंब असेल, याच्यावर येणारे समजा कीड रोग नियंत्रण कसं करायचं, असं वेगवेगळे तज्ज्ञ कृषी अधिकारी असतील, मार्गदर्शक असतील, प्रत्येक म्हणजे विभागाचे प्रमुख असतील, ज्या काही नवीन नवीन योजनांची माहिती देतात किसानवाणी या कार्यक्रमातून, जसं बीड किसानवाणी कार्यक्रम जसं बरेच जण ऐकतात. आता माझ्या पण 2-3 वेळेस मुलाखती झाल्यानं मला बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन येतात, त्याच्यामुळे मी बऱ्याच शेतकऱ्यांशी जुडलो आणि त्यांना काय येणाऱ्या अडचणी आहेत त्या पण मी समजून सांगितलं की बा कसं केलं पाहिजे, काय अडचणी आहेत. आणि त्यांच्या शेतावरती गेल्यावर मला पण काही शिकायला भेटलंय, कारण प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर आहे ना काहीतरी नवीन शिकायला भेटतं. हे कधी झालं, किसानवाणीच्या माध्यमातून.

0: जर समजा आता तुम्ही विक्री व्यवस्थापन असेल, विक्री व्यवस्थापनसाठी मागे मी काही मुलाखती सांगितलं होतं कशा पद्धतीनं काय केलं पाहिजे आंबा आणि डाळिंब या पिकासाठी, तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांना फायदा झाला. ते शेतकरी अजून पण फोन करतात कधी कधी की सर डाळिंबाचे रेट कसे राहतील, म्हणजे काय परिस्थिती आहे या पिकाबद्दल, आंब्याची काय परिस्थिती आहे, जसं कलिंगड असेल त्याच्यानंतर खरबूज असेल. म्हणजे हे कार्यक्रम याचा फायदा एक आहे की माणूस काय करतं की बाबा आज संध्याकाळी 7:30 आहे तर हे लक्षात ठेवतं आणि याचा फायदा 100% आहे. दुसरी गोष्ट, ह्या कार्यक्रमातून काही शेतकऱ्यांचे मी अनुभव असे पाहिलेत की त्यांनी हा कार्यक्रम ज्यावेळेस ऐकतात त्यावेळेस त्यांना काहीतरी याच्यातले मुद्दे आवडल्यामुळे नवीन प्रेरणा भेटली, त्याच्यात नवीन प्रेरणा भेटून उत्साह निर्माण होऊन त्यांनी पण काही समजा फळबाग लागवडी केल्यात, त्यांना त्याच्यातून म्हणजे फायदा झाला. म्हणजे अशा भरपूर काही गोष्टी आहेत ज्या की किसानवाणी कार्यक्रमामार्फत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतात, त्याचे आम्हाला फोन येतात समजा, असे भरपूर काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. शासकीय योजनांचं पण जसं फळबाग लागवडीचं आहे, जसं नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना आहे, ती शासनाने मागं एक मुलाखतीमध्ये होतं किंवा फळबाग लागवड कराय का. आता बरेचसे गाव आता ह्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेमध्ये आलेले आहेत आपले बीड जिल्ह्यातले. हे काय होतं, जर हे माहितीच नसतं झालं शेतकऱ्यांना तर त्यांनी ते पुढं पाऊल उचललं नसतं, चला फळबाग लावू, पारंपरिक शेती करत राहिले असते. जसं समजा आता कृषीचं झालं, समजा पशुसंवर्धन विभाग असतील त्यांचे पण बऱ्याच वेळेस मी स्वतः ऐकतो मुलाखती, त्यांच्या काही जे डॉक्टर्स असतात त्यांच्या मुलाखती येतात. काही नवीन योजना जसं आता शेळी पालनची आली किंवा दुग्ध व्यवसाय संदर्भात ज्या योजना असतात त्या ऐकल्यानंतर शेतकऱ्याला निश्चितच फायदा होतो. असं आपण म्हणू शकत नाही की सगळं शासनाने सांगितलंय आणि ते शेतकऱ्यांना पोहोचन, म्हणजे प्रत्येकाचे माध्यम वेगवेगळे. किसानवाणी कार्यक्रमामार्फत बरंच माहीत होतं खाली शेतकऱ्यांपर्यंत त्या गोष्टी जातात आणि मी बरेचसे शेतकरी पाहिलेत. तुमचा त्या दिवशी कार्यक्रम ऐकला म्हणून मी अमुक फवारणी केली आणि तेलाचा डाग थांबला, किंवा कुणी सांगतं किंवा तुम्ही त्या दिवशी सांगितलं होतं की असा असे रेट राहतील, थोडं व्यवस्थित नियोजन, तर त्याचे ते फायदे शेतकऱ्यांना झाले. मग असं समजा मी प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकलो नसतो वैयक्तिकरित्या, हे म्हणजे मुलाखत दिल्यामुळे ते शेतकऱ्यांना फायदा झाला, ते शेतकरी जोडले गेले आणि याचा फायदाच आहे किसानवाणी कार्यक्रमाचा.
1: मुक्काम पोस्ट उदंड वडगाव तालुका बीड येथील प्रगतिशील शेतकरी दत्ता जाधव आपल्या शब्दात शेती विषयक सांगतात.
2: किसानवाणी जो कार्यक्रम असतो नेहमीचाच, त्या किसानवाणीमध्ये नेहमीच शेतकऱ्यापर्यंत कसं किसानवाणी पोहोचल, किसानवाणीमधले जे काय बारकावे असतील शेतीमधले, सततपैकी आपले चांडक साहेब तर नेहमी असतातच समजा आकाशवाणीवरती. कारण शेती करणं खूप अवघड झालंय, पूर्वीची शेती आणि आताची शेती. आताची शेती करणं म्हणजे अगदी बारकावे बघून शेती केली तर शेती परवडते असा माझा अनुभव आहे. कारण त्याच्यामुळे हवामानाचा बदल, ह्या हवामानाच्या बदलाच्या सामन्यात आपल्या शेतकऱ्यांना त्यात खेळावं लागतंय आणि जर तो खेळला थोडंफार तर त्यात कधी पण तो खेळ मोडतो पण कधी सक्सेस पण होतो, हे पण आजच्या परिस्थिती आहे. तर किसानवाणी कार्यक्रमामध्ये जो करेपर्यंत मेसेज पोहोचतोय बीड आकाशवाणीचं एक कौतुक करावं लागेल, सगळ्या शेतकऱ्यांना एकत्रित आणून त्यांचा विचार मांडतात आणि विशेष म्हणजे जे काय डॉक्टर तज्ज्ञ असतील त्यांची जी मुलाखती असतील किंवा जी काय गोष्टी असतील ते शेतकऱ्यापर्यंत तिथं पोहोचायचं काम करतात, हे सर्वप्रथम किसानवाणीचे अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो. कारण शेतकरी हा पहिला, आता झाले मोबाईल, आता सर्व काही सुविधा झाल्या, पण पूर्वीपासून किसानवाणी जो कार्यक्रम आहे तो आपण नेहमी ऐकतो आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला बरंचसं काही शेतकऱ्यांना घेता येतं, आपण त्याचा अवलंब करतोय. आता बऱ्याच ठिकाणी मला वाटतं किसानवाणीमध्ये आमची मुलाखत ठेवतात, खरबूज लागवड, टरबूज लागवड तंत्रज्ञान त्या बाबतीमध्ये मला वाटतं ज्या त्या वेळेला ते मुलाखत देतात, ज्या वेळेला जे योग्य लागवड असेल त्यावेळेला, तर त्यात खरबूजमधले जी काय बारकावेत ती तंतोतंत जवळपास खरबूजमध्ये 22 वर्षापासूनचा माझा अनुभव आहे आणि हा अनुभव इथे येऊन शेअर करतो आणि इतर शेतकऱ्यांना तो तिथून किसानवाणीच्या माध्यमातून तो तिथं मेसेज जातो. मग बऱ्याच शेतकऱ्यांचा फोन येतो की तुमची आज मुलाखत झाली, त्याच्यामध्ये काही जे राहिलेले काय बारकावे असतील ते लोक फोन करून विचारतात. कारण किसानवाणीमध्ये सगळे बोलणार त्या बाबतीमध्ये, पण जी खरबूज पिकामध्ये उत्पादन आपण जे घेतो ते आता भाजीपाल्यामध्ये बघा, आपण आज जर बघितले मार्केटमध्ये तर भाजीपाल्याचा शेतकरी आहे त्याला आजची परिस्थिती अशी आहे की ते पूर्णपणे नुकसानीत. आज भाजीपाला कुठलाच भाव नाहीये, भाजीपाला काढणं सोपं पीक राहिलेलं नाहीये, पहिल्यासारखं नाहीये. टरबूजचं बी खवायचं आणि गाह घेऊन टरबूज यायचं, आता येते का, त्याला पेपर लागतोय, त्याला प्रोटेक्शन कव्हर लागतंय, त्याला ड्रिप मधलं लागतंय, फवारणी लागतात, सगळं काय लागतंय. मग हे सगळं करायला आज 4 पट भाव झाले, वॉटर सोल्युबल असेल, कीटकनाशक असेल, बुरशीनाशक असेल, 3 पट 4 पट भाव झालेत. त्या तुलनेत पण रेट आज तेच आहेत. म्हणजे शेतकऱ्याला जे मोबदला मिळायचा आहे त्या पटीत शेतकऱ्याला मोबदला मिळत नाहीये, ज्या पटीत खर्च वाढलाय. आता मजुराच्या बाबतीत तर सगळ्यालाच माहिती आहे, कारण सगळ्याचा अनुभव बाकीच्या शेतकऱ्यांना

0: जास्त मजुराचा अनुभव आहे. आणि त्याच्यामध्ये मला वाटतं सर्वेदार लोकांना तर जास्त अनुभव आहे जी बाहेरून शेती करतात. मला वाटतं जे आम्ही फील्डवर काम करतो शेतकरी त्याच्यापेक्षा जी नोकरदार वर्ग आहेत ज्यांना शेती करून घ्यायची ते तर मी म्हणतो मला असं वाटेल की तो म्हणेन 10,000 रुपये कर लीजवर घेवा जमीन पण तूच कर असं मला वाटतं. बरं का म्हणजे ही इतकी परिस्थिती मजुराची अवघड झाली आहे. राहिलं शिल्लक काय भुसकट सुद्धा शिल्लक राहत नाही सोयाबीनचं. खरी परिस्थितीचा विचार केला तर जर आपण आधुनिकचा अवलंब केला अवलंब करून त्याचे बारकावे जर बघितले खरं बाजरीचं पीक मार्चच्या नंतर घेणं योग्य योग्य म्हणलं तर ना तिथून पुढे सुद्धा नैसर्गिक आपत्ती खूप मोठी आहे. चक्रीवादळ येत आहे गारपीट येते बाजरी लोळतीये पडतीये गारपीटीने झोपून जाते म्हणजे शेतकऱ्यांनी प्रत्येक गोष्टीवर सामना करतोय. मागच्या वर्षी कसं बरेच मध्ये शेतकरी की सोयाबीन काढलं की राजमा पेरायचे. आता आपल्याकडे राजम्याचं बऱ्यापैकी पीक आलेलं आहे तर राजम्यामध्ये यावर्षी शेतकऱ्यांनी ज्यांनी गडबड करून राजमा पेरला त्यांना चांगल्यापैकी राजमाचे पैसे मिळाले. ज्यांनी नंतर राजमा पेरला ते पूर्ण शेतकरी आमच्या घाटावरचे म्हणजे वरी जर बघितलं घाट परिसरवरचा आमचा पूर्ण शेतकऱ्यांचं राजम्यामध्ये नुकसान झालं म्हणजे खर्च पण निघाला नाहीये. पाणी मात्र संपलं. अलीकडे काय झालं की रात्रभर लाईट दिवसभर लाईट सोलार पंप जेवढा पाण्याचा उपसा केला की त्या पाण्याचे पैसे पण शेतकऱ्याला मिळायला तयार नाहीत असं माझं मत आहे. आता संपले पाणी म्हणजे ही जी काही गोष्टी आहे कोणत्या टायमाला कोणतं पीक. आता बटाटा राजमा गहू हे जी पीक आहेत हे थंडीतलेच पीक आहेत. आता आपण त्याच्यावर सामना करतोय निसर्गाशी आपण खेळतोय ह्या पिकात नाही वा कधी पण जमतंय असं नाहीये. पण त्यासाठी खर्च वाढतो यायला येईल पण खूप खर्च वाढतोय नाही ती विनाकारण रासायनिक खून बनत आहे असं गोष्ट होत आहे.
1: आकाशवाणी बीड केंद्रामध्ये कार्यरत असताना कृषी क्षेत्रामध्ये कशा पद्धतीनं प्रगती केली याविषयी मुक्काम पोस्ट वडवाडी येथील प्रगतशील शेतकरी अभिमान अवचार आपल्या शब्दात सांगतात.
2: माझी सुरुवात ही आकाशवाणी पासूनच झाली. बीड मध्ये आम्ही आत्मा या यंत्रणेकडून कृषी सल्ला आणि माहिती केंद्र याची सुरुवात आम्ही केली आणि मग योगायोगानं 7 शेवटला आणि 8 सुरुवातीला आकाशवाणीवरती उद्घोषक म्हणून किसान वाणीसाठी जाहिरात पाहिली. आम्ही फॉर्म वगैरे भरला आणि आलो त्याच्यानंतर लेखी परीक्षाचं झालं लिस्ट वगैरे लागली त्याच्यात नाव आलं इंटरव्ह्यूला बोलवलं पहिल्याच वेळेस आकाशवाणीत प्रवेश केलेला होता. त्याच्या अगोदर फक्त आपण ऐकून होतो. ग्रामीण भागात आपल्याला लोक म्हणतात की काय कुठलं आकाशवाणी केंद्र सांगितलंस काय. मध्ये गेल्याच नंतर इंटरव्ह्यूला आम्ही स्टुडिओ मध्ये गेलो. स्टुडिओ पाहायची पहिलीच वेळ. गेल्याच नंतर बसलो की ती म्हणले सर नमस्कार ठीक आहे म्हणले तुम्हाला आकाशवाणी विषयी काय माहिती. आता कशाचं काहीच माहिती नव्हतं. आपलं सांगितलं नाही आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकतो येते. बर मग म्हणले तुम्हाला किसान वाणीसाठी उद्घोषक म्हणून आम्ही का घ्यावं याच्याविषयी 1-2 मिनिट सांगा. आता 2 मिनिट काय व्यवसाय असतो झालं आमचा सुरू त्याच्यामुळे जे सांगत सुटलो की शेतकऱ्यांसोबत कशी नाळ आमची जोड आमचे अनुभवच कथन केले ते सगळं ऐकतच होत. मला लय क्रॉस प्रश्न काही विचारलेच नाहीत. 2007 पासून आम्ही जवळपास मी 2022-23 पर्यंत आकाशवाणी सोबत काम केलं. 6 महिन्यामध्ये मी कृषी विभागामध्ये पुन्हा DTC या पदावरती जॉईनिंग झालो. 2006 पासून 2014 पर्यंत बळीराजा कृषी विज्ञान मंडळाचं काम पुढे नेलेलंच होतं. आम्ही ट्रेनिंग सेंटर असेल रोपवाटिका असेल औषधी वनस्पतीचं असेल सेंद्रिय खताचं युनिट असेल. परंतु ते करत असतानाच बीड मधली पहिली फार्मर प्रोड्युसर कंपनी आम्ही बोरखेड या ठिकाणी स्थापन केली आणि मग 9व्या दिवशी पहिलं पेमेंट आम्ही शेतकऱ्यांना दिलं सरकारी खरेदीतलं. सरासरी फाउंडेशनचं बियाणं शेतकऱ्यांना देतो. यावर्षी 1200 एकर वरती सोयाबीनचा प्रोजेक्ट होता. गोशाळा आहे गिर गायचा प्रकल्प आहे त्याच्या माध्यमातून वेगवेगळे छोटाले ग्रह उद्योग आहेत. मग तुमचे गायच्या शेणापासून आणि गोमूत्रापासून साबण असल धूप असल पंथी असल गोमूत्र अर्क असल असे विविध प्रकल्प प्रोडक्ट आम्ही ते करून केलेत आणि याच्या सोबतच एक चांगला प्रोडक्ट म्हणून प्रोम खत तयार केलं म्हणजे फॉस्फेट रिच ऑर्गॅनिक मॅन्युअर आपण ज्याला म्हणतो. पुन्हा स्मार्ट प्रकल्पातून आम्ही एक कोल्ड स्टोरेज तयार केलं. मार्च एंड पर्यंत आम्ही 2 प्रोसेस लाईन ऑटोमॅटिकच्या बसवतोय आणि पुढच्या वर्षीपासून अगदी छाती ठोकपणे सांगतो जिल्ह्याचा GDP वाढणं एवढं काम सीताफळ सुद्धा करू शकतं. ह्या ज्या सीताफळाची चव आहे ही खूप वेगळी गावरान सीताफळाची चव त्याच्यामुळे त्याला GI मानांकन मिळलंय आपल्याला. यावर्षी आम्ही पाहिलं डोंगर भागामध्ये ज्यावेळेस आमचे आपले गाड्या जाऊन कॅरेट वाटप करत होतो आम्ही त्यावेळेस ज्या महिलांना काही म्हणजे बहिणी आहेत अशा महिलांना सुद्धा ते रोजगार उपलब्ध झाला ना. कलेक्टर साहेबांना आम्ही ह्याच्याविषयी बरेचसे प्रेझेंटेशन दिलेत आणि त्या ह्याच्यावरती काम पुढील आपण काही काळ चांगल्या पद्धतीनं करणार आहे आणि एक आकाशवाणीतून प्रवास सुरू झालेला आज या ठिकाणापर्यंत पोहोचलाय असं मी या ठिकाणी विशद करतो आणि थांबतो. जय हिंद धन्यवाद.
1: शेतो सेंद्रिय शेतीमध्ये प्रगतशील महिला शेतकरी म्हणून कार्यरत असलेल्या मुक्काम पोस्ट डिगुळंबा तालुका अंबाजोगाई येथील विद्याताई रुद्राक्ष.
3: नमस्कार मी सौ विद्या बाबूराव रुद्राक्ष. मी 25 वर्षाची असल्यापासून मी शेती करायला सुरुवात केली. 1993 शेती करायला सुरुवात केली आणि ती रासायनिक शेती केली आणि 1997 पासून मी ऑर्गॅनिक शेतीला सुरुवात केली.

पण गोबर गॅसमुळं माझा इंधनाचा खर्च शून्य झाला. अभ्यास सुरू केला ह्या सगळ्या गोष्टींचा आणि हळदीसारखं सुद्धा पीक घेतलं, पूर्ण ऑर्गॅनिक. पूर्ण 15 एकर शेती जी आहे माझी पूर्ण ऑर्गॅनिक आहे आणि त्याच्यामध्ये मी छान प्रकारे उत्पादन घेऊन क्वालिटीचं उत्पादन, भले ते क्वांटिटीमध्ये कमी होऊ द्या पण क्वालिटीचं उत्पादन आणि त्या उत्पादनाला मिळणारा जास्तीचा बाजारभाव हे मी ठेवलेला आहे. जसं आता मी म्हणाले की मी स्वतःचं उत्पादन स्वतः ऑर्गॅनिक शेतीमध्ये घेतलं तर मी त्याची विक्री व्यवस्था सुद्धा हळूहळू आपली स्वतःची स्वतःच बघितली. अजून एक सांगते की हळदीचं माझं मी जे उत्पादन घेतीये त्या हळदीचं उत्पादन घेण्यासाठी आमचा एक खळदला पुण्याला ग्रुप आहे ऑर्गॅनिक शेती करणाऱ्या सगळ्यांचा. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की हे कॅन्सर पेशंटसाठी अगदी कुरकुमीनचं प्रमाणाच्या जास्त आहे आणि ती आपण कॅन्सर पेशंटसाठी वापरू शकतो. तर त्यांनी माझी हळद, मी आज डिघोळांब्या गावातून मी आज नागालँडला हळद कॅन्सर पेशंटसाठी हॉस्पिटलला पाठवते, हे सुद्धा मी माझ्यासाठी सर्टिफिकेट समजते.

हेच माझं माहेर या चित्रपटातलं. शांता शेळके यांचं गीत ऐकूया अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरात. संगीतबद्ध केलंय अशोक पत्की यांनी.

आनंद मोडक यांनी संगीतबद्ध केलेलं आणखीन एक गीत आपण ऐकूया, रवींद्र साठे आणि जयश्री शिवराम यांच्या स्वरात. गीत नादो महानोर यांचं आणि चित्रपट मुक्ता.

या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार संपला. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. ठीक 1:30 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्रावरून मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित करण्यात येईल, आणि त्यानंतर 1:40 वाजता पुणे आकाशवाणी केंद्रावरून सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र प्रसारित करण्यात येईल, ते आम्ही सहक्षेपित करू.

आकाशवाणी मुंबई। तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान सेवानिवृत्त, लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी पदभार स्वीकारणार। राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ पुण्यात संपन्न। गोवा स्थापना दिनानिमित्त राष्ट्रपती प्रधानमंत्र्यांच्या शुभेच्छा, उपराष्ट्रपतींच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रमाचं आयोजन। आणि पुण्यात भेसळयुक्त दारू प्रकरणात पोलीस आणि महाराष्ट्र उत्पादक शुल्क विभागाचे 22 कर्मचारी निलंबित। देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान आज सेवानिवृत्त झाले। देशाच्या सर्वोच्च सैन्य अधिकारी पदाच्या त्यांच्या कार्यकाळाच्या समाप्तीचं प्रतीक म्हणून नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय युद्ध स्मारक इथं तिन्ही दलांनी त्यांना गार्ड ऑफ ऑनर दिला। यानंतर चौहान यांनी युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण केलं। तिन्ही दलांच्या गार्ड ऑफ ऑनरनं सेवानिवृत्त होणं ही आपल्यासाठी सन्मानाची बाब असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली। आपला कार्यकाळ समाधानकारक आणि उत्कृष्ट असल्याचंही ते म्हणाले। चौहान हे 1981 भारतीय लष्करात रुजू झाले होते। त्यांनी 40 वर्षांपेक्षा जास्त काळ लष्करात सेवा दिली। या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्वाच्या पदांची जबाबदारी सांभाळली। त्यांच्या सेवेसाठी त्यांना परम विशिष्ट सेवा पदकासह अनेक पदकांनी सन्मानितही केलं गेलं। चौहान यांच्यानंतर लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी हे देशाचे नवे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून पदभार स्वीकारणार आहेत। राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ आज पुण्यात

खडकवासला इथं झाला. या तुकडीत 18 महिला कॅडेटसह 353 कॅडेट्सनी आपलं प्रशिक्षण पूर्ण केलं. लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी हे पुनरीक्षण अधिकारी म्हणून या सोहळ्याला उपस्थित होते. यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. सध्याच्या वेगानं बदलत असलेल्या सुरक्षाविषयक वातावरणात सातत्यानं शिकत राहणं, परिस्थितीनुसार जुळवून घेणं आणि सकारात्मक दृष्टिकोन बाळगणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. सैनिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणं आणि त्यांचा विश्वास संपादन करणं हीच नेतृत्वाची खरी कसोटी असल्याचंही त्यांनी सांगितलं. हे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलेल्या महिला कॅडेट्सच्या कामगिरीचं त्यांनी कौतुक केलं. शौर्य, जिद्द आणि लष्करी उत्कृष्टता या गुणांना लिंगभेद नसतो, असं ते म्हणाले. या निमित्ताने त्यांनी सर्व कॅडेट्स, त्यांचं कुटुंबीय, प्रशिक्षक आणि कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं. ऑपरेशन सिंदूर अद्याप सुरू असल्याचं ते या सोहळ्यानंतर बातमीदारांशी बोलताना म्हणाले. भविष्यातले युद्ध केवळ जमीन, समुद्र आणि हवाई क्षेत्रापुरती मर्यादित नसतील, तर त्यात सायबर, अंतराळ आणि कॉग्निटिव्ह वॉरफेअरची भूमिकाही महत्वाची असेल, असं त्यांनी सांगितलं. आज गोवा राज्याचा 40वा स्थापना दिवस आहे. आजच्याच दिवशी 1987 गोव्याला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला होता. गोवा राज्याच्या स्थापना दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी गोव्याच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. समृद्ध सांस्कृतिक परंपरा आणि आतिथ्यशीलतेसाठी गोवा राज्य ओळखलं जातं. त्याबरोबरच शिक्षण, उद्योग, स्टार्टअप आणि राज्यात सातत्यानं होत असलेल्या विकासकामांमुळे गोव्यानं देशात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे, असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलंय. गोवा राज्याच्या प्रगतीसाठी ज्यांनी योगदान दिलं त्या सर्वांचं स्मरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या आपल्या संदेशात केलं. गोवा हे एक समृद्ध राज्य असून भविष्यातही त्याची समृद्धी वृद्धिंगत होईल. विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यात गोव्याची भूमिका महत्वाची असेल, असं त्यांनी म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही गोव्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. गोवा हे संस्कृती आणि वारसा यांचं अनोखं प्रतीक असल्याचं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलंय. देशाच्या विकासात गोवा राज्याचं महत्वाचं योगदान असल्याचंही त्यांनी नमूद केलं. दरम्यान पणजी इथल्या कला अकादमीत राज्याच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन उपस्थित होते. गोवा राज्य हे देशातलं आदर्श राज्य असून या राज्यानं विकासाबरोबरच आपला समृद्ध सांस्कृतिक वारशाचं जतन केल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. केंद्र सरकारनं प्रस्तावित ऊस नियंत्रण आदेश 2026 मसुदा मागे घेण्याच्या घेतलेल्या निर्णयाचं कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री जयंत सिंह यांनी स्वागत केलंय. शेतकरी, गुळ खाणसारी, उद्योग क्षेत्र तसंच विविध भागधारकांनी केलेल्या सूचनांची गांभीर्यानं दखल घेत केंद्र सरकारनं या मसुद्यावर पुनर्विचार करायचा निर्णय घेतल्याचं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलंय. या निर्णयातून संवादावर आधारित धोरण निर्मितीबद्दलची सरकारची वचनबद्धता दिसून येते, असंही त्यांनी म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुणे इथं भेसळयुक्त दारू प्यायल्यानं 14 जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस विभाग तसंच महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग अशा एकूण 22 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय. भेसळयुक्त दारूच्या अवैध पुरवठ्याला आळा घालण्यासाठी अपयश आल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली. यात 9 पोलीस कर्मचारी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 13 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या प्रकरणात आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली असून तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. बिहारमध्ये वादळ, पाऊस आणि वीज कोसळण्याच्या वेगवेगळ्या घटनांमध्ये किमान 7 जणांचा मृत्यू झाला आहे. गयामध्ये 3 तर औरंगाबादमध्ये 2 जणांचा मृत्यू झाला. या व्यतिरिक्त सारण आणि खगडिया जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी 1 मृत्यूची नोंद झाली. मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. महाराष्ट्रात विदर्भ, हरियाणा, पंजाब, दिल्ली, राजस्थान आणि छत्तीसगड इथं आज मेघगर्जना आणि गारपिटीसह वादळी पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. उत्तर प्रदेशाचा पश्चिम भाग, बिहार, ओदिशा, तमिळनाडू, पुदुच्चेरी, कारिकल आणि अंदमान निकोबार द्वीपसमूहात आज मुसळधार पावसाचा अंदाज आहे. आसाम, मणिपूर, मिझोरम, मेघालय, त्रिपुरा, नागालँड आणि कर्नाटकच्या समुद्रकिनारी भागातही विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. मध्य प्रदेशच्या पश्चिमेकडचा काही भाग आणि तेलंगणा इथं उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत उद्या होणाऱ्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात लढत होईल. काल राजस्थान रॉयल्स विरुद्ध झालेल्या सामन्यात गुजरातच्या संघानं राजस्थानवर 7 गडी

0: दाखवून विजय मिळवला. राजस्थान रॉयल्सनं निर्धारित 20 षटकात 6 गडी गमावून 216 धावा केल्या होत्या. गुजरातनं हे लक्ष्य 19व्या षटकातच 7 गडी राखून पूर्ण केलं. सौदी हज आणि उमराह मंत्रालयानं भारतीय हज मिशनला पहिल्यांदाच हज समन्वय आणि संपर्क व्यवस्थेतल्या उत्कृष्टतेसाठीच्या 2 प्रतिष्ठित लब्बैतुम या पुरस्कारानं सन्मानित केलंय. अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी समाज माध्यमावरून याबाबतची माहिती दिली. देशानं हज यात्रेचं केलेलं यशस्वी आयोजन म्हणजे अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय, भारतीय हज समिती, सौदी अरेबियातले भारताचे राजदूत तसंच जिद्दामधल्या महावाणिज्य दूतांच्या नेतृत्वात राबवलेल्या भारतीय हज मिशनमधल्या समन्वयाचं प्रतीक आहे असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. म्यानमारचे राष्ट्रपती यू मिन आंग ल्हाईंग यांचं आज 5 दिवसांच्या भारतभेटीसाठी बोधगया इथं आगमन झालं. बिहारचे कृषी मंत्री विजयकुमार सिन्हा यांनी त्यांचं स्वागत केलं. आपल्या भेटीच्या पहिल्या दिवशी त्यांनी महाबोधी मंदिरात आणि ऐतिहासिक सुजाता मंदिरात प्रार्थना केली. ते बोधगयामधल्या म्यानमारच्या विविध बौद्ध मठांनाही भेट देतील. राष्ट्रपती यू मिन आंग ल्हाईंग यांच्यासोबत त्यांचे वरिष्ठ अधिकारी आणि बौद्ध प्रतिनिधींचा समावेश असलेलं एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ देखील भारत भेटीवर आलं आहे. भारत आणि म्यानमारमधल्या ऐतिहासिक सांस्कृतिक आणि बौद्ध वारशाशी जोडलेले संबंध अधिक दृढ करणं हा त्यांच्या भारतभेटीचा उद्देश आहे. सिंगापूर इथं आंतरराष्ट्रीय सामरिक अभ्यास संस्थेनं आयोजित केलेल्या शांग्रीला संवाद कार्यक्रमात संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह सहभागी झाले होते. या संवादात सहभागी झालेल्या इतर देशांच्या वरिष्ठ संरक्षण अधिकाऱ्यांशी त्यांनी द्विपक्षीय चर्चा केली. सिंह यांनी नेदरलँडच्या संरक्षण सचिव डिलान यांची भेट घेत त्यांच्याशी विस्तृत चर्चा केल्याची माहिती संरक्षण मंत्रालयानं समाज माध्यमावरील संदेशातून दिली. उभय नेत्यांमध्ये भारत नेदरलँड संरक्षण सहकार्य अधिक बळकट करणं, लष्करांमधील परस्पर संबंध दृढ करणं तसंच संरक्षण उद्योग क्षेत्रातील सहकार्याच्या नव्या संधींचा शोध घेणं या मुद्द्यांवर चर्चा झाली. इराणशी सुरू असलेल्या युद्धविरामाची मुदत वाढवण्याच्या सर्व शक्यता पडताळून पाहण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या सल्लागारांसोबत 2 तास चर्चा केली, परंतु कोणताही ठोस निर्णय झाला नाही. कोणताही शांतता करार होण्यासाठी इराणनं प्रथम होर्मुझ समुद्रधुनीचा मार्ग खुला केला पाहिजे आणि कोणतंही अण्वस्त्र न बनवण्याची हमी दिली पाहिजे असं ट्रम्प यांनी या बैठकीनंतर वार्ताहरांना सांगितलं. पश्चिम आशियातला संघर्ष थांबवण्याचे प्रयत्न अयशस्वी झाल्यास अमेरिका इराण विरोधात पुन्हा एकदा लष्करी कारवाई सुरू करेल असं अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेक्सेथ यांनी म्हटलंय. जगभरात जिथं गरज पडेल तिथं लष्करी कारवाई करण्याची क्षमता अमेरिकेकडे असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान सेवानिवृत्त, लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी पदभार स्वीकारणार. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ पुण्यात संपन्न. गोवा स्थापना दिनानिमित्त राष्ट्रपती प्रधानमंत्र्यांच्या शुभेच्छा, उपराष्ट्रपतींच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रमाचं आयोजन. आणि पुण्यात भेसळयुक्त दारू प्रकरणात पोलीस आणि महाराष्ट्र उत्पादन शुल्क विभागाचे 22 कर्मचारी निलंबित. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: दुपारचा 1:40 आणि 35 सेकंद होत आहेत. आता सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र ऐकूया.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात जिल्ह्यात खरीप हंगामासाठी 5 लाख हेक्टर क्षेत्रावर लागवडीचं उद्दिष्ट, इंधन बचतीसाठी सोलापूर महापालिकेतर्फे प्रत्येक सोमवारी 9 व्हेकल डे आणि आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये तयारी सुरू. यासह ऐकूया आमचे सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश पांढरे यांनी पाठवलेला ठळक घडामोडीचा हा आढावा. सोलापूर जिल्ह्यात यंदा खरीप हंगामासाठी 5 लाख हेक्टर क्षेत्र गृहीत धरून कृषी विभागाचं नियोजन सुरू आहे. सोलापूर जिल्ह्यात खरीपाचे सरासरी क्षेत्र 3,38,000 हेक्टर असताना त्यामध्ये सातत्यानं वाढ होत आहे. यंदा 1.5 लाख हेक्टरवर सोयाबीन, 1,10,000 हेक्टरवर उडीद, 95,000 हेक्टर तूर आणि 92,000 हेक्टर क्षेत्रावर मका पिकाची पेरणी होईल असा अंदाज कृषी विभागाच्या वतीनं जिल्हा कृषी अधीक्षक शुक्राचार्य भोसले यांनी व्यक्त केला आहे. त्या अनुषंगानं रासायनिक खतं आणि बियाण्यांचं नियोजन करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचत, पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत जीवनशैलीचा अवलंब करण्याबाबत केलेल्या आवाहनाच्या अनुषंगानं सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं विविध पर्यावरण

0: पूरक उपाययोजना राबवण्यात येत आहेत. या उपक्रमाचा एक भाग म्हणून सोलापूर महापालिकेतील सर्व पदाधिकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी दर सोमवार हा दिवस नो व्हेईकल डे म्हणून घोषित करण्यात आला आहे. या दिवशी खासगी तसंच शासकीय वाहनांचा वापर टाळून सार्वजनिक वाहतूक, सायकल, ई वाहनं किंवा पायी कार्यालयात येण्यास प्राधान्य देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. पर्यावरणाचं संरक्षण आणि इंधन बचत ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. नो व्हेईकल डे हा उपक्रम फक्त एका दिवसापुरता मर्यादित नसून भविष्यातील पिढ्यांसाठी स्वच्छ आणि निरोगी वातावरण निर्माण करण्याचा संकल्प आहे. सोलापूरकरांनी या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद देऊन शहराला प्रदूषण मुक्त करण्यासाठी सहकार्य करावं असं आवाहन महापौर विनायक कोंड्याल यांनी केलं आहे. यंदा आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात तयारी सुरू झाली आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामं पूर्ण करावीत, भाविकांना सर्व सेवा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशा सूचना जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस यांनी दिल्या आहेत. तसंच भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी यंदाच्या आषाढी वारीत VVIP दर्शन बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती कार्तिकेयन यांनी दिली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातर्फे आयोजित त्रिशताब्दी जयंती महोत्सवाच्या सांगता सप्ताहाचं उद्घाटन आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या हस्ते नुकतंच झालं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी प्रतिकूल परिस्थितीत आदर्श राज्यकारभार करून राष्ट्रनिर्मितीत मोलाचं योगदान दिलं असं प्रतिपादन कल्याण शेट्टी यांनी यावेळी केलं. अहिल्यादेवी होळकर यांनी देशभरातील अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार करण्याबरोबरच विहिरी, घाट, बारवांची निर्मिती केली. अहिल्यादेवी होळकर यांचं कर्तृत्व मोठं होतं. विद्यापीठानं आज त्यांचा वारसा जपत चांगली प्रगती केली आहे. लोकप्रतिनिधी म्हणून विद्यापीठाच्या प्रगतीसाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न करणार आहोत असं कल्याण शेट्टी यांनी सांगितलं. शेतकऱ्यांची जमीन ही त्यांच्या हक्काची आहे, त्यामुळे शक्तीपीठ महामार्ग होऊ द्यायचा की नाही हे संबंधित शेतकरीच ठरवणार आहेत. या लोकसभा मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून मी कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहणार असल्याचा विश्वास माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी व्यक्त केला आहे. ज्यांच्या जमिनी या शक्तीपीठ महामार्गात जाणार आहेत त्यांना योग्य मोबदला मिळावा यासाठी वेळप्रसंगी उच्च न्यायालयात जाण्याचीही आपली तयारी असल्याचं पाटील यावेळी म्हणाले. मोडनिंब इथं शक्तीपीठ महामार्गाबाबत शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. सोलापूर जिल्ह्यात येत्या 28 जून रोजी होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षा TET साठी जवळपास 28,998 उमेदवारांनी नोंदणी केली आहे. या परीक्षेसाठी जिल्ह्यात 47 परीक्षा केंद्र आहेत. पहिल्या पेपरसाठी 12,000 तर दुसऱ्या पेपरसाठी 16,000 उमेदवार परीक्षा देणार आहेत. ही परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी योग्य नियोजन करण्यात आल्याची माहिती शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी दिली आहे. तर श्रोतेहो, हे होतं सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. आमचे सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश पांढरे यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं संध्या खान यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
1: ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 kHz तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. दुपारचे 1:45:30 होत आहेत. भावगीतांचा कार्यक्रम भावधारा यात ऐकूया अपर्णा मयेकर यांच्या स्वरात, हेमंत आवळणकर यांचं गीत.

0: याबरोबर भावगीताचा कार्यक्रम भावधारा संपला. 1:57 होत आहेत, ऐकूया कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.
1: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात साहित्य ते सिनेमा या मालेत आज आपण ऐकणार आहोत पहेली या चित्रपटाचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा.
2: साहित्याच्या जगात राजस्थानी साहित्यिक विजयदान देथा हे नाव सुप्रसिद्ध आहे. नोबेल पारितोषिकासाठीही त्याचं नाव यादीमध्ये होतं. ते बीजी या नावाने परिचित होते. त्यांच्या कथा लोककथा आहेत असं म्हटलं जातं, पण वास्तविक त्या माणसांच्या मनातील गुंतागुंत इतक्या कुशलतेने मांडतात की त्यांच्या सृजनशीलतेचा नमुना आहेत हे ध्यानात यायला वेळ लागत आहे. त्यांच्या कथेत स्त्री मनाचे इतके सूक्ष्म आयाम त्यांनी पकडले आहेत की स्त्रीवाचकही चकत होतात. त्यांच्या संग्रहातील द्वंद्वमधील कथेवरती 2 हिंदी चित्रपट तयार झाले, एक मणिकौलचा दुविधा आणि दुसरा अमोल पालेकरचा पहेले, ज्यात शाहरुख खान आणि राणी मुखर्जी यांनी काम केलंय. साहजिकच लेखकाच्या शब्दांना प्रत्यक्ष रूप आलेल्या कलाकारांनी त्या कथेत प्राण ओतलेत. पण कथा वाचताना जे तरल भाव वाचकाच्या मनात येतात ते अजोड असतात. कथेतली लच्छी ही जी नायिका आहे ती अतिशय देखणी सौंदर्याची पुतळीच असते. तिचे लग्न एका धनाढ्य शेठच्या मुलाशी झालेलं आहे आणि ते दोघं घरी यायला निघालेत. नवरा मुलगा रूपवान पत्नीकडे ढुंकूनही बघत नाही, तो लग्नाचे हिशेब तपासण्यात गढलेला असतो. हिशेब महत्वाचे, बायको तर जन्माची आहे, तिला नंतरही पाहता येईल. अवखळ नवरी त्याचे लक्ष वेधायला पडते. अहो मला जर ते ढालू आणून द्या ना. गावंढाळ्यासारख्या मागणीला हसून तोटा ग काजू किसवीस आहेत त्या खा ना, आईला सांगू नकोस. आपल्यासारखे श्रीमंत लोक ही जंगली फळं नाही खात. यावर ती खाली उतरते आणि ओढणीमध्ये लाल हिरवी फळं तोडून भरते. पण तो क्षण मात्र तिच्या आयुष्यातला बदलाचा क्षण असतो. त्या झाडावरती एक भूत बसलेलं असतं. तिचं सौंदर्य पाहून ते भारावून जातं. कोण तरुण नवरा असलं दैवी सौंदर्य सोडून हिशेब करत बसत? भूत तिच्या प्रेमामध्ये पडतं. वाड्यावर येताच वडिलांना हिशेब दिले तर वडील म्हणाले, अरे तुझं लग्न झालं हे ठीक आहे रे, पण धंद्याच्या वाढीला उद्याच्या मुहूर्तासारखा मुहूर्त पुढल्या 4 वर्षात नाही आहे. तू उद्या लगेच निघावंस, बायको तर आहेच रे घरी. नवरदेव प्रवासाच्या तयारीला लागले. लच्छीला सांगून लगेचच ते निघतात. कणभरही विषाद नसतो त्याच्या बोलण्यात. वाटेवर भूत त्याला पाहतं. हा निरस नवरा आता 4 वर्ष येणार नाहीये, तेव्हा आपणच जावं त्याच्या रूपात. तो वाड्यावर येतो. वडील संतापतात. काय परतलास? अहो ऐका जरा ऐका. वाटेमध्ये एक साधू अगदी वारुळून बसलेले होते. मी त्याची सेवा केली. त्याने प्रसन्न होऊन म्हटले की हा मुहूर्त घरी जायला उत्तम आहे. रोज तू पलंगावरून उतरशील तेव्हा पायाशी अस्सल चोऱ्याची नाणी असतील. मी ताडून बघितलं, हे घ्या नाणी. तो घरी आला, नवरी खुश झाले. पण त्याने तिला सत्य सांगितलं. त्याला प्रेमामध्ये खोट नको होते. तिने त्याला मनापासून स्वीकारलं. लगेचच तिला काही दिवसांनी दिवस गेले. तो तिची खूप काळजी घेत होता. तिकडे कुणीतरी गाववाल्याने तिच्या नवऱ्याला सांगितलं की घरी काहीतरी गडबड आहे. तो तातडीने परत आला. वादावादी झाले. सर्वांनाच प्रश्न पडतो की खरं कोण. एक मदारी तिथे येतो आणि तो अचाट गोष्टी करायला सांगतो त्या दोघांना. त्यातलं भूत प्रेमापोटी सगळं करतं. अखेर मदारी त्याला एका कातडी पिशवीमध्ये जायला सांगतो. तो जातो आणि मदारी लगेच त्या पिशवीला बांधून नदीमध्ये फेकवत येतो. खरा नवरा घरी येतो. घरी आनंदी आनंद होतो. लच्छी मात्र उदास असते. सच्चं प्रेम नदीत वाहून गेलेलं असतं. डोळे पुसत ती शय्याग्रहात जाऊ लागते. अत्यंत हळुवारपणाने लेखकाने ही प्रेमकथा रंगवली आहे, पण सिनेमात मात्र तो हळुवारपणा कुठंतरी हरवलाय असं मला वाटलं.
1: साहित्य ते सिनेमा या मालेत आज आपण ऐकला पहेली या चित्रपटाचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: 2:01 होत आहेत. प्रसारित करत आहोत कृषीवाणी कार्यक्रम. विषय रताळी पिकाची लागवड.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. साधारण उतार असलेली आणि उत्तम निचऱ्याची जमीन रताळी या पिकाच्या लागवडीसाठी निवडावी. टेकडीच्या उतारावरील वर्कस जमिनीत हे पीक घेता येईल. पूर्व मशागतीसाठी जमीन 15 ते 25 सेंटीमीटर खोलीपर्यंत नांगरून किंवा खोदून घ्यावी आणि 60 सेंटीमीटर अंतरावर वरंबे जमिनीच्या उतारास काटकोनात करावेत. रताळ्याची लागवड करण्यासाठी कोकण अश्विनी, वर्षा, श्रीवर्धनी आणि कमलसुंदरी या जातींचा वापर करावा. लागवडीसाठी वेलांच्या शेंड्याकडील आणि मधल्या भागातील बेणे निवडावेत. बेण्याची लांबी 20 ते 30 सेंटीमीटर असावी आणि त्यावर 3 ते 4 डोळे असावेत. एक गुंठा क्षेत्रासाठी वेलाचे 800 तुकडे लागतात. पावसाळी पिकाची लागवड जून महिन्याच्या 2-15 आठवड्यात पूर्ण करावी. बेणे वरंब्यावर 25 सेंटीमीटर अंतरावर लावावेत. प्रत्येक ठिकाणी एक फाटा लावावा. बेण्याचा मधला भाग जमिनीत पुरावा आणि दोन्ही टोके उघडी ठेवावीत. बेण्याच्या मधल्या भागातील 2 डोळे मातीत पुरले जातील अशी काळजी घ्यावी. सऱ्या करण्यापूर्वी 15 दिवसांनी पहिली बेणणी करावी. दुसरी बेणणी लागवड केल्यापासून 30 दिवसांनी करावी. त्याचवेळी वेलांना रासायनिक खतांचा दुसरा हप्ता देऊन भर द्यावी. जमिनीत टेकलेल्या वेलांच्या डोळ्यातून मुळे फुटतात. अशावेळी लागवडीनंतर 45 ते 60 दिवसांच्या दरम्यान शेंड्याकडील भागाचा गुंडाळा करून ठेवल्यास मुळे फुटत नाहीत. रताळ्यावरील भुंगेराच्या नियंत्रणासाठी रताळ्याचे बेणे 0.05% मेलेथियनच्या द्रावणात भिजवून घ्यावेत. लागवडीनंतरही 30 आणि 60 दिवसांनी औषधाची फवारणी करावी. भुंगेऱ्याच्या योग्य नियंत्रणाकरिता आदिगंध सापळ्यांचा वापर करावा. सोंड्या भुंग्यांच्या व्यवस्थापनासाठी 2 ओळी रताळे आणि 1 ओळ झेंडू याप्रमाणे लागवड करावी. लागवडीनंतर सुमारे 3.5 ते 4 महिन्यांनी पाने पिवळी पडू लागल्यानंतर रताळ्याची काढणी करावी. रताळी काढण्यास तयार झाली हे पाहण्यासाठी काही रताळी सुरीने कापली असता जो पांढरा चीक बाहेर येतो तो वाळल्यानंतर पांढऱ्या रंगाचाच राहिला पाहिजे. त्या चिकाला काळसर किंवा हिरवट रंग आल्यास रताळी काढण्यास तयार नाहीत असं समजावं. प्रति हेक्टरी सुमारे 15 टन रताळी मिळतात.
0: कृषीवाणी या कार्यक्रमात आपण ऐकत होतात रताळी पिकाची लागवड.

0: काढण्यास तयार नाहीत असं समजावं. प्रति हेक्टरी सुमारे 15 टन रताळी मिळतात.
1: कृषीवाणी या कार्यक्रमात आपण ऐकत होतात रताळी पिकाची लागवड. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात ऐकूया डॉक्टर सीमिन बावडेकर यांनी पोस्टपार्टम डिप्रेशन याविषयी दिलेली माहिती. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती आहे.
1: नमस्कार श्रोते हो, मागच्या भागामध्ये आपण पोस्टपार्टम डिप्रेशनसाठी लाईफस्टाईलमध्ये जे चेंजेस करावे लागतात त्याविषयी माहिती बघत होतो. त्यातीलच पुढील भाग आज आपण पाहूया. पोस्टपार्टममध्ये न्यूट्रिशनचाही महत्वाचा रोल आहे. त्यासाठी ताजं गरम सात्विक अन्न खाणं गरजेचं आहे. अगदी सोप्या भाषेत सांगितलं तर आपलं महाराष्ट्रीयन फूड किंवा आपली जी थाळी आहे ती अगदी यासाठी बेस्ट आहे, पण ती घरी केलेली. आयर्न रिच फूड म्हणजे ज्यामध्ये पालक, बीट, गाजर तसेच तूप, बदाम, अक्रोड याचा समावेश असायला पाहिजे. पाणी भरपूर प्यायला पाहिजे. पाणी हे नॅचरली आश्वासन देण्याचं काम करतं, त्यामुळे पाणी किंवा इतर द्रवपदार्थ, सरबत वेगवेगळ्या फॉर्ममधली ही अवश्य घ्यावीत. आई, बहीण किंवा विश्वासातील मित्रांशी संवाद किंवा आपल्या मनातल्या भावना व्यक्त करायला हव्यात. स्वतःची काळजी घेणंसुद्धा यामध्ये खूप गरजेचं आहे. यामध्ये हेड मसाज म्हणजे केसांना किंवा डोक्याला तेल लावून घेणं किंवा अभ्यंग म्हणजे संपूर्ण शरीराला शास्त्रोक्त पद्धतीने तेल लावून त्यानंतर गरम पाण्याने आंघोळ करणं ही यामध्ये एक ट्रीटमेंटचा भाग येतो. कोमट पाण्यात खडे मीठ किंवा निंबाची पानं टाकून त्याने आंघोळ करावी. स्वतःसाठी थोडा वेळ काढावा, कमीत कमी 10 मिनिटं का होईना स्वतःची एखादी हॉबी किंवा एखादं छान गाणं ऐकण्यासाठी वेळ काढावा. याबरोबरच काही हेल्दी बाउंड्रीज आपल्याला सेट करणं गरजेचं आहे. सततच्या किंवा अननेसेसरी सूचनांना नम्रपणे नकार देता यायला हवा. घरातील सर्व जबाबदाऱ्या लगेच स्वीकारण्याचा अट्टहास करू नका, त्याचं प्रेशरही घेऊ नका. घरातल्यांशी व नवऱ्याशी प्रेमानं व मोकळेपणाने संवाद साधावा. यामध्ये काही होम रेमेडीज किंवा आयुर्वेदिक औषधांचाही आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने उपयोग करून घेऊ शकतो. यामध्ये सगळ्यात महत्वाचं द्रव्य म्हणजे अश्वगंधा, जे आपल्या बॉडीमध्ये अँझायटी कमी करतं किंवा कॉर्टिसोलचं लेवल कमी करते. पण अश्वगंधा घेताना मात्र स्त्री ही फीडिंग नसावी, बाळाला दूध पाजणारी नसावी, आणि हे औषध घेताना डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. अदरवाईज अर्धा चमचा अश्वगंधा चूर्ण हे दुधासोबत घेता येतं. शतावरी चूर्ण हे मूड स्टॅबिलायझर म्हणून काम करतं किंवा मूडला छान एनहान्स करण्याचं काम करतं. अर्धा चमचा शतावरी चूर्ण हे कोमट दुधाबरोबर घेता येतं. त्यानंतर ब्राह्मी हे मनावर छान काम करणारं औषध आहे. संज्ञा जननाचं काम करतं, संज्ञा स्थापनाचं काम करतं, त्यामुळे ब्राह्मी हे चूर्ण किंवा गोळी या फॉर्ममध्येही आपल्याला घेता येतं. हळदीचं दूध हे यामध्ये एक छान काम करतं. हळद ही अँटी इन्फ्लेमेटरी काम करते, त्यामुळे हळदीचं दूध हे रात्रीच्या वेळेला छान झोप येण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो. या काही रेमेडीज सोबत आजचा भाग आपण इथे थांबूया. पुढच्या भागामध्ये पुढील माहिती पाहूया. नमस्कार.
0: डॉक्टर सीमिन बावडेकर यांनी पोस्टपार्टम डिप्रेशन याविषयी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: मग ऐकायचंय.
1: अरे पण होऊन गेलं ना, मग कसं काय?
0: अगं युट्यूब वर.
1: अरे वा, म्हणजे आता आकाशवाणी युट्यूब वर आले.
0: तर आकाशवाणीचे उत्तमोत्तम संग्राह्य कार्यक्रम आता कधीही कुठेही कितीदाही ऐकता येणं शक्य झालंय. नभोनाट्य, भाषण, मुलाखती, मालिका, ललितबंध आणि आणखीही बरंच काही.
1: हा हा हा, हे बघ मी शोधलं कालचं नाटक आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनल वर.
0: तेव्हा श्रोते हो, आपणही भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आकाशवाणी मुंबई युट्यूब चॅनल.
2: दोन वाजून 10 मिनिटं होत आहेत. परिसर.
3: परिसर

श्रोते हो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बायो क्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण या विषयीची माहिती. लेखन डॉक्टर पल्लवी भोसले. बायो क्लिन्झरच्या वैज्ञानिक आधारामध्ये सूक्ष्म जीवशास्त्र अर्थात मायक्रोबायोलॉजी आणि जैव रसायनशास्त्र अर्थात बायोकेमिस्ट्री यांचा मोठा वाटा आहे. सूक्ष्म जीवांच्या क्रियेमुळे एन्झाईम्स तयार होतात तर जैव रासायनिक प्रक्रियांमुळे विविध सेंद्रिय आम्ल आणि इतर घटक तयार होतात. या सर्व प्रक्रियांचा एकत्रित परिणाम म्हणजे एक प्रभावी आणि पर्यावरणपूरक क्लिन्झर होय. बायो क्लिन्झरच्या कार्यपद्धतीत आणखी एक महत्वाचा घटक म्हणजे त्याची सर्फंक्टंट क्रिया. सॅपोनिन्स आणि इतर नैसर्गिक घटक पाण्याचा पृष्ठताण कमी करतात ज्यामुळं पाणी खोलवर घाणीत जाऊ शकतं. त्यामुळं घाण सहजपणे सुटते आणि पाण्यासोबत वाहून जाते. ही क्रिया रासायनिक क्लिनर्समध्ये वापरल्या जाणाऱ्या कृत्रिम सर्फंक्टन्स प्रमाणेच असते परंतु बायो क्लिन्झरमध्ये ती नैसर्गिकरित्या होते. या सर्व वैज्ञानिक प्रक्रियेमुळे बायो क्लिन्झर एक बहुउद्देशीय स्वच्छता द्रावण बनतं. ते केवळ पृष्ठभाग स्वच्छ करत नाही तर जंतुनाशन, दुर्गंधी नियंत्रण आणि पर्यावरण संरक्षण यासाठी देखील उपयुक्त ठरतं. बायो क्लिन्झरची कार्यपद्धती आणि वैज्ञानिक आधार हे दर्शवतात की हे केवळ पारंपरिक किंवा लोकसाहित्यावर आधारित उपाय नसून त्यामागे ठोस वैज्ञानिक तत्व आहेत. एन्झाईम्स क्रिया, सूक्ष्मजीवांची भूमिका, सेंद्रिय आम्लांची निर्मिती आणि बायोडिग्रेडेशन या सर्व प्रक्रियांचा एकत्रित परिणाम म्हणजे एक प्रभावी, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक स्वच्छता साधन तयार होतं. आजच्या काळात पर्यावरणीय समस्या वाढत असताना अशा वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध आणि नैसर्गिक उपायांचा अवलंब करणं अत्यंत आवश्यक आहे. बायो क्लिन्झर ही त्याच दिशेनं एक महत्वाची पायरी आहे. बायो क्लिन्झरचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तो पूर्णपणे पर्यावरणपूरक आहे. सेंद्रिय कचऱ्यापासून तयार होणारं हे द्रावण निसर्गाशी सुसंगत असतं. रासायनिक क्लिनर्सप्रमाणे यात कोणतेही विषारी घटक नाहीत त्यामुळं ते वापरल्यानंतर पाणी, माती किंवा हवा यांचं प्रदूषण होत नाही. उलट बायो क्लिन्झर वापरल्यामुळं पर्यावरणातील सेंद्रिय संतुलन राखलं जातं. पाण्यात मिसळल्यानंतर हे द्रावण सहज विघटित होतं आणि कोणताही हानिकारक अवशेष निर्माण होत नाही. कचरा व्यवस्थापनाच्या दृष्टीनं बायो क्लिन्झर अत्यंत उपयुक्त आहे. घरातील फळांच्या साली, भाजीपाल्याचा कचरा यांचा वापर करून बायो क्लिन्झर तयार करता येतं. त्यामुळं कचऱ्याचं प्रमाण कमी होतं आणि त्याचं उपयुक्त उत्पादनात रुपांतर होतं. वेस्ट टू वेल्थ ही संकल्पना यामुळे प्रत्यक्षात उतरते. शहरी भागात वाढत्या कचऱ्याच्या समस्येवर हा एक प्रभावी उपाय ठरू शकतो. आरोग्याच्या दृष्टीनं बायो क्लिन्झरचा वापर अत्यंत सुरक्षित आहे. रासायनिक क्लिनर्समध्ये असलेली कठोर रसायनं त्वचेवर, डोळ्यावर आणि श्वसन संस्थेवर विपरीत परिणाम करतात. अनेक वेळा ॲलर्जी, त्वचारोग आणि श्वसनाचे त्रास निर्माण होतात. परंतु बायो क्लिन्झर नैसर्गिक घटकांपासून तयार केलेलं असल्यामुळं ते वापरताना कोणताही दुष्परिणाम होत नाही. हे विशेषतः लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि संवेदनशील त्वचा असलेल्या लोकांसाठी सुरक्षित आहे. आर्थिकदृष्ट्या बायो क्लिन्झर अत्यंत किफायतशीर आहे.

0: परिसर या कार्यक्रमात आत्ताच आपण बायो क्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण याविषयीची माहिती ऐकली. लेखन डॉक्टर पल्लवी भोसले, वाचन ऐश्वर्या बेहरे, सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.
1: ठीक 2:15 वाजता दिल्ली केंद्रावरून दोपहर समाचार हे हिंदी बातमीपत्र प्रसारित करण्यात येईल, ते आम्ही सहक्षेपित करू.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात शिवकुमार कृष्णन यांचं कर्नाटक शैलीतील गायन राग वालची. त्यांना व्हायोलिन संगत विश्वनाथ रामस्वामी यांची तर मृदंगम साथ केशव भारद्वाज यांची. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर ए आय आर मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून आणि न्यूज ऑन ए आय आर या लाईव्ह मोबाईल ॲपवरूनही.

लहान मुलांवर अत्याचाराच्या लैंगिक शोषणाच्या बातम्या आपल्याला व्यथित करतात आणि संताप येतो. बालकांच्या संरक्षणासाठी पोक्सो कायद्यातील तरतुदी उलगडून सांगणार आहेत ऍडव्होकेट तृप्ती पाटील. या डायल इन कार्यक्रमासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02-2 45-15-41-29 आणि 45-15-41-30. श्रोते हो, त्यापूर्वी आपुलकी या घरात ही स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवार दिनांक 2 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एअर ॲपवरही.

0: आकाशवाणी मुंबई अमिता बडे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू. न्यायालय आणि संविधानाच्या अधीन राहून निर्णय घेण्याची राज्य सरकारची भूमिका. पुण्यात भेसळयुक्त दारू प्रकरणात पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे 22 कर्मचारी निलंबित. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150 तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ पूर्ण. आणि आयपीएलमध्ये उद्या होणाऱ्या गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात अंतिम लढत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे यांनी आजपासून अंतर्वालीत पुन्हा बेमुदत उपोषण सुरू केलं. मराठा कुणबी मंत्रालय सुरू करा. सातारा संस्थानाचा जीआर काढा. गॅझेटियरनुसार अर्ज करणाऱ्याला प्रमाणपत्र द्या. जात वैधता प्रमाणपत्र द्या. आदी मागण्या त्यांनी केल्या आहेत. नाही दिली तर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, असा आदेश काढावा, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली आहे. राज्य सरकारमधले मंत्री राधाकृष्ण पाटील यांच्यासह शिष्टमंडळानं काल आणि आज जरांगे यांची भेट घेतली. त्यांनी एक मसुदा सादर करून आवश्यक सूचना करण्याची विनंती जरांगे यांना केली. त्यावर अधिकृत शासनादेश जारी होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, अशी भूमिका जरांगे यांनी घेतली. मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकारची भूमिका सकारात्मक आणि पारदर्शक आहे. न्यायालयीन निर्णय आणि संविधानाच्या चौकटीत राहूनच सर्व निर्णय घेतले जातील, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात वार्ताहरांशी बोलताना सांगितलं.
1: एका समाजाचं काढून दुसऱ्या समाजाला द्यायचं अशा प्रकारचं या सरकारने कधीही केलं नाही, आम्ही करणार नाही. ओबीसी समाजालाही घाबरण्याची आवश्यकता नाही. आम्ही मराठा समाजाचंही त्या ठिकाणी समाधान करू, त्याकरताही सगळे निर्णय आम्ही घेऊ, पण त्यावेळी ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय आम्ही होऊ देणार.
0: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पूर्व नागपुरात भांडेवाडी इथं नव्यानं सुरू झालेल्या शहरी घनकचरा प्रक्रिया केंद्राची पाहणी केली. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि महापौर नीता ठाकरे उपस्थित होत्या. नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू झालेला हा देशातला पहिला खासगी गुंतवणुकीचा ड्राय डायजेशन प्रकल्प असल्याचं त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं. यात भारतीय आणि नेदरलँडच्या खासगी कंपन्यांची 300 कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. प्रकल्पात दर दिवशी 1200 टन घनकचऱ्यावर प्रक्रिया करून दर दिवशी 28 टन ज्वलनशील वायू, 120 टन सेंद्रिय खत आणि 400 टन आरडीएफ इंधनाची निर्मिती होणार आहे. हा प्रकल्प पूर्ण क्षमतेनं चालू झाल्यावर वर्षभरात शहरातल्या कचऱ्याचा ढीग संपेल आणि त्याखालची जमीन इतर वापरासाठी उपलब्ध होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. यावेळी मुख्यमंत्री आणि इतर मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण झालं. राज्यातल्या आगामी विधान परिषद निवडणुकीअंतर्गत कोकण विधान परिषद मतदारसंघासाठी शेतकरी कामगार पक्षानं पनवेल महानगरपालिकेतले विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. दरम्यान महायुतीकडून अद्यापही या मतदारसंघाबद्दल निर्णय झाला नसला तरी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांकडून निवडणुकीची तयारी सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. पुणे इथे भेसळयुक्त दारू प्यायल्यामुळे 14 जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस विभाग तसंच राज्य उत्पादन शुल्क विभाग अशा एकूण 22 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. भेसळयुक्त दारूच्या अवैध पुरवठ्याला आळा घालण्यासाठी अपयशी ठरल्याबद्दल ही कारवाई झाली आहे. यात 9 पोलीस कर्मचारी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 13 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या प्रकरणात आतापर्यंत 8 जणांना अटक झाली असून त्याचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. कृषी विभागाच्या पथकानं आज पहाटे गुजरातमधून धुळे जिल्ह्यात आणलेला संशयित प्रतिबंधित कापूस बियाणांचा साठा जप्त केला. या कारवाई दरम्यान कापसाच्या धनुष्य आणि फाल्कन या वाणांच्या बियाणे

बियाणांची 21 पाकिटं जप्त करण्यात आली असून या बियाणांची किंमत सुमारे 31,300 रुपये इतकी आहे. या प्रकरणी कृषी अधिकाऱ्यांनी धुळे शहर पोलीस ठाण्यात सरकारी फिर्याद नोंदवली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150 तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ आज

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ आज पुण्यात खडकवासला इथं झाला. या तुकडीत 18 महिला कॅडेटसह 353 कॅडेट्सनी आपलं प्रशिक्षण पूर्ण केलं. लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी हे पुनरीक्षण अधिकारी म्हणून या सोहळ्याला उपस्थित होते. यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शनही केलं. सध्याच्या वेगानं बदलत असलेल्या सुरक्षाविषयक वातावरणात सातत्यानं शिकत राहणं, परिस्थितीनुसार जुळवून घेणं आणि सकारात्मक दृष्टिकोन बाळगणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. सैनिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणं आणि त्यांचा विश्वास संपादन करणं हीच नेतृत्वाची खरी कसोटी असल्याचंही ते म्हणाले. हे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलेल्या महिला कॅडेट्सच्या कामगिरीचंही त्यांनी कौतुक केलं. शौर्य, जिद्द आणि लष्करी उत्कृष्टता या गुणांना लिंगभेद नसतो असं ते म्हणाले. या निमित्तानं त्यांनी सर्व कॅडेट्स, त्यांचं कुटुंबीय, प्रशिक्षक आणि कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं. ऑपरेशन सिंदूर अद्याप सुरू असल्याचं ते या सोहळ्यानंतर बातमीदारांशी बोलताना म्हणाले. भविष्यातली युद्ध केवळ जमीन, समुद्र आणि हवाई क्षेत्रापुरती मर्यादित नसली तर त्यात सायबर, अंतराळ आणि कनेक्टिव्हिटी वॉरफेअरची भूमिकाही महत्वाची असेल असं ते म्हणाले. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत उद्या होणाऱ्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात लढत होणार आहे. काल राजस्थान रॉयल्स विरुद्ध झालेल्या सामन्यात गुजरातच्या संघानं राजस्थानवर 7 गडी राखून विजय मिळवला. राजस्थान रॉयल्सनं निर्धारित 20 षटकात 6 गडी गमावून 216 धावा केल्या होत्या. गुजरातनं हे लक्ष 19व्या षटकातच 7 गडी राखून पूर्ण केलं. सिंगापूर ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेत मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत भारतीय खेळाडू ध्रुव कपिला आणि तनिषा क्रास्टो यांची लढत जपानच्या सायका होबारा आणि युईची शिमोगामी या जोडीशी होणार आहे. काल झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत या दोघांनी मलेशियन जोडीला पराभूत केलं. याच स्पर्धेत दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने मलेशियाच्या जोडीला पराभूत केलं. उपांत्य फेरीत त्यांची लढत दक्षिण कोरियाच्या खेळाडूंशी होणार आहे. देशाचे संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान आज सेवानिवृत्त झाले. देशाचे सर्वोच्च सैन्य अधिकार पदाच्या त्यांच्या कार्यकाळाच्या समाप्तीचं प्रतीक म्हणून नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय युद्ध स्मारक इथं तिन्ही दलांनी त्यांना गार्ड ऑफ ऑनर दिला. यानंतर चौहान यांनी युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण केलं. तिन्ही दलांच्या गार्ड ऑफ ऑनरनं सेवानिवृत्त होणं ही आपल्यासाठी सन्मानाची बाब असल्याची भावना चौहान यांनी यावेळी व्यक्त केली. आपला कार्यकाळ समाधानकारक आणि उत्कृष्ट असल्याचंही ते म्हणाले. चौहान हे 1981 भारतीय लष्करात रुजू झाले होते. त्यांनी 40 वर्षांपेक्षा जास्त काळ लष्करात सेवा दिली. या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्वाच्या पदांची जबाबदारी सांभाळली. त्यांच्या सेवेसाठी त्यांना परमविशिष्ट सेवा पदकासह अनेक पदकांनी सन्मानितही केलं गेलं. चौहान यांच्या नंतर लेफ्टनंट जनरल NS राजासुब्रमणी हे देशाचे नवे संरक्षण दल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. आज गोवा राज्याचाच 40वा स्थापना दिवस. आजच्या दिवशी 1987 गोव्याला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला होता. गोवा राज्याच्या स्थापना दिवसानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी गोव्याच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. समृद्ध अशी सांस्कृतिक परंपरा आणि आतिथ्यशीलतेसाठी गोवा राज्य ओळखलं जातं. त्याबरोबरच शिक्षण, उद्योग, स्टार्टअप आणि राज्यात सातत्यानं होत असलेल्या विकासकामांमुळे गोव्यानं देशात स्वतःची ओळख निर्माण केली आहे असं राष्ट्रपतींनी संदेशात म्हटलं आहे. गोवा राज्याच्या प्रगतीसाठी ज्यांनी योगदान दिलं त्या सर्वांचं स्मरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरील संदेशात केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही समाजमाध्यमावर लिहिलेल्या संदेशातून गोव्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या. दरम्यान पणजी इथल्या कला अकादमीत राज्याच्या स्थापना दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन उपस्थित होते. गोवा राज्य हे देशातलं आदर्श राज्य असून या राज्यानं विकासाबरोबरच आपला समृद्ध असा सांस्कृतिक वारशाचं जतन केल्याचे गौरवोद्गार राधाकृष्णन यांनी काढले. राज्याचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते काल मुंबई इथं झालेल्या एका कार्यक्रमात किस्सा शुरू टॉकीज या उपक्रमांचा प्रारंभ झाला. राज्यातल्या अनेक गावांमध्ये आजही चित्रपटगृहांची सुविधा उपलब्ध नाही. या पार्श्वभूमीवर बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर करून थेट ग्रामीण प्रेक्षकांपर्यंत नवीन चित्रपट पोहोचवण्याच्या उद्देशानं हा उपक्रम सुरू केला गेला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू. न्यायालय आणि संविधानाच्या अधीन राहून निर्णय घेण्यास

0: याची राज्य सरकारची भूमिका. पुण्यात भेसळयुक्त दारू प्रकरणात पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे 22 कर्मचारी निलंबित. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150 तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ पूर्ण. आणि आयपीएलमध्ये उद्या होणाऱ्या गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात अंतिम लढत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: ही आहे मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10:23 होत आहेत. आमची पहिली सभा आता संपली. पुन्हा आपली भेट संध्याकाळी 4:58. तोपर्यंत AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम

0: श्रोते हो, याबरोबरच आज निरोप द्या, निरोप घ्या. नमस्कार.
1: नमस्कार.

0: नमस्कार, आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी 537.6 meters अर्थात 558 kilohertz वर. तसंच प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲपसहित आपल्यासोबत आम्ही आहोत. संध्याकाळचे 5 वाजतायत. आता आमची दुसरी सभा सुरू करीत आहोत. सभेच्या सुरुवातीला काही ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी तुषार पवार. ऐकूयात काही ठळक घडामोडी. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे यांनी आजपासून अंतर्वलीत पुन्हा बेमुदत उपोषणाला सुरुवात केली. मराठा कुणबी मंत्रालय सुरू करा, सातारा संस्थानाचा जीआर काढा, गॅझेटियरनुसार अर्ज करणाऱ्याला प्रमाणपत्र द्या, जात वैधता प्रमाणपत्र द्या आदी मागण्या त्यांनी केल्या आहेत. मराठा आरक्षणाच्या संदर्भात न्यायालयीन निर्णय आणि संविधान याच्या चौकटीतच राहून सर्व निर्णय घेतले जातील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. पुणे इथं भेसळयुक्त दारू प्यायल्यानं 14 जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस विभाग तसंच राज्य उत्पादन शुल्क विभाग अशा एकूण 22 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय. यात 9 पोलीस कर्मचारी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 13 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनीच्या 150व्या तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ आज पुण्यात खडकवासला इथं झाला. या तुकडीत 18 महिला कॅडेट्स 353 कॅडेट्सनी आपलं प्रशिक्षण पूर्ण केलं. लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी पुनरीक्षण अधिकारी म्हणून या सोहळ्याला उपस्थित होते. मुंबई आणि महानगर क्षेत्रात महानगर गॅसनं सीएनजी दरात प्रति किलो 2 रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे हा दर आता 86 रुपयांवर पोहोचलाय. त्याचबरोबर पाईपद्वारे पुरवला जाणारा स्वयंपाकासाठीचा नैसर्गिक वायू इंधन देखील 50 पैशांनी महाग झालाय. त्यामुळे पीएनजीचा दर प्रति युनिट 52 रुपयांपर्यंत वाढला आहे. ही दरवाढ आजपासून लागू झाली आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
0: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी 537.6 meters अर्थात 558 kilohertz वर. प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲपवरही आम्ही आपल्यासोबत आहोत. श्रोतेहो, संध्याकाळचे 5:02 झालेली आहेत. शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म, आज कर्नाटक संगीत. आजच्या कार्यक्रमात जानकी कृष्णमूर्ती यांचं वीणावादन आपल्याला ऐकवत आहोत. वीणेवर त्यांनी वाजवलेले राग हंसध्वनी, कबल मनोहारी आणि कानडा. त्यांना मृदंगमची साथ केली आहे NS कल्याणरमण यांनी. ऐकूया जानकी कृष्णमूर्ती यांनी वीणेवर वाजवलेला सुरुवातीला राग हंसध्वनी.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज आपण कर्नाटक संगीत ऐकलं. जानकी कृष्णमूर्ती यांचं वीणावादन, त्यांना मृदंगमची साथ केली एन एस कल्याणरामन यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट्यून या सदरात आज ऐकूयात 31 मे या सुप्रसिद्ध गायक के के यांच्या स्मृतिदिनाच्या अनुषंगाने खास कार्यक्रम सुरांच्या आठवणीतला के के. लेखन आणि निवेदन आहे गायत्री सुतार यांचं. सादर करते धीरज केदारी.

युवक मित्र मैत्रिणींनो नमस्कार. युवाणीच्या स्टे ट्यून्ड या सत्रात मी गायत्री अविनाश सुतार आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते. यारो दोस्ती बडी ही हसीन है, ये ना हो तो क्या फिर बोलो ये जिंदगी है, हे गाणे प्रदर्शित झाल्यापासून ते कोणत्याही शालेय किंवा महाविद्यालयीन निरोप समारंभाचा अविभाज्य भाग बनले आहे. 2 दशकांहून अधिक काळ लोटला असला तरी ते आजही ऐकणाऱ्याच्या डोळ्यात अश्रू आणू शकते. आणि ही होती KK यांच्या सुमधूर आवाजाची जादू. 31 मे 2022 रोजी केवळ एका महान कलाकारानेच नव्हे तर आपल्यातील एका अंशानेही स्वर्गात प्रवेश केला. पुरस्कार मिळाल्याने किंवा न मिळाल्याने माझ्यावर काही फरक पडत नाही, मला फक्त माझे काम सर्वोत्तम पद्धतीने करायला आवडते, हे शब्द आहेत सुप्रसिद्ध गायक KK यांचे. प्रेमात पडण्याच्या भावनेपासून ते प्रेम गमावल्याचे दुःखाला व्यक्त करण्यापर्यंत, मित्राचे खरे मूल्य समजण्यापासून ते जीवनाचा अर्थ शोधण्यापर्यंत तुम्ही कोणत्याही भावनेचे नाव घ्या आणि KK यांच्या गाण्यांच्या संग्रहात तुम्हाला एक परिपूर्ण गाणे सापडेल. चाहत्यांपासून ते भारताच्या पंतप्रधानांपर्यंत त्यांचे अकाली निधन हे सर्वांसाठी एक वैयक्तिक नुकसान होते. माझ्या आयुष्यातील प्रत्येक महत्वाच्या आठवणीत पार्श्वसंगीतासाठी KK यांचे एक गाणे आहे. काही आठवणी विसरल्या गेल्या आहेत पण ते गाणे आजही त्या क्षणी मला जे वाटले ते जागृत करते. हे एका पिढीच्या अंतासारखे आहे असे एका चाहत्याने 53 वर्षीय गायकाच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना ट्विटरवर लिहिले. KK यांनी काय दिले हे सर्वांना माहीत आहे, पण कृष्णकुमार कुन्नाथ यांना KK कशामुळे ओळख मिळाली हे सर्वांना माहीत नाही. KK यांचा पार्श्वगायक म्हणून प्रवास 1990 पासून सुरू झाला, मात्र त्यांच्यातील गायकाने वयाच्या 20 आपला मार्ग तयार करायला सुरुवात केली होती. आपल्या बालपणीच्या प्रेयसी आणि तत्कालीन गर्लफ्रेंड ज्योतीशी लग्न करण्यासाठी कृष्णकुमार कुन्नाथ यांनी गायक बनण्याचे आपले स्वप्न सोडून देण्याचा निर्णय घेतला. कपिल शर्माच्या लोकप्रिय कॉमेडी शोच्या एका एपिसोडमध्ये KK यांनी खुलासा केला की आपल्या प्रेयसीशी लग्न करण्यासाठी त्यांनी सेल्सची नोकरी स्वीकारली होती. मात्र सजदे या गाण्याच्या गायकाच्या बाबतीत पुढे काय घडणार आहे हे नियतीला आणि ज्योतीला नेहमीच माहीत असते. एका नामांकित म्युझिकल कंपनीला या गायकाने आपले यशाचे श्रेय पत्नी ज्योतीला दिले आणि पुढे सांगितले की ती त्याच्या आयुष्यात एका प्रेरणाशक्तीसारखी होती. त्याने ठामपणे सांगितले की संगीत क्षेत्रात करिअर करण्यासाठी मुंबईला येण्याचा आग्रह तिनेच धरला होता. आपले स्वप्न पूर्ण करण्याच्या निर्णयाबद्दल बोलताना तू जो मिला या गाण्याच्या गायकाने सांगितले की तो एकदा दिल्लीत गात असताना हरिहरन यांच्या नजरेस पडला आणि तिथेच त्या ज्येष्ठ गायकाने त्यांना मुंबईला येण्यासाठी प्रोत्साहन दिले. बस आपल्या जीवनसाथीच्या बिनशर्त पाठिंब्याने आणि एका व्यावसायिकाच्या शहाणपणाने आखो मे तेरी या गाण्याचा गायक स्वप्नांच्या शहरात दाखल झाला. मात्र खुदा जाने या गाण्याच्या गायकासाठी मुंबईत येणे ही केवळ पहिली काही पावली होती, त्याला अजूनही संघर्ष आणि आव्हानांनी भरलेल्या मार्गावरून जायचे होते. आपल्या पहिल्या अल्बम पल प्रदर्शित करण्यापूर्वी KK ने नेरोलॅक पेंट्स, हिरो होंडा आणि कोलगेट यांसारख्या असंख्य ब्रँडसाठी 3500 अधिक जिंगल्स गायले आहेत. तुम्हाला मोहब्बत, हिपी फुर्रे, काव्यांजली आणि हम हे इंडिया आठवतात का? हो, या लोकप्रिय जाहिरात गीतांमागे त्यांचाच आवाज होता. त्यांच्या मेहनतीचे फळ त्यांना मिळाले कारण AR रहमान यांच्या कल्लूरी साले आणि हॅलो डॉक्टर या गाजलेल्या गाण्यांमधून त्यांना पार्श्वगायक म्हणून ओळख मिळाली. नंतर पल हे गाणे प्रचंड गाजल्याने 10 बहाने गायकासाठी यशाचे दरवाजे उघडले. पल नंतर 2 महिन्यांनी हम दिल दे चुके सनम मधील तडप तडप या लोकप्रिय गाण्यामुळे गायकाला ओळख मिळाली. स्वतःला अप्रशिक्षित गायक म्हणवणाऱ्या या गायकाने लहानपणी फक्त 2-4 गायनाचे वर्ग केले होते, पण आवड नसल्यामुळे त्याने ते सोडून दिले. त्याचा असा विश्वास होता की केवळ ऐकून गाणे शिकता येते, ही एक देणगी त्याला लाभली होती. एका मुलाखतीत KK म्हणाले की जेव्हा त्यांना कळले की किशोरदा यांनी कधीही संगीत शिकले नव्हते तेव्हा संगीत वर्गात न जाण्यासाठी त्यांच्याकडे आणखी कारणे होती. किशोर कुमार यांच्या व्यतिरिक्त महान संगीत दिग्दर्शक RD बर्मन यांनीही KK यांना संगीत क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रभावित केले. दुसरीकडे मायकल जॅक्सन, बिली जोएल, ब्रायन ॲडम्स आणि लेट झेपेलिन हे त्यांचे काही आवडते आंतरराष्ट्रीय गायक आणि बँड होते. आपल्यापैकी बहुतेकांना माहीत आहे की हिंदी व्यतिरिक्त दिल इबादत गायकाने तमिळ, तेलुगू, मराठी, कन्नड, बंगाली, गुजराती आणि आसामीसह 11 भारतीय भाषांमध्ये असंख्य गाणी गायली आहेत.
पण फार कमी लोकांना हे माहीत आहे.

केकेची व्याख्या करणारे तीन शब्द, ते म्हणजे प्रेम, प्रेम आणि प्रेम. एकदा चित्रपट दिग्दर्शक म्हणाले होते, केके यांच्याकडे भावनांची अशी एक विशाल श्रेणी होती जी मनातील सर्व ऋतूंचे पडसाद उमटवत असते. ते कधी खेळकर, कधी रोमॅन्टिक, तर कधी व्यतीत होऊ शकत होते. ते मनाच्या खोलवर जाऊन जीवनातील अद्भुतता आणि जादूविषयी बोलू शकत होते. लाईफ इन अ मेट्रो मधील अलविदा, इकबाल मधील आशाए, गँगस्टर मधील तू ही मेरी, रहना है तेरे दिल में मधील सच कह रहा है दिवाना आणि दिल चाहता है मधील कोई कहे कहता रहे यांसारख्या गाण्यांमधील त्या दिवंगत गायकाचे काम त्यांच्या प्रतिभेची अजरामर उदाहरणे आहेत. ज्येष्ठ गायक हरिहरन ज्यांनी आधी उल्लेख केल्याप्रमाणे केके यांची क्षमता ओळखणाऱ्या पहिल्या काही जणांपैकी एक होते, त्यांना केके आता आपल्यात नाहीत यावर विश्वासच बसत नाही. केके यांच्या अकाली निधनावर काही शब्द व्यक्त करताना हरिहरन म्हणाले, त्यांच्याबद्दल भूतकाळात विचार करणे अशक्यच आहे. एक मृदुभाषी प्रेमळ व्यक्तिमत्व होते. दुसरीकडे गुलजार साहेब एका निवेदनात म्हणाले, जेव्हा ते शेरदिलसाठी गाणे गायला आले तेव्हा माझे मन आनंदाने भरून आले होते. पण ही खेदाची गोष्ट आहे की हे गाणे त्यांच्या शेवटच्या गाण्यांपैकी एक ठरले. जणू काही ते निरोप घ्यायलाच आले होते. ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी संजय लीला भन्साळी दिग्दर्शित चित्रपटातून गायन क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी केकेने गुलजार साहेब यांच्या माचीस चित्रपटातील छोर आये हम वो गलिया या गाण्याचे काही भाग गायले होते. केके हे भारतातील सर्वात विपुल पार्श्वगायक म्हणून ओळखले जातात. विविध संगीत शैलींमध्ये अष्टपैलुत्वासाठी प्रसिद्ध, त्यांनी प्रामुख्याने हिंदी, तेलुगू, तमिळ आणि कन्नड भाषेत गाणी रेकॉर्ड केली. केके यांना 2 स्क्रीन पुरस्कारांसह 6 फिल्मफेअर पुरस्कारांच्या नामांकनांसह अनेक पुरस्कार मिळाले होते. केके यांनी 2000 दशकातील विविध भाषांमधील यशस्वी गाण्यांसह स्वतःला अग्रगण्य गायकांपैकी एक म्हणून स्थापित केले. दिल चाहता है या 2001 कोई कहे कहता रहे, साथिया 2002 ओ हम दम सुनियो रे, देवदास 2000 डोला रे डोला, काका या 2003 चित्रपटातील उरियन उई राय, घिली या 2004 चित्रपटातील अपडी पोडू, दस या 2005 चित्रपटातील दस बहाने, वो लम्हे मधील क्या मुझे प्यार है या त्यांच्या सर्वात लोकप्रिय गाण्यांचा समावेश आहे. तसेच 2006 गँगस्टर अ लव्ह स्टोरी याच्यातील तू ही मेरी शब है, ओम शांती ओम या 2007 चित्रपटातील आखो मे तेरी, बचना ए हसीनो या 2008 चित्रपटातील खुदा जाने, जन्नत मधील जरासा, खट्टा मीठामधील सजदे, आशिकी 2 पिया आयना, तसेच मर्डर 3 मत आजमा रे, इंडिया वाले, हे हॅपी न्यू इयर 2014 आणि बजरंगी भाईजान या 2015 चित्रपटातील तू जो मिला. केके त्यांच्या रोमॅन्टिक गाण्यांसाठी द मेस्मेरायझर म्हणून लोकप्रिय होते. केकेला बचना ए हसीनो या चित्रपटातील पल या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट गायक पुरस्कार आणि खुदा जानेसाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक हा स्क्रीन पुरस्कार मिळाला. कृष्णकुमार कुन्नूत पुथिया विट्टील यांचा जन्म 23 ऑगस्ट 1968 रोजी दिल्ली येथे मल्याळी आई वडील, त्यांची आई कुन्नूत घराण्याचे कणकवली आणि वडील CS नायर यांच्या घरी झाला. केके नवी दिल्लीत लहानाचे मोठे झाले. मातृसत्ताक उत्तराधिकारामुळे त्यांना त्यांचे कौटुंबिक नाव कुन्नूत मिळाले. केकेने दिल्लीच्या माउंट सेंट मेरी स्कूल आणि किडोरी मल कॉलेज दिल्ली विद्यापीठात शिक्षण घेतले. 1999 क्रिकेट विश्वचषकादरम्यान भारतीय राष्ट्रीय संघाला पाठिंबा देण्यासाठी प्रसिद्ध झालेल्या जोश ऑफ इंडिया या गाण्यात ते दिसले. किरोडी मल कॉलेजमधून वाणिज्य शाखेची पदवी घेतल्यानंतर केके यांनी संगीताची आवड जोपासण्यापूर्वी मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून 6 घालवले. स्पर्धात्मक रेकॉर्डिंग उद्योगात स्वतःला स्थापित करण्यासाठी त्यांनी संघर्ष केला.

उदरनिर्वाहासाठी हॉटेल्समध्ये गाणे गायले आणि 1994 मध्ये के मुंबईत आले. जस्ट मोहब्बत, शकलका बुम बुम, कुछ झुकी सी पलकी, हिप हिप हुर्रे, काव्यांजली आणि जस्ट डान्स यासह अनेक टेलिव्हिजन मालिकांसाठी त्यांनी गाणी गायली. के हे टॅलेंट हंट शो फेम गुरुकुलचे ज्युरी सदस्य देखील होते.

केके यांनी कोणतेही औपचारिक संगीत प्रशिक्षण घेतले नव्हते. चित्रपट दिग्दर्शक महेश भट यांच्या मते केके यांच्याकडे एक भावनिक आवाका होता जो हृदयाच्या सर्व ऋतूंचे प्रतिबिंब दाखवत होता. ते खेळकर, रोमॅन्टिक आणि व्यथित असू शकत होते. ते खोलवर जाऊ शकत होते. जीवनातील आश्चर्य आणि जादूबद्दल बोलू शकत होते. केके यांचा असा विश्वास होता की गायकाचा चेहरा दिसणे महत्वाचे नाही, परंतु गायकाचा आवाज ऐकवायला पाहिजे. 2019 एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की त्यांना मायक्रोफोन समोर सोयीस्कर वाटायचे, पण कॅमेऱ्यासमोर अवघडल्यासारखे वाटायचे. केके यांनी त्यांच्या गोपनीयतेला महत्व दिले आणि तिचे कठोरपणे संरक्षण केले. त्यांचे गाणे एखाद्या विशिष्ट अभिनेत्याशी जोडले जावे असे त्यांना वाटत नव्हते आणि त्यांनी अनेक अभिनेत्यांसाठी गाणे पसंत केले. ते एक अत्यंत अष्टपैलू गायक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या गायन शैलीबद्दल अधिक माहिती देताना फिल्म कंपॅनियनच्या इलिना आचार्य यांनी नमूद केले की केके यांचा मुलायम मधासारखा आवाज पाण्यासारखा वाहत होता. ते कोणताही सूर आणि लय सादर करू शकत होते. ते मानवी अनुभवातील चढ उतारांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांच्याशी जुळवून घेण्यासाठी आपल्या आवाजाची पट्टी बदलू शकत होते. माध्यमांमध्ये केके यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय आणि अष्टपैलू गायकांपैकी एक म्हणून ओळखले जाते. एस आर प्रवीण यांनी त्यांना एक दुर्मिळ मल्याळी गायक म्हटले ज्यांनी बॉलिवूडमध्ये मोठे यश मिळवले. गुगलच्या 2022 सर्वाधिक शोधले गेलेले टॉप 100 आशियाई यादीत केके यांना 30वे स्थान मिळाले. BBCच्या सर्वकालीन टॉप 40 बॉलिवूड साऊंडट्रॅक यादीत केके यांच्या 9 गाण्यांना स्थान देण्यात आले. केके यांच्या कामाचे अनेक कलाकारांकडून कौतुक झाले आहे. अरिजित सिंग केके यांना आपला आवडता गायक आणि गुरु मानत असे. 2023 सिंगने त्यांना आदरांजली वाहिली आणि आपल्या एका कॉन्सर्टमध्ये त्यांचे दिल इबादत हे गाणे गायले. त्यांना मार्गदर्शक गायक संबोधून अभिजित भट्टाचार्य पुढे म्हणाले, केके हे एक ट्रेंड सेटिंग गायक होते जो आजही सुरू आहे. ते आपले शेवटचे पार्श्वगायक होते. त्यांच्यानंतर आलेल्यांना मी पार्श्वगायक मानत नाही. त्यांची गाणी पडद्यासाठी आणि नायकांसाठी लिहिली गेली होती. अनुपम रॉय केके यांना आपला आदर्श म्हटले आणि ते एक उत्साही कलाकार होते जे प्रेक्षकांमधून ऊर्जा मिळवत असत, असेही ते म्हणाले. शानने केकेच्या कार्यशैलीचा प्रशंसा केली आणि पुढे म्हणाला, एकत्र गाणी रेकॉर्ड करताना किंवा स्टेजवर परफॉर्म करताना आम्ही काही सर्वोत्तम क्षण एकत्र घालवले. केके खूप शिस्तप्रिय होता. तो वेळेवर हजर असायचा आणि गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी किंवा स्टेज शोसाठी त्याची तयारी नेहमीच अचूक असायची. आम्ही एकत्र काही उत्तम युगलगीते गायली. सुनिधी चौहानने त्याला आपला आवडता म्हटले आणि पुढे म्हणाली, मी केकेसोबत स्टेजवर वेड्यासारखे वागायचे आणि आम्ही एकत्र केलेले काही शो मी कधीही विसरणार नाही. मी वैयक्तिकरित्या केकेची चाहती आहे इतकी की मला केकेसारखे थोडेसे व्हायला आवडेल. ए आर रहमान, रिजा शर्मा, अमित मिश्रा, श्रेया घोषाल, सोनू निगम, विशाल दादलानी आणि मोहित चौहान यांसारख्या इतर अनेक कलाकारांनी अनेकदा त्यांच्या संगीताच्या क्षमतेची आणि गाण्यांची प्रशंसा केली आहे. अनेक अभिनेत्यांनी देखील केके यांना आपला आवडता गायक म्हटले आहे. 31 मे 2022 रोजी केके यांनी दक्षिण कोलकाता येथील नजरुल मंचावर एका महाविद्यालयातील महोत्सवात संगीत कार्यक्रम सादर केला. संगीत कार्यक्रमानंतर ते एस्पेंडमधील त्यांच्या हॉटेलमध्ये परतले. हॉटेलकडे परत येत असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागले, जिथे त्यांना हृदयविकाराचा झटका आला. ते कोसळले आणि हॉटेलमध्ये त्यांना पुनरुज्जीवित करण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले. रात्री सुमारे 10:30 केके यांना कलकत्ता मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट मध्ये दाखल करण्यात आले, जिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.

0: तर मित्रांनो, हम रहे या ना रहे कल, कल याद आएंगी ये पल, ही ओळ आज ऐकताना मन अजूनही नकळत भरून येतं. केके फक्त गायक नव्हते, ते आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक भावनेचा आवाज होते. पहिलं प्रेम असो, तुटलेलं मन असो किंवा मित्रांसोबतचे वेडे क्षण, प्रत्येक आठवणीला त्यांच्या गाण्यांनी स्पर्श केला. आजही यारो, तडप तडप, खुदा जाने किंवा अलविदा ऐकलं की वाटतं केके कुठेच गेलेले नाहीत. ते अजूनही आपल्या भावना गात आहेत, कारण काही आवाज संपत नाहीत, ते कायम हृदयात घुमत राहतात. तर भेटत पुन्हा एकदा नवीन भागामध्ये नवीन विषयासह. युवावाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय हा आमच्यापर्यंत पोहोचावा यासाठी आमचा एक ईमेल आय डी आहे, तो तुम्ही लिहून घ्या. ईमेल आय डी आहे yuvavaniairpune@gmail.com. ईमेल आय डी पुन्हा एकदा yuvavaniairpune@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया, अभिप्राय यासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतील युवक युवती हे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांचीही माहिती याच मेल आय डीच्या माध्यमातून तुम्ही पोहोचवा. त्यांचाही या कार्यक्रमात समावेश करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आजच्या भागात इथेच निरोप घेते. नमस्कार.
1: युवावाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून या सदरात 31 मे या सुप्रसिद्ध पार्श्वगायक केके यांच्या स्मृती दिनाच्या अनुषंगाने खास कार्यक्रम सुरांच्या आठवणीतला केके आत्ताच आपण ऐकलात. कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं होतं गायत्री सुतार यांनी, सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकारची भूमिका सकारात्मक आणि पारदर्शक असल्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्वाळा. आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे यांचं अंतर्वाली सराटी इथं बेमुदत उपोषण. माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश. छत्रपती संभाजीनगरच्या नवीन पाणीपुरवठा योजनेत पाण्याचा गढूळपणा निच्चांकी पातळीवर आणण्यात यंत्रणेला यश. आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत भारताची सात्विक चिराग शेट्टी जोडी अंतिम फेरीत दाखल. आता सविस्तर बातम्या. मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकारची भूमिका सकारात्मक आणि पारदर्शक असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज नागपुरात वार्ताहरांशी बोलत होते. मराठा आरक्षणाबाबत न्यायालयीन निर्णय आणि संविधान याच्या चौकटीत राहूनच सर्व निर्णय घेतले जातील असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले,
1: एका समाजाचं काढून दुसऱ्या समाजाला द्यायचं अशा प्रकारचं या सरकारने कधीही केलं नाही, आम्ही करणार नाही.

0: ओबीसी समाजालाही घाबरण्याची आवश्यकता नाही. आम्ही मराठा समाजाचंही त्या ठिकाणी समाधान करू, त्याकरताही सगळे निर्णय आम्ही घेऊ, पण त्यावेळी ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय आम्ही होऊ देणार.
1: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे यांनी आजपासून आंतरवाली सराटी इथं पुन्हा बेमुदत उपोषण सुरू केलं. दिलेल्या इशाऱ्यानुसार रस्त्यालगत बाज टाकून भर उन्हात ते उपोषणाला बसले. मराठा कुणबी मंत्रालय सुरू करा, सातारा संस्थांचा GR काढा, गॅझेटियरनुसार अर्ज करणाऱ्याला प्रमाणपत्र द्या, जात वैधता प्रमाणपत्र द्या आदी मागण्या त्यांनी केल्या आहेत. राज्य सरकारकडून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह शिष्टमंडळानं काल आणि आजही जरांगे यांची भेट घेतली. त्यांनी एक मसुदा सादर करून आवश्यक सूचना करण्याची विनंती जरांगे यांना केली. त्यावर अधिकृत शासन आदेश जारी होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका जरांगे यांनी घेतली. दरम्यान जरांगे यांच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर जालना हद्दीतल्या न्हावा परिसरात मराठा बांधवांनी रास्ता रोको आंदोलन केलं, त्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काही तरुणांनी राज्य सरकारचा निषेध केला. भर उन्हात अर्धनग्न होऊन जरांगे यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मुंबई इथं भाजप प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत तनपुरे यांचा भाजप प्रवेश सोहळा पार पडला. तनपुरे यांच्यासह त्यांचे असंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. तनपुरे यांच्यासारखा एक तरुण आणि अभ्यासू कार्यकर्ता आज भाजपसोबत जोडला गेला आहे असं सांगत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी त्यांचं भाजपात स्वागत केलं. महायुती सरकारसोबत आल्यानंतर राहुरी मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांची चांगल्या प्रकारे सोडवणूक होईल आणि विकासाला आता अधिक गती मिळेल असा विश्वास तनपुरे यांनी यावेळी व्यक्त केला. विधान परिषद निवडणुकीसाठी कोकण विधान परिषद मतदारसंघासाठी शेतकरी कामगार पक्षानं पनवेल महानगरपालिकेतले विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. दरम्यान महायुतीकडून अद्यापही या मतदारसंघाबद्दल निर्णय झालेला नसला तरी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांकडून निवडणुकीची तयारी सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. गोवा राज्याचा 40वा स्थापना दिवस आज साजरा होत आहे. आजच्या दिवशी 1987 गोव्याला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला होता. गोवा राज्याच्या स्थापना दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी गोव्याच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. देशाचे संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चव्हाण आज सेवानिवृत्त झाले. नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय युद्ध स्मारक इथं तिन्ही दलांनी त्यांना गार्ड ऑफ ऑनर दिला. यानंतर चव्हाण यांनी युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण केलं. तिन्ही दलांच्या गार्ड ऑफ ऑनरनं सेवानिवृत्त होणं ही आपल्यासाठी सन्मानाची बाब असल्याची भावना चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केली. आपला कार्यकाळ समाधानकारक आणि उत्कृष्ट असल्याचंही ते म्हणाले. 1981 भारतीय लष्करात रुजू झालेले चव्हाण यांनी 40 वर्षांपेक्षा जास्त काळ लष्करात सेवा बजावली आहे. चव्हाण यांच्यानंतर लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी हे देशाचे नवे संरक्षण दल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा या मालिकेचा 134वा भाग असेल. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर तसंच AIR न्यूज या संकेतस्थळ आणि न्यूज ऑन एअर मोबाईल ॲपवर प्रसारित केला जाईल. याशिवाय AIR न्यूज, DD न्यूज, पंतप्रधान कार्यालय आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या YouTube चॅनलवरही या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण केलं जाणार आहे.
2: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ॲपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
1: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पूर्व नागपुरात भांडेवाडी इथं नव्यानं सुरू झालेल्या शहरी घनकचरा प्रक्रिया केंद्राची पाहणी केली. नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू झालेला हा देशातला पहिला खासगी गुंतवणुकीचा ड्राय डायजेशन प्रकल्प असल्याचं त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं. यात भारतीय आणि नेदरलँडच्या खासगी कंपन्यांची 300 कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. प्रकल्पात दर दिवशी 1200 टन घनकचऱ्यावर प्रक्रिया करून दर दिवशी 28 टन ज्वलनशील वायू, 120 टन सेंद्रिय खत आणि 400 टन RDF इंधनाची निर्मिती होणार आहे. हा प्रकल्प पूर्ण क्षमतेनं चालू झाल्यावर वर्षभरात शहरातला कचऱ्याचा ढीग संपेल आणि त्याखालची जमीन इतर वापरासाठी

0: उपलब्ध होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. छत्रपती संभाजीनगरच्या नवीन पाणीपुरवठा योजनेत पाण्याचा गढूळपणा निच्चांकी पातळीवर आणण्यात यंत्रणेला यश आलं आहे. सुरुवातीला पाण्याचा गढूळपणा 200 NTU पेक्षा अधिक होता. आता हा गढूळपणा 15 NTU पेक्षा कमी करण्यात आला आहे. येत्या 2 ते 3 दिवसात पाण्याच्या अंतिम प्रयोगशाळा चाचण्या होणार आहेत. त्यानंतर लवकरच शहराला अतिरिक्त पाणीपुरवठा सुरू केला जाईल असं महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता मनीषा पलांडे यांनी सांगितलं. राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या बीड विभागातल्या 8 आगारातील चालक, वाहक, यांत्रिक तसंच प्रशासकीय कर्मचाऱ्यांचा उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल परवा 1 जून रोजी प्रातिनिधिक स्वरूपात आगार पातळीवर सत्कार करण्यात येणार आहे. बीडच्या विभागीय कार्यालयात 1 जून रोजी वर्धापन दिनानिमित्त 25 वर्ष विनाअपघात सेवा केल्याबद्दल 6 चालकांचा सपत्नीक सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि 25,000 रुपये देऊन सत्कार करण्यात येणार आहे. विभागीय नियंत्रक अनुजा संजय दुसाने यांनी ही माहिती दिली. तसंच जिल्ह्यात 260 दिवस विनाअपघात सेवा करणाऱ्या 557 चालकास सुरक्षित सेवा दिल्याबद्दल रोख बक्षीस देऊन सत्कार करण्यात येणार आहे. कृषी विभागाच्या पथकानं आज पहाटे गुजरातमधून धुळे जिल्ह्यात आणलेल्या प्रतिबंधित कापूस बियाणांचा साठा जप्त केला. या कारवाई दरम्यान कापसाच्या धनुष्य आणि फाल्कन या वाणांच्या बियाणांची 21 पाकिटं जप्त करण्यात आली असून या बियाणांची किंमत सुमारे 31,300 रुपये इतकी आहे. या प्रकरणी कृषी अधिकाऱ्यांनी धुळे शहर पोलीस ठाण्यात सरकारी फिर्याद नोंदवली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात चिचपल्ली इथल्या बांबू रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटरला अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांच्याकडून 3 वर्षीय डिप्लोमा इन बांबू टेक्नॉलॉजी अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता मिळाली आहे. शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून हा अभ्यासक्रम सुरू होईल. या मान्यतेमुळे BRTC ही भारतातील बांबू टेक्नॉलॉजी विषयातील स्वतंत्र डिप्लोमा अभ्यासक्रमासाठी AICTE मान्यता मिळवणारी पहिली संस्था ठरली आहे. या अभ्यासक्रमासाठी 60 विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता असून राज्यातला बांबू उद्योग हरित तंत्रज्ञान, शाश्वत रोजगार आणि ग्रामीण औद्योगिक विकासासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त आज सोलापूर विद्यापीठात भव्य शोभायात्रा काढण्यात आली. खास धनगरी, गजीनृत्य आणि ढोलताशांच्या निनादात निघालेल्या या शोभायात्रेनं शहराचं लक्ष वेधून घेतलं. सिंगापूर ओपन सुपर बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताच्या सात्विक साईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं अंतिम फेरीत धडक मारली आहे. आज झालेल्या उपांत्य फेरीच्या लढतीत सात्विक चिराग जोडीनं दक्षिण कोरियाच्या जोडीचा 21-19, 21-18 असा सरळ 2 गेम्समध्ये पराभव केला. याच स्पर्धेत मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत भारतीय जोडी ध्रुव कपिला आणि तनिषा क्रास्टो यांचं आव्हान संपुष्टात आलं. अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात जपानच्या जोडीनं त्यांना 21-16, 17-21, 13-21 असं पराभूत केलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकारची भूमिका सकारात्मक आणि पारदर्शक असल्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्वाळा. आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे यांचं अंतरवाली सराटी इथं बेमुदत उपोषण. माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश. छत्रपती संभाजीनगरच्या नवीन पाणीपुरवठा योजनेत पाण्याचा गढूळपणा निच्चांकी पातळीवर आणण्यात यंत्रणेला यश आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत भारताची सात्विक चिराग शेट्टी जोडी अंतिम फेरीत दाखल. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं मराठी बातमीपत्र उद्या सकाळी 7:10. नमस्कार.
1: आकाशवाणी सम्प्रति वार्ताः श्रूयन्ताम्. प्रवाचकः पुरुषोत्तम शर्मा. आदौ मुख्याः वार्ताः. कर्णाटके कांग्रेस दलस्य नेतृत्वे विधायक दलस्य नेतुः चयनाय उपवेशनं प्रवर्तते. म्यांमारस्य राष्ट्रपतिः मिन आंग लाइंग इत्यसौ अद्य 5 दिवसीय भारतयात्रायै बिहारस्य गयां सम्प्राप्तः. तेन महाबोधिमन्दिरस्य दर्शनं कृतम्. ऋतुविज्ञान विभागेन उक्तं यत् वायुमण्डलीय परिस्थितिभिः अनुमीयते यत् दक्षिण पश्चिम प्रावेट आगामिषु 4-5 दिनेषु केरलस्य तमिलनाडोः च कतिपय भागेषु आगमिष्यति. अमेरिकायाः रक्षामन्त्री पीट हेक्सेथ इत्यसौ अवोचत् यत् यदि सन्धेः प्रयासाः विफलाः भविष्यन्ति चेत् अमेरिकायाः सेना ईरानं विरुध्य सैन्यकार्याचरणं विधातुं पूर्णरूपेण सन्नद्धा वर्तते. अपि च बैडमिंटन क्रीडायां सिंगापुर ओपन टूर्नामेंट इति स्पर्धायां भारतस्य सात्विक साईराज रंकीरेड्डी चिराग शेट्टी इत्यनयोः युगलं निर्णायकचक्रे प्रविष्टम्.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या आपल्या संस्कृतवाणी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी हे महाराष्ट्रातील एक महान संस्कृत पंडित, विचारवंत, धर्मशास्त्रज्ञ आणि मराठी विश्वकोशाचे मुख्य संपादक होते. आजच्या संस्कृतवाणी कार्यक्रमात डॉ सरोजा भाटे यांचं भाषण आपण ऐकणार आहोत. शीर्षक आहे स्मरण तर्कतीर्थांचे.
1: गेल्या शतकाच्या पूर्वार्धातला महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास हा वैचारिक घुसळणीचा इतिहास आहे. एकीकडे पारतंत्र्यामुळे आलेली हतबलता, त्यामुळे होणारी घुसमट आणि दुसरीकडे

धार्मिक सामाजिक परंपरांमधल्या काचणाऱ्या रूढीमुळे समाजात पसरलेली अस्वस्थता यांच्यामुळे निर्माण झालेल्या या घुसळणीमधून नव्या क्रांतिकारक विचारांचं नवनीत काढणाऱ्या विचारवंतांपैकी एक होते तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी. त्यांच्या लोकोत्तर कार्याचं हे स्मरण. साधारणपणे 100 वर्षांपूर्वी कृष्णाकाठच्या वाई या शहरात प्राज्ञपाठशाळा मंडळ या संस्थेत केवलानंद सरस्वती या प्राच्यविद्या पंडितांनी भारतीय विद्यांच्या अध्यापनाला सुरुवात केली. या पाठशाळेत दाखल झालेल्या लक्ष्मण जोशी या विद्यार्थ्यानं वेद वेदांत व्याकरण मीमांसा इत्यादी विद्यांचं पांगत अध्ययन केलं. नंतर विनोबांच्याकडे जाऊन इंग्रजीचे धडे घेतले आणि त्यानंतर काही काळ वाराणसीमधल्या विख्यात शास्त्री पंडितांकडून न्यायशास्त्र आत्मसात करून कलकत्त्याच्या संस्कृत महाविद्यालयाची तर्कतीर्थ ही पदवी संपादन केली. तेव्हापासून पुढे आयुष्यभर तर्कतीर्थ हीच त्यांची ओळख बनली. इतकंच नव्हे तर ती त्यांच्या जीवित कार्याचं व्यवच्छेदक लक्षण बनली. ज्यावेळी इतर पाठशाळांमध्ये वेदपठण आणि घटपटांची खटपट चालू होती त्यावेळी प्राज्ञपाठशाळेमधले विद्यार्थी राष्ट्रसेवेचे आणि सामाजिक क्रांतीचे धडे गिरवत होते. गुरु केवलानंद सरस्वती यांच्या प्रेरणेनं आणि मार्गदर्शनाखाली तर्कतीर्थांनी पाठशाळेतून अंधश्रद्धा निर्मूलनाची तुतारी फुंकली. धार्मिक परंपरेच्या खतपाण्यावर पोचलेली सामाजिक विषमता त्यांना अस्वस्थ करू लागली. दीर्घ व्यासंगानं आपल्या भारतीय ज्ञानपरंपरेची पाळमुळं त्यांच्या हाती लागली होती. तितक्याच दीर्घ व्यासंगानं आत्मसात केलेल्या तर्कशास्त्राच्या कसोटीवर हाती लागलेलं ज्ञान घासून त्यांनी त्याचं यथार्थ स्वरूप समजून घेतलं आणि अशा यथार्थ स्वरूपात जाणलेल्या शास्त्रांचं शस्त्र हाती घेऊन ते सामाजिक विषमतेविरुद्धच्या लढ्यात उतरले. आपल्या गुरूंबरोबर अनेक शास्त्रार्थ सभांमध्ये आपलं मत निर्भीडपणे मांडून ते पटवण्याचा त्यांनी कसोशीनं प्रयत्न केला. एकदा शेकडोंच्या संख्येनं उपस्थित असलेल्या एका सनातन पंडितांच्या भरसभेत वेद अपौरुषेय नाहीत, ते माणसांनी रचले आहेत असं परंपराविरोधी मत मांडून तर्कतीर्थांनी अवघ्या ब्रह्मवृंदाचा रोष ओढवून घेतला. पण आपल्याला कळलेल्या सत्यापासून ते कधीही हटले नाहीत. जे अनुभवाला पटलं, तर्काच्या कसोटीला उतरलं, त्या सत्याशी बांधिलकी राखताना त्यांनी कधीही तडजोड स्वीकारली नाही. प्रसंगी चपला आणि धोंड्यांचा मारा सहन करावा लागला. स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेतल्यानंतर त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. एकदा भूमिगतही व्हावं लागलं, पण आपल्या विचारांशी ते ठाम राहिले. महात्मा गांधींनी अस्पृश्यता निवारणाच्या चळवळीच्या दरम्यान धर्मशास्त्राच्या आधारे अस्पृश्य कुणाला म्हणायचं हे समजून घेण्यासाठी तर्कतीर्थांना बोलवून घेतलं, तेव्हा तर्कतीर्थांनी आज ज्यांना अस्पृश्य म्हणता येईल अशी जातच अस्तित्वात नाही असं ठामपणे सांगून अस्पृश्यता निवारणाच्या चळवळीला शास्त्राधार दिला. आंतरजातीय विवाह ही आज तितकीशी गंभीर समस्या नाही, पण 100 वर्षांपूर्वी ती फारच गंभीर होती. अशावेळी महात्मा गांधींचे चिरंजीव आणि चक्रवर्ती राजगोपालाचारी यांची कन्या यांच्या आंतरजातीय विवाहाचं पौरोहित्य करून तर्कतीर्थांनी एका नव्या सामाजिक चळवळीचा श्रीगणेशा केला. नुकतीच गुजरातमधल्या

सुप्रसिद्ध सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराची 75 साजरी झाली. या जीर्णोद्धाराच्या इतिहासातल्या फारशा प्रसिद्धी न मिळालेल्या परंतु अतिशय महत्वाच्या अशा ऐतिहासिक घटनेचे शिल्पकार आहेत तर्कतीर्थ आणि त्यांचे गुरु केवलानंद सरस्वती. स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार करायचा निर्णय घेतला. त्यावेळी गांधीजींनी त्यांना हे मंदिर हरिजनांसाठी खुलं करायची सूचना दिली. ती कळल्यावर त्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या धर्मकार्यावर सगळ्या सनातन वैदिकांनी बहिष्कार टाकला. मग राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी तर्कतीर्थांना या कामासाठी विचारणा केली. तर्कतीर्थांनी आपले गुरु आणि काही वैदिकांच्या समवेत सोमनाथला जाऊन विधीपूर्वक प्राणप्रतिष्ठा केली. आपल्याला मिळालेल्या दक्षिणेतला फक्त 1 रुपया स्वीकारून उरलेली रक्कम त्यांनी देणगी दिली. अशा तऱ्हेनं परंपरा आणि नवता यांची सांगड घालत, परंपरेला आधुनिकाशी जोडून घेत तर्कतीर्थ धर्मसुधारणेच्या द्वारा सामाजिक परिवर्तनाच्या वाटेवरचा प्रवास आयुष्यभर चालत राहिले. त्यांचे गुरु त्यांच्या या कार्यात त्यांचे प्रेरणास्रोत होते, त्यांचं त्यांना अनुमोदन होतं, ही बाबही आपण लक्षात ठेवली पाहिजे. त्याकाळी परंपरावादी कर्मठांचा बालेकिल्ला असलेल्या वाई शहरात कर्मवीर शिंदे यांनी आयोजित केलेल्या अस्पृश्यांच्या परिषदेतही तर्कतीर्थांनी भाग घेतला. इतकंच नव्हे तर सगळ्यांच्या भोजनाची सोय केली. त्याही पुढे जाऊन त्यांनी दलितांसाठी एक वसतिगृह सुरू केलं आणि त्यावेळीही त्यांना वाईकर सनातनी पंडितांचा रोष ओढवून घ्यावा लागला होता. काही काळ तर्कतीर्थांनी सक्रिय राजकारणातही भाग घेतला. विशेषत गांधीजींचे विचार तळागाळापर्यंत पोचवण्यासाठी त्यांनी अनेक सभांमधून भाषणं दिली. परंतु शेवटी आपला पिंड बुद्धिनिष्ठ सत्यशोधकाचा आहे हे ओळखून त्यांनी एका क्षणी चालून आलेली सत्ता आणि सत्य यातून सत्याची निवड केली आणि आपलं परिवर्तन आणि प्रबोधनाचं काम चालू ठेवलं. त्यांच्या या कार्याचा गौरव करताना मार्क्सवादी विचारवंत आणि त्यांचे एकेकाळचे सहकारी मानवेंद्रनाथ रॉय यांनी त्यांचा उल्लेख भारतीय प्रबोधनाचे प्रतिनिधी असा केलेला आहे. तर्कतीर्थ हे खऱ्या अर्थाने कर्मयोगी होते. जसा कर्मयोग हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा ठळक पैलू आहे, तसाच दुसरा पैलू म्हणजे लेखन. 93 वर्षांच्या दीर्घ आयुष्यात त्यांनी अफाट लेखन केलं. हे सगळंच लेखन त्यांच्या चौफेर वाचनाची आणि सखोल चिंतनाची साक्ष देतं. पारंपरिक विद्यांच्या अध्ययनाबरोबरच त्यांनी विनोबांच्या मार्गदर्शनाखाली मिल गिबन आणि शेक्सपियर यांचंही वाचन केलं. अलीकडेच महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळानं त्यांचं समग्र वाङ्मय 18 खंडात प्रकाशित केलं आहे. प्रसिद्ध लेखक आणि विचारवंत प्राध्यापक सुनील कुमार लवटे यांनी या खंडांचं संपादन केलं आहे आणि या खंडामध्ये तर्कतीर्थांचं जे काही वाङ्मय सामावलेलं आहे ते सुमारे 10,000 पानांचं आहे असाही उल्लेख त्यांनी त्यांच्या मुलाखतीत केला आहे. या खंडांवरून एक नजर फिरवली तरी तर्कतीर्थांच्या बहुमुखी प्रज्ञेचा प्रत्यय येतो. तर्कतीर्थांनी संस्कृत, मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांमधून लेखन केलं. वयाच्या 28व्या वर्षी त्यांनी शुद्धी सर्वस्वम या संस्कृत लघुनिबंधानं त्यांची लेखन कारकीर्द सुरू केली. त्यांच्या इतर संस्कृत लेखनापैकी त्यांनी बरंच संस्कृतमधूनही लेखन केलं, पण त्यामध्ये भारतीय राज्यघटनेच्या त्यांनी संस्कृतमधून केलेल्या अनुवादाचा

विशेष उल्लेख करायला हवा. डॉक्टर मंगलदेव शास्त्री या विद्वानाच्या मदतीनं हा अनुवाद राष्ट्रपतींच्या सूचनेवरून त्यांनी केला आणि 2-1 वर्षात हे जटिल काम पूर्ण करून त्याची प्रत वाईच्या मुद्रणालयात छापून शासनाच्या हवाली केली. महात्मा ज्योतिबा फुले यांचं ज्योतिनिबंध या नावाचं चरित्र, जडवाद अर्थात अनिश्वरवाद असं एक निबंध आणि आनंद मीमांसा असा आणखीन एक निबंध, यांसारखे आणखीनही काही उद्बोधक निबंध आणि हिंदू धर्माची समीक्षा यासारखे अतिशय अभ्यासपूर्ण आणि चिंतनपर असे ग्रंथही त्यांनी लिहिले. वैदिक संस्कृतीचा विकास या शीर्षकाच्या त्यांच्या व्याख्यानांच्या संग्रहामध्ये वेदकालीन तसंच वेदोत्तरकालीन भारतीय संस्कृतीच्या विविध पैलूंची त्यांनी केलेली मीमांसा, त्यांच्या प्रदीर्घ व्यासंगाची आणि मूलगामी चिकित्सेची साक्ष देते. या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला, मराठी भाषेतल्या साहित्याला मिळालेला हा पहिलाच पुरस्कार आहे. वैदिक संस्कृतीचा मूलाधार आध्यात्मिक चिंतन असून विश्व संस्कृतीचं पोषण करण्याचं सामर्थ्य या संस्कृतीमध्ये आहे असा विचार मांडून या संस्कृतीच्या बलस्थानांची तसंच उणीवांचीही परखड चिकित्सा या ग्रंथामध्ये केलेली आढळते. या ग्रंथाचा विद्वानांनी खूप गौरव केला आणि या ग्रंथाचे पुढे हिंदी, इंग्रजी आणि आता अलीकडे ओडिया भाषेमध्ये सुद्धा अनुवाद झालेले आहेत. आधुनिक मराठी साहित्याची समीक्षा आणि रससिद्धांत या शीर्षकाचंही एक पुस्तक तर्कतीर्थांनी लिहिलं, तोही व्याख्यानांचा संग्रहच आहे. त्यांनी त्यामध्ये मराठी साहित्याच्या समीक्षेची समीक्षा केली आणि भारतीय सौंदर्यशास्त्रामधल्या रससिद्धांतांचं सविस्तर विवेचन केलं. मराठी साहित्याची समीक्षा संस्कृत साहित्यशास्त्रामधल्या रससिद्धांताच्या आधारे करताना आपण सावधगिरी बाळगली पाहिजे असा एक इशाराही त्यांनी या समीक्षेमध्ये दिलेला आहे. तर्कतीर्थांनी साहित्य संमेलनं, ग्रंथ प्रकाशन, सत्कार समारंभ अशा वेगवेगळ्या व्यासपीठांवर भाषणं दिली, तीही अतिशय अभ्यासपूर्ण आहेत आणि त्यांचाही समावेश त्यांच्या समग्र वाङ्मयाचे जे खंड प्रकाशित झालेले आहेत त्यामध्ये केलेला आहे. त्यांनी लिहिलेली व्यक्तिचित्र, पुस्तकांच्या प्रस्तावना आणि पत्र यामध्ये सुद्धा त्यांच्या सखोल ज्ञानोपासनेचं प्रतिबिंब पडलेलं दिसतं. या सगळ्यांचं संकलन त्या साहित्यांच्या खंडामध्ये केलेलं आपल्याला दिसतं. अखिल मराठी साहित्याला ललामभूत ठरेल असं त्यांचं महत्वाचं कार्य म्हणजे मराठी विश्वकोशाची रचना. मराठी ज्ञानभाषा म्हणून समृद्ध करण्याच्या प्रकल्पाचा एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळानं मराठी विश्वकोश तयार करायचं ठरवलं. 1962 या महत्वाकांक्षी प्रकल्पाची सुरुवात तर्कतीर्थांच्या नेतृत्वाखाली झाली. जवळजवळ 30 वर्षांहून अधिक काळ प्रधान संपादक म्हणून काम करतानाच तर्कतीर्थांनी विश्वकोशासाठी जवळजवळ 160 नोंदी लिहिल्या. त्यांनी ह्या ज्या नोंदी लिहिल्या त्यामध्ये वेदांपासून वेब पर्यंत आणि अब्राकाडब्रापासून आदिशक्तीपर्यंत वेगवेगळ्या विषयांवरती लिखाण केलेलं आहे. या सगळ्या नोंदींवरून सुद्धा एक नजर जर फिरवली तर त्यांच्या प्रज्ञेच्या अनिर्बंध संचाराची कल्पना येते. एखाद्या विषयावरची सर्वंकष आणि आशयघन अशी नोंद मोजक्या आणि नेमक्या शब्दात अचूक कशी लिहावी याचा वस्तुपाठ म्हणजे या नोंदी. विश्वकोशातल्या लेखनाच्या निमित्तानं त्यांनी अनेक नवे पारिभाषिक शब्द मराठीला दिले. मराठी ज्ञानभाषा म्हणून समृद्ध व्हावी हा विश्वकोश निर्मितीच्या मागचा एक प्रधान उद्देश असावा असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे आणि त्यादृष्टीनं त्यांनी स्वतःही खूप प्रयत्न केले. आणखी एका आगळ्यावेगळ्या कोशाच्या निर्मितीचं श्रेय तर्कतीर्थांकडे जातं, तो म्हणजे धर्मकोश. प्राज्ञपाठशाळा मंडळात केवलानंद सरस्वतींनी जवळजवळ 100 वर्षांपूर्वी या कोशाची पायाभरणी केल्यानंतर तर्कतीर्थांनी त्याच्या प्रधान संपादकपदाची धुरा सांभाळली आणि या कोशाचे 25 खंड संपादित करून प्रकाशित केले. आतापर्यंत

0: कोशाचं अर्धाधिक काम संपलंय आणि तो अजूनही चालूच आहे. या कोशासाठी सुमारे 250 ग्रंथातून धर्मविषयक वचनांचा संग्रह करून त्या वचनांची कालक्रमानुसार मांडणी करण्यात येते. हिंदू धर्मामध्ये देशकाल परिस्थितीनुसार परिवर्तन झालं आहे या विचारावरती आधारित या कोशाची संकल्पना असून या कोशाच्या निमित्तानं भारताच्या संदर्भात धर्म या शब्दाची व्याप्ती विशाल असून त्यामध्ये राजनीती कायदा यासारख्या विषयांचाही समावेश होतो हे तर्कतीर्थांनी पहिल्यांदाच दाखवून दिलंय. त्यांच्या जीवन कार्यातल्या काही प्रमुख घटनांचा घेतलेला हा संक्षिप्त आढावा आहे. एक तत्वचिंतक, व्यासंगी विद्वान, ज्ञानयोगी आणि धर्मसुधारणेच्या माध्यमातून सामाजिक सुधारणा घडवून आणणारे प्रबोधनाचे पायिक कर्मयोगी ही त्यांची आपल्याला आतापर्यंत झालेली ओळख खरं तर अपुरी आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आणखीन खोलवर जाऊन वेध घेतला तर त्यांचे अनेक वेगवेगळे पैलू हाती लागतात. एक विद्वान त्यांना आधुनिक सनातनी म्हणतात. परंपरा आणि परिवर्तन, जडवाद आणि आत्मवाद, श्रद्धा आणि चिकित्सा, शास्त्र कर्कशता आणि काव्य कोमलता अशी अनेक द्वंद्व असे अनेक विरोधाभास त्यांच्या ठाई नांदत होते. नवमानवतावाद हे त्यांच्या जीवित कार्याचं अधिष्ठान होतं. असं एक लोकोत्तर व्यक्तिमत्व महाराष्ट्रात होऊन गेलं हे महाराष्ट्राचं खरोखर भाग्य आहे.
1: श्रोतेहो, आताच आपण स्मरण तर्कतीर्थांचे डॉ सरोजा भाटे यांचं भाषण ऐकलत. आता आपण यानंतर ऋग्वेदातील शांती मंत्र ऐकणार आहोत. स्वर आहे वेदमूर्ती श्रीकांत गोरे आणि सहकारी यांचा.

श्रोतेहो, आताच आपण ऋग्वेदातील शांती मंत्र ऐकलात. स्वर होता वेदमूर्ती श्रीकांत गोरे आणि सहकारी यांचा. याचबरोबर श्रोतेहो, संस्कृतवाणी हा कार्यक्रम आम्ही इथंच समाप्त करत आहोत. पुन्हा आपली भेट आपल्या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य होतं वंशिका पोवार यांचं. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या निलिमा पटवर्धन. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: 7 वाजता आहेत प्रादेशिक बातम्या.
1: रीमा, सोलर पॅनल बसवून घे, सोलर पॅनल बसवून घे ना. कधीपासून सगळे मित्र मैत्रिणी मला सांगत होते, पण मी ऐकलं जेव्हा पंतप्रधानांनी सांगितलं.
2: भारत सरकार का लक्ष्य सोलर पॉवर से बिजली बिल झिरो करने का भी है.
1: मी पंतप्रधानांच्या सांगण्यावरून सोलर पॅनल बसवले आणि माझं वीज बिल शून्य आलं. तुम्हीही बसवून घ्या.
3: पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. pmsuryaghar.gov.in वर.

आकाशवाणी मुंबई उमा रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू. न्यायालय आणि संविधानाच्या अधीन राहून निर्णय घेण्याची राज्य सरकारची भूमिका. मुंबईत सीएनजीच्या दरात 2 रुपये तर पीएनजीच्या दरात 50 पैसे वाढ. कापसावरील आयात शुल्क आणखी 5 महिन्यांसाठी माफ. पुण्यातल्या विषारी दारू प्रकरणातल्या मृतांचा आकडा 21 वर. पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातल्या 22 जणांचं निलंबन. आणि ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासह सर्व प्रकारच्या मोहिमांसाठी सशस्त्र दल सज्ज असल्याचं लष्कर प्रमुखांचं प्रतिपादन. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे यांनी आजपासून अंतर्वालीत पुन्हा बेमुदत उपोषण सुरू केलंय. मराठा कुणबी मंत्रालय सुरू करा. सातारा संस्थांचा जीआर काढा. गॅझेटियरनुसार अर्ज करणाऱ्याला प्रमाणपत्र

0: द्या, जात वैधता प्रमाणपत्र द्या आदी मागण्या त्यांनी केल्या आहेत. नाही दिली तर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी असा आदेश काढावा अशी मागणी मनोज जरांग यांनी केली. राज्य सरकारमधले मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह शिष्टमंडळानं काल आणि आज जरांगे यांची भेट घेतली. त्यांनी एक मसुदा सादर करून आवश्यक सूचना करण्याची विनंती जरांगे यांना केली. त्यावर अधिकृत शासन आदेश जारी होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका जरांगे यांनी घेतली. मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकारची भूमिका सकारात्मक आणि पारदर्शक आहे. न्यायालयीन निर्णय आणि संविधान याच्या चौकटीत राहूनच सर्व निर्णय घेतले जातील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात वार्ताहरांशी बोलताना सांगितलं.
1: एका समाजाचं काढून दुसऱ्या समाजाला द्यायचं अशा प्रकारचं या सरकारने कधीही केलं नाही, आम्ही करणार नाही. ओबीसी समाजालाही घाबरण्याची आवश्यकता नाही. आम्ही मराठा समाजाचंही त्या ठिकाणी समाधान करू, त्याकरताही सगळे निर्णय आम्ही घेऊ, पण त्यावेळी ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय आम्ही होऊ देणार.
0: दरम्यान मनोज जरांगे यांचं आंदोलन सुरूच राहणार असेल आणि त्यातून ओबीसी समाजाच्या हक्काच्या आरक्षणावर गदा येणार असेल तर उद्यापासून संपूर्ण राज्यातल्या ओबीसी बांधवांच्या वतीने आक्रमक आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दिला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते प्राजक्त तनपुरे यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला. मुंबईत भाजपाच्या प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत तनपुरे यांच्यासह त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश पार पडला. महायुती सरकारसोबत आल्यामुळे राहुरी मतदारसंघातली प्रलंबित प्रश्न सुटतील आणि विकासाला अधिक गती मिळेल असं तनपुरे पक्षप्रवेशानंतर म्हणाले. तनपुरे यांचा भाजपा प्रवेश धक्कादायक असला तरी त्यांनी आपल्या मतदारसंघाची परिस्थिती लक्षात ठेवून हा निर्णय घेतला असावा अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी दिली आहे. राज्यातल्या आगामी विधान परिषद निवडणुकीअंतर्गत कोकण विधान परिषद मतदारसंघासाठी शेतकरी कामगार पक्षानं पनवेल महानगरपालिकेतले विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यवतमाळमधून काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस साहेबराव कांबळे यांनी आज अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महानगर गॅसनं वाहनांसाठी वापरल्या जाणारा सीएनजी आणि पाईपद्वारे पुरवल्या जाणाऱ्या घरगुती वापराच्या पीएनजीच्या दरात वाढ केली आहे. सीएनजी प्रति किलो 2 रुपयांनी महाग झाल्यानं 1 किलो सीएनजीसाठी आता 86 रुपये मोजावे लागतील. पीएनजीच्या दरात प्रति युनिट 50 पैशांनी वाढ केल्यानं त्याचा प्रति युनिट दर 52 रुपयांवर पोहोचला आहे. 11वी प्रवेशासाठी 10वीचे मूळ गुणपत्रक आणि शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्याची सक्ती राज्य सरकारनं तात्पुरती शिथिल केली आहे. अजूनपर्यंत ही कागदपत्रं न मिळालेल्या विद्यार्थ्यांना ही कागदपत्रं मिळाल्यावर लगेचच जमा करण्याचं हमीपत्र द्यावं लागेल. निर्धारित कालावधीत ही कागदपत्र सादर न करणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द होऊ शकतो असंही सरकारनं कळवलं आहे. देशात होणाऱ्या कापसाच्या आयातीवरचं सर्व प्रकारचं आयात शुल्क पुढच्या 5 महिन्यांसाठी माफ केल्याचं सरकारनं जाहीर केलं आहे. हा नियम 1 जून 2026 पासून 30 ऑक्टोबर 2026 पर्यंत लागू असेल असं अर्थमंत्रालयानं काढलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे. देशातल्या वस्त्रोद्योगाला विशेषतः MSME क्षेत्राला पुरेसा कच्चा माल रास्त दरात उपलब्ध व्हावा यासाठी हे पाऊल उचलल्याचं अर्थमंत्रालयानं म्हटलं आहे. CUET UG 2026 परीक्षा तांत्रिक अडचणींमुळे काही केंद्रांवर उशिरा सुरू झाली. NTA अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेने ही माहिती दिली आहे. परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांचं नुकसान होऊ नये यासाठी त्यांना पुरेसा वाढीव वेळ दिला गेला होता. सकाळच्या सत्राला उशीर झाल्यामुळे परीक्षेचं दुपारचं सत्र देखील उशिराने सुरू करण्यात आलं असं संस्थेनं कळवलं आहे. उमेदवारांना झालेल्या त्रासाबद्दल राष्ट्रीय चाचणी संस्थेनं खेद व्यक्त केला आहे. गायीला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करण्याचा किंवा देशभरात गोहत्येवर बंदी घालण्याचा कोणताही प्रस्ताव सध्या केंद्र सरकारच्या विचाराधीन नाही असं केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल आज म्हणाले. एका खासगी वृत्तसंस्थेने घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. देशभरातल्या विविध गटांकडून अशा मागण्या सातत्यानं येत असतात. गोहत्येसंबंधीचे कायदे प्रत्येक राज्यात वेगवेगळे आहेत आणि अनेकदा स्थानिक परिस्थिती आणि बाबींचा विचार करून त्याबाबत निर्णय घेतले जातात असं मेघवाल यांनी स्पष्ट केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत.

पुणे विषारी दारू प्रकरणातल्या मृतांचा आकडा 21 पोचला असून या प्रकरणात 10 जणांना अटक करण्यात आली आहे. मृतांमध्ये पुण्यातले 7, पिंपरी चिंचवड आणि उरळी कांचनमधल्या 14 जणांचा समावेश आहे. कर्तव्यात ढिसाळपणा केल्याच्या आरोपावरून पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 22 जणांचं निलंबन करण्यात आलं आहे. यात 9 पोलीस कर्मचारी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 13 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या प्रकरणात आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली असून तपास CIDकडे सोपवण्यात आला आहे. दारू विक्रेत्यांना रसायन पुरवठा करणाऱ्या भिवंडी इथल्या एका कंपनीच्या गोदामातून सुमारे 6,000 किलो मिथेनॉल जप्त करण्यात आलं आहे. राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनानं आज ही कारवाई केली. रेक्स इंटरनॅशनल असं या कंपनीचं नाव आहे. कंपनीकडे मिथेनॉलसारख्या धोकादायक पदार्थाची खरेदी, साठवणूक किंवा वितरणाचा तपशील देणारी एकही व्यवहाराची नोंद किंवा खातेवही नव्हती, त्यामुळे ही कारवाई करण्यात आली. पाकिस्तानच्या ISI आणि मुंबईच्या अंडरवर्ल्डशी संबंधित 9 जणांना दिल्ली पोलिसांच्या एका विशेष पथकानं आज अटक केली आहे. देशविघातक कृत्यांमध्ये सामील असल्याच्या आरोपावरून ही कारवाई

कंपनीकडे मिथेनॉलसारख्या धोकादायक पदार्थाची खरेदी साठवणूक किंवा वितरणाचा तपशील देणारी एकही व्यवहाराची नोंद किंवा खातेवही नव्हती, त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. पाकिस्तानच्या आयएसआय आणि मुंबईच्या अंडरवर्ल्डशी संबंधित 9 जणांना दिल्ली पोलिसांच्या एका विशेष पथकानं आज अटक केली आहे. देशविघातक कृत्यांमध्ये सामील असल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली आहे. देशभरात टाकलेल्या छाप्यांमधून सुरक्षा दलांनी शस्त्रास्त्रांचा मोठा साठा हस्तगत केला आहे. ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासह देशाचं सशस्त्र दल कोणत्याही लष्करी मोहिमेसाठी तयार असल्याचं देशाचे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी म्हटलं आहे. ते आज पुण्यात खडकवासला इथं राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या 150 तुकडीच्या दीक्षांत संचलनाला संबोधित करताना बोलत होते. ऑपरेशन सिंदूरमधून सशस्त्र दलामधील परस्पर समन्वयाचं महत्व अधोरेखित झालं असं ते म्हणाले. या तुकडीतून 18 महिला आणि 12 मित्र देशातल्या 24 कॅडेट्ससह एकूण 353 कॅडेट्स उत्तीर्ण झाले आहेत. पदवी प्राप्त केलेल्या कॅडेट्सनी वेगानं बदलत असलेल्या संरक्षण विषयक परिस्थितीत सातत्यानं शिकत राहणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. हे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलेल्या महिला कॅडेट्सच्या कामगिरीचंही त्यांनी कौतुक केलं. शौर्य, जिद्द आणि लष्करी उत्कृष्टता या गुणांना लिंगभेद नसतो असं ते म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमातून उद्या सकाळी 11 वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 134वा भाग असणार आहे. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर, आकाशवाणीच्या संकेतस्थळावर तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवरून प्रसारित केला जाणार आहे. या संबोधनाचा मराठी अनुवाद रात्री 8 वाजता आकाशवाणीवरून प्रसारित होईल. नौदलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख म्हणून व्हाईस ॲडमिरल संजय वात्सायन यांनी आज पदभार स्वीकारला. पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी मुंबई इथल्या नौदल गोदीतल्या गौरव स्तंभावर शहीद सैनिकांना आदरांजली अर्पण केली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मराठा आरक्षण आंदोलन करते मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू. न्यायालय आणि संविधानाच्या अधीन राहून निर्णय घेण्याची राज्य सरकारची भूमिका. मुंबईत CNG दरात 2 रुपये तर PNG दरात 50 पैसे वाढ. कापसावरील आयात शुल्क आणखी 5 महिन्यांसाठी माफ. पुण्यातल्या विषारी दारू प्रकरणातल्या मृतांचा आकडा 21 पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातल्या 22 जणांचं निलंबन. आणि ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासह सर्व प्रकारच्या मोहिमांसाठी सशस्त्र दल सज्ज असल्याचं लष्कर प्रमुखांचं प्रतिपादन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, देशात 2020 सालापासून नवं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू झालं आहे. 21व्या शतकातल्या गरजांनुसार देशाच्या शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल करण्यासाठी तयार केलेलं हे एक सर्वसमावेशक धोरण आहे. राज्यात या नव्या शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने काल एक राज्यस्तरीय टास्क फोर्स स्थापन केला. या टास्क फोर्सच्या निमित्तानं राज्य सरकारच्या शिक्षण धोरणाच्या उद्दिष्टांचा आढावा आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये घेणार.

0: आहोत. या संदर्भात राज्य सरकारने गठीत केलेल्या टास्क फोर्सचे सदस्य निवृत्त प्राचार्य डॉक्टर अनिल राव यांच्याशी केलेली बातचीत आपण ऐकूया.
1: टास्क फोर्सच्या स्थापनेमागील उद्दिष्ट नेमकं काय आहे?
2: टास्क फोर्स हा आता खरं म्हणजे दुसऱ्या फेज मधलं स्थापन आहे. 2022 डिसेंबरमध्ये राज्यामध्ये नवीन शैक्षणिक धोरणाअंतर्गत उच्च शिक्षण व्यवस्था निर्माण करण्याकरता एक स्वतंत्र सुकाणू समिती तयार करण्यात आली होती. त्या समितीने 3 वर्ष काम केलं आणि जून 2025 त्या समितीचा कार्यकाळ संपला. तो संपल्यानंतर वर्षभर सर्व विद्यापीठांमधून महाविद्यालयातून त्या सुकाणू समितीने दिलेल्या क्रेडिट फ्रेमवर्कनुसार काम सुरू झालं. आता पुढलं फॉलोअप करता म्हणून हा टास्क फोर्स तयार केलेला आहे. टास्क फोर्स जो तयार केलेला आहे त्याला एकंदर 12-13 वेगवेगळे कामं दिलेली आहेत, त्याची कार्यकक्षा असं आपण म्हणूया. आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये सर्व विद्यापीठात आणि ऑटोनॉमस कॉलेजेसमध्ये जे एनईपी सुरू झालेलं आहे, नवीन शैक्षणिक धोरणानुसार पदवी पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू झाले आहेत, त्याच्या पुढल्या टप्प्यामध्ये येणारे जे सगळे प्रश्न आहेत, समस्या आहेत, नवीन इश्यूज आहेत, त्यावर हा टास्क फोर्स काही उपाययोजना देईल, मार्गदर्शन करेल, अशी याची प्रामुख्याने भूमिका असेल.
1: आता तुम्ही म्हणालात की वेगवेगळी कामं ही समिती करणार आहे, तर नेमकं कोणकोणत्या विषयांवर धोरणात्मक मार्गदर्शन ही समिती करेल?
2: आता याच्यामध्ये जो GR आलेला आहे, ज्यानुसार हे टास्क फोर्स तयार केलेलं आहे, त्यामध्ये प्रामुख्याने सर्व विद्यापीठ राज्यातली म्हणजे पब्लिक युनिव्हर्सिटीज आणि स्वायत्त महाविद्यालय यांना आधीच्या सुकाणू समितीने 3 वर्षाची पदवी आणि 4 वर्षाची पदवी असे 2 प्रकार आहेत, त्यासाठी म्हणून 6 व्हर्टिकल्समध्ये श्रेयांकांचा एक आराखडा, ज्याला आम्ही क्रेडिट फ्रेमवर्क म्हणतो, ते तयार करून दिलेला आहे. आणि प्रत्येक व्हर्टिकलसाठी एकंदर किती श्रेयांक किमान असायला पाहिजे, कमाल असायला पाहिजे, असं सगळं दिलंय. तर ते बरोबर होतंय किंवा नाही याचा आढावा घ्यावा लागणार आहे. त्याबरोबरीनं आता पहिल्यांदाच नवीन शैक्षणिक धोरणात पदवी 4th वर्ष देखील सुरू होणार आहे. या 4th वर्षाकरताच्या क्षमता काय, त्याच्या पात्रतेचे नियम काय, त्याचं शुल्क काय, त्याच्यामध्ये प्रत्यक्ष अनुभव घेण्याकरता, संशोधन करण्याकरता, ऑन जॉब ट्रेनिंग करता काय निकष असावेत, 4 वर्षाची पदवी झाल्यावर विशिष्ट त्याला गुण मिळाले विद्यार्थ्याला की तो डायरेक्ट PhD करू शकणार आहे, त्याची काय नियमावली असावी, संपूर्ण राज्यात सर्व विद्यापीठांचं कॉमन किंवा युनिफॉर्म अकॅडमिक कॅलेंडर कसं असावं, नवीन शैक्षणिक धोरणामध्ये भारतीय ज्ञान परंपरा हा एक महत्वाचा भाग आहे, त्याबद्दल निश्चित अशी मार्गदर्शक तत्व सर्व विद्यापीठांना आणि कॉलेजेसला द्यावी लागतील, अशी वेगवेगळी एकंदर 12 उद्दिष्ट दिलेली आहेत की ज्यावर मार्गदर्शक असे काही नियम बनवणं, तत्व बनवणं, हे सगळं या टास्क फोर्स कडून अपेक्षित आहे.
1: सर, तुम्ही आता म्हणालात की विद्यार्थ्यांचं हे 4th वर्ष जेव्हा 4 वर्षांची पदवी गेल्यानंतरच असणार आहे, तर ही पदवी घेणारे विद्यार्थी आहेत ते आता बाहेर पडतील पदवी घेऊन, तर त्यांच्यासाठी पुढचं शैक्षणिक टप्पा कसा असेल? म्हणजे अनेक जण प्राधान्य देतात उच्च शिक्षणाला, परदेशात जाऊन वगैरे, तर राज्यातच दर्जेदार उच्च शिक्षण मिळावं यासाठी शासन कोणकोणते प्रयत्न करत आहे?
2: हा, याचे 2 भाग आहेत. आतापर्यंत 10+2+3 10+2+3 हा जो फॉर्म्युला गेली 20-25 वर्ष राज्यात आणि देशभरात चालला, त्याचं आता नवीन शैक्षणिक धोरणामध्ये वेगवेगळे टप्पे केले आणि त्या टप्प्यांना प्रत्येक स्तराला एक नंबर दिलेला आहे. उदाहरणार्थ 12वी पास होणाऱ्या मुलांकरता लेव्हल जी दिलेली आहे ती 4.0 असं म्हटलंय. मग फर्स्ट इयरच्या मुलांकरता 4.5, सेकंड इयर करता 5, थर्ड इयर करता 5.5, या पद्धतीनं ते पुढे सरकत जातात. आता नवीन शैक्षणिक धोरणामध्ये पहिल्यांदाच विद्यार्थ्यांना ऑप्शन असणार आहे आंतरराष्ट्रीय पद्धतीनुसार 4 वर्षाची पदवी त्यांना घेता येऊ शकणार आहे. आतापर्यंत गेली 25 वर्ष आपल्याकडे 12वी नंतर 3 वर्ष केले की त्याला BA BSc बीकॉम मिळायची. आता त्याला 12वी नंतर 3 वर्षाने ही डिग्री मिळू शकेल, पण 4th वर्ष त्याने केलं तर त्याला ऑनर्सची डिग्री मिळेल. आणि या ऑनर्सच्या डिग्रीमध्ये देखील 2 भाग आहेत. एक ऑनर्स आहे आणि ऑनर्स विथ रिसर्च आहे. चांगली गोष्ट अशी आहे की ऑनर्स विथ रिसर्च के

0: किमान काही गुण प्राप्त करून 4 वर्षात जर विद्यार्थ्याने पूर्ण केलं तर त्याला डायरेक्ट PhD करायला, संशोधन करायला संधी मिळणार आहे. हे नवीन आहे आणि आंतरराष्ट्रीय जे मानांकन आहेत, पद्धती आहे, त्याचा इथे उल्लेख होणार आहे. आता याचा उपयोग महाराष्ट्रातले विद्यार्थी महाराष्ट्रामध्येच पदव्युत्तर अभ्यासक्रम करतील, संशोधन करतील, कौशल्यावर आधारित काही श्रेयांक मिळवतील, क्रेडिट मिळवतील, आणि म्हणून मूळ अभ्यासाबरोबरीने कौशल्य ही पण त्यांना मिळतील आणि हे सगळं राज्यातच त्यांना मिळू शकेल. आणि चांगली गोष्ट अशी आहे की एका विद्यार्थ्याला तो ज्या महाविद्यालयात प्रवेश घेतो तिथे 60% क्रेडिट त्याला तिथे घ्यायचे, बाकी 40% क्रेडिट तो अन्य कुठूनही घेऊ शकतो, ऑनलाईन पद्धतीने पण घेऊ शकतो. आणि महाराष्ट्रामध्ये राज्य शासनाच्या वतीने अशी एक व्यवस्था तयार करण्यात येते की ज्यामुळे महाज्ञानदीप नावाचं ऑनलाईन पोर्टल असणार आहे आणि त्यामधून या सगळ्या गोष्टी सुरू होणार आहे. महाराष्ट्रात भरपूर सारे असे इनिशिएटिव्ह गेल्या 2-3 वर्षामध्ये सुरू झालेले आहेत. मला खात्री आहे की महाराष्ट्र संपूर्ण देशात याबाबत अग्रेसर राज्य आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना अन्य ठिकाणी कुठे जाण्याची गरज पडणार नाही.
1: तर याच प्रश्नाच्या अनुषंगाने असं विचारते मी की विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करताना केवळ पाठांतरावर भर न देता त्यांच्या एकूण प्रगतीचा समावेश असणारा एक होलिस्टिक प्रोग्रेस कार्ड तयार केलं जाणार आहे नवीन शिक्षण धोरणांतर्गत, तर त्याविषयी काय माहिती द्याल?
0: नवीन शैक्षणिक धोरणाचे जे काही महत्वाचे शिफारसी आहेत त्यातलं सगळ्यात महत्वाची शिफारस म्हणजे विद्यार्थ्यांचं मूल्यमापन. आतापर्यंत जी काही मूल्यमापनाची पद्धत सर्व ठिकाणी वापरली गेली ती पाठांतरावर आधारित, तुम्ही म्हटलात ते बरोबर आहे, फक्त पाठांतरावर आधारित अशी होती. आता नवीन शैक्षणिक धोरणामध्ये पाठांतर हा विषय बाजूला पडलेला आहे आणि त्याचे जी काही वेगवेगळी त्याला कॉग्निटिव्ह स्किल्स म्हणतात त्या स्किल्स मध्ये नुसतं पाठांतर नव्हे तर त्याचं ऍप्लिकेशन आहे, त्याची विश्लेषण क्षमता आहे, त्याची उपयोजन क्षमता आहे, त्याचं नवनिर्मितीची क्षमता आहे, या दृष्टिकोनातून त्याची परीक्षा घेतली जाणं अपेक्षित आहे. याला फलनिष्पत्ती आधारित मूल्यमापन असं म्हटलेलं आहे. म्हणजे त्याला जे वर्गात शिकवलं गेलेलं आहे, त्याने जे प्रॅक्टिकल केलंय, त्याने हँड्स ऑन केलेलं आहे, कौशल्य घेतली आहे, त्यामधून त्याला कुठल्या प्रकारानं आणि कुठल्या स्तरावरची कौशल्य मिळायला पाहिजे हे राष्ट्रीय स्तरावर आता ठरलेलं आहे, ते प्रमाणीकरण केलेलं आहे. मग पहिलं वर्ष त्याचं पूर्ण झालं की त्याला कुठली लर्निंग आउटकम लेवल असायला पाहिजे प्रत्येक विषयाची हे विद्यापीठांनी ठरवायचं आणि त्याने शिक्षण जे घेतलं, पेडागॉजी जी पूर्ण केली, वर्गात जे शिकला, त्यामधून त्याला ते फलनिष्पत्ती किंवा लर्निंग आउटकम मिळालं का या पद्धतीनं आता त्याची तपासणी घ्यायची. आणि एक टप्पा तर पुढे नाविन्यपूर्ण असा आहे की एखादा युवक असा असू शकतो की तो औपचारिक शिक्षण पद्धतीत आलेला नाही परंतु तो त्याच्या व्यवसायामध्ये अनुभवामध्ये अनेक गोष्टी शिकला आहे, तर त्या ज्या तो शिकलेला आहे औपचारिक नव्हे अनौपचारिक पद्धतीने त्याचं पण मूल्यमापन करून त्याला तेवढे क्रेडिट मिळण्याची सोय या धोरणामध्ये रेकॉग्निशन ऑफ प्रायर लर्निंग असं म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे फलनिष्पत्ती आधारित मूल्यमापन हा पूर्णत 180 डिग्रीज मधला बदल आहे आणि यासाठी या टास्क फोर्सला येत्या 1-2 वर्षात शिक्षकांची मानसिकता बदलावी लागेल, त्यांना कौशल्य द्यावी लागतील, त्यांना नवीन परीक्षा पद्धतीने कशी चालवायची, प्रश्न कोणते विचारायचे की ज्याच्यातून आउटकम तपासलं जाईल याचं प्रशिक्षण द्यावं लागेल. महाराष्ट्रामध्ये MSFDA महाराष्ट्र स्टेट फॅकल्टी डेव्हलपमेंट अथॉरिटी असं नाव आहे या संस्थेचं, शासनाची संस्था पुण्यात आहे. या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सर्व प्राध्यापकांना आता लर्निंग आउटकम बेस्ड असेसमेंट कसं करायचं याचं प्रशिक्षण द्यावं लागणार आहे आणि याचं पूर्ण नियोजन या कार्यबल गटाच्या वतीनं लवकरच 2 महिन्यात तयार केलं जाईल आणि राज्य शासनाच्या मदतीने, विद्यापीठांच्या मदतीने राज्यातल्या सर्व शिक्षकांचं प्रशिक्षण आपण करणार आहोत, जेणेकरून नवीन शैक्षणिक धोरणाला अपेक्षित असलेल्या गोष्टी येत्या 2-3 वर्षामध्ये आपल्याला प्रत्यक्ष महाराष्ट्रात अस्तित्वात आलेल्या दिसतील आणि कदाचित या अर्थानं महाराष्ट्र हे पहिलं

0: राज्य देशभरात होऊ शकेल अशा प्रकारानं प्रयत्न करणार.
1: व्यावसायिक शिक्षणासह उच्च शिक्षणातील GER म्हणजेच एकूण नोंदणी गुणोत्तर 2035 पर्यंत 50% वाढवणं हे देखील या नवीन शिक्षण धोरणातलं एक प्रमुख उद्दिष्ट आहे. तर हा GER म्हणजे नेमकं काय आहे ते आमच्या श्रोत्यांना सांगाल का, आणि हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी काय केलं जाणार आहे त्याचीही माहिती द्या.
0: असं म्हणतात आंतरराष्ट्रीय स्तरावर समाजशास्त्रांचा अभ्यास असं सांगतो की कोणताही देश दीर्घकाळात विकसित व्हायचा असेल तर त्यातला जो युवा वर्ग आहे उच्च शिक्षण घेणारा त्यांचं प्रमाण 50% पलीकडे पाहिजे, त्यापेक्षा जास्त पाहिजे. यालाच थोडक्यात GER म्हणतात, म्हणजे ग्रॉस एनरोलमेंट रेशो, त्याला सकल प्रवेश गुणोत्तर असं आपण म्हणूया. ग्रॉस एनरोलमेंट रेशो अर्थ असा आहे टेक्निकली की 17 ते 23 वयोगटातली जी लोकसंख्या आहे राज्यातली त्या लोकसंख्येपैकी 50% युवक युवती उच्च शिक्षणामध्ये असायला पाहिजे, आणि ते जर असतील तर अर्थातच त्यांचं उच्च शिक्षण झाल्यामुळे त्यांच्या क्षमता कौशल्य वाढेल आणि पर्यायाने राज्याचा आणि देशाचा विकास होईल. सध्या महाराष्ट्राची ही जी ग्रॉस एनरोलमेंट रेशो टक्केवारी आहे ही सध्या 35-35% जवळपास आहे, आणि 2035 पर्यंत म्हणजे येत्या 10 वर्षात ते 50% करणं अपेक्षित आहे. पूर्ण देशाच्या स्तरावर आपण विचार केला तर ग्रॉस एनरोलमेंट रेशो इतक्या प्रमाणात असणं हे राज्य पहिल्या 5 राज्यांमध्ये पूर्ण देशभरात आहे, आणि संपूर्ण देशाकरताचं उद्दिष्ट 2035 पर्यंत 50% ठेवलंय. एक त्यामध्ये ऍडिशनल भाग जरूर सांगितला पाहिजे की निव्वळ ती मुलं उच्च शिक्षणात येऊन चालणार नाही, तर मिनिंगफुल GER अशी नवीन संकल्पना आता कार्यबल गट आम्ही ती रुजवणार आहोत. म्हणजे नुसते शिकलेत असं नाही तर त्याला काही अर्थ असला पाहिजे, म्हणजे क्षमता असल्या पाहिजे, आणि त्या दृष्टिकोनातून भरपूर सारे नवनवीन प्रयोग येत्या वर्षभरात कार्यबल गटाच्या वतीने होणार आहेत.
1: सर, आपण आकाशवाणीशी संवाद साधलात आणि या विषयावर आपल्या श्रोत्यांना माहिती दिली त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: श्रोते हो, विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर, सर्जनशील आणि जागतिक पातळीवर स्पर्धा करण्यासाठी सक्षम बनवण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाला राज्यातल्या या दुसऱ्या टप्प्यावरच्या समितीच्या माध्यमातून कशी गती मिळेल हे आपण डॉक्टर अनिल राव यांच्याकडून आता ऐकलं.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण 229 अंश किलोमीटर अर्थात 1305 किलोहर्ट्सवर, तसंच एफ एम बँड 102 मेगाहर्ट्सवर. 7:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत आमचा शेतकरी बंधू आणि भगिनींसाठीचा कार्यक्रम शेतशिवार. तत्पूर्वी
1: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंतीनिमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
2: शेतकरी बंधूंनो नमस्कार. सध्या जागतिक हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर एल निनोची हवामानाशी संबंधित घटना चर्चेमध्ये येत आहे. याचा परिणाम प्रामुख्याने पावसाच्या अनियमिततेवर होत असून कमी पाऊस, पावसातील खंड तसेच उशिराने मान्सून सुरू होणे अशी परिस्थिती निर्माण होऊ शकतात. याचा परिणाम आपल्या कोरडवाहू शेतीवर पण जाणवतो. तर शेतकरी बंधूंनो, अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीसोबत आधुनिक पद्धतीने शेतीचे नियोजन करणे आवश्यक आहे. कमी पाण्यावर येणारी आणि कमी कालावधीत तयार होणारी पिके निवडणे, आंतरपीक पद्धतीचा अवलंब करणे, उपलब्ध ओलाव्याचे संवर्धन करणे ही काळाची गरज बनली आहे. तर शेतकरी बंधूंनो, याच पार्श्वभूमीवर आजच्या कार्यक्रमामध्ये आपण एल निनोच्या पार्श्वभूमीवर कोरडवाहू शेतीचे नियोजन याविषयीची माहिती घेणार आहोत. त्यासाठी स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेला आहे डॉक्टर आनंद गोरे, मुख्य शास्त्रज्ञ अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू शेती संशोधन

0: प्रकल्प वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी आणि सरांकडनं याविषयी आपण अधिक माहिती घेऊयात. नमस्कार सर.
1: नमस्कार सर्व शेतकरी बंधू भगिनींना नमस्कार.
0: सर, सुरुवातीला आमच्या समस्त शेतकरी बांधवांना एल निनोच्या पार्श्वभूमीवर त्याची अंदाज आणि शेती क्षेत्रावर काय काय परिणाम होऊ शकतात याविषयी आपण काय सांगाल?
1: अगदी बरोबर आहे, आपण म्हणाल आता सांगितलं की एल निनो हा विषय सध्या मोठ्या चर्चेमध्ये आहे. परंतु शेतकरी बंधू भगिनींनी एक लक्षात घेतलं पाहिजे की एल निनोमुळे किंवा याच्या चर्चेमुळे आपण त्या ठिकाणी घाबरून जायचं नाहीये. कारण की एल निनो हा पृथ्वीवरील जे हवामान आहे त्यावर प्रभाव टाकणारा एक महत्वाचा असा नैसर्गिक हवामानाचा प्रकार आहे. आपण जर साध्या भाषेत सांगायचं झालं तर विषुववृत्ताजवळ मध्य व पूर्व प्रशांत महासागरातील समुद्राच्या पाण्याचे जे तापमान आहे ते नेहमीपेक्षा या परिस्थितीमध्ये जास्त वाढते.
0: अच्छा.
1: आणि ह्या ज्या तापमान वाढण्याचा जो प्रकार आहे किंवा जी स्थिती आहे त्याला आपण एल निनो असे म्हणतो.
0: अच्छा.
1: आता सामान्य परिस्थितीमध्ये काय होते की आपला जो प्रशांत महासागर आहे त्यातून पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारे जे उष्ण पाणी आहे ते आशिया आणि ऑस्ट्रेलियाच्या भागाकडे त्याला ढकलतात.
0: अच्छा.
1: परंतु एल निनोच्या काळामध्ये काय होतं की हे वारे जे आहेत ते कमजोर होतात.
0: अच्छा.
1: किंवा त्याच्या दिशेमध्ये थोडा बदल होतो, त्यामुळे उष्ण पाणी पूर्व प्रशांत महासागराकडे ते पसरत जाते आणि समुद्राच्या तापमानातील हा बदल जो आहे तो आपल्या वातावरणातला दाब असेल किंवा वारे किंवा ढगांची निर्मिती आणि पावसाचं जे वितरण आहे यावर परिणाम करतो.
0: अच्छा.
1: आणि त्यामुळेच आपण एल निनो हा फक्त समुद्रातील बदल नसून तो संपूर्ण जगाच्या हवामान व्यवस्था जी आहे त्यावर परिणाम करणारा असा घटक आहे.
0: अच्छा.
1: आता तुम्ही म्हणाल भारताच्या दृष्टीने एल निनो का महत्वाचा आहे, त्याचं कारण असं आहे की भारतातील शेती ही मोठ्या प्रमाणावर नैऋत्य मान्सूनवर अवलंबून आहे आणि जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये आपल्याला जो 80% पाऊस मिळतो त्यावर आपली खरीपातील मुख्य पिके आपण घेत असतो.
0: हो.
1: आणि भारताला मिळणाऱ्या वार्षिक पाऊस म्हणतो जून ते सप्टेंबर तो या मान्सून काळामध्ये जो पडत असतो तो आपल्यासाठी फार महत्वाचा आहे. आणि ज्यावेळा एल निनो सक्रिय होतो त्यावेळेला भारतीय मान्सून सहसा कमजोर होण्याची शक्यता वाढत असते.
0: अच्छा.
1: तो होतोच असा नाही परंतु तो शक्यता वाढते. यामुळे काय होतं तर पावसाचं प्रमाण कमी होण्याची शक्यता होऊ शकते किंवा पावसाचं वितरण हे कमी अधिक विस्कळीत होण्याची शक्यता असते किंवा सुरुवातीला जरी पाऊस व्यवस्थित झाला तरी त्यानंतर पावसाचे दीर्घकालीन किंवा लघुकालीन खंड येण्याची शक्यता असते किंवा पडण्याची शक्यता असते.
0: अच्छा.
1: परंतु त्याच वेळेला काही ठिकाणी हे खंड दीर्घ असू शकतात किंवा काही तुरळक ठिकाणी अतिवृष्टी सुद्धा होण्याची शक्यता असते.
0: अच्छा.
1: तर या सगळ्या परिस्थितीला आपण एल निनो अशी परिस्थिती म्हणून त्या ठिकाणी बोलत असतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की यामुळं अतितीव्र स्वरूपाचा एल निनो असू शकतो, जसं 1972 मध्ये 2014-15 मध्ये आपण मध्यम स्वरूपाचा एल निनो आणि कधी सौम्य प्रकारचा सुद्धा असू शकतो. परंतु आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की एल निनो हा जो हवामानाचा जो प्रकार आहे किंवा आपल्या हवामान व्यवस्थेवर परिणाम करणारा जो घटक आहे तो डोळ्यासमोर ठेवून मागचे अनुभव लक्षात घेऊन आपल्याला कृषी क्षेत्रामध्ये योग्य तंत्रज्ञानाचा अवलंब, योग्य गोष्टींवर भर देणे आणि सामूहिक स्वरूपामध्ये काही गोष्टी घडवून आणणे,
0: अच्छा,
1: या त्रिसूत्रीचा जर आपण वापर केला तर ही परिस्थिती आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं किंवा आपलं कमीत कमी शेती क्षेत्राचं नुकसान होईल अशा पद्धतीनं आपण ती गोष्ट हाताळू शकतो.
0: अच्छा. सर, आता एल निनोची पार्श्वभूमी काय आहे आणि शेती क्षेत्रावर त्याचा काय परिणाम होऊ शकतो हे तर तुम्ही सांगितलं, पण आता खरीप हंगाम आपल्या शेतकरी बांधवांसाठी खूप महत्वाचा असतो, मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला शेतीसाठी काय पूर्वतयारी करायला हवी?
1: नाही, अगदी बरोबर आहे की आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की एल निनो वर्ष असो किंवा नसो, आपत्कालीन परिस्थिती म्हणून आपण जेव्हा एल निनोकडे बघतो तेव्हा आपत्कालीन परिस्थिती असू द्या किंवा नसू द्या, परंतु शेती क्षेत्राचं एक असं नियोजन आपल्याला करणं अत्यंत गरजेची गोष्ट आहे. या नियोजनामध्ये गोष्टी सुरू होतात आपल्या नैसर्गिक साधनसामुग्रीचा दीर्घकालीन वापर अत्यंत चांगल्या पद्धतीनं कार्यक्षम पद्धतीनं करण्याच्या दृष्टीनं आपल्याला त्या ठिकाणी प्रयत्न करणं गरजेची गोष्ट आहे. आता ही गोष्ट कशी आहे की त्याच्यामध्ये आपल्याला मूलभूत जे नैसर्गिक आपले संसाधन आहेत जमीन आणि पाणी, जमीन आणि पाण्यामध्ये आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की या जमिनीचं संधारण त्या ठिकाणी त्याची सुपीकता वाढवण्याचे उपाय असतील किंवा ती मातीची धूप कमी होण्याचे उपाय असतील यावर भर दिला पाहिजे. पाण्याच्या दृष्टीनं आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की पावसाच्या पडणाऱ्या प्रत्येक जो थेंब आहे तो आपण त्या ठिकाणी ज्या ठिकाणी पडतो तिथंच मुरवला पाहिजे.
0: अच्छा.
1: या पाण्याचं संधारण त्या ठिकाणी केलं पाहिजे.

0: आणि हे करत असताना आपल्या जे पाणी जमिनीतल्या भूगर्भातील पाण्याची पातळी आहे ठराविक ठिकाणी ती वाढवण्याच्या दृष्टीनं आपण प्रयत्न केला पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या नियोजनामध्ये, यानंतर मग जमीन वाहवानुसार पीक आणि पीक पद्धतीची निवड आहे, त्याच्यानंतर योग्य वाणांचा अवलंब आहे, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन आहे, योग्य कीड व रोग व्यवस्थापन आहे. त्याच्यानंतर आपल्याला दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की जे शेती उत्पादन आपण घेणार आहोत त्याचं योग्य पद्धतीनं बाजारपेठ आणि विक्री व्यवस्थापन, जिथं गरज आहे अधिक भाव मिळवण्यासाठी मूल्यवर्धन किंवा प्रक्रिया उद्योग उभारून आपल्याला अधिक त्या ठिकाणी येऊन कशा पद्धतीनं अर्थार्जन वाढेल किंवा उत्पादनाचं रूपांतर उत्पन्नात कसं होईल याकडे लक्ष देणं फार महत्वाची गोष्ट आहे. मग ह्या सगळ्या बाबी नियोजनामध्ये येतात. मग त्याच्यासाठी तुम्हाला कुठलं बियाणं घ्यायचं आहे, आपल्याला निविष्ठा कोणत्या लागणार आहेत, मग रासायनिक खतं किती, जैविक किंवा सेंद्रिय खतं किती लागणार आहे, त्याच्यानंतर मग आपल्याकडे किती पैशाची व्यवस्था आहे ते आपल्याला ठराविक अंतरावर कशी करायची, आपल्याकडे यंत्र अवजारांची दुरुस्ती, फवारणी पंपांची दुरुस्ती, सिंचनाच्या दृष्टीनं आधुनिक सिंचन पद्धती आपण वेळेवर घेणे, शेततळ्यांची निगा देखभाल, संरक्षित सिंचनाकडे त्या दृष्टीनं बघणं, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. आणि याच्या बरोबरीनं आम्ही अजून एक गोष्ट शेतकरी बंधू भगिनींना सांगतो की केवळ तुम्ही पीक आणि पीक उत्पादनावर अवलंबून राहू नये, तर या पिकांसोबतच उद्यान विद्या पिकं, फळ पिकं, भाजीपाला पिकं, जिथं ओली तर खालचं क्षेत्र आहे, यासोबतच रेशीम उद्योग, यासोबत आपण दुसरं महत्वाचं गोष्ट म्हणजे शेतकरी बंधू भगिनींना सांगतो की तुम्ही दुग्ध व्यवसायाची जोड द्या, शेळीपालनाची जोड द्या. यामुळे काय होईल की शेती क्षेत्रावर आपल्याला केवळ पिकांवर अवलंबून न राहता हवामान बदलामध्ये एखाद्या वेळेला पिकांचे नुकसान झाले, मग ते विपरीत हवामानामुळे असेल, कीड व रोगांमुळे असेल किंवा बाजारभाव कोसळल्यामुळे असेल, अशा वेळेला आपल्याला शेतीपूरक व्यवसाय आहेत, शेळीपालन, दुग्ध व्यवसाय असेल, रेशीम उद्योग असेल, अळिंबी उत्पादन असेल, या माध्यमातून आपल्याला ती जोखीम कमी करता येते. यामध्ये आपल्या हाताला रोजगार मिळतो वर्षभर, दुसरी गोष्ट आपल्याला ठराविक अंतरावर त्या ठिकाणी अर्थार्जन होतं, आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या शेतीला उपउत्पादने त्या ठिकाणी मिळतात आणि आपल्या शेतीची सुपीकता वाढण्याला मदत होते.
1: अच्छा,
0: एकात्मिक शेती पद्धतीवर भर द्या म्हणजे शेती आणि शेतीपूरक व्यवसाय.
1: नक्कीच सर. सर, आता जो कमी पावसाचा भाग आहे किंवा कमी पाऊस पडल्यावर म्हणजे कोरडवाहू जे शेतकरी आहेत आपले, मग त्यांनी त्यांच्या पिकाचं नियोजन कसं करायला हवं किंवा पूर्वतयारी काय करायला हवी त्यांनी?
0: अगदी बरोबर आहे की आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की मराठवाडा विभागामध्ये जर आपण विचार केला ती लागवडीखालील क्षेत्र जे आहे ते जवळपास 56 लाख हेक्टर क्षेत्र आहे, आणि खरीपातलं क्षेत्र हे जवळपास 42 लाख हेक्टर क्षेत्र आहे, आणि रबी क्षेत्र हे जवळपास 20 लाख हेक्टर क्षेत्र आहे, आणि याच्यामध्ये केवळ 17% हे सिंचनाखालील क्षेत्र असून जवळपास 83% हे कोरडवाहू क्षेत्र आहे. आता हे करत असताना आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला जमीन व हवामानानुसार पीक आणि पीक पद्धतीची निवड करायची. मग आता आपण नेहमी काय सांगतो की बाबा तुम्ही याच्यामध्ये जी भारी जमीन आहे, मध्यम ते खोल जमीन आहे, या जमिनीमध्ये आपल्याला काय करायचं आहे की कपाशी सारखे पीक त्या ठिकाणी घ्यायचं आहे किंवा आपल्याला सोयाबीन सारखं पीक त्या ठिकाणी घ्यायचं आहे, है ना. ज्या ठिकाणी मध्यम प्रकारची जमीन आहे अशा ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे की तूर, सोयाबीन, ज्वारी यासारख्या पिकांकडे जायचंय. आणि ज्या ठिकाणी भारी जमिनी आहेत, निश्चित पर्जन्यमानाचा प्रदेश आहे जो की 80% भाग आहे, अशा ठिकाणी आपण दुबार पीक पद्धतीकडे गेलं पाहिजे. त्यामध्ये मग खरीपामध्ये मूग उडीद घेतल्याच्या नंतर किंवा सोयाबीन घेतल्याच्या नंतर रबी हंगामामध्ये आपण हरभरा पिकाकडे जाऊ शकतो किंवा रबी ज्वारी पिकाकडे जाऊ शकतो किंवा करडई सारखं पीक त्या ठिकाणी घेऊ शकतो, म्हणजे दुबार पीक पद्धतीकडे आपण त्या ठिकाणी जाऊ शकतो. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे आपल्याला की 3 प्रकारच्या गोष्टी आपल्याला उपचार आपल्याला या कोरडवाहू शेतीमध्ये मग अल्निनो वर्ष असो किंवा नसो आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की पाणलोट क्षेत्र सर्वसाधारण परिस्थितीमध्ये पण उपलब्ध असतो. मग या पाणलोट क्षेत्रामध्ये आपल्याला हे पाहायचंय की 3 प्रकारचे उपचार आपण हातात घेतले पाहिजे कोरडवाहू शेतीसाठी.
1: बरोबर.
0: एक म्हणजे कृषी अभियांत्रिकी उपचार आहेत, याच्यामध्ये आपण काय करतो की जमिनीच्या उतारानुसार गळी नियंत्रण, गॅबियन बंधारे किंवा अधिक उतार असेल तिथे ढाळ्याचे बांध किंवा उताराला सलग समतल चर, हे कृषी अभियांत्रिकी उपचार आपण त्या ठिकाणी घेतो. दुसरे त्यामधलेच उपचार येतात मूलस्थानी जलसंधारणाचे उपाय. या उपायामध्ये आपण काय करतो की समपातळीमध्ये मशागत करतो किंवा पेरणी करतो, बंदिस्त सरीव असते किंवा सरीवरंबे घेतो,

0: रुंदवरंबा सरी पद्धत घेतो, आंतरपीक पद्धती, पट्टापीक पद्धती, आच्छादनाचा उपयोग हे सगळे आपण घेतो आणि मूलस्थानी जलसंधारण त्या ठिकाणी करत असतो. यानंतर कृषीशास्त्रीय उपचार, त्याच्यामध्ये काय होतं की हे उपचार शेतातील अशा पद्धतीत की जी मातीची धूप कमी करतात, पावसाचे पाणी जमिनीत मुरवतात, जमिनीची सुपीकता टिकून ठेवतात आणि सर्वसाधारणपणे योग्य पिकाची वाढ आणि उत्पादन मिळवून देतात.
1: अच्छा,
0: मग याच्यामध्ये नांगरट असेल, त्याच्यानंतर समतल किंवा सरीवरंबे असतील, पट्टापीक पद्धत, पिकाची फेरपालट, आंतरपीक पद्धती, या सगळ्या गोष्टींचा उपयोग त्या ठिकाणी होतो.
1: अच्छा, असं तुम्ही आता मघाशी बोलता बोलता म्हणलं की पावसाचं जे पाणी आहे ते आपण जमिनीमध्ये मुरवलं पाहिजे, तर मग त्या अनुषंगाने मूलस्थानी जलसंधारण पण करणं फार गरजेचं आहे.
0: बरोबर,
1: याविषयी आपण काय सांगाल? बरं,
0: नाही अगदी बरोबर आहे. मूलस्थानी जलसंधारण म्हणजे काय असतं की ज्या ठिकाणी पावसाचा पाण्याचा थेंब किंवा पावसाचं पाणी पडतं त्याच ठिकाणी ते त्या ठिकाणी जमिनीमध्ये मुरवणं आणि हे मुरवण्यासाठी वेगवेगळे उपाय आपण हातात घेणं गरजेचं आहे. मग या उपायांमध्ये जर आपण बघितलं तर पट्टापीक पद्धत आहे, आंतरपीक पद्धत आहे, किंवा त्याच्यामध्ये आच्छादनाचा उपयोग आहे, समपातळी मशागत आहे, म्हणजे आपल्याला उताराला आडवी त्याच्या ठिकाणी नांगरटी किंवा पेरणी आपण जर केली तर पडणारं पाणी त्या ठिकाणी मुरतं किंवा जे पाणी वाहून जातं ते वाहून न जाता त्याची जी गती आहे ती कमी होते आणि त्याची गती कमी झाल्यामुळे ते हळूहळू वाहतं आणि तिथं पाणी अधिकाधिक जमिनीमध्ये मुरण्यामध्ये त्याचा आपल्याला उपयोग होतो, मदत होते किंवा सहाय्य होतो.
1: अच्छा, मूलस्थानी जलसंधारण का महत्वाचं हे तर तुम्ही सांगितलं, पण त्याचप्रमाणे आपल्याला आंतरपीक जी पद्धत आहे त्याचा अवलंब करणं फार गरजेचं आहे, कारण त्यापासून भरपूर असे फायदे मिळतात. मग ते फायदे कोणकोणते आहेत आणि आंतरपीक पद्धती कोणकोणत्या आहेत त्याविषयी आपण काय सांगाल?
0: नाही, अतिशय महत्वाची गोष्ट आहे की आंतरपीक पद्धतीचा अवलंब हा काळाची गरज आहे. आपण जर एलनिनोच्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर आपल्याला कुठल्या एका पिकावर अवलंबून न राहता आंतरपीक पद्धतीचा अवलंब आपण करणं अत्यंत गरजेचं आहे. आंतरपीक पद्धतीमुळे काय होतं, वेळेवर पेरणी असू द्या किंवा पाऊस जर थोडा लांबला तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा दोन्ही परिस्थितीमध्ये शाश्वत उत्पादन व अधिक आर्थिक उत्पन्न आपल्याला त्या ठिकाणी मिळतं. आता आंतरपीक पद्धतीचा अवलंब का केला पाहिजे तर याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत आपल्याला. एक तर आपल्याला कोरडवाहू शेतीमधली जोखीम कमी होते, म्हणजे ती अनेक प्रकारे, म्हणजे हवामान, पावसाचा वितरण आहे तो कमी जास्त असेल किंवा पावसाचं आगमन निर्गमन कमी जास्त असेल किंवा कीडरोगांचा प्रश्न असेल तर अशा वेळेला सुद्धा आंतरपीक पद्धत आपल्याला मदत होते. यासोबतच आपल्याला मृदव जल संवर्धनासाठी सुद्धा त्याचा उपयोग होतो. याशिवाय बऱ्याच वेळेला काय होतं की आपल्याला एखाद्या कीड किंवा रोगामुळे जर एक पीक हातचं गेलं तर दुसरं पीक आपल्याला त्या ठिकाणी उत्पादन देऊन जात, किंवा एखाद्या पिकाचा बाजारभाव कोसळला तर दुसऱ्या पिकाचा बाजारभाव योग्य राहून आपल्याला मदत होते. याच्यामध्ये एकरी उत्पादन वाढते, उत्पादकता वाढते, जमिनीच्या गुणधर्मामध्ये सुधारणा होते, कीड रोगांचं व्यवस्थापन होतं, अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन होतं, मृदव जल संधारण आपल्याला त्या ठिकाणी करता येतं आणि एकूणच जोखीम त्या ठिकाणी कमी होते.
1: अच्छा सर, आताच तुम्ही आंतरपीक पद्धती कोणकोणत्या आहेत आणि त्यांचे नेमके फायदे काय काय आहेत त्याविषयी आपण सांगितलं, पण त्याचबरोबर जैविक उपचार पण महत्वाचे असतात. तर याविषयी आपण काय सांगाल? बरं,
0: हो बरोबर आहे. मगाशी आपण आंतरपीक पद्धतींवर चर्चा केली, परंतु आंतरपीक पद्धतीमध्ये आपल्या भागातल्या महत्वाच्या आंतरपीक पद्धती, उदाहरणार्थ कपाशी पीक जर घेतलं तर कपाशीमध्ये आपण मूग, उडीद, सोयाबीन ही पिकं आंतरपीक म्हणून घेऊ शकतो. एकास एक ओळ, म्हणजे एक ओळ कपाशीची, एक ओळ उडीद आणि सोयाबीनची घेऊ शकतो. तसेच ज्वार अधिक तूरमध्ये सुद्धा आपण 4:2 किंवा 3:3, म्हणजे ज्वारीच्या 4 ओळी, तुरीच्या 2 ओळी, ज्वारीच्या 3 किंवा तुरीच्या 3 या पद्धतीने घेऊ शकतो. तसेच सोयाबीन पिकामध्ये सोयाबीन अधिक तूर, 4 ओळी सोयाबीनच्या, 2 ओळी तुरीच्या अशा घेऊ शकतो. किंवा ज्या ठिकाणी मध्यम ते हलकी जमीन आहे त्या ठिकाणी बाजरी अधिक तूर, म्हणजे बाजरीच्या 3 आणि तुरीच्या 3 अशा पद्धतीने आपण आंतरपीक पद्धती घेऊ शकतो. आता आपण जे म्हणालात की जैविक उपचार, आता जैविक उपचार म्हणजे काय असतं की आपल्याकडं आपण पाहतो की बऱ्याच वेळेला बांध आपण कमी करत आलेलो आहोत आणि मग बांध जर कमी झाला तर अशा वेळेला पावसाचं पाणी त्या बांधावर पडतं आणि तिथली सुपीक माती वाहून जाते आणि बऱ्याच वेळेला काय होतं की मग पावसाचं पाणी त्या ठिकाणी मुरत नाही. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे की मातीची धूप होऊ नये, पडणारं पावसाचं पाणी त्या ठिकाणी मुरलं पाहिजे, जमिनीतील आपले भूगर्भातील पाण्याची पातळी वाढली पाहिजे या दृष्टीनं. तसेच चारा पीक म्हणून, तसेच त्या ठिकाणी पीक विविधीकरण होण्याच्या दृष्टीनं आपण जे बांध आहेत त्यावर जर आपण खस गवत, अंजन किंवा सुबाबूळ सारखे झाडांची लागवड केली तर यामुळे बांध फुटत नाहीत, मातीची धूप कमी होते आणि आपल्याला एकूणच मृदव जलसंधारण

0: त्या ठिकाणी मिळतं, म्हणजे मृद आणि जलसंधारण आपण त्या पद्धतीनं करू शकतो.
1: अच्छा.
0: याच्यामध्ये मूग, उडीद किंवा सोयाबीन सारखे पिके जरी आपण जमिनीवर आच्छादन म्हणून घेतले फळबागांमध्ये वगैरे, ते सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी कव्हर क्रॉप किंवा आच्छादन करणारी पिकं म्हणून किंवा जैविक उपचार म्हणून सुद्धा कामाला येतात.
1: अच्छा.
0: याच्यामध्ये आपण हिरवळीच्या खतांचा सुद्धा उपयोग परिस्थितीनुसार फळ पिकांमध्ये किंवा इतर काही पिकांमध्ये आपण निश्चितपणे करू शकतो.
1: अच्छा. आपली शेती की नाही हवामानावर अवलंबून असते, त्यानुसार आता आपण सांगितलं की अलनिनोचा जो परिणाम आहे तो आपल्या शेतीवर तर होणारच आहे, तेव्हा आपत्कालीन पीक नियोजन म्हणजे काय, याविषयी आपण काय सांगाल?
0: अगदी महत्वाचा प्रश्न आहे की आपण आता पुन्हा मूळ मुद्द्याकडे येणं गरजेचं आहे की अलनिनोचा भारतासारख्या देशावर किंवा आपल्या कृषी क्षेत्रावर काय परिणाम होऊ शकतो. तर आपला जो मान्सूनचा पाऊस आहे त्याच्यामध्ये थोडी कमी होऊ शकते, किंवा आपण जर बघितलं तर पुढील काही कालावधीमध्ये जसं हवामान तज्ज्ञांनी सांगितलेलं आहे की पावसाचे दीर्घकालीन खंड ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये येण्याची शक्यता आहे, म्हणजेच पावसाचं प्रमाण घटू शकतं आणि शेतीवर त्याचा विपरीत परिणाम होण्याची त्या ठिकाणी शक्यता असते. मग आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की सर्वसाधारणपणे आपल्याला ही परिस्थिती आता अलनिनोमुळे समोर आलेली आहे, परंतु त्याबरोबरच चार प्रकारच्या आपत्कालीन परिस्थिती आपण सांगितलेल्या आहेत. एक म्हणजे काय असतं की बऱ्याच वेळेला पावसाचं जे आगमन आहे ते उशिरा होणे, ही एक पहिली परिस्थिती त्या ठिकाणी असते. यानंतर दुसरी परिस्थिती अशी असते की पावसाचं निर्गमन जे सहसा ऑक्टोबर महिन्यामध्ये होतं ते लवकर होऊ शकतं, ही एक आपत्कालीन परिस्थिती.
1: अच्छा.
0: तिसरी परिस्थिती अशी असते की पावसाचं आगमन आणि निर्गमन वेळेवर होतं, परंतु या दोन्हीच्या मध्ये आगमन आणि निर्गमनाच्या कालावधीमध्ये पावसाचे दीर्घकालीन खंड त्या ठिकाणी आढळून येऊन पीक वाढीच्या अवस्थेमध्ये असताना जमिनीतील ओलावा कमी होतो आणि पीक उत्पादनावर घट येण्याची शक्यता असते. ही तिसरी आपत्कालीन परिस्थिती आहे. आणि चौथी आपत्कालीन परिस्थिती म्हणजे बऱ्याच वेळेला सततचा पाऊस, संततधार लागून राहणे किंवा अतिवृष्टी येणे. तर ह्या चार आपत्कालीन परिस्थिती सहसा त्या ठिकाणी आपण सांगत असतो. आणि आता अलनिनोच्या पार्श्वभूमीवर आपण काय लक्षात घेतलं पाहिजे की चार ते पाच बाबी महत्वाच्या आहेत. त्याच्यामध्ये पहिली बाब अशी आहे की तुम्ही आपत्कालीन पीक नियोजन हे आपल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठानं दिलेलं आहे आणि याला आपण आपत्कालीन पीक नियोजन किंवा त्याचा आराखडा असा म्हणतो. याच्यामध्ये सर्वसाधारणपणे पावसाच्या आगमनाचा जो कालावधी आहे तो 15 जून ते 30 जून मध्ये आहे. याच्यामध्ये आपण सर्व प्रकारची खरीप पिकं घेऊ शकतो. मग त्याच्यामध्ये आपल्या मराठवाडा विभागात घेतली जाणारी कापूस, संकरित ज्वारी, बाजरी, सोयाबीन, मूग, उडीद, भुईमूग, तीळ, सूर्यफूल ही सर्व पिके घेऊ शकतो. 1 जुलै ते 7 जुलै मध्ये पावसाचं आगमन झालं तर आपण या कालावधीमध्ये सुद्धा सर्व पिके घेऊ शकतो.
1: अच्छा.
0: जर पावसाचं आगमन 8 जुलै ते 15 जुलै मध्ये जर झालं तर इथं मात्र आपण थोडं लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला मूग उडीद ही पिकं घेऊन चालणार नाही, कारण की त्यांच्या उत्पादनामध्ये घट येत. त्यासोबतच भुईमुख सुद्धा आपण हे पीक घेण्याचं टाळलं पाहिजे.
1: अच्छा.
0: मग 8 जुलै ते 15 जुलैच्या दरम्यान जर पाऊस झाला तर आपल्याला कोणती पिकं घ्यायची नाहीत ही मी अगोदर सांगतो की भुईमुख, मूग आणि उडीद ही पिकं आपण टाळली पाहिजे. त्याऐवजी आपण कापूस, संकरित ज्वारी, संकरित बाजरी, सोयाबीन, तूर, तीळ आणि सूर्यफूल ही पिके आपण त्या ठिकाणी घेतली पाहिजे. याशिवाय जर पावसाला 16 जुलैला सुरुवात झाली, उशीर झाला पावसाला, आणि तो पाऊस 16 जुलै ते 31 जुलैच्या दरम्यान आला तर अशा वेळेला मात्र आपण कपाशी सारखं पीक सुद्धा टाळलं पाहिजे. नंतर संकरित ज्वारी आणि भुईमुख सुद्धा पीक घेऊ नये, मूग उडीद तर घेऊच नये. आपल्याला पर्याय कुठली पिकं आहेत या कालावधीमध्ये 16 जुलै ते 31 जुलै, तर सूर्यफूल, तूर, बाजरी, संकरित बाजरी, एरंडी सारखं पीक घेऊ शकतो, कारळ घेऊ शकतो, तीळ घेऊ शकतो. आणि सोयाबीन सारखं पीक घ्यायचं असेल तर ते मात्र आंतरपीक पद्धतीमध्ये घ्यावं, म्हणजे सोयाबीन अधिक तूर आंतरपीक पद्धती, तसेच बाजरी अधिक तूर आंतरपीक पद्धती, एरंडी अधिक धने ही आंतरपीक पद्धती किंवा एरंडी अधिक तूर ही आंतरपीक पद्धती आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. म्हणजेच 16 जुलै ते 31 जुलैमध्ये आपल्याला एकल पीक घ्यायचं असेल तर सूर्यफूल, तूर, बाजरी, एरंडी, कारळ, तीळ आणि आंतरपीक पद्धतीमध्ये सोयाबीन अधिक तूर, बाजरी अधिक तूर, एरंडी अधिक धने, एरंडी अधिक तूर ही पिके आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. आणि याही उपर जर पाऊस लांबलाच तर मात्र मग आपण संकरित बाजरी, सूर्यफूल, तूर, एरंडी, तीळ आणि एरंडी अधिक तूर किंवा एरंडी अधिक धने ही आंतरपीक पद्धती त्या ठिकाणी घेऊ शकतो.
1: अच्छा. तर आताच तुम्ही सर्व शेतकरी बांधवांना आपत्कालीन पीक नियोजन आपण कशा पद्धतीने करायला हवं आणि येणाऱ्या पावसावर आपलं कोणकोणते पीक आपण घ्यायला हवं याविषयी तुम्ही सांगितलं. पण आता अजून एक

0: महत्वाचा प्रश्न असा विचारावासा वाटतो की जर पाऊस जर वेळेवर पडला तर आपण
1: हो
0: कोणती पिके घ्यायला हवीत मग?
1: अगदी बरोबर आहे. आपला जर पाऊस वेळेवर झाला म्हणजे 7 जुलैपर्यंत जरी पाऊस झाला तरी आपण सर्व पिके घेऊ शकतो. कापूस आहे, ज्वारी आहे, संकरित ज्वारी, संकरित बाजरी, सोयाबीन, तूर, तीळ, सूर्यफूल, भुईमूग, मूग, उडीद ही पिकं आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. जर पाऊस 1 आठवड्याने लांबला म्हणजे 8 जुलैच्या पुढे लांबला तर फक्त मूग, उडीद आणि भुईमूग आपण टाळले.
0: सर आता अजून एक महत्वाचा प्रश्न मला विचारावासा वाटतो की अल निनोच्या पार्श्वभूमीवर आपण नेमकी कोणती काळजी आमच्या शेतकरी बांधवांनी घेतली पाहिजे याविषयी आपण काय सांगाल?
1: अगदी महत्वाची गोष्ट आहे की अल निनोच्या पार्श्वभूमीवर कमी पावसाचा अंदाज, पावसाचे खंड या गोष्टी आपल्याला ध्यानात घेऊन आपल्याला त्वरित मृदव जलसंधारणाचे उपाय जिथे जिथे घेता येतील तिथे घ्यावेत. यामध्ये योग्य जमिनीच्या उतारानुसार ढाळीचे बांध असतील किंवा जिथे जिथे मोठे नाले किंवा उतारावून येणाऱ्या घळ्या असतील तिथे गॅबियन बंधारे असतील किंवा दगडी जाळीचे बंधारे असतील. यानंतर डोंगर उतार सलग समतर चर म्हणजे पाणलोक क्षेत्राच्या वरच्या भागात जर आपण चर घेतले तर त्या ठिकाणी पावसाचं पाणी मुरेल आणि खाली विहिरींचं किंवा खूप नलिकांची पाण्याची पातळी वाढेल. त्यानंतर मूलस्थाली जलसंधारणाचे उपाय आपण हाती घेणं गरजेचं आहे. याच्यामध्ये आपल्याला मशागत जी करायची आहे ती उताराला आडवी करायची आहे, पेरणी उताराला आडवी करायची आहे. आणि विशेष करून आम्ही सांगतो की लागवड पद्धतीमध्ये तुम्ही BBF तंत्रज्ञानाचा वापर करावा. रुंद वरंबा सरी पद्धत किंवा बेड पद्धत आपण ज्याला म्हणतो ती सुद्धा आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. किंवा आपण काय करू शकतो की पीक लागवड केल्यावर 3 ते 4 ओळीनंतर एक सरी त्या ठिकाणी 30 दिवसानंतर काढा जेणेकरून पडणाऱ्या पावसाचं पाणी त्या ठिकाणी होईल. यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही आंतरपीक पद्धतीचा अवलंब करा. अत्यंत महत्वाची गोष्ट आहे ही. कोरडवाहू शेतीची अल निनो पार्श्वभूमीवर आपली जोखीम कमी करणारी जे तंत्रज्ञान आहे त्या इंटरक्रॉपिंग ही जी टेक्नॉलॉजी आहे किंवा आंतरपीक पद्धती हे तंत्रज्ञान जोखीम कमी करणार आहे. म्हणून तुम्ही शक्यतो आंतरपीक पद्धतीचा शेतकरी बंधू भगिनींनी अवलंब केला पाहिजे. मग सोयाबीन अधिक तूर असेल, कपाशी अधिक उडीद किंवा सोयाबीन असेल, बाजरी अधिक तूर असेल किंवा त्या ठिकाणी आपल्याला जर ज्या ठिकाणी मका घेतला जातो त्या ठिकाणी मका अधिक सोयाबीन असेल तर या आंतरपीक पद्धतीचा वापर त्या ठिकाणी केला पाहिजे. यासोबतच कमी कालावधीचे वाण शेतकरी बंधू भगिनींनी घेतले पाहिजे. आता कमी कालावधीचे वाण म्हणजे कसं की आमच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने जसे की तूर पिकामध्ये जवळपास 150 ते 155 दिवसाचा BDN 711 हे वाण विकसित केलेलं आहे. या वाणाचा अवलंब आपण त्या ठिकाणी करावा. सोयाबीन पिकामध्ये आमचे MAUS 725 असेल किंवा MAUS 612 असेल किंवा PDKV आंबा नावाचं जे वाण आहे असे कमी कालावधीचे वाण वेगवेगळ्या पिकांमध्ये त्या ठिकाणी घेणं ही काळाची गरज आहे. यानंतर आपण आच्छादनाचा वापर असेल किंवा आपण विहीर पुनर्भरण, कूप नलिका पुनर्भरण या तंत्रज्ञानाचा वापर आपण त्या ठिकाणी करणं फार गरजेची गोष्ट आहे. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की आता बऱ्याच वेळेला काय होतं की शेतकरी बंधू भगिनींच्या लक्षात येत नाही की आपण नेमकी वाणांची निवड कशी करायची केली पाहिजे. तर यासाठी आमच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाची कृषी दैनंदिनी जर तुम्ही वापरली तर त्याचाही वापर तुम्हाला करता येईल. उदाहरणार्थ आपण जर कृषी दैनंदिनीमध्ये बघितलं तर आमच्या विद्यापीठाने विकसित केलेले ज्वारीचे परभणी मोती, परभणी शक्ती हे वाण वापरू शकता. आमचे बाजरी या पिकाचे जर तुम्ही बघितले तर AHB 1200 किंवा AHB 1269 हे वाण कमी कालावधीचे आहेत, 80 ते 82 दिवसाचे हे वापरू शकता. त्याच्यानंतर सोयाबीन पिकामध्ये मी मगाशी सांगितले की MAUS 725 हे 95 दिवसाचं वाण आहे, MAUS 612 हे 95 ते 100 दिवसाचं वाण आहे. याशिवाय MACS 71 हे 93 ते 96 दिवसाचं वाण जे आहे अगरकन संस्थेचं तेही आपण त्या ठिकाणी वापरू शकता. MACS 1460 हे नाव आहे त्याचं आणि त्याचा जो कालावधी आहे तो कालावधी जवळजवळ 90 दिवसाचा आहे. आणि PDKV आंबा नावाचं डॉक्टर PDKV अकोला म्हणजे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी विकसित केलेलं PDKV आंबा हे जे वाण आहे 94 ते 96 दिवसाचं आहे. उडीद पिकामध्ये BDU 1 किंवा PDKV ब्लॅक गोल्ड किंवा फुले वसू हे वाणही आपण वापरू शकतो. एरंडी पिकामध्ये आपण ज्योतीसारखं वाण असेल किंवा हायब्रिडमध्ये DCS 32 किंवा DCH 171 हे संकरित वाण आपण त्या ठिकाणी वापरू शकतो. म्हणून BBF तंत्रज्ञानाचा वापर, आंतरपीक पद्धतीचा वापर, कमी कालावधीचे वाण, तसेच मृदव जलसंधारणाचे वाण, याशिवाय आपल्याला अल्निनो पार्श्वभूमीवर रासायनिक खतांवरचा अवलंबित्व कमी करू, आपल्याला अधिकाधिक एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये सेंद्रिय खतांचा वापर करायचा. यामध्ये काय होते की सेंद्रिय खते वापरल्यामुळे त्या ठिकाणी पाणी भरून ठेवण्याची क्षमता वाढते.

0: जमिनीचे जैविक भौतिक रासायनिक गुणधर्म सुधारणा होते, सूक्ष्मजीवांची संख्या वाढते, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा त्या ठिकाणी होतो आणि शाश्वत पद्धतीनं जमिनीचं आरोग्य त्या ठिकाणी होतो. म्हणून आम्ही नेहमी सांगतो की अशा पार्श्वभूमीवर आपल्याला उत्पादन खर्च अधिकाधिक कमी करायचा आहे. संरक्षित सिंचन देण्यासाठी पावसाचे खंड जर आलेच तर आपण विहीर आणि कूपनलिका पुनर्भरणाच्या माध्यमातून जे पाणीपाती वाढवलेली असते ते आपल्याला 1 ते 2 सिंचन पावसाच्या खंड काळात कसे देता येतील यासाठी आजच आपले तुषार सिंचन संच दुरुस्त करणे, विद्युत मोटारी दुरुस्त करणे किंवा सोलार पंप किंवा डिझेल पंप आजच दुरुस्त करून घेणे आणि त्याची नियोजन आजच केलं पाहिजे. आपण मग खंड पडल्यावर आपल्याला ती तयारी करायला वेळ नसतो, मग व्हायचे नुकसान ते होऊन जातं. ह्या गोष्टी आपण त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. याशिवाय पट्टा पीक पद्धती आपण घेऊ शकतो. याशिवाय दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपल्याला अशा परिस्थितीमध्ये एकात्मिक शेती पद्धतीकडे जायचं, म्हणजे सर्वसाधारण पिकासोबतच आपल्याला शेतीपूरक व्यवसाय, मगाशी सांगितल्याप्रमाणे शेळीपालन, फुलशेती, फळशेती, कोरडवाहू फळपिकांचा सुद्धा वापर, आपण सीताफळ असेल, मग त्याच्यानंतर काही ठिकाणी चिंच असेल, आंबा असेल, असे जे पिकं आपल्याला शक्य आहे जमीन हवामानानुसार आणि उपलब्ध सिंचनानुसार ते आपण घेऊ शकतो. म्हणजे एकाच विशिष्ट पिकावर अवलंबून न राहता आपल्याला उत्पन्नाचे अधिक स्रोत या वेगळ्या माध्यमातून निर्माण करणं आणि हवामानामुळं, बाजारपेठेमुळं किंवा कीड रोगांमुळे येणारी जोखीम कमी करणं ही काळाची गरज आहे. याशिवाय आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की कीड व रोगाच्या दृष्टीनं प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे आंतरपीक पद्धती, पिकांची फेरपालट, मिश्र पीक पद्धती, चारी बाजूनं सापळा पिकं, याच्यानंतर पक्षी थांबे, निंबोळी अर्काची फवारणी, हे कमी खर्चाचं तंत्रज्ञान वापरायचं. या सर्व बाबींचा, गांडूळ खत असेल, कंपोस्ट खत असेल, याचा उपयोग त्या ठिकाणी एकात्मिक पद्धतीनं करायचा, जेणेकरून खर्च कमी होईल आणि आपल्याला जमिनीचे आरोग्य चांगले होईल, पिकाचे उत्पादन वाढेल, त्यासाठी आपल्याला शाश्वत उत्पादन मिळेल.
1: अच्छा सर, तुम्ही इथं आलात आणि आमच्या सर्व शेतकरी बांधवांना अल निनोच्या पार्श्वभूमीवर कोरडवाहू शेतीचं कशा पद्धतीनं नियोजन करायला हवं याविषयी सविस्तर अशी माहिती तुम्ही आमच्या समस्त शेतकरी बांधवांना सांगितली. नक्कीच आपल्या सर्व शेतकरी बांधवांना या मुलाखतीचा फायदा होईल, यात काही शंका नाही. दिलेल्या माहितीबद्दल मी आकाशवाणी परभणी केंद्राच्या वतीनं आपली आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: शेतशिवार, आमचा शेतकरी बंधू आणि भगिनींसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून तसंच FM बँड 102 MHz प्रसारित करण्यात आला.
3: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंतीनिमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंतीनिमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
4: नमस्कार श्रोते हो, हे आकाशवाणी आहे. हे केवळ शब्द नाही तर गेल्या 9 दशकांपासून प्रत्येक भारतीयाच्या मनात उमटणार एक भाव विश्व आहे. काळ बदलला, तंत्रज्ञान बदललं, पण आमचा आवाज मात्र तोच राहिला. आता आकाशवाणी केवळ रेडिओवर नाही तर तुमच्या मोबाईल मध्ये आणि डिजिटल जगातही तितकीच सक्षम आहे. आकाशवाणीचा हा 90 वर्षांचा गौरवशाली प्रवास, परंपरेचा सन्मान आणि नव्या युगाची साथ. बहुजन हित आहे, बहुजन सुख आहे. आकाशवाणी देशाचा आवाज, तुमचा आणि आमचा सोबती, आणि हाच आकाशवाणीचा 90 वर्षाचा गौरवशाली प्रवास. तेव्हा समस्त श्रोत्यांना आकाशवाणी 90 वर्षाच्या गौरवशाली वर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा.
3: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंतीनिमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंतीनिमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.

0: श्रोतेहो, दर शनिवारी प्रसारित होणारा सुरो का मेला या कार्यक्रमासाठी आपल्याला दूरध्वनी करायचा आहे दर बुधवारी दुपारी 12:30 ते या वेळेत 220-890 या दूरध्वनी क्रमांकावर.
1: आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल दर शनिवारी सकाळी 11:35 तेव्हा जरूर ऐका
0: सुरो का मेला. आणि श्रोतेहो, या कार्यक्रमात तुमच्या आवडीच्या बहारदार अशा गीताची फरमाइश तुम्हाला करायची आहे, मग ते गाणं मराठी असो, हिंदी असो,
1: भक्तिगीत असो किंवा भावगीत असो.
0: चला तर मग श्रोते हो, आता तयार व्हा तुमच्या आवडीच्या फरमाइश गीतासाठी.
1: तेव्हा ऐकत रहा सुरो का मेला हा कार्यक्रम
0: आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.
2: श्रोते हो, सर्वसामान्य लोकांपर्यंत माहिती, सांस्कृतिक कार्यक्रम, दररोजच्या बातम्या, चालू घडामोडी, संगीत, नाटकं, मुलाखती आणि शैक्षणिक कार्यक्रम, तसंच ग्रामीण आणि शेतकरी वर्गांसाठी विशेष प्रसारण आणि आपत्तीच्या वेळी तात्काळ माहिती देणारं महत्त्वाचं माध्यम म्हणजे तुमचं आणि आमचं सर्वांचं लाडकं आकाशवाणी. तेव्हा श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षाच्या गौरवशाली प्रवासानिमित्त सर्व श्रोत्यांना हार्दिक शुभेच्छा.

0: अगं राधे, चल म्हणलं बिगिन पाराकडे.
1: अगं शेवंते, अगं निघाले निघाले बरं का. अगं पण एवढं बिगिन बोलवलं, जायचं कुठं?
0: अगं आपल्याला पाराकडे जायचं आहे, कारण आपला कार्यक्रम आहे आपल्या पशुधनासाठीचा, तो म्हणजे लक्ष्मीचा गोठा.
1: अगं होय होय, असं म्हण आपल्याला लक्ष्मीच्या गोठ्यामध्ये जायचं. पण शेवंता, मला एक प्रश्न पडला, या लक्ष्मीच्या गोठ्यामध्ये काय असणार आहे?
0: आता काय असणार आहे म्हणजे माहिती का राधे, लक्ष्मीचा गोठा या कार्यक्रमा अंतर्गत की नाही, आपल्याला पशुतज्ञ आपल्या पशुधनाविषयी, मग आपलं कोणतं बी का पशुधन असं ना, मग शेळी असो, गाय असो, म्हैस असो, कोंबडी असो, या समद्याच्या एकंदरीत गोठ्याचं असेल, चाऱ्याचं असेल, हे ऋतुमानानुसार कशी काळजी घ्यायची, हे समद आपल्याला की नाही पशुतज्ञ माहिती सांगणार आहेत.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण 229.9 मीटर अर्थात 1305 किलो हर्ट्झवर, तसंच एफ एम बँड 102 मेगाहर्ट्झवर. यानंतर ठीक 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून दिलं जाईल, ते आम्ही सहक्षेपित करीत आहोत. तत्पूर्वी
1: मंडळी ऐकायला विसरू नका, दर बुधवारी सायंकाळी 7:30 लक्ष्मीचा गोठा हा कार्यक्रम
0: आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.
2: श्रोते हो, आकाशवाणी परभणी केंद्रावरून ऐकायला विसरू नका रागानो राधे.
3: सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या: कापसावरील आयात शुल्क आणखी 5 महिन्यांसाठी माफ. तांत्रिक अडचणींमुळे CUET UG परीक्षेला विलंब. सुमारे 4500 विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळणार. गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्याचा किंवा देशभरात गोहत्येवर बंदी लादण्याचा प्रस्ताव विचाराधीन नसल्याचं केंद्र सरकारचं स्पष्टीकरण. कर्नाटक काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी DK शिवकुमार यांची निवड. बुधवारी मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी. आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11:00 मन की बातद्वारे देशवासियांना संबोधित करणार. देशात होणाऱ्या कापसाच्या आयातीवरचं सर्व प्रकारचं आयात शुल्क पुढच्या 5 महिन्यांसाठी माफ केल्याचं सरकारनं जाहीर केलं आहे. हा नियम 1 जून 2026 पासून 30 ऑक्टोबर 2026 पर्यंत लागू असेल, असं अर्थ मंत्रालयानं काढलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे. देशातल्या वस्त्रोद्योगाला, विशेषतः SME क्षेत्राला पुरेसा कच्चा माल रास्त दरात उपलब्ध व्हावा यासाठी हे पाऊल उचलल्याचं अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे. केंद्रीय विद्यापीठांमधल्या पदवी अभ्यासक्रमासाठीची प्रवेश परीक्षा असलेल्या CUET UG मध्ये आज तांत्रिक अडचणी आल्या, त्यामुळे 3765 विद्यार्थ्यांना ही परीक्षा पुन्हा देण्याची संधी NTA अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं उपलब्ध करून दिली आहे. परीक्षा केंद्रात बायोमेट्रिक पडताळणी झाल्यावर तांत्रिक अडचणीमुळे परीक्षा देता येणार नाही असं लक्षात आल्यानं

हे विद्यार्थी निघून गेले होते. परीक्षेची नवीन तारीख नंतर जाहीर करणार असल्याचं एनटीएनं सांगितलं आहे. सकाळच्या सत्रात तांत्रिक अडचणीमुळे परीक्षा काही ठिकाणी सुमारे 2 तास उशिरा सुरू झाली, त्यामुळे दुपारचं सत्रही उशिरा सुरू झाल्याचं संस्थेनं कळवलं. ही परीक्षा घेणाऱ्या TCS आयऑन संस्थेनं तांत्रिक अडचणींचा अहवाल एनटीएला सादर केला आहे. महानगर गॅसनं वाहनांसाठी वापरला जाणारा CNG आणि पाईपाद्वारे पुरवल्या जाणाऱ्या घरगुती वापराच्या PNG च्या दरात वाढ केली आहे. CNG प्रतिकिलो

महानगर गॅसनं वाहनांसाठी वापरला जाणारा सीएनजी आणि पाईपाद्वारे पुरवल्या जाणाऱ्या घरगुती वापराच्या पीएनजीच्या दरात वाढ केली आहे. सीएनजी प्रतिकिलो 2 रुपयांनी महाग झाल्यानं 1 किलो सीएनजीसाठी आता 86 रुपये मोजावे लागणार आहेत. पीएनजीच्या दरात प्रति युनिट 50 पैशांनी वाढ केल्यानं त्याचा प्रति युनिट दर 52 रुपयांवर पोहोचला आहे. गायीला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करण्याचा किंवा देशभरात गोहत्येवर बंदी घालण्याचा कोणताही प्रस्ताव सध्या केंद्र सरकारच्या विचाराधीन नाही असं केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल आज म्हणाले. एका खासगी वृत्तसंस्थेनं घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. देशभरातल्या विविध गटांकडून अशा मागण्या सातत्यानं येत असतात. गोहत्येसंबंधीचे कायदे प्रत्येक राज्यात वेगवेगळे आहेत आणि अनेकदा स्थानिक परिस्थिती आणि बाबींचा विचार करूनच त्याबाबत निर्णय घेतले जातात असं मेघवाल यांनी स्पष्ट केलं. ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासह देशाचं सशस्त्र दल कोणत्याही लष्करी मोहिमेसाठी तयार असल्याचं देशाचे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी म्हटलं आहे. ते आज पुण्यात खडकवासला इथं राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या 150व्या तुकडीच्या दीक्षांत संचलनाला संबोधित करताना बोलत होते. ऑपरेशन सिंदूरमधून सशस्त्र दलांमधील परस्पर समन्वयाचं महत्व अधोरेखित झालं असं ते यावेळी म्हणाले. या तुकडीतून 18 महिला आणि 12 मित्र देशातल्या 24 कॅडेटसह एकूण 353 कॅडेट्स उत्तीर्ण झाले. पदवी प्राप्त केलेल्या कॅडेट्सनी वेगानं बदलत असलेल्या संरक्षणविषयक परिस्थितीत सातत्यानं शिकत राहणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. हे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलेल्या महिला कॅडेट्सच्या कामगिरीचंही त्यांनी यावेळी कौतुक केलं. शौर्य, जिद्द आणि लष्करी उत्कृष्टता या गुणांना लिंगभेद नसतो असं ते यावेळी म्हणाले. ऑपरेशन सिंदूर दरम्यान देशाच्या नौदलानं पाकिस्तानच्या संपूर्ण नौदलाला त्यांच्या बंदरामध्येच अडकवून ठेवलं होतं असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. लखनौ इथं आज नौसेना शौर्य वाटिका या खुल्या नौदल संग्रहालयाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. या मोहिमेदरम्यान पाकिस्तानवरचा दबाव टिकून ठेवण्यात भारतीय नौदलानं महत्वाची भूमिका बजावली. आपलं नौदल अरबी समुद्रात पूर्ण सज्जतेनं आणि ताकदीनं तैनात होतं. परिणामी पाकिस्तानचं संपूर्ण नौदल स्वतःच्याच बंदरामध्ये अडकून राहिलं असं ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी डी के शिवकुमार यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याचा आमंत्रित केलं आहे. 3 जून रोजी संध्याकाळी नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे. त्यापूर्वी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी शिवकुमार यांची निवड झाली. त्यानंतर त्यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासह राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा केला. सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानं शिवकुमार यांना ही संधी मिळाली आहे. AIADMK 4 आमदारांना आमिष दाखवून TVK पक्षात घेतल्याचा आरोप AIADMK केला आहे. या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी पक्षाचे प्रतोद अग्री SS कृष्णमूर्ती यांनी आज राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांना केली. या 4 आमदारांनी पक्षादेश न मानता TVK पक्षाला मतदान केलं होतं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमातून उद्या सकाळी 11 वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 134वा भाग असणार आहे. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर, आकाशवाणीच्या संकेतस्थळावर तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवरून प्रसारित केला जाणार आहे. या संबोधनाचा मराठी अनुवाद रात्री 8 वाजता आकाशवाणीवरून प्रसारित केला जाईल. पाकिस्तानच्या ISI आणि मुंबईच्या अंडरवर्ल्डशी संबंधित 9 जणांना दिल्ली पोलिसांच्या एका विशेष पथकानं आज अटक केली आहे. देश विघातक कृत्यांमध्ये सामील असल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली आहे. देशभरात टाकलेल्या छाप्यांमधून सुरक्षा दलांनी शस्त्रास्त्रांचा मोठा साठा हस्तगत केला आहे. अटक केलेल्यांमध्ये मुंबईतल्या 2 जणांचा तसंच नेपाळी नागरिकांचाही समावेश आहे. देशभरातले अणुऊर्जा प्रकल्प, वीज उत्पादन प्रकल्प, रेल्वे स्थानकं, विमानतळं इत्यादी महत्वाच्या ठिकाणांवर हल्ले करण्याच्या सूचना या व्यक्तींना मिळाल्या होत्या. पाकिस्तानातल्या कुख्यात गुंडांशी समाज माध्यमाद्वारे संपर्कात असलेल्या देशभरातल्या सुमारे 600 संशयितांना पोलिसांनी ओळखून काढलं आहे. या कारवायांमध्ये कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम आणि ISI ही पाकिस्तानी गुप्तचर

संस्था एकत्रितरित्या सामील असल्याचा निष्कर्ष अन्वेषण संस्थांनी काढला आहे. म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष ऊ मिन ओंग लाईंग यांचं आज नवी दिल्लीत आगमन झालं. ते भारताच्या 5 दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. राष्ट्राध्यक्ष म्हणून हा त्यांचा पहिलाच भारत दौरा आहे. केंद्रीय परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंग यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. त्यापूर्वी राष्ट्राध्यक्षांनी बिहारमध्ये गया इथं महाबोधी मंदिराला भेट दिली. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचं अजिंक्यपद यंदा नव्या टेनिसपटूकडे जाणार हे स्पष्ट झालं आहे. पुरुष एकेरीच्या तिसऱ्या फेरीत काल 19 वर्षाचा जुआओ फॉन्सेका यानं दिग्गज टेनिसपटू नोवाक जोकोविच याला पराभवाचा धक्का दिला. अटीतटीच्या या सामन्यात पहिले 2 सेट्स गमावल्यानंतर फॉन्सेकानं जोरदार पुनरागमन करत सामना 4-6, 4-6, 6-3, 7-5, 7-5 असा जिंकला. अग्रमानांकित यानिक सिनर, दानिल मेदवेदेव, टेलर फ्रिड्स हे आघाडीचे टेनिसपटू यापूर्वीच स्पर्धेबाहेर गेले आहेत. महिला एकेरीत अग्रमानांकित अरिना साबालेंका, एलिना स्वितोलिना, मीरा अँड्रिवा, इगा स्वियांतेक, नाओमी ओसाका यांनी आपापल्या प्रतिस्पर्धांना नमवत पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे. सिंगापूर खुल्या टेनिस स्पर्धेत सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं आज पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत च्या सामन्यात त्यांनी कोरियाच्या अग्रमानांकित जोडीवर मात केली. या स्पर्धेच्या मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीतल्या सामन्यात मात्र आज ध्रुव कपिल आणि तनिषा क्रॅस्टो या भारतीय जोडगोळीला पराभवाचा धक्का बसला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. कापसावरील आयात शुल्क आणखी 5 महिन्यांसाठी माफ. तांत्रिक अडचणीमुळे CUET UG परीक्षेला विलंब. सुमारे 4,500 विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळणार. गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्याचा किंवा देशभरात गोहत्येवर बंदी लादण्याचा प्रस्ताव विचाराधीन नसल्याचं केंद्र सरकारचं स्पष्टीकरण. कर्नाटक काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी DK शिवकुमार यांची निवड. बुधवारी मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी. आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता मन की बातद्वारे देशवासियांना संबोधित करणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आणि त्या टायमाला
1: आणि झाल्या लेकरात घडली आला प्रकार
0: आणि असायला
1: थोडक्यात आपण गाऊन जावायचा अव या कमळूजी शिंद्या मोठा सावकार असायला
0: आणि जाऊन दौलत असायला
1: शेळ्या मेंढ्या भरपूर
0: किलर त्याच्या बजी असायला देवा
1: मोठा सावकार असताना मात्र पण त्या सावकाराला एका गोष्टीची उणी होती मात्र
0: देवा होती उणीव त्या वेळेला या कमळूजी शिंद्या आला
1: तुमच्या गोष्टीची उणीव न पुत्र ग नव्हता या पोटा

0: स्वयंपाक बनवायला
1: बनवून त्या पौर्णिमेच्या दिवसाला काय करत करायला
0: नदीन मन मवळायला मवळायला दिन मन

0: काही केले त्या गावातल्या लोकांनी?
1: हे संध्याकाळी वेळेला दिनमान मावळाईला
0: आणि जमा गोळा उयाला.
1: जशी जमा गोळा झाली देवा एकत्र भर चौकाला, हा आणि काही केलं शेण गौरिया लाकडे जमा करायला.
0: देवा त्या वेळेला त्या मध्ये चौकाला
1: होळी रचायला
0: जाऊन त्या वेळेला
1: होळी रचायला. होळीला पुरणपोळीचा निवेद जावला
0: आणि जाऊन लागली होती काय करायला.

0: कमळ शिंद्या मात्राचा लावता निघून
1: आहाने वर त्या वेळेला
0: जात असताना त्या होळीत बाळ रडा लागलेला घावला.
1: या कमळूच्या शिंद्याला आवाज ऐकून बर का त्या वेळेला
0: बाळाला कुठल्या मातान टाकलं म्हणून थोडा टाइम थांबायला बाळ घेऊन गेला आपल्या घराला.
1: घरवाड्याला जाऊन लागला होता आपल्या मालकिनीला हळी मारायला.
0: जसं मालकिनीला दिला तसा मालकिनीला पाटा पाना फुटायला.
1: आहाने कड्या कुल कडला घेऊन पाना लागली होती पाजायला.
0: अशा वेळाला
1: काही झालं त्या टाइम

नारायण नाईक आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे लोकगीत होतं. याबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम संपला आणि आता सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा प्रणिती म्हात्रे यांना सुरुवातीला ऐकूया.

श्रोते यानंतर ठीक 11 वाजता दिल्ली केंद्रावरनं प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल.

श्रोते हो दिल्ली केंद्रावरनं प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात आलं. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर, तसेच AIR मराठी DTH उपग्रहवाहिनी आणि न्यूज ऑन AIR ॲपवर, तसेच FM 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकलं. रात्रीचे 11:10 आणि 40 सेकंद झाली आहेत. ही प्रसारण सभा आता समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीच्या उद्याच्या पहिल्या प्रसारणाकरिता आपण भेटणार आहोत 5:50. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रहवाहिनीचं प्रसारण रात्रभर सुरू असेल. तोपर्यंत निरोप घेऊया. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.